सुप्रभात श्रोते हो, 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. सर्व श्रोत्यांचं या प्रसारणात मी ऐश्वर्या ढवळीकर स्वागत करते. आज बुधवार, भारतीय सौर दिनांक 4 आषाढ, शके 1948, 1 जुलै 2026. प्रसारणाला सुरुवात करूया मंगलध्वनीनं.

श्रुतेहो आशा भोसले यांनी गायलेली ही भोपाळी होती पी सावळाराम यांची आणि संगीत होतं वसंत प्रभू यांचं. मंगल प्रभात कार्यक्रमात आता ऐकूया संत सोयराबाई यांची रचना. स्वर आणि संगीत आहे किशोरी अमोणकर यांचं.

श्रुती हो संत सोयराबाई यांची रचना आपण ऐकली. स्वरणी संगीत होतं किशोरी अमोणकर यांचं. मंगल प्रभात कार्यक्रमात आता ऐकूया अनुराधा पौडवाल आणि सहकाऱ्यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत. संगीतकार आहेत सुधीर फडके.

श्रोतेहो, अनुराधा पौडवाल आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत होतं सुधीर फडके यांचं, आणि संगीत होतं सुधीर मोघे यांचं, आणि संगीत होतं सुधीर फडके यांचं. कार्यक्रमात आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची रचना, स्वर आणि संगीत आहे सुधीर फडके यांचं.

श्रोते हो, जगदीश खेबुडकर यांचं हे भक्तिगीत आपण ऐकलं. स्वरणी संगीत होतं सुधीर फडके यांचं. कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया ऋषिकेश कामेरकर यांनी गायलेलं हे पारंपरिक गीत.

श्रोते हो ऋषिकेश कामेरकर यांच्या स्वरातलं हे पारंपरिक भक्तिगीत आपण ऐकलं आणि या गीताबरोबरच मंगल प्रभात हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. सकाळचे 6:25 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत

दिन विशेष। श्रोतेहो, 1 जुलै या तारखेचं महत्व जाणून घेऊया। 1 जुलै 1955 या दिवशी स्टेट बँक ऑफ इंडिया ऍक्ट 1955 अन्वये स्टेट बँक ऑफ इंडिया अस्तित्वात आली। याआधी ही बँक इम्पीरियल बँक या नावाने ओळखली जात होती। 1949 साली या तारखेला त्रावणकोर आणि कोचीन ही दोन संस्थानं एकत्र करून थिरुकोची संस्थान निर्माण करण्यात आलं। याच्याच पुढे केरळ राज्य बनलं। क्रांतिकारक मदनलाल धिंगरानी भारत मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक कर्नल विल्यम कर्झन वायली यांची गोळ्या झाडून हत्या केली। हा दिवस होता 1 जुलै 1909। 1 जुलै 2017 भारतीय करप्रणालीमध्ये आजवरची सर्वात मोठी सुधारणा असं वर्णन केला गेलेला वस्तू आणि सेवा कर अर्थात GST 30 जून 2017 मध्यरात्री लागू करण्यात आला। आज जन्मदिवस असणारी महत्वाची नावंही आहेत। 1966 रामपूर सहसवान घराण्याचे शास्त्रीय गायक उस्ताद राशिद खान।

0: भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर कल्पना चावला यांचा जन्म 1961 साली या दिवशी झाला. 1 जुलै 1938 या दिवशी विश्वविख्यात बासरीवादक पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरासिया यांचा जन्म झाला.
1: मैंने 1952 में बजाना शुरू किया, तो ये जो सारी बातें हैं ये बहुत मेहनत के बाद, मेहनत जो करता है उस पे भगवान की नजर हो.
0: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि रोजगार हमी योजनेचे जनक वसंतराव नाईक यांचा जन्म 1913 साली या दिवशी झाला. पाझर तलाव, वसंत बंधारे यांच्या निर्मितीचं श्रेय त्यांना दिलं जातं. त्यांचा जन्मदिन हा महाराष्ट्र कृषी दिन म्हणून साजरा केला जातो.
2: लोकसंख्येच्या 40% लोक कामावर भर हंगामा सुद्धा राहत असतील की नाही मला शंका आहे, परंतु त्यावेळेला शेतीमध्ये विशेष कधी कामं नसायची त्यावेळेला सुद्धा इतक्या लोकांना काम देण्यात येतं आणि एवढे लोक कामावर येतात याचा सरळ अर्थ आहे की आता यापुढे दैववाद सोडून पुरुषार्थाच्या दृष्टीने आपण आता वाटचाल करतो आहोत हे स्पष्ट याच्यामुळे दिसत आहे.
0: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे निष्णात डॉक्टर आणि आधुनिक बंगालचे शिल्पकार डॉक्टर बिधानचंद्र रॉय यांचा 1882 साली या दिवशी जन्म झाला. भारतरत्न पुरस्कारानं गौरव करण्यात आलेल्या डॉक्टर बिधानचंद्र रॉय यांचं निधन देखील आजच्याच तारखेला 1962 साली झालं. आज स्मृतिदिन असणारी प्रसिद्ध नावं ही आहेत
3: माझ्या मामाची रंगीत गाडी हो तिला खिल्लाऱ्या बैलांची जोडी हो.
0: 1989 कवी आणि शिक्षणतज्ञ प्राचार्य ग ह पाटील. माझ्या मामाची रंगीत गाडी हो, देवा तुझे किती सुंदर आकाश, अशी त्यांची अनेक बालगीत लोकप्रिय आहेत.
3: कशी दौडत येई हो, मला आजोळी घेऊन जाई हो, नाही पिकट घाट सारी सपाट वाट, मऊ गाली ते ठाई ठाई.
0: प्रख्यात कायदे पंडित लोकमान्य टिळकांचे निकटचे सहकारी गणेश श्रीकृष्ण तथा दादासाहेब खापर्डे यांचं निधन 1 जुलै 1938 या दिवशी झालं. 1860 रबरावरील वल्कनायझेशन ही प्रक्रिया शोधणारे अमेरिकन संशोधक चार्ल्स गुडइयर.
4: श्रोते हो, आताच आपण ऐकला दिनविशेष.
5: आरोग्य विषयक कार्यक्रम बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा रोज सकाळी 7:15 आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावर.
4: श्रोते हो, सकाळचे 6:30 वाजले आहेत. आता ऐकूया चिंतन. लेखन आहे प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचं.

0: जागर, लेखक प्राचार्य शिवाजीराव भोसले,
1: शहर आणि खेडी। भारत हा मूळचा खेड्यांनी व्यापलेला देश आहे। सगळा देश खेड्यांनीच घडला आहे। राष्ट्राच्या प्रकृतीतील मूलभूत घटक खेड हाच आहे। शहर ही नंतर अस्तित्वात आली आणि वाढली। आजची शहर ही कालची खेडीच आहेत। काही खेड्यांना अर्ध शहरी पण आलेला आहे। खेड्यांचं वेगळेपण असं की ती जमिनीवर उभी आहेत। शेतमळा, शिवार, पांढरी, दरी, ताली, ओढे, अमराई ही सारी भूगोलभूषणं खेड्यात आढळू शकतात। वाहनं तुलनेनं कमी उपयुक्त आणि रांगडी असतात। वाटा त्यांना साजेशाच असतात। निसर्गाचं सौंदर्य खेड्यात दिसतं, पण शहराचं नेटकेपण मात्र तिथं नसतं। नव्या वसाहती, बाजारपेठा, शिक्षण संस्था, रुग्णालयं, उद्यानं, ग्रंथ प्रकाशन, वितरण केंद्र, काही संस्था, मंडळं, क्लब, हॉटेलं यांचं मोहळ शहरात आणि केवळ शहरातच आढळतं। टी व्ही हा शहर आणि खेडी यांना एका पातळीवर आणू पाहणारा एक समान घटक आहे। ढाब्यावरचं खाणंपिणं खेडी आणि शहर यामधलं अंतर कमी करू पाहतायत। खेड्यांचं हळूहळू शहरीकरण होत चाललेलं आहे। जगातील सर्व संस्कृती प्रवाह शहरात उगम पावले। नद्यांच्या काठी किंवा खोऱ्यामध्ये शहरं उभी राहिली। विद्या आणि कलांची निवासस्थानं तिथंच निर्माण झाली। विद्यापीठं, ग्रंथालयं, प्रयोगशाळा यांच्या वाढीला शहरीपण सहाय्यभूत ठरलं। खेड्यातली मोठी अडचण म्हणजे बेरोजगार आणि पैशांची चणचण। त्यामुळं सहज राजकारणाकडे ओढलं जाणं आणि उत्पन्नाचे मार्ग शोधत लोकनेत्यांचा आश्रय घेणं, कोणत्या तरी गटात राहणं, माणसांची लोकनेत्यानुसार पक्षनिहाय गटवारी घडणं हे प्रकार खेड्यामध्ये अधिक प्रमाणात दिसून येतात। श्रोते हो, कोणत्याही विषयाचा अभ्यास करण्यासाठी जे वातावरण लागतं ते खेड्यात अनेक वेळा लाभत नाही। शहरात प्रत्येक विषयाचे चांगले अभ्यासक, विविध विचारक्षेत्रातील अधिकारी व्यक्ती दिसू शकतात, भेटू शकतात। विचारविनिमय, चर्चा, चिंतन, परिसंवाद यांना अधिक वाव मिळतो तो शहरात। आजकाल राजकारण हे देशव्यापी झालेलं आहे, पण शहरात त्याची एवढी झळ लागत नाही। खेड्यात मात्र राजकारणापासून दूर राहण्यासाठी मुद्दाम प्रयत्न करावा लागतो। खेड्यात जन्माला आलेले पण निवाऱ्यासाठी शहरात राहणारे नवपांढरपेशे हे नागर संस्कृतीचे पुरस्कर्ते झाले आहेत। दिवसेंदिवस शहर आणि खेडी यांचं राहणीमान सारखंच होत चाललं आहे। बाटलीमधलं दूध, पिशवीमधले तूप, तराजूत तोडली जाणारी भाजी ही घरोघर पोचलेली आहे। मुलींचा पंजाबी ड्रेस, मुलांचा गॉगल, हस्तांदोलनासारख्या अभिवादन पद्धती, फॅशन या सर्वातील समानत्व शहर आणि खेडी या दोहोंच्या ठाई अनुभवाला येतं। खरं म्हणजे शहर आणि खेडी या दोहोंच्या रचनेतला स्तुत्य घटक आत्मसात करणारी आटोपशीर गावं ही आपली गरज आहे। व्यवसाय काळात किंवा विद्यार्थी दशेत शहर आणि निवृत्तीनंतर अथवा रजेच्या किंवा सुट्टीच्या काळात खेडं असा पसंतीचा क्रम ठेवला तर उत्तम समायोजन घडू शकेल। पण लोकांना ही अभिनवता अमान्य होईल। शहरात हॉटेलं, चित्रपटगृह या माध्यमातून सतत होणारं उद्दीपन, गजबज, धावपळ, अपरात्रीचं खाणं या गोष्टींची चटक वाढते आहे। निरुद्देश आणि दिशाविहीन जीवन जगणाऱ्यांना कालहरणासाठी स्थलकालाचा विस्तीर्ण पट फक्त शहरात उपलब्ध होऊ शकतो। खेड्यात पाखरांचे पंख आणि माणसांचे डोळे पूर्वी लवकर मिटायचे। तो पहाट्याचा कोंबडा, आजीचं दळण, जात्यावरची लोकगीतं ही खेड्यांची दौलत काळाच्या पडद्याआड जात चालली आहे। ही प्रक्रिया थांबावी असं वाटतं। समाजाचा एक घटक म्हणून प्रघात नीतीचं पालन करत ग्रामीण भागातील माणसं काळकंठत राहतात। शहरात आपापलं दर्शनी रूप सांभाळून अडवळणी जागी काही विवाद्य वृत्तींचं प्रगटीकरण शक्य होतं। सर्व काळ जागृत असणाऱ्या लोकमताचा पहारा चुकवणं शहरात शक्य होतं। त्यालाच वृत्ती स्वातंत्र्य हे नाव मिळतं। गुण आणि दोष यांचा अस्सलपणा अनुभवता येतो तो खेड्यात। शहरात सगळंच वरवरचं, नकली पण शोभिवंत भासतं। वाढती गर्दी, वाहनांमुळे घडणारं प्रदूषण, त्यांचे आवाज,

0: रस्ता ओलांडून होईपर्यंत रोखून धरलेला श्वास आणि वाढलेला रक्तदाब, घराबाहेर पडलेले व्यक्ती परत येईपर्यंत मनात राहणारी रुखरुख, रिक्षातून, सायकलवरून, स्कूटरवरून समवयस्कांसह सर्वत्र संचार करणारे विद्यार्थी हे शहरी जीवनाचे रंग आहेत. कौटुंबिक स्वास्थ्याचा विरस करणारे आहेत. पुणे पूर्वीचं राहिलं नाही, मुंबई मूळची उरली नाही, मद्रासनं आपली हद्द ओलांडली आहे, कलकत्त्याला शिव राहिली नाही, सोलापूर, कोल्हापूर, सांगली ही गावंसुद्धा आपल्या पारंपरिक संस्कृतीचं छत्र विसरून जाण्याच्या बेतात आहेत. गावांनी मोठं व्हावं आणि माणसांनी मात्र लहान राहावं, असं काही घडण्यापेक्षा माणसांना मोठं होता येईल अशा पद्धतीने गावांनी मोठं व्हावं, खेड्यांनी थोडंच मोठं व्हावं आणि आधुनिकतेच्या प्रकाशात यावं, शहरांनी समतोल सांभाळून नागरिकांना अभय देत राहावं.
1: श्रोतेहो, चिंतन आपण ऐकलं. लेखन होतं प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचं.
2: निसर्गाच्या अनेक पैलूंचा वेध घेणारा कार्यक्रम त्रिमुखे हॉस्पिटल परिसर रोज सकाळी 6:50 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.
1: आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोतेहो, आता जाणून घेऊया आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या प्रसारणात मी आपल्यासोबत ऐश्वर्या ढवळीकर. रूपरेषेनंतर 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात ऐकू शकाल हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला. 7:15 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात लहान मुलांमधील विविध शस्त्रक्रिया याविषयी तज्ज्ञ डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेली माहिती सादर करते रोशन जाधव. 6:50 त्रिमुखे हॉस्पिटल परिसर कार्यक्रमात नदी पुनरुज्जीवन आव्हाने आणि दिशा याविषयी जलनायक डॉक्टर स्नेहल दोंदे यांची रोशन जाधव यांनी घेतलेली मुलाखत. 6:55 मॅक्केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक संकलक समीर दाणी. 7:00 आजचा सुविचार. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून. 7:40 प्रायोजित कार्यक्रम आयुर्विश्व हेल्थ केअर. 7:50 प्रायोजित कार्यक्रम गरुड हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो. 8:15 प्रायोजित कार्यक्रम मॅक्केअर हॉस्पिटल आरोग्यावर बोलू काही. 8:20 नाट्यसंगीत. 8:40 महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त समन्वित रूपक आधुनिक शेती समृद्ध महाराष्ट्र सादर करते सदानंद कांबळी निर्मिती आकाशवाणी परभणी केंद्राची हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. 9:00 कार्यक्रम रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. 9:15 द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स अभियांत्रिकीची नवी क्षितिजे कार्यक्रम मालिकेत डॉक्टर अतुल अत्रे यांची डॉक्टर प्राची शेकटकर यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा.

श्रोते हो, सकाळी 9:25 मिनिटांनी प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया. 9:30 ते 10 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. 10:00 मराठी चित्रपट संगीत, 10:30 मिश्र संगीत, 11:00 हिंदी चित्रपट संगीत, 11:15 कार्यक्रम आपली गाणी आणि 11:28 एनसीईआरटीद्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची. 1 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून ऐकू शकाल. आमची सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल नेहमीप्रमाणे 5:02. सुरुवातीला ऐकू शकाल कार्यक्रम मिक्स मसाला. 5:30 वाजता कार्यक्रम युववाणी. विषय आहे वन महोत्सव सप्ताह. सूत्रसंचालन आहे तन्वी पारेकर यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे. 6:00 हिंदी चित्रपट संगीत. 6:35 सांगितली जाईल आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. 6:40 लोकसंगीताच्या कार्यक्रमात ऐकू शकाल पोवाडे. सादरकर्ते शाहीर निजामभाई कासमबाई शेख आणि सहकारी. 7:15 विधिमंडळ समालोचन मुंबई केंद्रावरून. 7:30 आमचं शेत आमचा परिसर कार्यक्रमात ऊस पिकामध्ये कांद्याचे आंतरपीक याविषयी मुक्काम पोस्ट मुठे वडगाव श्रीरामपूर इथले ठकसेन अण्णासाहेब मुठे यांची मुलाखत. त्यानंतर पशुधना

0: रोग निदान सेवा या विषय मुक्काम पोस्ट लोणी तालुका राहता इथले डॉक्टर निलेश खाडे यांची मुलाखत. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे. रात्री 8:15 वाजता साहित्य सौरभ कार्यक्रमात कुमारी परिमल भाटे या नवोदित कवयित्रीचं कविता वाचन. 8:35 वाजता सुगम संगीत. रात्री 9:00 वाजता लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर. कार्यक्रमाचा विषय आहे लहान मुलांमधील ॲलर्जीच्या समस्या, कारणं, लक्षणं आणि उपचार. सहभागी तज्ज्ञ असतील बालरोग तज्ज्ञ डॉक्टर सागर वाघ. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे. रात्री 10:00 वाजता जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा. याशिवाय सर्व राष्ट्रीय आणि प्रादेशिक बातमीपत्र नेहमीच्याच वेळी प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. ही होती आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. प्रसारित करत आहोत कार्यक्रम आता कृषीवाणी. विषय आहे हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला. वाचक स्वर आहे अंकुश जोशी यांचा.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार पुढील 5 दिवस आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. पुढील 5 दिवस काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. सामान्यतः सल्ला ह्याप्रमाणे आहे. विजेचा पूर्वानुमान मिळण्याकरता दामिनी मोबाईल ॲपचा वापर करावा. हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला आणि हवामानाच्या पूर्वानुमानाकरता मेघदूत मोबाईल ॲपचा वापर करावा. पावसाची सुरुवात झाल्यानंतर किमान 80 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्यानंतरच खरीप पिकांची पेरणी करावी. पीकनिहाय खरीप पिकांच्या पेरणीचा कालावधी 7 ते 15 जुलैपर्यंत असल्यानं जमिनीमध्ये पुरेशी ओल निर्माण झाल्यावरच पेरणी करावी. खरीप नियोजनाच्या संदर्भात जमिनीची खोली लक्षात घेऊन त्याप्रमाणे पिकांचं नियोजन केल्यास अवर्षणवर्षी उत्पादनात स्थिरता आणण्यास मदत होईल. उपलब्ध जमिनीनुसार पीक आणि वाणांची निवड करावी. आंतरपीक पद्धतींचा अवलंब करावा. कमी कालावधीच्या वाणांचा वापर करावा. कमी पाण्यावर येणाऱ्या वाणांचा वापर करावा. पाण्याचा आणि तापमानाचा ताण सहनशील पिकं आणि त्यांचे वाण वापरावेत. पिकाची पेरणी ट्रॅक्टर चलित BVF पेरणी यंत्रानं रुंद सरी वरंबा पद्धतीनं करावी. शेततळे, कंपार्टमेंट बंडिंग, सरी वरंबा अशा पद्धतीनं पावसाचं पाणी जास्तीत जास्त साठवण करावी. आच्छादन, कोळपणी आणि तण नियंत्रण या पद्धतीनं उभ्या पिकामध्ये ओलावा संवर्धन करावं. पिकाला पाणी देण्यासाठी ठिबक तसंच तुषार सिंचन पद्धतीचा वापर करावा. संतुलित खत व्यवस्थापन पत्रिकेचा खत व्यवस्थापनासाठी वापर करावा. जिल्हानिहाय कृषी हवामान आधारित हवामान सल्ल्याचं नियमित पालन करावं. रसशोषक किडींच्या जैविक नियंत्रणासाठी पिकाच्या अवस्थेनुसार पिवळे चिकट सापळे, सापळा पिकं, जैविक बुरशीनाशकं यामध्ये मेटरायझियम, ट्रायकोग्रामा, व्हर्टिसिलियम यांचा वापर करावा. कपाशी पिकाच्या बाबतीत उगवणीची अवस्था आहे. जिल्ह्यात काही भागात कपाशीची पेरणी झाल्यानंतर उगवण चांगली झाली आहे, परंतु उगवण झाल्यानंतरही अद्याप बऱ्याच ठिकाणी समाधानकारक पाऊस झालेला नाही. अशा ठिकाणी कपाशीची लागवड होऊन 5 ते 10 दिवस झालेले असल्यास कपाशी पिकाला पाण्याचा ताण पडू शकतो. उगवणीनंतर 5 ते 6 दिवसांच्या कपाशीच्या रोपामध्ये दलपत्रे आणि अतिशय कोवळी खरी पाने असतात. या अवस्थेत पिकाची मुळे पूर्णपणे विकसित झालेली नसतात, त्यामुळं पाण्याचा ताण पडल्यास रोपाची वाढ काहीशी मंदावू शकते. या संदर्भात उच्च तापमान आणि कमी आर्द्रतेच्या परिस्थितीत कोवळे पानं करपण्याची शक्यता असते. यासाठी 1% युरिया म्हणजे 10 ग्रॅम युरिया 1 लिटर पाणी याची हलकी फवारणी सकाळी किंवा संध्याकाळी करावी. सिंचनाची सुविधा उपलब्ध असल्यास हलकं संरक्षित पाणी द्यावं. आच्छादनाचा उपयोग करून जमिनीतील ओलावा जतन करावा. अनावश्यक कोळपणी किंवा मशागत टाळावी. तणांचा प्रादुर्भाव असल्यास त्याचं नियंत्रण करावं, कारण तण जमिनीलगत उपलब्ध ओलावा शोषून घेतात. पुरेशा ओलाव्याशिवाय किंवा पाऊस पडण्यापूर्वी नत्रयुक्त वरखतं देऊ नयेत. पाऊस पडल्यानंतरच शिफारसीनुसार वरखतं द्यावीत. सोयाबीन पिकाच्या बाबतीत वाणाच्या निवडीमध्ये फुले दुर्वा, फुले संगम, फुले अग्रणी, फुले किमया, फुले कल्याणी, JS 335, JS 9305 या वाणांची शिफारस करण्यात येत आहे.
0: श्रोतेहो हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला आपण ऐकलात कृषीवाणी कार्यक्रमात. वाचक स्वर होता अंकुश जोशी यांचा.
2: नगर जिल्ह्याच्या दैनंदिन घडामोडीवर आधारित कार्यक्रम मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक

0: रोज सकाळी 6:55 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.
1: पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
2: गॅस्ट्रोस्कोपी, कोलोनोस्कोपी, ईआरसीपी, बँडिंग, दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे, गिळलेले धातू, नाणी, बॅटरी काढणे, तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया.
1: 105 beds अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉडेल कॉलनी रोड, तारकपूर बस स्टँड मागे, अहिल्यानगर.
3: पायाच्या फुगलेल्या शिरा म्हणजे व्हेरिकोज व्हेन्स.
4: गँग्रीन करिता हातापायाच्या नसांची एंजियोप्लास्टी व स्टेंटिंग.
3: थायरॉइडच्या गाठी,
4: गर्भाशयातील फायब्रॉइड,
3: वाढलेली प्रोस्टेट,
4: विविध बायोप्सीज,
3: वेदना यावर कुठलाही व्रण न राहू देता बिन टाक्याचे उपचार.
4: अहिल्यानगर येथील पहिले इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शुभंकर देशपांडे करतात.
3: कल्याणी नर्सिंग होम, दिल्ली गेट पटांगण, अहिल्यानगर.
4: फोन 74008440088.
3: 74008440088.
5: श्रोते हो, ऐकूया कार्यक्रम बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा.
0: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
1: सावधान, गर्भाशयाच्या सर्वच तक्रारींसाठी गर्भाशय काढून टाकणं चुकीचं आहे. तसंच वंध्यत्व असणाऱ्या सर्व जोडप्यांनी टेस्ट ट्यूब बेबीची ट्रीटमेंट घेण्याची गरज नाही.
0: ऍडव्हान्स लॅप्रोस्कोपिक सर्जरी, IVF तंत्रज्ञान, वंध्यत्व निवारण, वेदनारहित प्रसूतीसाठी बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
5: श्रोते हो, कार्यक्रमात आज ऐकूया लहान मुलांमधील विविध शस्त्रक्रिया याविषयी तज्ज्ञ डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेली माहिती. सादर करते रोशन जाधव.
6: नमस्कार श्रोते हो, आजच्या काळात मुलांमध्ये शस्त्रक्रिया पूर्वीपेक्षा खूपच सामान्य आणि सुरक्षित झाली आहे. अंदाजे प्रत्येक 10 ते 15 मुलांपैकी एक मुलाला बालपणात कधीतरी शस्त्रक्रियेची गरज भासू शकते. यामध्ये जन्मजात विकार, हर्निया, अंडकोशाचे विकार, अपेंडिसायटिस, इजा, गाठी, तसेच अनेक शस्त्रक्रियात्मक आजारांचा समावेश होतो. जन्मतः होणाऱ्या विकारांमध्ये सुमारे प्रत्येक 33 बाळांपैकी एक बाळ एकदा जन्मजात विकारासह जन्माला येते. यापैकी काही विकारांना उपचार वैद्यकीय करता येतात आणि उरलेल्या विकारांसाठी शस्त्रक्रियेची आवश्यकता भासू शकते. गर्भावस्थेत अनेक विकारांचे निदान आज शक्य झाले आहे. अनेक शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे करता येतात. नवजात बाळांपासून किशोरवयीन मुलांपर्यंत सुरक्षित भूल आणि अतिदक्षता सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे बहुतांश मुलांमध्ये उपचारानंतर पूर्णपणे सामान्य जीवन जगणे हे शक्य झालं आहे. आज आपण गर्भावस्थेत निदान होणाऱ्या काही आजारांबद्दल, त्यांना कसं काय तोंड द्यायचं ह्याबद्दल चर्चा करूया. तर गर्भावस्थेत सोनोग्राफी ही प्रत्येक स्त्री आणि तिच्या बाळाच्या आरोग्याच्या तपासणीसाठी, बाळाची वाढ कशी होते त्यासाठी, बाळाचा विकास कसा आहे त्यासाठी आपण नियमितपणे करत असतो. पण ह्या सोनोग्राफींपैकी गर्भधारणेच्या 18 ते 22 आठवड्यांदरम्यान जी महत्त्वाची सोनोग्राफी आहे, ज्याला सविस्तर अनॉमली स्कॅन असं म्हणतात, ती खूपच महत्त्वाची आहे. या तपासणीमध्ये बाळाचं सर्व प्रमुख अवयवांची सविस्तर तपासणी करून जन्मजात विकृती असल्यास त्या वेळेवर ओळखण्याचा प्रयत्न केला जातो. ही तपासणी अशा विकृती ओळखण्याच्या विशेष अनुभव असलेल्या तज्ज्ञ सोनोलॉजिस्ट किंवा फिटल मेडिसिन तज्ज्ञांकडून करून घेणे अधिक योग्य आहे. त्यामुळे
5: श्रोते हो, लहान मुलांमधील विविध शस्त्रक्रिया याविषयी तज्ज्ञ डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेली माहिती आपण ऐकली बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात. सादर करते होते रोशन जाधव.
0: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
7: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
8: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
7: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
8: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
7: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
8: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
1: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
0: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
1: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
0: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
1: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी.

0: कमानी जवळ नगर मनमाड रोड अहिल्यानगर
1: डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल मानसिक आरोग्य जपा आनंदी जीवन जगा भीती चिडचिड उदासीनता मायग्रेन फिट्स वैवाहिक समस्या किंवा व्यसनाच्या समस्येमुळे त्रस्त आहात का तर मग एमडी मानसोपचार तज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे आणि डॉक्टर ऋतुजा ढोबळे आता श्रीरामपूर मध्ये आपल्या सेवेत शास्त्रोक्त मानसोपचारासाठी भेट द्या डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल मानसोपचार आणि व्यसन मुक्ती केंद्र भारत गॅस शेजारी नेवासा रोड श्रीरामपूर संपर्क 89999 84 165 पालक बंधू भगिनींनो दृष्टीदोष असलेल्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी सुवर्ण संधी अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर येथील नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थेच्या निवासी अंधशाळेत इयत्ता 1 ते 8 पर्यंत मोफत प्रवेश सुरू आहेत विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच निवास कपडे गणवेश लॉकर आणि इतर आवश्यक सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिल्या जातात लवकरच ही अंधशाळा नव्या प्रशस्त इमारतीत स्थलांतरित होत आहे अधिक माहितीसाठी आणि प्रवेशासाठी आजच संपर्क साधा असं आवाहन नॅपचे संस्थापक अध्यक्ष ऍडव्होकेट भागचंद चुडीवाल यांनी केलं आहे संपर्क 73 85 36 20 12 आपल्या चिमुकल्यांसाठी घेऊन येत आहोत मुंबईच्या नामवंत कलाकारांचा धम्माल सेलिब्रिटी बालनाट्य महोत्सव
2: पद्मश्री पुरस्कार प्राप्त विनोदी अभिनेत्री नयना आपटे आणि लेखक दिग्दर्शक अभिनेते प्रवीण भारदे यांची मुंबईची धम्माल बालनाट्य
1: 3 जुलै रोजी धम्माल भूत बंगला आणि मोबाईल गेम्स विरुद्ध छोटा पैलवान
2: 4 जुलै गुलाबी साडीतली कॉमेडी चेटकिंग आणि मला आई बाबा हवेत
1: सायंकाळी 7 वाजता माऊली सभागृह अहिल्यानगर या ठिकाणी
2: एका तिकिटात 2 नाटकांचा आनंद
1: तिकिटासाठी संपर्क 99705 68 373
3: श्रोते हो प्रसारित करत आहोत कार्यक्रम त्रिमुखे हॉस्पिटल परिसर
4: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल फळभाजी मार्केट गेट समोर कोठी रोड मार्केट यार्ड अहिल्यानगर पूर्ण वेळ हृदयरोग आणि फुफ्फुस रोग तज्ञ एकाच छताखाली त्रिमुखे हॉस्पिटल
5: पल्मोनरी फंक्शन टेस्ट दुर्बिणीद्वारे फुफ्फुस आणि श्वसन मार्गाची तपासणी टीबी दमा निमोनिया फुफ्फुसाचा कर्करोग यासारख्या आजारांच्या अत्याधुनिक उपचारासाठी छाती रोग तज्ञ डॉक्टर प्रणाली त्रिमुखे यांचं त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल फळभाजी मार्केट गेट समोर कोठी रोड अहिल्यानगर संपर्क 94 222 80 380
3: कार्यक्रमात आज ऐकूया नदी पुनरुज्जीवन आव्हाने आणि दिशा याविषयी जलनायक डॉक्टर स्नेहल दोंदे यांची रोशन जाधव यांनी घेतलेली मुलाखत
6: मॅडम तुम्ही सांडपाणी प्रक्रिया आणि नदी संवर्धनासाठी निसर्गाधारित पर्यायांवर भर देतात सध्याच्या काळात रासायनिक किंवा इतर यांत्रिक पद्धतींपेक्षा ही निसर्गाधारित पद्धत कशी प्रभावी ठरते आणि पर्यावरणपूरक कशी ठरते
7: आता आपण जेव्हा म्हणतो निसर्ग निसर्ग म्हणजे काय आपल्याला खूप गरजेचं आहे की आपल्याला आपल्या नदी आपल्या जे माती ह्या सगळ्याचा जो आहे ना आपल्याला समजची खूप गरज आहे आज ते कुठेतरी आपण कमी पडतो आहे नदीला काय पाहिजे आपण ते विचार करत नाही मातीला काय पाहिजे ते विचार करत नाही हे नैसर्गिक आहे तर जर आपल्याला आज जो सांडपाणी जे सोडलं जातो आहे त्याचा जो ज्या पद्धतीने नदींवर आज परिणाम होतो आहे त्याच्यासाठी आज खूप गरजेचं आहे की आपल्याला नदीवर काम करताना उगम ते संगम हा जो नदीचा जो प्रवास आहे ते समजणं खूप गरजेचं आहे आणि उगमपासून आपण जेव्हा काही करतो म्हणजे त्याला झिरो ऑर्डर स्ट्रीम ऑर्डर म्हणतात म्हणजे एक छोटी छोटी ओढे नाले करून एक छोटीशी नदी बनते आणि मग ती छोटी नदी मोठी नदीत प्रवाहित होते म्हणजे असं करून हा जो नदीचा प्रवास आहे ते समजणं गरजेचं आहे म्हणून जो झिरो ऑर्डर म्हणजे सुरुवातीला जिथून उगम होते तिथून आपल्याला नदी कशी वाहते आणि आजूबाजूला म्हणजे नदीच्या आजूबाजूची जी रायपेरियन झोन ज्याला आपण म्हणतो ते आज खतम होत चाललं आहे कारण सगळं जो आहे नदीच्या मध्येच सगळं काही काम होतं आहे म्हणजे ती जी ब्लू लाईन ह्याची ब्लू लाईन येलो लाईन रेड लाईन हे समजणं खूप गरजेचं आहे माती आणि नदीचा जो संबंध ते सगळं जो आहे त्यांच्यामध्ये स्वतःमध्ये पूर्ण कॅपॅसिटी आहे जो हा काही जर प्रदूषणचा असेल त्याला पूर्ण समावून घ्यायचं ते कसं
3: श्रोते हो नदी पुनरुज्जीवन आव्हानं आणि दिशा याविषयी जलनायक डॉक्टर स्नेहल दोंदे यांची रोशन जाधव यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमात
4: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक होते त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल फळभाजी मार्केट गेट समोर कोठी रोड मार्केट यार्ड अहिल्यानगर
5: अस्थिरो

0: अर्थात हाडांचे विकार असले ना की कशातच लक्ष लागत नाही, पण वेळेत अत्याधुनिक उपचार घेतले तर मोठा धोका टळू शकतो.
1: इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट, हँड इंजुरी, जॉईंट रिप्लेसमेंट, रोड ऍक्सिडेंट, संधिवात, सांधेदुखी, फ्रॅक्चर यासारख्या सर्व अस्थिरोगांवर आधुनिक पद्धतीने उपचारासाठी डॉक्टर अविनाश गाडेकर पूर्ण वेळ उपलब्ध.
2: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
3: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
4: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
3: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
4: फोन नंबर 0241-235-3515.
3: मोबाईल 960-44-988-36.
5: श्रुती हो आता प्रसारित करत आहोत मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक.
0: मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणार मॅक केअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
6: अहिल्यानगर मध्ये जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा आता एकाच छताखाली मॅक केअर हॉस्पिटल मध्ये.
0: अचूक सांधेरोपणासाठी रोबोट,
6: स्तनांच्या गाठींचे अचूक आणि लवकर निदान करण्यासाठी 3D डिजिटल मॅमोग्राफी,
0: अत्याधुनिक तंत्रज्ञानासह मेंदू शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक न्यूरो मायक्रोस्कोप.
6: मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
5: संकलक समीर दाणे. नमस्कार. आजच्या ठळक घडामोडी. मतदार यादी पुनरीक्षणाला सहकार्य करा, सुधीर पाटील. अपघात सुरक्षा योजनेची प्रभावी अंमलबजावणी. हिवरे बाजार इथं वित्तीय जागरूकता. निकृष्ट खतांच्या विक्री, कृषी विभागाची कारवाई. महेश नवमी स्नेह मेळाव्यात 161 रक्तपिशव्यांचं संकलन. सविस्तर घडामोडी. निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम अंतर्गत 30 जून ते 29 जुलै 2026 या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेट देऊन गणना प्रपत्र वितरित करून ते भरून घेणार आहेत. नागरिकांनी आवश्यक माहिती देऊन या प्रक्रियेस सहकार्य करावं असं आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केलं. शेती व्यवसाय करताना अपघातामुळे मृत्यू किंवा अपंगत्व आलेल्या शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबांना तातडीचा आर्थिक आधार देण्यासाठी राज्य शासनाची गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना अहिल्यानगर जिल्ह्यात प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत अपघाती मृत्यू किंवा पूर्ण अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये तर अंशतः अपंगत्व आल्यास 1 लाख रुपयांचं सानुग्रह अनुदान दिले जात असल्याची माहिती कृषी विभागानं दिली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियातर्फे आदर्श गाव हिवरे बाजार इथं वित्तीय जागरूकता आणि साक्षरता कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मश्री डॉ पोपटराव पवार हे होते. लायझनिंग अधिकारी आकाश काबरा यांनी वित्तीय साक्षरतेचं महत्त्व, ग्राहकांचे हक्क आणि सुरक्षित बँकिंग व्यवहाराची आवश्यकता यावर प्रकाश टाकला. निकृष्ट दर्जाच्या खताच्या विक्री प्रकरणी घोडेगाव येथील कृषी गौरव फर्टिलायझर्स या आस्थापनेवर कृषी विभागानं कारवाई करून 21,80,486 रुपये किमतीचा 2,034 गोण्यांचा बेकायदेशीर खत साठा जप्त केला आहे. तसंच संबंधित आस्थापनेचा खत विक्री परवाना तात्काळ प्रभावानं निलंबित करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी सुधीर शिंदे यांनी दिली. अहिल्यानगर शहरात श्री माहेश्वरी युवक मंडळातर्फे महेश नवमीनिमित्त आयोजित करण्यात आलेला स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात, धार्मिक वातावरणात आणि समाजबंध दृढ करणाऱ्या विविध उपक्रमांनी संपन्न झाला. यावेळी आयोजित रक्तदान शिबिरात 161 रक्तपिशव्यांचं संकलन करण्यात आलं. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. मतदार यादी पुनरीक्षणाला सहकार्य करा, सुधीर पाटील. अपघात सुरक्षा योजनेची प्रभावी अंमलबजावणी. हिवरे बाजार इथं वित्तीय जागरूकता. निकृष्ट खतांच्या विक्री. कृषी विभागाची कारवाई. महेश नवमी स्नेह मेळाव्यात 161 रक्तपिशव्यांचं संकलन. याबरोबरच अहिल्यानगर दिनांकमधील घडामोडी संपल्या. नमस्कार.

0: आधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणार मॅक केअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर।
1: आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र। श्रोते हो, सकाळचे 7 वाजले आहेत। आता ऐकूया आजचा सुविचार। इतरांच्या सुखाशी आपली तुलना करू नका, कारण त्यांनी आयुष्यात काय दुःख भोगलं आहे याची आपल्याला कल्पनाच नसते। हा होता आपला आजचा सुविचार।
2: वेळेवर पेरणी, भरपूर उत्पादनाची खात्री।
3: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार? बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली।
2: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय।
3: सर, हे एनपीएस संचय काय आहे?
2: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल। आजच NPS संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा। अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा। रहा भविष्यासाठी तयार NPS संचय सोबत।

0: प्रत्येक टेस्ट एकदम बेस्ट. साताऱ्याचे काटदारे मसाले 1958 पासून. चमचमीत मसाले, चटपटीत लोणची, खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स. काटदारे मसाले.
1: श्रोते हो, रोमॅन्टिक, उदास, मस्तीखोर आणि निरागस अशा वेगवेगळ्या मूड्सची गाणी तितक्याच ताकदीनं गाऊ शकणारे बहुआयामी गायक म्हणजे अमित कुमार.

0: तीन जुलाई हा त्यांचा जन्मदिन.
1: न बोले तुम न मैंने कुछ कहा.
0: त्या अनुषंगानं येत्या शुक्रवारचा फोन गाणी कार्यक्रम केंद्रित असेल व्हर्सटाईल सिंगर अमित कुमार यांच्यावर. तेव्हा श्रोते हो, फोन गाणी कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी जरूर संपर्क साधा 02141-242-3471 किंवा 242-3672 या दूरध्वनी क्रमांकांवर बुधवार दिनांक 1 जुलै 2026 रोजी सकाळी 8:15 वाजता आणि सांगा अमित कुमार यांनी गायलेलं तुमच्या आवडीचं गीत.

0: श्रोते हो, शब्द हे कायम गर्भार असतात, काय काय जन्माला घालत असतात,
1: म्हणजे स्वर, व्यंजन आणि बाराखडीच्या तक्त्यापासून सुरू होणारा आपला हा शब्दांचा प्रवास कधी आपल्याला भूतकाळात रमवून टाकतो तर कधी आपल्या स्वप्नांना कल्पनांचे पंख देतो.
0: श्रोते हो, साहित्य विश्वातल्या लेखणीचा अर्थ जाणून घेऊयात साहित्य सौरभ या कार्यक्रमात दर बुधवारी सकाळी 8:40 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 8:15.
1: 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही.
2: श्रोते हो, सकाळचे 7:05 होत आहेत.
3: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो, खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
4: कॅमल सुपर फाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
3: वहिनी, पण तुमचा हा कॅमल सुपर फाईन साबुदाणा मिळतो कुठं?
4: भाऊजी, कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा, तो साबुदाणा लगेच काढून दे.
5: 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपर फाईन साबुदाणा.
6: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
7: हो मग.
6: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
7: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
6: का बरं?
7: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
6: पण कुठे?
7: मॅक

0: केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852.
2: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
3: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथे अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेत जोडीला.
4: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम, अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
5: देशपांडे हॉस्पिटल.

0: शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
1: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
2: देशपांडे हॉस्पिटल आणि गुड न्यूज IVF प्रस्तुत मोफत वंध्यत्व निवारण आणि IVF शिबिर.
0: या शिबिरात मोफत कन्सल्टेशन, सवलतीच्या दरात सर्व तपासण्या, तसंच IVF वर 20% सूट असेल.
2: शहरातील ज्येष्ठ आणि अनुभवी फर्टिलिटी तज्ञ डॉक्टर प्रीती देशपांडे यांचा 35 वर्षांचा विश्वास आणि अनुभव.
0: शिबिर दिनांक 5 जुलै रोजी, स्थळ झेनिथ क्लिनिक, माय सिनेमा समोर, पाइपलाईन रोड, सावेडी, अहिल्यानगर.
2: फोन 78 23 82 48 37.
3: आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोतेहोयानंतर 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: 7:07 झालेली आहेत. ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही प्रसारित करणार आहोत. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे.
1: यावेळच्या अर्थात 1 जुलैच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत.
2: दळण सरल सरल म्हणू कशी, हळदी कुंकवाच्या भरल्या दोन्ही राशी.
1: ओव्यांचं सौंदर्य हा माधवी गोखले लिखित कार्यक्रम. ओवी गायन केलं आहे नेहा वैशंपायन यांनी. याशिवाय राष्ट्रीय टपाल कर्मचारी दिवसानिमित्त महिला पोस्टमन अंजली कपूर हिच्याशी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत.
3: पोस्टमन हा आमच्या पोस्टल डिपार्टमेंटचा बॅकबोन आहे की डाक सेवा जनसेवा.
1: स्त्री रोग प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर उमा वानखेडे आपल्याला HPV लसीबद्दल माहिती सांगणार आहेत.
4: ह्युमन पॅपिलोमा व्हायरस फक्त ह्युमन्स म्हणजे माणसांमध्ये असतं, म्हणून ह्याचं नाव HPV असं पडले आहे.
1: तेव्हा मैत्रिणींनो जरूर ऐका, बुधवारी अर्थात 1 जुलैला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून, आणि हाच कार्यक्रम 2 जुलैला पुणे विविध भारती 101 FM वरून तुम्ही पुन्हा ऐकू शकाल दुपारी 12 वाजता. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

0: मातृत्व आणि मातेला विश्वासाचा आधार देण्यासाठी पुण्यात कोथरूड मध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी मोठ्या जिव्हाळ्यानं सखी सुखदा ही संस्था उभारली. या संस्थेच्या संचालिका स्मिता पाटील यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत, दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
1: लढण्याची जिंकण्याची आरंभाची अंताची टाकलेल्या पावलांची.
2: गुरुवार दिनांक 2 जुलै रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 3 जुलै रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.

आकाशवाणी पुणे, माधवी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी महायुतीकडून सचिन अहिर तर महाविकास आघाडीकडून शिक्षण तज्ज्ञ जे एम अभ्यंकर यांना उमेदवारी. गुन्हेगारीसाठी लहान मुलांचा वापर करणाऱ्यांविरोधात आणखी कठोर कारवाईसाठी कायद्यात आवश्यक बदल करणार मुख्यमंत्र्यांची ग्वाही. ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन. भारत आणि इंग्लंड यांच्यातला 5 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेला आजपासून सुरुवात. आणि राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. विधान परिषदेच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी महायुतीकडून सचिन अहिर यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यावेळी उपस्थित होत्या.

0: अर्ज भरण्यापूर्वी अहिर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला. आमदार सचिन अहिर धनुष्यबाणाच्या चिन्हावरच विधान परिषदेवर निवडून गेले. त्यांना शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी मतदान केलं, त्यामुळे सचिन अहिर हे शिवसेनेचेच आमदार आहेत असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. आज होणाऱ्या या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सभागृहात आपली संख्या कमी असली तरी लोकशाही प्रक्रियेत भाग घेणं ही विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी असल्यामुळे या निवडणुकीत उतरत असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी सांगितलं. गुन्हेगारी आणि अंमली पदार्थांच्या वितरणासाठी लहान मुलांचा वापर करणाऱ्यांविरोधात अधिक कठोर कारवाई करता यावी यासाठी कायद्यात आवश्यक बदल करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत दिली. बालगुन्हेगारांसाठीची वयोमर्यादा 18 वर्षांवरून 16 वर्ष करण्याबाबत केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत सर्व बाजू विचारात घेऊन व्यापक चर्चेनंतर अंतिम निर्णय घेऊ अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली. याबाबत कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही असं सांगताना ते म्हणाले,
1: अंतिम निर्णय सरकार करेल. हा निर्णय करत असताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश दिलेले आहेत त्या निर्देशांचं तंतोतंत पालन होईल. कोणावरही अन्याय करण्याचा सरकारचा मानस नाहीये. महाराष्ट्रात आम्हाला हे लादायचं नाहीये. आम्हाला सहमतीने सर्वांना विश्वासात घेऊन आणि कायद्याचं तंतोतंत पालन करत हे करायचं आहे. त्यामुळे मी पुन्हा सांगतो, कमिटी सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेईल, विधिमंडळाच्या सदस्यांशी देखील चर्चा होईल आणि त्यानंतरच अंतिम निर्णय या संदर्भातला घेतला जाईल.
0: राज्य सरकारनं या अधिवेशनात पहिल्या दिवशी मांडलेल्या 97,607,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या विधानसभेनं काल मंजूर केल्या. या मागण्यांवरच्या चर्चेला मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि माधुरी मिसाळ यांनी उत्तर दिल्यानंतर सर्व विभागांच्या पुरवणी मागण्या आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आल्या. पुण्यातल्या पाषाण इथल्या सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाच्या कामाची चौकशी केली जाईल असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत सांगितलं. पाषाण इथल्या प्रकल्पातून पाण्याचं पुरेसं शुद्धीकरण होत नसल्याबाबत आमदार उमा खापरे यांनी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी कुंभमेळ्यासाठीची आवश्यक विकास कामं वेळेत पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. कोणत्याही कामाला निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही अशी ग्वाही सामंत यांनी दिली. एल निनोच्या पार्श्वभूमीवर कमी कालावधीत पूर्ण होऊ शकणारी जलसंधारणाची कामं प्राधान्यानं पूर्ण करा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. विधानभवनात यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते काल बोलत होते. एल निनोमुळे निर्माण होऊ शकणारी संभाव्य पाणी टंचाई परिस्थिती यशस्वीपणे हाताळण्यासाठी सरकार सज्ज आहे. एल निनोचं संभाव्य संकट हे जलसंधारणासाठी इष्टापत्ती आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला काल सुरुवात झाली. या अंतर्गत विविध जिल्ह्यांमध्ये बूथस्तरीय अधिकारी घरोघरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील. सर्व पात्र मतदारांनी या अधिकाऱ्यांना सहकार्य करावं असं आवाहन विविध ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे. आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभागातील ज्येष्ठ वृत्त निवेदक मनोज क्षीरसागर आपल्या 38 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर काल सेवानिवृत्त झाले. आकाशवाणी सांगली केंद्रातून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी दिल्ली आणि नागपूर केंद्रातही वृत्त निवेदक म्हणून काम केलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. ज्येष्ठ दिग्दर्शिका अभिनेत्री विजया मेहता यांचं काल मुंबईत राहत्या घरी वृद्धापकाळानं निधन झालं. त्या 92 वर्षांच्या होत्या. नाट्यवर्तुळात बाई या नावानं अत्यंत आदरानं ओळखल्या जाणाऱ्या विजया मेहता यांनी प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीवर आपली अमिट छाप सोडली आहे. रंगायन या नाट्यसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी मराठी रंगभूमीला एक नवी नाट्यभाषा, नवा दृष्टिकोन आणि जागतिक समज मिळवून दिली. अत्यंत शिस्तीच्या शिक्षिका आणि मार्गदर्शक म्हणून त्यांनी अनेक अभिनेते आणि नाट्यकर्मींच्या अनेक पिढ्या घडवल्या. भारतीय रंगभूमीला जागतिक ओळख देत ती जगभरातल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात विजयाबाईंनी मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या कार्याचा हा परिचय आहे.

0: विजया मेहता यांचा जन्म 4 नोव्हेंबर 1934 रोजी बडोद्यामध्ये झाला. मुंबई विद्यापीठातून आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी दिल्लीतील राष्ट्रीय नाट्य विद्यालयातून नाट्यशास्त्राचं शिक्षण घेतलं. बॅरिस्टर, सखाराम बाइंडर, हमीदाबाईची कोठी, महानिर्वाण, पुरुष, हयवदन आणि वाडा चिरेबंदी ही त्यांनी दिग्दर्शित केलेली नाटकं रंगभूमीच्या इतिहासात मैलाचा दगड ठरली. रावसाहेब, पेस्तनजी यासारखे चित्रपट, स्मृतिचित्रे सारख्या मालिकांच्या माध्यमातून चित्रपट क्षेत्रातही त्यांनी आपला महत्वपूर्ण ठसा उमटवला. झिम्मा हे त्यांचं आत्मचरित्र देखील नाट्यरसिकांमध्ये प्रसिद्ध आहे. संगीत नाटक अकादमी पुरस्कारासह अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. मराठी रंगभूमीला आधुनिक विचार देत अनेक नाट्यकलावंत घडवणाऱ्या विजयाबाई यांच्या निधनाबद्दल नाट्यक्षेत्रातून शोक व्यक्त होत आहे.
1: अन्न आणि औषध प्रशासन विभागानं पुणे तसंच कोल्हापूर जिल्ह्यात नुकतीच विशेष तपासणी मोहीम राबवली. या अंतर्गत दूध, दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया उद्योग आणि हॉटेल्सवर कारवाई करण्यात आली. यात सुमारे 13,71,000 रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 20 षटकांच्या 5 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज होणार आहे. इंग्लंडमधील चेस्टरली स्ट्रीट इथल्या रिव्हरसाईड ग्राउंड इथं पहिला सामना खेळला जाईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 10 वाजता हा सामना सुरू होईल. राज्यात गेल्या 2-3 दिवसांपासून पावसाला सुरुवात झाली असली तरी जवळजवळ सगळाच जून महिना तसा कोरडाच गेला, त्यामुळे खरीपाच्या पेरण्या लांबल्या आहेत. सातारा जिल्ह्यातील पाऊस आणि पेरण्यांविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
2: पावसाचा जोर नसल्याने पेरणीसाठीचे पोषक वातावरण तयार न झाल्याने सर्वच ठिकाणची शेती कामे रखडलेली आहेत. बी बियाणे व खतांची साठवणूक शेतकऱ्यांनी केली असून पेरणीसाठी शेती तयार करून ठेवली आहे. जून महिना संपला तरी पुरेसा पाऊस न झाल्याचा परिणाम शेतीशी निगडीत असणाऱ्या अर्थचक्रावर झाल्याचे दिसून येत आहे. कोयना धरणासह सर्वच धरणात अत्यल्प पाणी साठा असल्याने सर्वच ठिकाणांवरील शेतीसाठीचे सिंचन शासनाने बंद केले आहे. धरणातील उपलब्ध पाणी फक्त पिण्यासाठीच वापरण्यावर जिल्हा प्रशासनाचा भर आहे. सद्यस्थितीत पाऊस सुरू झाला असला तरी त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. महाबळेश्वर व पाटण तालुका वगळता उर्वरित 9 तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. आकाशवाणीसाठी गिरीश चव्हाण, सातारा.
1: हवामान. राज्यात नैऋत्य मान्सून सक्रिय झाला असून आगामी काळात पावसाचा जोर वाढेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. येत्या 24 तासात मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि नाशिक जिल्ह्यातही मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात तुरळक ते मध्यम स्वरूपाच्या सरींचा अंदाज असून काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल, तर विदर्भातील नागपूर, अमरावती, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी महायुतीकडून सचिन अहिर तर महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जयम अभ्यंकर यांना उमेदवारी. गुन्हेगारीसाठी लहान मुलांचा वापर करणाऱ्यांविरोधात आणखी कठोर कारवाईसाठी कायद्यात आवश्यक बदल करणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 5 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेला आजपासून सुरुवात. आणि राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
3: शंभर अंश 1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र.
4: श्रोते हो, रोमॅन्टिक, उदास, मस्तीखोर आणि निरागस अशा वेगवेगळ्या मूड्सची गाणी तितक्याच ताकदीनं गाऊ शकणारे बहुआयामी गायक म्हणजे अमित कुमार.

0: कुछ कहा कहा
1: त्या अनुषंगानं येत्या शुक्रवारचा फोन गाणी कार्यक्रम केंद्रित असेल व्हर्सटाईल सिंगर अमित कुमार यांच्यावर. तेव्हा श्रोते हो, फोन गाणी कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणासाठी जरूर संपर्क साधा 02141424371 किंवा 02436372 या दूरध्वनी क्रमांकावर बुधवार दिनांक 1 जुलै 2026 रोजी सकाळी 8:15 वाजता आणि सांगा अमित कुमार यांनी गायलेलं तुमच्या आवडीचं गीत.

0: श्रोतेहो, जरूर संपर्क साधा फोन गाणी या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी आज सकाळी 8:15 ते 9:15 या वेळेत. श्रोतेहो, एक निवेदन हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधी. हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा आजचा विषय आहे लहान मुलांमधील ॲलर्जीच्या समस्या, कारणं, लक्षणं आणि उपचार. सहभागी तज्ज्ञ असतील बालरोगतज्ज्ञ डॉक्टर सागर वाघ. लाईव्ह प्रसारणाची वेळ आज रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02-241-42-34-71 आणि 02-42-36-72. निवेदन संपलं.
1: आम्ही कष्टाळू शेतकरी.

0: शेतकरी बांधवांना हवा हवासा वाटणारा कार्यक्रम म्हणजे आमचं शेत आमचा परिसर
1: होय. या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतीशी निगडीत महत्त्वाची माहिती वेगवेगळ्या पद्धतीनं
0: अगदी शेतकऱ्यांच्या भाषेतच प्रसारित होणारा कार्यक्रम
1: आमचं शेत आमचा परिसर.
0: शेती दुग्ध व्यवसाय शेतकऱ्यांसाठी शासनाच्या विविध योजना याविषयी माहिती देणारे कार्यक्रम
1: आणि थेट प्रसारित होणारा हॅलो बळीराजा सारखा कार्यक्रम शेतकरी बांधवांचे मार्गदर्शक बनले आहेत.
0: श्रोते हो, अशा या शेतकरी बांधवांसाठी असलेल्या कार्यक्रमात आपल्यापैकी काहींनी स्वतः तयार केलेली
1: आणि कृषी विभागाची मान्यता असलेली सेंद्रिय खत, जैविक कीटकनाशक,
0: निर्माण केलेली रोपवाटिका, पशुसंवर्धन, दुग्ध विकास, शेतीपूरक व्यवसाय, शेती अवजार,
1: खत, बियाणं, कीटकनाशक, शेतीशी निगडीत छोटे मोठे उद्योगधंदे
0: याविषयीची माहिती अगदी कमी खर्चात पोहोचवू शकता.
1: तसंच आपल्या मालाची जाहिरात लोकांपर्यंत घराघरात नेऊ शकता.
0: एवढंच नाही तर या शेती कार्यक्रमाचे प्रायोजक बना आणि आपल्या उत्पादनाची ओळख लोकांना करून द्या.
1: यासाठी प्रत्यक्ष भेटा किंवा आकाशवाणीच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.
0: फोन 242-76-20 आणि 242-32-88.
2: श्रोते हो, कृषी अदालत या लाईव्ह कार्यक्रमासंबंधी निवेदन. किसानवाणी अंतर्गत कृषी अदालत लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा उद्याचा गुरुवारचा 2 जुलै 2026 विषय आहे महाविस्तार AI ॲप शेतकऱ्यांचा मित्र. कार्यक्रमात सहभागी होतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले कृषी अभियांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर सुनील कदम, कोपरगावचे तालुका कृषी अधिकारी मनोज शिवराम सोनवणे आणि मुक्काम अंजनापूर पोस्ट रांजणगाव तालुका कोपरगाव इथले प्रगतशील शेतकरी संतोष सुदाम गव्हाणे. प्रसारणाची वेळ सायंकाळी 7:30 ते 8 वाजेपर्यंत. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-34-34 आणि 2-42-36-72. निवेदन संपलं. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 7:25 होत आहेत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून आता आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते.

0: श्रोते हो, मागील भागात आपण महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या 50 वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला. आजच्या भागात आपण महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्रातील राबवण्यात येणाऱ्या विविध योजना, ग्रामीण व इको टुरिझमला दिले जाणारे प्रोत्साहन, सार्वजनिक व खासगी भागीदारीचे उपक्रम, शाश्वत पर्यटनाची संकल्पना, तसेच भविष्यातील पर्यटन विकासाच्या संधी या सगळ्यांविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. पर्यटन हे केवळ प्रवासाचं माध्यम नसून रोजगार निर्मिती, स्थानिक अर्थव्यवस्थेची वाढ आणि सांस्कृतिक वारशाचं जतन या सगळ्यांचं प्रभावी साधन आहे. त्यामुळे महाराष्ट्राला जागतिक पर्यटनाचे आकर्षण केंद्र बनवण्यासाठी MTDC कोणती पावलं उचलत आहे हे जाणून घेणं महत्वाचं ठरतं. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आजही आपल्या सोबत आहेत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री निलेश कटणे सर. नमस्कार सर.
1: नमस्ते.
0: कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: आता खूप स्पर्धा निर्माण झालेल्या आहेत, तर याच्यामध्ये आपण म्हणतो की एक डिजिटल प्लॅटफॉर्म किंवा ऑनलाईन बुकिंग, तर या माध्यमाचा MTDC कसा वापर करते?
1: आता आपण पाहावं की जी वेबसाईट, जे संकेतस्थळ आहे MTDC चं, ते आम्ही अतिशय सुंदर पद्धतीने विकसित केलेलं आहे. www.mtdc.co.in ह्या नावाचं ते संकेतस्थळ आहे. त्यावरती आम्ही अत्यंत साध्या सहज पद्धतीने कुणालाही, म्हणजे ज्याला युजर फ्रेंडली म्हणू, अशा प्रकारची एक वेबसाईट तयार केलेली आहे की ज्यामध्ये तुम्हाला कुठला तुम्हाला प्रकार हवा आहे, म्हणजे तुम्हाला हेरिटेज टुरिझम करायचं आहे की नेचर टुरिझम करायचं आहे, ॲग्रो टुरिझम करायचं आहे, त्या त्या क्षेत्राशी संबंधित प्लॅटफॉर्म निर्माण केलेले आहेत आणि ते निरनिराळे ऑप्शन्स आम्ही उपलब्ध करून दिलेले आहेत आणि त्याचा आधार घेऊन बुकिंग करावं असं अपेक्षित आहे. तर डिजिटली त्या व्यतिरिक्त आम्ही ज्या आमच्या जलपर्यटनाच्या नवीन सुविधा निर्माण झालेल्या आहेत, नाशिकचा बोट क्लब हा अतिशय सुप्रसिद्ध झालेला आहे की जिथे आम्हाला साधारणपणे वर्षाला 2 कोटी रुपयापर्यंत फायदा मिळतो, म्हणजे हे लोकांना ऐकून आश्चर्य वाटेल. त्याचप्रमाणे कोयना धरणावरती जे आमचं जलपर्यटन केंद्र सुरू झालेलं आहे ते सुद्धा अतिशय सुंदर आहे. पण ही आपल्या माध्यमातून ही बाब जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाणं गरजेचं आहे. गोसीखुर्द हा नागपूर विभागातला सुद्धा जो एक मोठा प्रकल्प नजीकच्या काळात कार्यान्वित होत आहे, तर हे जे जलपर्यटन आहे त्यामध्ये आम्ही खूप सुरक्षितरित्या आणि उत्तमरित्या लोकांना सुविधा निर्माण करून दिलेली आहे. तर त्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म, तत्सम प्रकारचे जे प्लॅटफॉर्म आहेत त्या प्लॅटफॉर्मवरती सुद्धा आम्ही ह्या सगळ्या सुविधा आता आणत आहोत. आणि आज मी तिला आमचं 100% ऑनलाईन बुकिंग हे आमचं अचीव झालेलं आहे. म्हणजे जरी तुम एखादा पर्यटक वॉक इन पद्धतीने जरी एखाद्या रिसॉर्टला किंवा ह्या ॲक्वॅटिक टुरिझमच्या जागी गेला तरीसुद्धा त्याला तिथे ऑनलाईन पद्धतीनेच फिजिकली का होईना आम्ही तिथे अनिवार्य करतो आणि त्यामुळे आमचा उत्पन्नाचा भागसुद्धा खूप वाढलेला आहे. मला सांगायला आनंद वाटेल की जी शासकीय महामंडळ आहेत त्यामध्ये आम्ही खूप अग्रणी जरी नसलो तरीसुद्धा गेल्या वर्षीचा आमचा प्रॉफिट जो आहे तो साधारणपणे 4.80 कोटी रुपयापर्यंत आहे, पण हे 5-1 कोटी रुपयापर्यंतचं उत्पन्न मिळू शकलेलं आहे.
0: नक्कीच. पुन्हा एकदा सगळ्या पायाभूत सुविधा किंवा सगळ्या प्रकारचं ज्या सुविधा आपण पर्यटकांसाठी देत आहोत, ऑनलाईन बुकिंग अवेलेबल आहेत सर, याच्यामध्ये ह्या सगळ्या याच्यामध्ये अशी कुठली आव्हानं आहेत का की ज्याला सामोरं जावं लागतं?
1: आव्हानं जर आपण म्हणू तर तसं हे खेळीमेळीची स्पर्धा या दृष्टीने मी ह्या गोष्टीकडे बघतो. म्हणजे जे ब्रँडेड हॉटेल्स आहेत, आपल्याला सगळ्यांना ह्या चेन्स माहिती आहेत, ताज ग्रुप असेल, ओबेरॉय असेल, लीला ग्रुप असेल, तर ह्यांचं जे व्यवस्थापन आणि जी प्रोफिशन्सी असते त्या स्तरावरची प्रोफिशन्सी आमच्याकडे नसते. त्यामुळे एक जाणीवपूर्वक आम्ही हा जो निर्णय घेतलेला आहे की 2020 साली आम्ही सार्वजनिक भागीदारीचं धोरण स्वीकारलेलं आहे आणि त्या अंतर्गत 5 ठिकाणच्या आमच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या आम्ही खाजगी भागीदारांकडे निविदेच्या प्रक्रियेद्वारे सोपवलेल्या आहेत. यामुळे ह्यामध्ये महाबळेश्वर, माथेरान, ताडोबा ही मुख्य स्थळं मी सांगू शकेल, सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं मिडभाव हे सुद्धा ठिकाण यामध्ये समाविष्ट आहे. तर ह्यात अपेक्षित हेच आहे की जे असे प्रोफिशंट ऑपरेशनल पार्टनर्स आहेत त्यांना निवडणं आणि त्यांच्याकडून व्यवस्थापन करणं हे आमच्यासाठी एक मोठं आव्हान आहे. आणि ही महाराष्ट्र, आपल्याला माहिती आहे की भारतातल्या अनेक राज्यांपेक्षा बहुतेक बाबींमध्ये आपण आघाडीवरती असतो. तर हा प्रयोग सुद्धा आम्ही आघाडीवरती आहोत आणि हा प्रयोग करते वेळी आम्हाला

0: अनेक आव्हानं स्वीकारावी लागली की जसं की त्या मोठमोठ्या ज्या जागा आहेत 75 सालाच्या दरम्यान आमच्याकडे आलेल्या त्या जागांमधले आमचे ताबे वहिवाटी त्या ठिकाणचं विकास आराखड्यामधलं आरक्षण त्या ठिकाणची अनुज्ञेयता त्यानंतर त्या ठिकाणची दळणवळणाची साधनं तिथले पाणी पुरवठ्याची साधनं विद्युत पुरवठ्याची साधनं ह्या सर्व बाबी आणि तिथल्या स्थानिक नागरिकांचा सहभाग म्हणजे त्यांना हे आपलं ठिकाण वाटलं पाहिजे असा आमच्यासाठी एक मोठा आव्हानाचा भाग होता. पण मला खूप आनंद वाटतोय की जिथे जिथे आमचं MTDC रिसॉर्ट बांधलं गेलेलं आहे किंवा एखादं पर्यटन स्थळ विकसित केलेलं आहे तर स्थानिक नागरिक हे कायम आमच्याकडे आदराने आणि सहकार्याच्या भावनेने बघतात. कारण MTDC ह्या सुविधेमुळं आम्हाला सुद्धा रोजगार मिळतोय आणि आमचंही पर्यटन छोट्या प्रमाणात आम्ही होमस्टे करू शकतोय आम्ही निवास न्याहारीच्या योजना करू शकतोय अशा प्रकारचे लोकांची भावना आहे. तर आव्हानांमध्ये पायाभूत सुविधा विकसित करतेवेळीची जी आव्हानं आहेत ती नियमित आव्हानं तर आहेतच पण बिझनेसची पण आव्हानं आहेत की दिवसेंदिवस आपण बघतोय मध्यम वर्ग किंवा उच्च मध्यम वर्ग हा भारताबाहेर पर्यटनाला जास्त उत्सुक आहे आणि महाराष्ट्रात आपण जर बघू तर भारतातला जर आपण तुलनात्मक अभ्यास केला तर आपला नंबर 7वा आहे. उत्तर प्रदेशचा नंबर डोमेस्टिक टुरिझममध्ये पहिला आहे. आपण फॉरेन टुरिझममध्ये पहिले आहोत पण डोमेस्टिकमध्ये आपण 7वे आहोत. तर 7वा असण्याचं कारण आता उत्तर प्रदेशमध्ये आपण बघतोय की राम मंदिर विकसित झालेलं आहे कुंभमेळ्याच्या निमित्ताने त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात केलं आणि आग्रा मुख्य म्हणजे ताजमहल हे त्यांचं मोठं ठिकाण आहे. आता आपण पाहत असाल की सध्या जी पर्यटनाची जी आम्ही ॲडव्हर्टाईजमेंट कॅम्पेन जे राबवलं ते कॅम्पेनसुद्धा अगदी न्यूयॉर्कच्या सर्कलमध्ये त्या स्क्वेअरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात दाखवलं जात आहे आणि सगळ्या लोकांनी खूप ॲप्रिशिएट केलं. आज बसेसवरती सुद्धा किंवा अन्य ठिकाणी सुद्धा आपण बघत असाल मोठ्या प्रमाणात आम्ही पर्यटनाचा आराखडा लोकांसमोर मांडतो आहोत आणि हा आराखडा देतेवेळीच त्यांना चांगल्या सुविधा द्यायला पाहिजेत. आमचे रिसॉर्ट हे उत्तम असले पाहिजेत आणि ते अगदी आम्हाला 5-स्टार लेवलला जरी नेता नाही आले तरी आम्ही ते किमान 3-स्टार स्तरावरती तरी न्यायला पाहिजेत हे मोठं आव्हान आमच्यासमोर आहे आणि ते आव्हान आम्ही सर्वांच्या मार्गदर्शनाने आणि सहभागाने पेलतो आहोत.
1: नक्की सर, खरंच खूप स्वागतार्ह ही गोष्ट आहे की एवढ्या याच्यामध्ये सुद्धा की काय त्रुटी आहेत आणि काय केलं पाहिजेत याच्याविषयी सुद्धा आपण विचार करत आहात. सर, याच्यामध्ये आता पुढील भविष्यासाठी सर कुठले मोठे उपक्रम आहेत का की ज्याच्याविषयी तुम्हाला सांगावंसं वाटतं या प्लॅटफॉर्मवरून आपल्या?
0: आता सर्वप्रथम तर MTDC आमचं जे कार्यालय आहे ते आम्ही हुतात्मा चौकामध्ये एका हेरिटेज इमारतीमध्ये हलवत आहोत. LIC ही जागा आम्हाला अतिशय अल्प भाडेदारामध्ये प्राप्त झालेली आहे आणि त्या जागेमध्ये आम्ही स्थिरावत आहोत. खूप सुंदर अशी ती इमारत आहे. ते म्हणजे ते एक आमचं ऑफिस हेच एक मोठं आकर्षण असणार आहे. हा पहिला भाग झाला म्हणजे जो मुंबईत मनुष्य येईल त्याला तिथे आपल्याला स्थिरावायला मदत होईल. त्यानंतर मुंबई जिल्हाधिकाऱ्यांच्या मदतीने आम्ही मुंबई शहराचं एक पर्यटन हब म्हणून विकसित करण्याचं प्रयोजन केलेलं आहे आणि एलिफंटासह हा सगळा जो मुंबई शहराच्या पर्यटनाचा अनुभूती चांगली येईल यामध्ये गोराई येथे आमची मोठी जागा आहे. 130 एकर जागा आहे. त्या ठिकाणी अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावरचं एक पर्यटन केंद्र विकसित होत आहे. त्यानंतर मला सांगायला खूप आवडेल की आपल्या भारतातला पहिलाच आपण म्हणू आणि आशिया खंडातला सुद्धा एक 4-5 प्रकल्पांनंतरचा पहिला प्रकल्प असेल की जो आम्ही करतो आहोत. आम्हाला भारतीय नौसेनेने INS गुलदार हे जहाज आम्हाला दिलं. सेवानिवृत्त झालेलं युद्धनौका आहे ती ती आम्हाला दिली. ती आम्ही कारवारवरनं महाराष्ट्रात आणली. विजयदुर्ग बंदरामध्ये ती पार्क करून ठेवली होती आणि आम्ही 18 मे रोजी ती जहाज निवती रॉक म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात तारकर्लीच्या समोर ही जहाज समुद्र तळावरती 7 नॉटिकल मैल अंतरावरती आम्ही ती समुद्र स्थळावर स्थापित केली. म्हणजे 22 मीटर खोल ती बुडवली आणि त्याच्यामागचं प्रयोजन असं आहे की तिथे हार्ड सरफेस मिळाल्यानंतर आजूबाजूला जे कोरल्स आहेत प्रवाळ आहेत ते प्रवाळ तिथे 1 ते 1.5 वर्षामध्ये विकसित होतील आणि ते विकसित झाले की आम्ही काय करणार आहोत. आमची निवती तारकर्ली आणि वेंगुर्ला ह्या 3 ठिकाणी ज्या जेटीज आहेत त्या जेटीवरून आम्ही पर्यटकांना स्पीडबोटनी त्या 7 नॉटिकल मैल म्हणजे सुमारे 12 ते 13 किलोमीटर अंतरावरती नेणार लोकांना अर्धा तासाचा समुद्रात प्रवास करून त्या ठिकाणी एक बार्ज असेल. बार्ज म्हणजे मोठी जागा असेल की जिथे रेस्टॉरंट

0: असेल आणि ती रिसिव्हिंग जागा असेल, त्या जागेवरती लोकांना आम्ही तिथे नेणार आणि तिथून जे लोक खूप साहसी आहेत त्यांना स्कुबानी त्या खाली बोटी जिथं बोट बुडवलेली आहे तिथे नेणार आणि ते कोरल्स बघणार, बोटीचा अनुभव घेणार, आणि जे लोक कमी साहस करू इच्छितात त्यांच्यासाठी एक सबमरीन आम्ही माझगाव डॉकच्या मदतीने बांधत आहोत आणि ती 112 कोटी रुपयाची सबमरीन बांधणीचं काम सुरू झालेलं आहे. नजीकच्या वर्षभरामध्ये ती सबमरीन अस्तित्वात येईल, बोटिंग अस्तित्वात येईल आणि हा पावसाळा संपल्याबरोबरच जे पर्यटक स्कुबा करायला उत्सुक आहेत त्यांच्यासाठी ही सुविधा तयार झालेली दिसते.
1: नक्की सर, हे अजून ऐकायचं आहे. खरं तर हे ऐकल्यावर असं वाटतं की आत्ताच पर्यटनाला बुकिंग करून आपण सुरुवात केली पाहिजे. पण याच बरोबरीने खूप महत्वाचं असं आहे सर की जेव्हा आपण पर्यटनाला जातो तो निसर्ग त्याची काळजी घेणं ही एका नाग म्हणजे पर्यटकाची सुद्धा जबाबदारी आहे, तर त्याविषयी तुम्हाला काय सांगावं असं वाटतं?
0: रिस्पॉन्सिबल टुरिझम आणि सस्टेनेबल टुरिझम असे आता खूप महत्त्वाचे विषय आहेत की ज्यामध्ये माझं सगळ्यांना आवाहन असेल की आपण पर्यटन करतोय तर त्याचा आनंद आपण घ्यावा, पण दुसऱ्याला त्याची गैरसोय होऊ नये हा फार महत्त्वाचा भाग आहे. आपण बघतो की खास करून पर्यटन स्थळांच्या जागी पार्किंगची कमी व्यवस्था असते किंवा जे विक्रेते आहेत त्यांच्याकडून प्लॅस्टिकचा मोठ्या प्रमाणात वापर होतो, तर सगळ्यांना आव्हान असेल की आपण या गोष्टींपासून पार्किंग जबाबदारीने करावं, ज्या काही जागा उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्या ठिकाणीच करावं, प्लॅस्टिक आपण प्रतिबंधित करावं, आणि जी विद्युत व्यवस्था असते तर पर्यटकांना तेही आव्हान राहील की आपण कुठल्या तरी रिसॉर्टला राहतोय, कुठल्या तरी हॉटेलला राहतोय, तर मी पैसे दिलेले आहेत तर मी तिथला गिझर चालू ठेवेल, मी तिथे लाईट पण चालू ठेवेल, बाहेर पडताना मी दुर्लक्ष करेल, अशा प्रकारची भावना खरं म्हणजे टाळणं गरजेचं आहे. आणि सर्वांनी आपल्या सोबत येणाऱ्यांना, आपल्या पाठीमागून येणाऱ्या लोकांना, आपल्या पुढच्या पिढ्यांना हा वारसा द्यायचा आहे. त्या ठिकाणचं जे वृक्ष आहेत, त्या ठिकाणची जी फ्लोरा आणि फौना ज्याला आपण म्हणतो, जी झाडी आहेत, पशुपक्षी आहेत, ह्या सगळ्या कुणालाही त्रास होणार नाही आणि आपलं निसर्गाचा आनंद आपणही घेऊ आणि सर्वांना देऊ. आणि तिथले जे स्थानिक मंडळी आहेत आणि त्यांच्या ज्या स्थानिक कलाकृती आहेत त्या आपण खरेदी करून त्यांच्याबरोबर जेवण करून त्यांच्या तिथल्या व्यवस्थेमध्ये सहभागी होऊन त्यांना आपण दिलासा द्यायला पाहिजे. तिथल्या सुविधा आपण जास्तीत जास्त वापरायला पाहिजे आणि हे पर्यावरणपूरक आणि लांब टिकणारं असं पर्यटन विकसित करायला पाहिजे.
1: अगदी खरं आहे सर. अगदी एका वाक्यात जर आपला एखाद्या पर्यटकाला तुम्हाला एखादा संदेश द्यायचा असेल तर काय सांगाल?
0: जबाबदार पर्यटक.
1: वा, खूप छान सर. आता इथे तुम्ही आलात आणि ज्या पद्धतीने खरं तर ह्या पायाभूत सुविधा कशा असतात हा 50 वर्षांचा प्रदीर्घ आढावा सांगितला, उपक्रम सांगितले, वेगवेगळी आव्हानं सांगितली आणि एक जबाबदार पर्यटक कसा असावा याविषयी आम्हाला माहिती दिली, त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद. तुमचे खूप आभार मनापासून.
0: धन्यवाद
2: श्रोते हो. तेव्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात एक नवीन विषय व एक नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz. सकाळचे 7:40 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम आयुर्विश्व हेल्थ केअर.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर.
4: आयुर्विश्व हेल्थ केअर,
5: नाडी चिकित्सा, आयुर्वेद, पंचकर्म.
6: श्रोते हो नमस्कार. आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाडगे सर आहेत आपल्या सोबत. नमस्कार डॉक्टर.
7: नमस्कार
6: सर.

0: या वेळेचा विषय आहे तो म्हणजे स्किन ॲलर्जी. आता ॲलर्जी ही खूप वेगवेगळ्या प्रकारची असते, किंवा बऱ्याच रुग्णांची ही तक्रार असते की ॲलर्जीच्या वेगवेगळ्या टेस्ट केल्या जातात पण त्यांना नेमका उपाय सापडत नाही, किंवा औषधं घेतली तरी ॲलर्जी परत उद्भवतच राहते. तर यावरती नाडी चिकित्सेचा कसा उपयोग होतो सांगा.
1: नक्कीच, खूप सुंदर प्रश्न आहे, कारण असे रुग्ण बऱ्याचदा बघायला मिळतात की येऊन सांगतात की सर आम्ही सगळ्या टेस्ट केल्या आहेत, तर ह्याच्यात कुठेतरी त्या ॲलर्जीचं कारण शोधण्याचा प्रयत्न केलेला असतो पण बऱ्याचदा ते कारण मिळत नाही आणि त्यामुळे ते अगदी विभ्रमावस्था असतात की बाबा आजार आपल्याला कशामुळे नक्की होतोय, म्हणजे हा रक्तातले काही घटकांमुळे झालाय का. तर पर्टिक्युलरली याच्यामध्ये बघायला गेलं तर मोस्ट ऑफ टाइम्स यामध्ये आयजी वाढलेले दिसून येतात, एवढं एकमेव फक्त रक्तामध्ये बदल दिसतो, अदर देन काही दिसत नाही. कारण या ठिकाणी हा विचार करणं गरजेचं आहे की हे फक्त निमित्त कारण आहेत की ज्याच्या संपर्कात आल्यामुळे तुमच्या शरीरात ॲलर्जिक कंडिशन निर्माण होत आहेत. जर तुम्ही याच्या मागील कारण बघितलं तर ते तुमच्या शरीरात झालेले बदल आहेत, शरीरात जे काही बदल किंवा बिघाड पहिल्यापासून आहेत त्याच्या परिणामस्वरूप जेव्हा काही घटकांचा तुमच्या जेवणामध्ये अंतर्भाव होतो किंवा ऋतू बदल होतो, वातावरणातले बदल होतात, टेम्परेचर डिफरन्स होतो, धुळीचा संपर्क येतो आणि त्यानंतर तो तुम्हाला ॲलर्जीज निर्माण व्हायला लागतात. त्यामुळे फक्त कुठल्या गोष्टींमुळे तुम्हाला ॲलर्जी होते याचा विचार न करता कशामुळे ॲलर्जी उत्पन्न होते याचा विचार करणं हे अतिशय गरजेचं असतं.
0: अच्छा श्रोते हो, 8 जुलैला बुधवारी आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाटगे सर अहिल्यानगर मध्ये दगडी दवाखाना बूथ हॉस्पिटल जवळ तळमजला जनरल पोस्ट ऑफिसच्या समोर स्टेट बँक चौक अहिल्यानगर इथे 11:30 ते 6:30 रुग्णांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील. इथे त्वचा विकार, संधिविकार, पित्तविकार, सर्व प्रकारच्या ॲलर्जीज, डायबिटीज, बीपी, थायरॉइड या सर्वांवर नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 844-844-9960 844-844-9960. आयुर्विश्व हेल्थ केअरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला व्हिजिट करा. लक्षात ठेवा, 8 जुलैला बुधवारी 11:30 ते 6:30 अहिल्यानगर मध्ये. डॉक्टर तुम्ही सांगताय स्किन ॲलर्जीज बद्दल.
1: ॲलर्जीचा बारकाईने विचार केला तर आयुर्वेदिक दृष्टिकोनातून आपण याला शीतपित्त म्हणू शकतो, ज्याच्यामध्ये पर्टिक्युलरली वातदोष, उष्ण गुणधर्माचा पित्तदोष आणि थंड गुणाचा वातदोष किंवा कफदोष शरीरात वाढलेला असतो, दोषांचा असमतोल निर्माण झालेला असतो आणि अतिरिक्त वाढलेले दोष जेव्हा रक्तदृष्टी करतात तेव्हा रक्तातल्या दोषांचा परिणाम तुमच्या त्वचेवर दिसतो, ज्याच्यामुळे अंगाला खाज येणे, पुटकुळे येणे, पित्ताच्या गांधीही उत्पन्न होणे, वेळप्रसंगी ओठांना सूज येणे, चेहऱ्यावर सूज येणे, तेथील त्वचा लाल होणे, अतिशय उष्ण स्पर्श निर्माण होणे, या प्रकारे लक्षणं निर्माण होत असतात. आणि मग ॲलर्जीच्या गोळ्या घेतल्यानंतर ॲलर्जी तात्पुरता दाबली जाते किंवा ती लक्षणं तात्पुरता कमी होतात, पण जेव्हा केव्हा त्या गोळींचा शरीरावरचा परिणाम कमी होतो पुन्हा ॲलर्जी कंडिशन निर्माण व्हायला लागतात. तर या ठिकाणी आपल्याला फक्त ॲलर्जीची लक्षणं कमी करण्यापेक्षा तुमच्या शरीरातील ती जी काही प्रवृत्ती आहे वारंवार ॲलर्जी उत्पन्न होण्याची ती दूर करणं गरजेचं आहे आणि ते जर दूर करायचं असेल तर नाडी परीक्षेद्वारे दोषस्थिती समजून घेणं गरजेचं आहे. याच्यात मल्टिपल फॅक्टरचा विचार केला जातो, अगदी स्ट्रेसचा देखील याच्यामध्ये संबंध येतो, पूर्वी झालेल्या आजारांचा परिणाम, तुम्ही घेत असलेल्या औषधांचा परिणाम, शरीरातील अवयवांवर झालेले परिणाम, स्पेसिफिकली यकृतावर झालेला परिणाम किंवा किडनी रिलेटेड चेंजेस, या मल्टिपल फॅक्टरचा विचार करून जेव्हा ट्रीटमेंट केली जाते तेव्हा डेफिनेटली ॲलर्जी कंडिशन कायमच्या बऱ्या व्हायला मदत होऊ शकते.
0: अच्छा श्रोते हो, 8 जुलैला बुधवारी आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाटगे सर अहिल्यानगर मध्ये दगडी दवाखाना बूथ हॉस्पिटल जवळ तळमजला जनरल पोस्ट ऑफिसच्या समोर स्टेट बँक चौक अहिल्यानगर इथे 11:30 ते 6:30 रुग्णांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील. इथे त्वचा विकार, संधिविकार, पित्तविकार, सर्व प्रकारच्या ॲलर्जीज, डायबिटीज, बीपी, थायरॉइड या सर्वांवर नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 844-844-9960 844-844-9960. आयुर्विश्व हेल्थ केअरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला व्हिजिट करा. लक्षात ठेवा, 8 जुलैला बुधवारी 11:30 ते 6:30 अहिल्यानगर मध्ये. आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात वैद्य विश्वास घाडगे यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर, निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: श्रोते हो, आयुर्विश्व हेल्थ केअर हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यनगर केंद्रावरून.
4: अभियांत्रिकी क्षेत्रात भविष्य घडवण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
5: मार्गदर्शनपर विशेष मालिका
4: द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स
5: अभियांत्रिकीची नवी क्षितिजे
4: जरूर ऐका. बुधवार दिनांक 24 जून ते 5 जुलै दरम्यान
5: 9:15.
6: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
7: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार.

0: सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
1: वहिनी, पण तुमचा हा कॅमल सुपर फाईन साबुदाणा मिळतो कुठं?
0: भाऊजी, कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा, तो साबुदाणा लगेच काढून दे.
2: 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपर फाईन साबुदाणा.
3: श्रोतेहो, ऐकूया सुधीर फडके यांनी गायलेलं वारा कांत यांचं गीत. संगीत आहे यशवंत देव यांचं.

0: श्रुतेहो वारा कांदी यांची रचना पण ऐकली. स्वर होता सुधीर फडके यांचा आणि संगीतकार होते यशवंत देव. श्रुतेहो आता सकाळचे 7:50 होत आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम गरुड हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो.
1: नमस्कार श्रुतेहो नमस्कार. गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो या कार्यक्रमात मी नितीन जावळे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आपण बोलत आहोत टाटा हॉस्पिटल मुंबई प्रशिक्षित गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर प्रकाश गरुड यांच्याशी. श्रोतेहो, तुम्हाला सुद्धा कॅन्सर संदर्भात काही माहिती हवी असेल, तुमच्या काही शंका असतील किंवा तुम्हाला उपचार घ्यावयाचे असतील तर नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल सावेडी रोड अहिल्यानगर इथं. फोन नंबर आहे 0241-232-67-75 0241-232-67-75. डॉक्टर पुन्हा एकदा आपलं कार्यक्रमात स्वागत. डॉक्टर, आपण कॅन्सर बद्दल मागे बोलत होतो, स्त्रियांमध्ये आढळणारे कॅन्सर, त्यांच्या तपासण्या, आणि आता आपण बोलूयात की जे तोंडाच्या कॅन्सर बद्दल, की तुम्ही मागे सांगितलं व्रण चट्टे किंवा आवाजात होणारे बदल किंवा काय, म्हणजे सगळ्यांनाच होणारे कॅन्सर बद्दलची ही लक्षणं आहेत, तर याच्या तपासण्या काही वेगळ्या आहेत का घरच्या घरी, म्हणजे याबद्दल काय सांगाल?

0: याच्यामध्ये जेव्हा रुग्णाला माहिती पडते की आपल्याला एक जखम आहे तोंडामध्ये,
1: व्रण
0: व्रण असेल किंवा गाठ असेल, आणि ती मग तोंडाच्या कॅन्सरमध्ये सगळे अवयव तोंडातले त्याच्यामध्ये अंतर्भूत होतात. त्यामध्ये ओठ आहे, जीभ आहे, आपल्या हिरड्या आहेत, गाल आहे, टाळू आहे, हे सगळे प्रकारामध्ये कुठेही जर असा लक्षण आपल्याला दिसली तर आपण तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यायला पाहिजे आणि त्यानुसार मग तज्ज्ञ पुढचे तपासण्या करून त्याच्यामध्ये पेशींचा तुकडा काढून त्यामध्ये तपासणी बायोप्सी केली जाते आणि त्याचं निदान निश्चित केलं जातं. त्याचबरोबर ज्यांना व्यसन आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, पान, बिडी, तंबाखू, सुपारी, मावा, गुटखा, दारूचं, ह्या लोकांनीसुद्धा वर्षातून एकदा किंवा 6 महिन्यातून एकदा तज्ज्ञांकडून तपासणी करून घेणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी डिजिटल व्हिडिओ ओरोस्कोपी नावाची जी तपासणी आहे त्यामध्ये आपल्याला जवळजवळ 6 महिने अगोदर कळू शकतं की यांना पुढे नंतर होणार आहे का, म्हणजे काही वर्षांनंतर होणारा कॅन्सर सुद्धा त्यामध्ये आपल्याला कळू शकतो,
1: जो आटोक्यात येऊ शकतो.
0: म्हणजे आपण प्रतिबंधन त्याच वेळेला सुरू करू शकतो आपण जेव्हा असं लक्षण आपल्याला दिसल्यानंतर. म्हणजे ही प्री कॅन्सरस लक्षण आपल्याला त्या तपासणीमध्ये दिसतात आणि ही सुविधा आपल्या ठिकाणी उपलब्ध आहे. तर त्याचा फायदा जरूर लोकांनी घ्यावा, म्हणजे पुढे कॅन्सर होऊन त्याचे सर्व उपचार करण्यापेक्षा न होणं जास्त चांगलं.
1: जसं म्हटलं जातं की प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर, म्हणून आपण लोकांना, श्रोत्यांना हेच सांगू की आपणाला सुद्धा अशी काही तपासणी करायची असेल तर आपण सावडी रोड अहमदनगर इथल्या गरुड कॅन्सर हॉस्पिटलला दाखवू शकता आणि या तपासणीद्वारे वेळेत तुम्हाला समजेल की आपल्याला कॅन्सर आहे की नाही. जर असेल तर योग्य उपचारानं तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. डॉक्टर, पुढे जाऊयात कार्यक्रमाच्या, की बऱ्याचशा लोकांचे हे गैरसमज असतात कॅन्सर ह्या आजारासंदर्भात, तर तुम्हाला रोजचे बरेच अनुभव येत असतील, असे कोणकोणते गैरसमज आहेत की ज्यामुळं प्रॉब्लेम होऊ शकतो लोकांचा पुढे?
0: पहिला महत्वाचा गैरसमज म्हणजे लोकांना असं वाटतं की अजूनही जनमानसात असं ओपिनियन आहे की कॅन्सर ऐकलं, कॅन्सर झाला की सगळं काही संपलं, म्हणजे कॅन्सर हा बरा होतच नाही, असा एक प्रचंड मोठा गैरसमज आहे. गेल्या 50 वर्षामध्ये इतक्या काही याच्यामध्ये सुधारणा झालेल्या आहेत उपचारामध्ये आणि त्यांच्या निदान करण्याच्या प्रक्रियेमध्ये, की त्यामध्ये आपल्याला कॅन्सर लवकर कळू शकतो आजकाल, त्याचबरोबर विविध प्रकारचे उपचार करून तो बराही होऊ शकतो लवकर निदान झालं असेल तर. तर हे लोकांपर्यंत जाणं अतिशय गरजेचं आहे आणि म्हणून त्यांना, म्हणजे हा एक मोठा गैरसमज आहे की कॅन्सर बराच होत नाही, तसं नाही. लवकर निदान झालं आणि नियमित वेळेत उपचार जर घेतले गेले तर तो आज बरा होऊ शकतो, हा एक मोठा गैरसमज आहे. दुसरा जो गैरसमज समोरला जातो की कॅन्सर हा संसर्गजन्य आहे की काय, म्हणजे एका माणसाला झालेला कॅन्सरमुळे दुसरा किंवा जवळच्या माणसाला होईल का, असा प्रश्न आम्हाला नेहमी,
1: म्हणजे असे बरेचसे गैरसमज आहेत संसर्गजन्य किंवा काय, तर याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेलच, पण आपण ते जाणून घेणार आहोत श्रोते हो याच कार्यक्रमाच्या पुढच्या भागात, ज्या कार्यक्रमाचं नाव आहे गरुड हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो. श्रोते हो, हे होते टाटा हॉस्पिटल मुंबई प्रशिक्षित गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर प्रकाश गरुड. शासनाच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेनुसार आता कॅन्सरवर सर्व प्रकारचे उपचार मोफत केले जातात गरुड कॅन्सर हॉस्पिटल सावेडी रोड अहिल्यानगर इथं. हे उपचार डॉक्टर प्रकाश गरुड आणि डॉक्टर पद्मजा गरुड गरुड कॅन्सर हॉस्पिटल या ठिकाणी करतात. श्रोतेओ, या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी काही माहिती हवी असेल तर नक्की संपर्क करा 0241-232-6775 0241-232-6775. आजच्या कार्यक्रमात थांबूयात, पुन्हा भेट पुढच्या कार्यक्रमात. नमस्कार.
2: श्रोते हो, गरुड हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.
3: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
4: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ, तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
3: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
4: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
3: ओ, मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
4: लगेच फोन करतो 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
5: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
6: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
5: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
6: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत

0: उपचारांसाठी
1: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल साबेडी कमानी जवळ नगर मनमाड रोड अहिल्यानगर।
2: डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसिक आरोग्य जपा, आनंदी जीवन जगा। भीती, चिडचिड, उदासीनता, मायग्रेन, फिट्स, वैवाहिक समस्या किंवा व्यसनाच्या समस्येमुळे त्रस्त आहात का? तर मग MD मानसोपचार तज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे आणि डॉक्टर ऋतुजा ढोबळे आता श्रीरामपूर मध्ये आपल्या सेवेत। शास्त्रोक्त मानसोपचारासाठी भेट द्या डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसोपचार आणि व्यसन मुक्ती केंद्र, भारत गॅस शेजारी, नेवासा रोड, श्रीरामपूर। संपर्क 89999 84 165।
3: पालक बंधू भगिनींनो, दृष्टीदोष असलेल्या मुला मुलींच्या शिक्षणासाठी सुवर्ण संधी। अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर येथील नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थेच्या निवासी अंधशाळेत इयत्ता 1 ते 8 पर्यंत मोफत प्रवेश सुरू आहेत। विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच निवास, कपडे, गणवेश, लॉकर आणि इतर आवश्यक सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिल्या जातात। लवकरच ही अंधशाळा नव्या प्रशस्त इमारतीत स्थलांतरित होत आहे। अधिक माहितीसाठी आणि प्रवेशासाठी आजच संपर्क साधा, असं आवाहन नॅपचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट भागचंद चुडीवाल यांनी केलं आहे। संपर्क 73 85 36 20 12।
4: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या।
5: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय।
4: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर।
5: फोन नंबर 02412335315।
4: मोबाईल 960 44 988 36।
2: आपल्या चिमुकल्यांसाठी घेऊन येत आहोत मुंबईच्या नामवंत कलाकारांचा धम्माल सेलिब्रिटी बालनाट्य महोत्सव।
6: पद्मश्री पुरस्कार प्राप्त विनोदी अभिनेत्री नयना आपटे आणि लेखक, दिग्दर्शक, अभिनेते प्रवीण भारदे यांची मुंबईची धम्माल बालनाट्य
2: 3 जुलै रोजी धम्माल भूत बंगला आणि मोबाईल गेम्स विरुद्ध छोटा पैलवान,
6: 4 जुलै गुलाबी साडीतली कॉमेडी चेटकिंग आणि मला आई बाबा हवेत,
2: सायंकाळी 7 वाजता माऊली सभागृह अहिल्यानगर या ठिकाणी।
6: एका तिकिटात 2 नाटकांचा आनंद।
2: तिकिटासाठी संपर्क 99 705 68 373।

आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, सकाळचे 8 वाजतायत. समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: डॉक्टरला भेटायला पाहिजे. तिसरं की लघवी करायची इच्छा झाली तर थांबवता येत नाही आणि लगेच पळत जावं लागतं, किंवा कधी कधी बाथरूम पोहोचायच्या आधीच लघवी होऊन जाते कपड्यामध्ये.
1: ओके.
0: लघवीची धार कमी होते म्हणून मग जोर करावा लागतो, लघवी थांबून थांबून होते, किंवा कधी कधी लघवी लाल होते म्हणजे रक्त जातं लघवीमध्ये, रक्ताच्या गाठी पण जाऊ शकतात.
1: बर.
0: आणि लघवी करायला आग होते कधी कधी. तर हे सगळे लक्षणं आहेत, हे जर आढळले, हे सगळेच नाही पण एखाद दोन जरी आढळले तरी तुम्ही डॉक्टरांना भेटून उपचार करून घ्यायला पाहिजे.
1: बर बर. परंतु प्रोस्टेट ग्रंथींची वाढ झाली आहे किंवा प्रोस्टेट ग्रंथींचा आजार आहे एखाद्या रुग्णाला, त्याचं निदान कसं केलं जातं?
0: निदान तर आम्ही डॉक्टर पेशंटला हे सगळे प्रश्न विचारून त्याचं काय कॉम्बिनेशन आहे, वय काय आहे, अशा बऱ्याच गोष्टी बघून मग ठरवतो की नेमका प्रोस्टेटमुळेच त्रास आहे की काही दुसऱ्या कारणामुळे आहे.
1: अच्छा.
0: आणि मग प्रोस्टेट ग्रंथीची तपासणी करतो ओपीडी मध्येच.
1: बर बर.
0: मग सोनोग्राफी आणि काही ब्लड टेस्ट करून घेतो, त्याच्यामध्ये कळतं की प्रोस्टेटची साईज काय, नेमकं त्याच्यामुळे त्रास होणाऱ्या गोष्टी आहेत की नाही.
1: ओके.
0: आणि त्याच्यावरून आपण काय उपचार घ्यायचा हे ठरवतो.
1: बरोबर. पण मग प्रोस्टेट ग्रंथींची वाढ झाली, निदान झालंय की प्रोस्टेट ग्रंथींची वाढ झाली, तर मग त्याच्यावर उपचार काय, की डायरेक्ट ऑपरेशनच?
0: म्हणजे प्रोस्टेट ग्रंथी वाढली आहे म्हणून ऑपरेशनच करायला पाहिजे असं बिलकुल नाही. सोनोग्राफी मध्ये असे खूप मोठे दिसणारे प्रोस्टेटला सुद्धा बऱ्याच वेळा आम्ही ऑपरेशन नाही सांगत.
1: बर.
0: औषधोपचाराने सुद्धा पेशंट एकदम नीट होतात.
1: अरे वा.
0: तर मुख्यतः उपचार प्रोस्टेट ग्रंथीच्या आजारांचा औषधांनीच होतो. एक गोळी दिवसातून एक वेळेस खावी लागते.
1: बर.
0: आणि 80-90% पेशंट त्यावरच बरे होतात.
1: बर.
0: 10% लोकांना फक्त प्रोस्टेट ग्रंथीचं ऑपरेशन करावं लागतं.
1: बर.
0: एक तर त्याच्यामुळे काहीतरी कॉम्प्लिकेशन झाल्यामुळे करावं लागतं.
1: अच्छा.
0: किंवा औषधांनी फारसा फरक पडत नाहीये त्याच्यामुळे ऑपरेशन करावं लागतं.
1: बर. पण मग हे ऑपरेशन कशा पद्धतीने केलं जातं?
0: बर. ऑपरेशन पण दुर्बिणीने होतं, म्हणजे टाके वगैरे अजिबात पडत नाही. पेशंट एक दोन दिवसात घरी जाऊ शकतो.
1: वा.
0: ऑपरेशन झाल्याच्या दुसऱ्या दिवशी चालता फिरता होतो. खूप पूर्वी प्रोस्टेट ग्रंथीचे टाक्याचे ऑपरेशन व्हायचे पण तेव्हा कॉम्प्लिकेशन रेट खूप होतं, म्हणजे ब्लीडिंग खूप व्हायची, रक्त द्यायला लागायचं.
1: बर.
0: तर आजकाल आपल्याकडे आता आपण दुर्बिणीनेच ऑपरेशन करतो सगळे, म्हणून कॉम्प्लिकेशन रेट खूपच कमी आहे. ब्लड द्यायची कशीच गरज पडत नाही.
1: बर.
0: आणि पेशंट पण खूप लवकर घरी जातात.
1: वा.
0: आणि काम पण लवकर चालू करू शकतो. अजून एक महत्वाची गोष्ट आहे की प्रोस्टेट ग्रंथीचे जे त्रास होतात ते नेमकं प्रोस्टेटचा कॅन्सर वाढल्यामुळे झालेत की साधारण प्रोस्टेट वाढल्यामुळे झालंय हे डॉक्टरांनी ठरवणं गरजेचं आहे. पण आपल्याला फार त्याची भीती वाटायची गरज नाही, कारण इंडियन पॉप्युलेशन मध्ये असंही प्रोस्टेट कॅन्सरचं प्रमाण कमी आहे.
1: बर.
0: पाश्चात्य देशामध्ये खूप जास्त आहे.
1: अच्छा.
0: आणि प्रोस्टेट कॅन्सर जरी झाला तरी त्याच्यावर उपचार खूप चांगले आहेत.
1: हो.
0: जेणे की पूर्ण बरे होऊ शकतात पेशंट.
1: हो.
0: तर म्हणून त्याच्याबद्दल घाबरून जायची गरज नाही, एवढंच की लवकर उपचार घेऊन लवकर डॉक्टरांना दाखवून त्याचे लवकर उपचार चालू केले पाहिजेत.
1: बरोबर.
0: सो बी हेल्दी, बी हॅपी. थँक्यू.
1: हर्ष होते हो, हे होते मॅक केअर हॉस्पिटलचे युरोलॉजिस्ट डॉक्टर आनंद काशीद. आपल्याला सुद्धा काही किडनी संदर्भात प्रश्न किंवा समस्या असतील, मूत्रविकारासंदर्भात असतील, तर तुम्ही भेटू शकता मॅक केअर हॉस्पिटल झोपडी कॅन्टीन मागे सावेडी अहिल्यानगर इथं. आज या कार्यक्रमात थांबूयात आणि पुन्हा भेटूयात तेव्हा आरोग्यावर बोलू काही. नमस्कार.
2: श्रोतेहो, मॅक्केअर हॉस्पिटल आरोग्यावर बोलू काही हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात. ऐकूया नाट्यसंगीत थोड्याच वेळात.
3: अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्युमर, मेंदूतील रक्तस्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्युमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर,
4: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध.
3: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर. काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
5: हो मग.
3: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
5: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
3: का बरं?
5: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
3: पण कुठे?
5: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
3: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98-23-852-852. दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई न्यावं लागेल ना?
4: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथे अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेत जोडीला.
3: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम, अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
2: श्रोते हो, नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया पटवर्धन या नाटकातलं गोविंदराव टेंबे यांचं नाट्यपद, स्वर आहे मधुवंती दांडेकर यांचं.

0: श्रुती हो, मधुवंती दांडेकर यांच्या स्वरातलं हे नाट्यपद होतं गोविंदराव टेंबे यांचं आणि नाटक होतं पटवर्धन.
1: पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
2: गॅस्ट्रोस्कोपी, कोलोनोस्कोपी, ईआरसीपी, बँडिंग, दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे, गिळलेले धातू, नाणी, बॅटरी काढणे, तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया.
1: 105 बेड्स अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉडेल कॉलनी रोड, तारकपूर बस स्टँड मागे, अहिल्यानगर.
3: काय झालं?
4: हालचालच करता येत नाहीये, सगळे सांधे दुखतायत, सकाळी सकाळी सगळं अंग आखडलंय, पाठ सुद्धा आखडलीय.
3: अहो, आणि हे काय, हाताची आणि पायाची बोटही सुजली आहेत.
4: हो ना,
3: काही काळजी करू नका. चला बरं, आपण संधिवात तज्ञ डॉक्टर आदित्य देशपांडेंना दाखवू.
4: कुठे भेटतील त्या?
3: नेक्स्ट जेन अर्थरायटिस अँड रुमॅटोलॉजी क्लिनिक, कल्याणी नर्सिंग होम, पटांगण गल्ली, दिल्ली गेट, अहिल्यानगर. वेळ 11 to 2.
4: आणि फोन नंबर?
3: 93-72-99-29-36.
4: 93-72-99-36.
1: देशपांडे हॉस्पिटल आणि गुड न्यूज IVF प्रस्तुत मोफत वंध्यत्व निवारण आणि IVF शिबिर.
2: या शिबिरात मोफत कन्सल्टेशन, सवलतीच्या दरात सर्व तपासण्या, तसंच IVF वर 20% सूट असेल.
1: शहरातील ज्येष्ठ आणि अनुभवी फर्टिलिटी तज्ञ डॉक्टर प्रीती देशपांडे यांचा 35 वर्षांचा विश्वास आणि अनुभव.
2: शिबिर दिनांक 5 जुलै रोजी, स्थळ झेनिथ क्लिनिक, माय सिनेमा समोर, पाइपलाईन रोड, सावेडी, अहिल्यानगर.
1: फोन 78-23-82-48-37.

श्रोतेहो, कट्यार काळजात घुसले या नाटकातलं हे नाट्यपद होतं पुरुषोत्तम दारव्हेकर यांचं आणि गायलं होतं डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी. या पदाबरोबरच नाट्यसंगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. यानंतर 8:30 पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी राष्ट्रीय बातम्या आणि 8:40 महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त समन्वित रूपक आधुनिक शेती समृद्ध महाराष्ट्र सादर करते सदानंद कांबळी ही निर्मिती आहे आकाशवाणी परभणी केंद्राची. हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. सुरुवातीला 8:30 मराठी राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा आजपासून देशाच्या ग्रामीण भागात लागू होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेसेशकियान यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा. व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 183 रुपयांची घट. ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन. आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 5 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेला आजपासून सुरुवात. आता सविस्तर बातम्या. रोजगाराची हमी देणारा विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा 2025 म्हणजेच VBG रामजी कायदा आजपासून देशाच्या ग्रामीण भागात लागू होत आहे. प्रत्येक आर्थिक वर्षात 125 दिवसांच्या वेतनासह रोजगाराची हमी देणारा हा कायदा ग्रामीण भारताला सक्षम करेल असा विश्वास ग्रामविकास मंत्रालयानं व्यक्त केला आहे. याच्या अंमलबजावणीसाठी यंदाच्या आर्थिक वर्षात 95,692 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विहित मुदतीत काम न मिळाल्यास बेरोजगारी भत्ता देण्याची तरतूद नव्या कायद्यात आहे. हा कायदा जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणार आहे. पात्र कामगारांना दररोज रोजगार मिळावा हा या योजने

योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या समन्वयातून सर्व तयारी पूर्ण केली आहे असं केंद्रीय ग्राम विकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल वेगवेगळ्या मंत्रालयांच्या सचिवांशी संवाद साधला. हा संवाद मुख्यत्वे व्यवसाय सुलभता आणि जीवन सुलभतेसाठीच्या सुधारणा आणि आत्मनिर्भरतेला चालना देण्याच्या मुख्य विषय सूत्रावर आधारित होता. संपूर्ण सरकार दृष्टिकोन आणि विविध विभागांदरम्यान समन्वयातील अडथळे दूर करण्यावर पंतप्रधानांनी या बैठकीत भर दिला. विभागांमधील परस्पर समन्वयन आणि निर्णय प्रक्रियेसाठी पीएम गतिशक्ती या मंचाचा प्रभावी आणि व्यापक उपयोग करून घेण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल इराणचे राष्ट्राध्यक्ष डॉ मसूद पेझेशकियान यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. राष्ट्राध्यक्ष पेझेशकियान यांनी पंतप्रधान मोदींना पश्चिम आशियातील अलीकडील घडामोडींची माहिती दिली. पश्चिम आशियामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांचं पंतप्रधानांनी स्वागत केलं. या संदर्भातील सर्व मुद्दे संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून सोडवले जावेत या भारताच्या भूमिकेचा मोदी यांनी पुनरुच्चार केला. पश्चिम आशियात शाश्वत शांतता आणि स्थैर्य तसंच सुरक्षित नौवहन आणि व्यापार सुनिश्चित करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज असल्याचंही त्यांनी नमूद केलं. जपानच्या पंतप्रधान सानाई ताकायची आजपासून 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत. ताकायची यांची ही पहिलीच अधिकृत भेट असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह त्या उद्या 16व्या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होतील. केंद्रीय वाणिज्य उद्योग मंत्री पियुष गोयल ग्रीसच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी काल ग्रीसचे अर्थमंत्री किरियाकोस पिएराकाकीस यांच्या समवेत चर्चा केली. आर्थिक सेवा, फिनटेक, डिजिटल पेमेंट्स आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान या क्षेत्रातील सहकार्य वाढवून भारत आणि ग्रीस यांच्यातील आर्थिक संबंध अधिक दृढ करण्याबाबत यावेळी चर्चा झाली. व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत घट झाली आहे. तेल कंपन्यांकडून 19 किलोग्राम वजनाच्या सिलेंडरच्या किमतीत 183 रुपयांची दर कपात करण्यात आली आहे. ही दर कपात आजपासून लागू होईल. आज देशभरात डॉक्टर्स दिन आणि सनदी लेखापाल दिवस साजरा होत आहे. उत्तम आरोग्य आणि जीवनशैलीबाबत जागरूकता निर्माण करणाऱ्या डॉक्टरांप्रती कृतज्ञता या निमित्तानं व्यक्त केली जाते. तर सनदी लेखापाल आर्थिक कार्यक्षमता आणि कायदेशीर नियमांचं पालन करण्याची क्षमता सातत्यानं वाढवून देशाच्या आर्थिक विकासात योगदान देतात. त्यांच्या या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजचा दिवस साजरा केला जातो. जनरल धीरज शेट यांनी काल 31वे लष्कर प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. मावळते लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हे 4 दशकांहून अधिक काळाच्या उल्लेखनीय सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. जनरल शेट हे पुण्यातल्या राष्ट्रीय संरक्षण अकादमी म्हणजेच एनडीएचे माजी विद्यार्थी असून डिसेंबर 1986 ते लष्करात अधिकारी म्हणून रुजू झाले होते. जयपूरमध्ये आजपासून 29व्या राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषदेला सुरुवात होत आहे. 2 दिवसांच्या या परिषदेचं विशेष सूत्र विकसित भारत 2047 AI डेटा आधारित आणि सुरक्षित डिजिटल प्रशासन असं आहे. परिषदेच्या दुसऱ्या दिवशी ई गव्हर्नर पुरस्कार दिले जाणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं जन्माच्या आधारे मिळणारं नागरिकत्व रद्द करण्याचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा आदेश रद्द ठरवला आहे. यामुळे अमेरिकेत जन्माला आलेल्या जवळपास प्रत्येक व्यक्तीला आपोआप अमेरिकेचं नागरिकत्व देणाऱ्या या कायद्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. ट्रम्प विरुद्ध बारबरा या खटल्यात न्यायालयानं 6-3 अशा बहुमतानं हा कार्यकारी आदेश बेकायदेशीर ठरवला आहे. हा आदेश अमेरिकेच्या संविधानातील 14व्या घटनादुरुस्तीचं उल्लंघन करत असल्याचा निष्कर्ष सरन्यायाधीशांसह इतर 4 न्यायाधीशांनी नोंदवला. भारतानं 26 अधिक देशांची स्थलांतर आणि गतिशीलता भागीदारी करारांवर स्वाक्षरी केली आहे. इतर देशांसोबत अनेक करारांवर सध्या वाटाघाटी सुरू आहेत. सुरक्षित, सुव्यवस्थित आणि कायदेशीर स्थलांतर सुनिश्चित करण्यासाठी द्विपक्षीय सहकार्याची गरज आहे असं मत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी व्यक्त केलं. ते काल नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मानव संसाधन मंचाच्या कार्यक्रमात बोलत होते. महाराष्ट्रात गुन्हेगारी आणि अंमली पदार्थांच्या वितरणासाठी लहान मुलांचा वापर करणाऱ्यांविरोधात अधिक कठोर कारवाई करता यावी यासाठी कायद्यात आवश्यक बदल करणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत दिली. बाल गुन्हेगारांसाठीची वयोमर्यादा 18 वर्षांवरून 16 वर्ष करण्याबाबत केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवणार असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं.

0: जम्मू आणि काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेसाठी सर्व आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली आहे. भाविकांची पहिली तुकडी उद्या भगवती नगर इथल्या बेस कॅम्प इथून रवाना होईल. नायब राज्यपाल आणि अमरनाथ श्राईन बोर्डाचे अध्यक्ष मनोज सिन्हा पहाटे 4 वाजता या पहिल्या तुकडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. 57 दिवस चालणारी ही यात्रा पारंपरिक नुनवान पहलगाम मार्ग आणि गांदरबल जिल्ह्यातील बालताल मार्गावरून सुरू होईल. पेट्रोल डिझेल आणि विमानसाठीच्या इंधनाच्या निर्यातीवर आजपासून सुरू होणाऱ्या 15 वड्यासाठी निर्यात शुल्काच्या दरांमध्ये सुधारणा केली आहे. अर्थमंत्रालयानं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार पेट्रोलवर 4 रुपये प्रति लिटर शुल्क आकारलं जाईल. डिझेलवरील शुल्क 14 रुपयांहून कमी करून 8.5 रुपये करण्यात आलं आहे. तर हवाई उड्डाणांसाठीच्या इंधनाच्या निर्यातीवर विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क 7.5 रुपयांपर्यंत कमी करण्यात आलं आहे. आखाती देशातील संघर्षामुळे महत्वाच्या पेट्रोकेमिकल उत्पादनांवरील सीमा शुल्कातील सवलत 15 जुलैपर्यंत वाढवली आहे. देशांतर्गत बाजारपेठेत पेट्रोकेमिकल्सची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी ही सवलत देण्यात आली होती. सध्या परिस्थिती सामान्य होत आहे, मात्र या निर्णयामुळे संबंधित क्षेत्रासाठी सुरळीत कामकाज सुनिश्चित होणार आहे. नाट्यसृष्टीतील दिग्गज व्यक्तिमत्व ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांचं काल मुंबईत राहत्या घरी वृद्धापकाळानं निधन झालं. त्या 92 वर्षांच्या होत्या. प्रायोगिक मराठी रंगभूमीच्या प्रणेत्यांपैकी त्या एक होत. रंगायन या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी मराठी रंगभूमीला नवी दिशा, नवा दृष्टिकोन आणि जागतिक दर्जा मिळवून दिला. बॅरिस्टर सखाराम बाइंडर, हमीदाबाईची कोठी, महानिर्वाण पुरुष, हैवदन आणि वाडा चिरबंदी ही त्यांची गाजलेली नाटकं आहेत. त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कारासह अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच BCCI या वर्षाच्या शेवटी जपानमध्ये होणाऱ्या 2026 आशियाई खेळांसाठी 15 सदस्यीय महिला संघाची घोषणा केली आहे. भारत आणि इंग्लंड दरम्यान होणाऱ्या 5 T20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होईल. चेस्टरली स्ट्रीट इथल्या रिव्हर साईड ग्राउंड इथं पहिला सामना खेळला जाईल. भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 10 वाजता सामना सुरू होईल. या मालिकेनंतर भारत इंग्लंड विरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिकाही खेळणार आहे. हवामान. नैऋत्य मोसमी पावसाची देशभरात आगेकूच सुरू आहे. पुढील 2 दिवसात दिल्ली, हरियाणा, चंदीगड आणि पंजाबमध्ये तो पुढे सरकण्याची शक्यता आहे. आज राज्यातील विविध भागात तसंच गोवा, कर्नाटक, केरळ, ओडिसामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा आजपासून देशाच्या ग्रामीण भागात लागू होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझिश्कियान यांच्या दूरध्वनीवरून चर्चा. व्यावसायिक वापरासाठीच्या LPG सिलेंडरच्या किमतीत 183 रुपयांनी घट. ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन. आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 5 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेला आजपासून सुरुवात. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 8:40 झाली आहेत. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी
2: प्रसारित करीत आहोत महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त समन्वित रूपक आधुनिक शेती समृद्ध महाराष्ट्र निवेदन. वैशाली वांगीकर आणि शीतल निमजे सादर करते सदानंद कामडी. निर्मिती आकाशवाणी परभणी केंद्र.
3: श्रोते हो, आज 1 जुलै महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्वाचा दिवस. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे प्रणेते आधुनिक कृषी विकासाला नवी दिशा देणारे वसंतराव नाईक यांची आज जयंती. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ महाराष्ट्रात हा दिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो.
4: शेती हा केवळ व्यवसाय नाही, ती संस्कृती आहे, परंपरा आहे आणि जीवनाचा आधार आहे. विदर्भापासून कोकणापर्यंत, मराठवाड्यापासून पश्चिम महाराष्ट्रापर्यंत प्रत्येक प्रदेशाची शेती वेगळी पण कष्ट एकच.
3: पाऊस वेळेवर पडला तर आनंद, उशीर झाला तर चिंता, पण शेतकरी आशा सोडत नाही. काळ्या मातीतून सोनं पिकविण्याचा विश्वास त्याला पुढे चालवत असतो.
4: आजची शेती विज्ञानाशी जोडली गेली आहे. हवामान बदल, पाण्याची कमतरता आणि वाढता उत्पादन खर्च या आव्हानावर आधुनिक तंत्रज्ञान उत्तर देत आहे.
3: चला तर मग श्रोते हो, खास कृषी दिनानिमित्त ऐकूयात आधुनिक शेती समृद्ध महाराष्ट्र हा विशेष कार्यक्रम.

0: सुरुवातीला ऐकूयात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांचा शेतकरी बांधवांना संदेश.
1: सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींना नमस्कार. आज हम 1 जुलाई के दिन कृषि दिन मना रहे हैं महाराष्ट्र का. महाराष्ट्र राज्य के सबसे लंबे समय तक मुख्यमंत्री रहने वाले स्वर्गीय बसंतराव जी नायक की 113वीं जयंती आज है. मैं स्वर्गीय बसंतराव जी नायक की स्मृति को विनम्र अभिवादन करता हूँ. भारतीय राजनीति में वो एक शिखर पुरुष थे और महाराष्ट्र राजनीति के बहुत बड़े प्रणेता थे. 1963 से 1975 तक वो महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री रहे. प्रथम किसान मुख्यमंत्री के रूप में स्वर्गीय बसंतराव जी नायक को पूरे देश में एक गौरव प्राप्त है. बसंतराव जी नायक हरित क्रांति, पंचायत राज के साथ साथ श्वेत क्रांति और रोजगार गारंटी योजना के जनक के रूप में जाने जाते हैं. सन 1972 में महाराष्ट्र में भीषण सूखे के दौरान उन्होंने किसानों के लिए दूरगामी राहत योजनाएं लागू की. बसंतराव नायक जी साहब का केवल किसानों की समस्याओं से अवगत ही नहीं थे, बल्कि उन्होंने दूरगामी कदम भी उठाया और उनकी कोशिशों के कारण कृषि में बड़े बदलाव आए. शेतकरी अन्नदाता है, जीवनदाता है, इसीलिए हम उसे शेतकरी देव भवा की कॉन्सेप्ट पर, प्रणाली पर, भाव में हम चल रहे हैं. महाराष्ट्र जो है वो डिजिटल खेती में नंबर 1 है. हमने महा AI पॉलिसी अप्लाई किया है और हम पूरे देश में सबसे आगे चल रहे हैं. हरित क्रांति के प्रणेता स्वर्गीय बसंतराव नायक स्मित को एक बार विनम्र अभिवादन करते हुए मैं एक बार फिर से आप सबको नमस्कार करता हूं. जय हिंद, जय महाराष्ट्र.
2: शेतकरी बंधूंनो, पारंपरिक शेतीची जागा आता आधुनिक तंत्रज्ञानाने घेतली आहे. अशा तंत्रज्ञानाने ज्याने शेतकऱ्यांचे कष्ट कमी केले आणि उत्पादनात मोठी वाढ घडवून आणली, हे शक्य झाले ते म्हणजे केवळ कृषी यंत्रांमुळे. पण शेतकरी बंधूंनो, ही यंत्रे वापरताना नेमकी कोणती काळजी घ्यायला हवी आणि आपल्या शेतीसाठी योग्य यंत्रे कोणती निवडावीत, या साऱ्या प्रश्नाविषयी आता माहिती जाणून घेऊयात. कृषी शक्ती आणि यंत्रे या क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर शैलजा देशवेना यांच्याकडून.
3: शेतकरी मित्रांनो, तुमच्या शेतात एका भागात माती खूप सुपीक आहे, तिथे जास्त खत टाकल्यास पीक लोळते आणि नुकसान होते. दुसऱ्या भागात माती कमकुवत आहे, तिथे कमी खत टाकल्यास पीक नीट वाढत नाही. हीच समस्या VRA सोडवते. प्रत्येक भागाला त्याच्या गरजेनुसार अचूक प्रमाणात निविष्ठा देण्याचे काम हे तंत्रज्ञान करते. VRA म्हणजे शेतीतील प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रमाणात निविष्ठा देणारी स्वयंचलित यंत्रणा. हे तंत्रज्ञान 2 प्रकारे काम करते. पहिला प्रकार नकाशा आधारित VRA. यात कृषी तज्ज्ञ शेताचा GPS नकाशा तयार करतात. मातीचे नमुने घेतले जातात. उपग्रहाद्वारे शेताचे छायाचित्र काढले जातात. हा नकाशा ट्रॅक्टरमध्ये लोड केला जातो. ट्रॅक्टर ज्या भागावर जाईल त्या भागाची गरज ओळखून यंत्रणा आपोआप खताचे प्रमाण कमी जास्त करते. दुसरा प्रकार सेन्सर आधारित VRA. या ट्रॅक्टरवर किंवा फवारणी यंत्रावर छोटेसे सेन्सर बसवलेले असतात. हे सेन्सर जमिनीवरून जाताना तात्काळ माती किंवा पिकाची तपासणी करतात आणि लगेच फवारणीचे प्रमाण ठरवतात. VRA चे विविध उपयोग आहेत. VRA केवळ खतापुरते मर्यादित नाही, याचे 4 महत्वाचे उपयोग आहेत. बियाणे पेरणीत VRA वापरला जातो. सुपीक जमिनीत बियाण्यांची संख्या जास्त ठेवतात. नापीक किंवा दुष्काळग्रस्त भागात कमी खत वापरण्यात VRA चा उपयोग केला जातो. मातीचे विश्लेषण करून जिथे ते पोषण कमी आहे तिथेच ते दिले जाते. तिसरा प्रकार सिंचनात VRA चा उपयोग केला जातो. जमिनीची पाणी धरण्याची क्षमता वेगळी असते. यंत्रणा पाण्याचे प्रमाण आपोआप ठरवते. कीटकनाशक तणनाशक VRA. संपूर्ण शेतावर फवारणी न करता फक्त जिथे कीड किंवा तण आहे तिथेच फवारणी केली जाते. या VRA साठी 3 गोष्टी लागतात. GPS यंत्रणा शेताचे अचूक स्थान ठरवण्यासाठी. आजकाल स्मार्टफोनवरही GPS असते. नियंत्रक यंत्रणा ट्रॅक्टर किंवा फवारणी यंत्रावर

0: बसवायचे उपकरण जे खत किंवा पाण्याचे प्रमाण आपोआप नियंत्रित करते. GIS सॉफ्टवेअर, ज्यालाच आपण जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम सॉफ्टवेअर, शेताचे नकाशे तयार करण्यासाठी आणि डेटाचे विश्लेषण करण्यासाठी वापरण्यात येते. आपल्या शेताची काळजी आपणच घेणार, कारण शेतकरी सुखी तर देश सुखी.
1: श्रोते हो, शेतात उदंड पीक घेणं ही तर पहिली पायरी आहे, पण त्या पिकाचं खऱ्या अर्थाने सोनं करणं म्हणजेच अन्न प्रक्रिया आणि मूल्यवर्धन. आज शेतमाल जशाचा तसा विकण्यापेक्षा त्यावर प्रक्रिया करून जर विकला तर शेतकऱ्यांना दुप्पट तिप्पट नफा मिळतो. ग्रामीण भागात छोटा किंवा मोठा अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी नेमकी कोणती यंत्रे आवश्यक आहेत, ही यंत्रे कशी चालवावीत आणि त्यावर केलेला खर्च कसा वसूल करावा, या साऱ्या प्रश्नाविषयी आज आपल्याला सविस्तर मार्गदर्शन करतील अन्न प्रक्रिया क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर अश्विनी गावंडे.
2: मित्रांनो, आपल्याला माहित आहे की आपल्या शेतात आपण भरपूर उत्पादन घेतो, पण काढणीनंतर त्यावर योग्य प्रक्रिया आणि साठवणूक न झाल्यामुळे भारतात मोठ्या प्रमाणावर फळ आणि भाज्यांचे नुकसान होते. आज आपण अशाच काही महत्त्वाच्या तंत्रज्ञानाविषयी जाणून घेऊयात. सर्वप्रथम एक महत्त्वाचं तंत्रज्ञान म्हणजे मिनिमल प्रोसेसिंग. आजकाल ग्राहकांना धुतलेल्या, सोललेल्या आणि कापलेल्या भाज्या व फळांची मागणी वाढत आहे. या तंत्रज्ञानामध्ये फळे आणि भाज्या स्वच्छ धुवून आवश्यक तेवढी प्रक्रिया करून स्वच्छ पॅकिंग केली जाते. त्यामुळे उत्पादनाचा जो ताजेपणा आहे तो टिकून राहतो आणि ग्राहकांना वापरण्यास सोयीचं होते. शेतकऱ्यांनाही यामुळे अधिक नफा मिळतो. त्यानंतर सौर ऊर्जेवर आधारित जे ड्रायर्स असतात, पूर्वी काय होतं की भाज्या, फळे, मसाले हे उघड्यावर उन्हात वाढवले जात होते, त्यामुळे धूळ, कीटक आणि पावसामुळे गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता असते. आता आधुनिक सोलार ड्रायरमध्ये कमी वेळात स्वच्छ आणि दर्जेदार अशी पदार्थांची वाळवण करता येते. त्यानंतर कोल्ड चेन आणि प्रीकुलिंग हे देखील महत्वाचं असं तंत्रज्ञान आहे. यामध्ये फळे आणि भाजीपाला यांची काढणी केल्यानंतर आपल्याला माहिती आहे की त्यांची श्वसनक्रिया ही सुरूच असते, त्यामुळे त्यांची गुणवत्ता कमी होत जाते. पण प्रीकुलिंग आणि कोल्ड स्टोरेजचा जर वापर केला तर उत्पादन हे जास्त काळ टिकते, ताजं राहतं आणि मग दुसऱ्या बाजारपेठेत आपल्याला ते सहज पाठवता येतं आणि शेतकऱ्यांचे नुकसान देखील कमी होते. त्यानंतर व्हॅक्युम पॅकेजिंग आणि मॉडिफाईड ॲटमॉस्फेरिक पॅकेजिंग. या तंत्रज्ञानामध्ये पॅकेटमधील हवा ही कमी केली जाते आणि विशिष्ट वायूंचा वापर करून मग त्यामध्ये अन्न पदार्थ अधिक काळ ताजे राहतात. सूक्ष्मजीवांची वाढ कमी होते आणि त्याची शेल्फ लाईफ म्हणजेच त्याचा साठवण कालावधी वाढते. आता तर स्मार्ट सेन्सर आणि इंटरनेट ऑफ थिंग्समुळे आपण मोबाईलद्वारेच कोल्ड स्टोरेजमधील जे तापमान आहे, आर्द्रता आहे आणि इतर माहिती देखील पाहता येते. काही स्मार्ट सेन्सर्स अन्न खराब होण्याची शक्यता देखील हे आधीच सांगतात. तर अशा प्रकारचे नवनवीन तंत्रज्ञान आहेत की ज्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो, उत्पादकांना फायदा होऊ शकतो आणि जे मानवी आरोग्य आहे तेही राखण्यास मदत होते आणि परिणामी आर्थिक नफा मिळतो.
3: शेतकरी बंधूंनो, म्हणतात ना पाणी हेच जीवन, पण शेतीच्या बाबतीत बोलायचे झाले तर पाण्याचे योग्य नियोजन हेच खऱ्या अर्थाने समृद्ध जीवन आहे. आजच्या बदलत्या हवामानात पाण्याचा प्रत्येक थेंब हा मोलाचा आहे. आता जमाना आहे तो ठिबक सिंचन, तुषार सिंचन आणि ऑटोमेशन युक्त स्मार्ट सिंचनाचा. आपल्या जमिनीसाठी आणि पिकासाठी योग्य सिंचन पद्धत कोणती, कमी पाण्यात अधिक उत्पन्न देणारी ही सिंचन यंत्रे नेमकी कशी काम करतात, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आता माहिती जाणून घेऊयात सिंचन क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर सुमंत जाधव यांच्याकडून.
4: नमस्कार शेतकरी बंधूंनो, आजच्या काळात पाण्याची कमतरता, हवामान बदल आणि वाढता खर्च या मोठ्या समस्या आपल्यासमोर उभ्या आहेत. अशा परिस्थितीत शेती टिकवण्यासाठी आणि नफा वाढवण्यासाठी आधुनिक सिंचन पद्धती स्वीकारणे अत्यंत गरजेचे झाले आहे. आपण नेहमी पाणी पारंपरिक पद्धतीने देतो, परंतु आता तसे न करता आपण आधुनिक सिंचनाकडे वळूया. आधुनिक सिंचन म्हणजे ठिबक सिंचन पद्धत, तुषार सिंचन पद्धत, म्हणजे पाणी वाचवा, उत्पादन वाढवा आणि उत्पन्न दुप्पट करा. तसेच आता सध्या नवीन पद्धत म्हणजे हायड्रोपोनिक्स शेती. हायड्रोपोनिक्स म्हणजे मातीविरहित शेती करण्याची पद्धत. या पद्धतीमध्ये पिके ही पोषक द्रावण वापरून पाण्यात किंवा कोकोपीट किंवा परलाईट सारख्या माध्यमात वाढवली जातात, म्हणजे माती नाही तर थेट पाण्यातून अन्न घेऊन पिकांची वाढ होते. यामध्ये पाण्यामधील सर्व आवश्यक अन्नद्रव्य मिसळली जातात. थेट द्रावणातून मुळे हे अन्न घेतात व पाण्याचा आपला पुनर्वापरसुद्धा आपण करू शकतो. हायड्रोपोनिक्सचे भरपूर प्रकार आहेत. कोणत्या पिकासाठी वापर

0: द्यायचं आहे त्यानुसार हायड्रोपोनिक्स आपल्याला वापरता येते. यामध्ये आपल्याला 80-90% पाण्याची बचत होते, जलद वाढ होते, जास्त उत्पादन मिळते, माती नसल्यामुळे रोग कमी असतात, वर्षभर उत्पादन घेता येते, कमी जागेत जास्तीत जास्त आपल्याला नफा काढता येतो. आधुनिक सिंचनामध्ये सध्या GIS आणि रिमोट सेन्सिंगचा वापर सुद्धा मोठ्या प्रमाणात होत आहे. आजच्या काळात पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञान अत्यंत महत्वाचे झाले आहे. त्यामुळे पाण्याची बचत तर होतेच, त्याबरोबर उत्पन्नामध्ये वाढ पण होते.
1: श्रोते हो, आज डिझेल आणि पेट्रोलचे वाढते दर शेतीचा खर्च वाढवत आहेत आणि शेती परवडण्यापलीकडे नेत आहेत. अशा वेळी सूर्याची मोफत ऊर्जा आणि बॅटरीचे आधुनिक तंत्रज्ञान शेतकरी बांधवांसाठी खऱ्या अर्थाने वरदान ठरत आहे. सौर ऊर्जेवर चालणारे पाण्याचे पंप असोत की बॅटरीवर चालणारी कोळपणी यंत्रे आणि छोटे ट्रॅक्टर, ही यंत्रे केवळ प्रदूषण कमी करत नाहीत तर शेतकऱ्यांचा रोजचा इंधन खर्चही जवळपास शून्यावर आणत आहेत. पण मंडळी, ही सौर आणि बॅटरी चलित यंत्रे नेमकी कशी निवडावीत, त्यांची कार्यक्षमता आणि बॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे, या सगळ्या प्रश्नांविषयी आता आपल्याला माहिती देतील अक्षय ऊर्जा आणि कृषी यंत्र क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर गजानन वसू.
2: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्याला माहितच आहे की भारत हा कृषी प्रधान देश असून आज दिवसेंदिवस वाढती ऊर्जेची गरज, भविष्यात आपल्याला पुढच्या पिढ्यांना लागणारा इंधनाचा तुटवडा, ग्लोबल वॉर्मिंगचे वाढते दुष्परिणाम, कृषी क्षेत्रामध्ये निसर्गाचा लहरीपणा, त्यामुळे होणाऱ्या उत्पन्नाची घट, या सर्व बाबीचा विचार करता पर्यायी इंधनासाठी पर्यावरणपूरक शाश्वत अपारंपरिक ऊर्जास्रोत वापरात आणणे आज ही काळाची गरज आणि अधिक महत्त्वाची आहे. जसे की आपण जाणताच आहात की सोलर कृषी पंप यात सर्वात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्यामध्ये सोलर ज्योत त्याच्या जोडीला आहे, सूर्यचूल, सौर उष्ण संयंत्र चलन, सौर फवारणी यंत्र, तसेच सौर सिंचन व्यवस्था, त्यामधून पवनचक्की आणि कृषी अवशेषापासून विद्युत निर्मिती प्रकल्प आदी आपण वापरात आणून देशाच्या भविष्यातील ऊर्जा संकटावर मात करता येऊ शकते. सौर ऊर्जेबरोबरच पवन ऊर्जा, घनकचऱ्यापासून इंधन निर्मिती, समुद्राच्या लाटांपासून वीज निर्मिती करण्याचे प्रयोग देशभर सुरू असून भारताच्या एकूण उत्पादनापैकी आज रोजी 80% वीज जीवाश्म इंधनापासून निर्मित होत असून हा स्रोत काही शतकात संपणार आहे. सौर ऊर्जेचे रूपांतरण अपारंपरिक ऊर्जा माध्यमातून भविष्यातील ऊर्जा संकटाला चांगले उत्तर देता येईल. जसे की पिकांना पाणी देणे, कीटकनाशकांना फवारणी करणे, विविध भाजीपाला व धान्य साठवणीकरता वाढवणे, कृषी उत्पन्न उपकरणासाठी लागणारी विजेची गरज, या छोट्या छोट्या कामाची पूर्तता यामधून केली जाऊ शकते. याबरोबरच इंधनाची बचत म्हणजे पैशाचीच बचत, यातून खर्च आणि उत्पन्न यात आपल्या शेतकरी मित्रांना सांगड घालण्यास आणि आपले जीवनमान उंचवण्यास योग्य ते पर्यावरणपूरक संधी या ऊर्जा क्षेत्रातून मिळणार आहे.
3: शेतकरी बंधूंनो, आजचे युग हे माहिती आणि तंत्रज्ञानाचे म्हणजेच डिजिटल युग आहे आणि आपली शेती ही आता डिजिटल क्रांतीपासून मागे राहिलेली नाही. आज शेतकरी घर बसल्या मोबाईल ॲपच्या माध्यमातून हवामानाचा अचूक अंदाज घेत आहेत. पण शेतकरी बंधूंनो, हे डिजिटल व्यवस्थापन सर्वसामान्य शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये नेमके कसे वापरावेत, कोणते ॲप्स आणि तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीचा खर्च कमी करता येईल, या साऱ्या प्रश्नाविषयी अत्यंत महत्त्वाचं मार्गदर्शन आज आपल्याला करणार आहेत डिजिटल आणि अचूक शेती क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर गोपाळ शिंदे.
4: डिजिटल माहिती व यंत्र हे एकत्र आलेले की शेतकऱ्याच्या कामाला गती मिळते. जसं की GPS वर आधारित ट्रॅक्टर सरळ रेषेत विना ड्रायव्हरचं ती चालत राहते व ओव्हरलॅप न करता नांगरणी, पेरणी व सर्व काही कार्य करते. यामध्ये इंधन व वेळ वाचवण्याचा प्रयोग हा शेतकऱ्यांसाठी अतिशय फायद्याचा ठरत आहे. डिजिटल तंत्रज्ञानामध्ये तुम्हाला पाहिजे तसा आपल्याला लागणारा शेती तंत्रज्ञानाचा उपयोग हा तंतोतंत पद्धतीने कसा करता येईल याबाबत हे ड्रोन, रोबोट व स्वयंचलित स्मार्ट शेती यंत्रे, ज्याला आपण स्मार्ट पोर्टेबल मशिनरी म्हणूया, अशा सर्व डिव्हाइसेस ज्याला आपण यंत्रांचा वापर करून शेतामधील शेती कामामध्ये पिकाचं व्यवस्थापन करताना अगदी सूक्ष्मपणे व्यवस्थापन शैली ही उत्कृष्टरित्या कशी उत्पादन वाढवेल, त्यातून शेतकऱ्यांचा

0: कसा फायदा होईल याचं नियोजन व सूत्रबद्धता लावते. म्हणून तीन मोठे फायदे, पहिले वेळेची बचत, जे काम दिवसभर लागायचं ते तासभरात. दुसरं, निश्चिंतपणे तुम्हाला ज्या अचूक भेद जागी फवारायचं आहे त्याच ठिकाणी तो फवारला जाईल. ज्या अचूक भेद जागी जाऊन तुम्हाला खत टाकायचं आहे किंवा फळ तोडायचं आहे अशा सर्व बाबींमध्ये, किंवा कापूस वेचायचा आहे किंवा उसावर योग्यरीतीने फवारणी करायची आहे, खत टाकायचं आहे, अशा गोष्टी ज्या क्लिष्ट व कष्टदायी आहेत त्या सर्व सोयींचं ह्यात नियोजन हे डिजिटल तंत्रज्ञानाच्या मार्फत आपण करू शकतो. जी आपण रोग, खत व पाणी या अचूक जलद निर्णयांकित करण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर करतोय, म्हणूनच की दिवसभरातलं काम ह्या अतिशय वेळेनुसार चोख पद्धतीने या ठिकाणी आपल्याला करता येतं. म्हणून डिजिटल कौशल्यातून युवा शेतकऱ्यांना एकच संदेश यामधून मी देऊ इच्छितो की त्यांनी आता नवीन घडणावळ केलेल्या सर्व कृषी यंत्रांचा, अत्याधुनिक स्वयंचलित यंत्राचा सराव व त्यावरचं प्रशिक्षण हे वेळोवेळी घेतलं पाहिजे.
1: श्रोते हो, कृषी यंत्रे, आधुनिक सिंचन, सौर ऊर्जा, अन्न प्रक्रिया आणि डिजिटल व्यवस्थापन या पाचही महत्वाच्या गोष्टींचा आढावा आता आपण घेतलाय. खरे पाहता या पाचही गोष्टींचा जेव्हा योग्य समन्वय होतो तेव्हाच शेती खऱ्या अर्थाने फायदेशीर आणि शाश्वत बनते, आणि हाच आधुनिकतेचा मार्ग आपल्याला समृद्धीकडे घेऊन जाईल. आणि अन्नधान्याच्या बाबतीत आपला भारत देश पुन्हा एकदा सुजलाम सुफलाम होईल. चला तर मग आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून आपली शेती अधिक समृद्ध करूया. जय जवान, जय किसान आणि जय विज्ञान.
2: श्रोते हो, आत्ताच आपण महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त समन्वित रूपक ऐकलत, आधुनिक शेती समृद्ध महाराष्ट्र. निवेदन होतं वैशाली वांगीकर आणि शीतल निमजे यांचं. तर सादर करते होते सदानंद कामडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
3: हा समन्वित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
4: श्रोते हो, हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यनगर केंद्र 100.1 MHz. श्रोते हो, सकाळचे 9 वाजतायत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया मन्ना डे यांच्या स्वरातलं मधुसूदन कालेलकर यांचं गीत. संगीतकार आहेत राम कदम आणि चित्रपट आहे एक धागा सुखाचा.

0: श्रोतेहो मन्नाडे यांच्या स्वरातलं हे गीत होतं मधुसूदन कालेलकर यांचं. संगीतकार होते राम कदम आणि चित्रपट होता एक धागा सुखाचा.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इजी.
2: फसला. अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते
3: जाणकार बना, सतर्क राहा.
0: श्रोते हो कार्यक्रमात आता ऐकूया एक डाव भूताचा या चित्रपटातलं श्रीकांत पारगावकर यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत. संगीतबद्ध केलंय भास्कर चंदावरकर यांनी.

श्रुतहो एक डाव भूताचा या चित्रपटातलं हे गीत होतं सुधीर मोघे यांचं. स्वर होता श्रीकांत पारगावकर आणि सहकाऱ्यांचा, तर संगीतकार होते भास्कर चंदावरकर.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सराफ बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया महेंद्र कपूर उषा मंगेशकर यांच्या स्वरातलं मामा भाचे या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत। संगीतकार आहेत एन दत्ता।

श्रोते हो, महेंद्र कपूर उषा मंगेशकर यांच्या स्वरातलं हे गीत होतं जगदीश खेबुडकर यांचं. संगीत होतं एन दत्ता यांचं मामा भाचे या चित्रपटासाठी. कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया सुरेश वाडकर अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीत आहे विश्वनाथ मोरे यांचं आणि चित्रपट आहे मुंबईचा फौजदार.

0: श्रोतेहो, मुंबईचा फौजदार या चित्रपटातलं हे गीत होतं जगदीश खेबुडकर यांचं. स्वर होता सुरेश पाडकर, अनुराधा पौडवाल यांचं आणि संगीत होतं विश्वनाथ मोरे यांचं. या गीताबरोबरच रुपेरी गाणी सोनेरी आठवणी हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 9:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम मालिका द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स, अभियांत्रिकीची नवी क्षितिजे.
1: अभियांत्रिकीची नवी क्षितिजे या कार्यक्रम मालिकेचे प्रायोजक आहेत द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स.
2: राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अभियांत्रिकी क्षेत्रात भारताचं प्रतिनिधित्व करणारी,
3: भारत सरकारद्वारा मान्यता प्राप्त
2: पहिली आणि एकमेव व्यावसायिक संस्था द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स अर्थात IEI.
3: शहराच्या व्यावसायिक विकासाला गती देण्यासाठी
2: प्रतितयश मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा
3: आणि राष्ट्रीय परिसंवादाच्या माध्यमातून अभियंत्यांसाठी सतत कार्यरत
2: ज्ञान, अनुभव आणि प्रगती यांचा विश्वासार्ह सेतू म्हणजेच द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स.
3: तेव्हा आजच द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स चे सभासद व्हा
2: आणि आपल्या अभियांत्रिकी प्रवासाला द्या एक भक्कम पाया.
3: संपर्क क्रमांक 94-22-30-56-74.
0: श्रोते हो, कार्यक्रमात आज ऐकूया डॉक्टर अतुल अत्रे यांची डॉक्टर प्राची शेकटकर यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा.
4: नमस्कार श्रोते हो. श्रोते हो, अभियांत्रिकीची नवी क्षितिजे कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. या कार्यक्रमात आपण जाणून घेऊया इंजिनिअरिंग क्षेत्रातलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तरुणांना वेगवेगळ्या क्षेत्रात नोकरीच्या किंवा व्यवसायाच्या संधी कशा आणि कुठे उपलब्ध होऊ शकतात याविषयी. श्रोते हो, अशा या कार्यक्रमात आज आपल्या भेटीला आलेले आहेत IEI अर्थात द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअरिंगच्या अहिल्यानगर केंद्राचे मानद सचिव तसंच कृषी अभियांत्रिकीमधील बी

0: एक मृदा आणि जलसंधारण अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर पदवी आणि PhD अशा पदव्या प्राप्त असलेले डॉक्टर अतुल अरविंद अत्रे. नमस्कार सर, कार्यक्रमात आपलं स्वागत.
1: नमस्कार
0: सर. आपण सुरुवातीला आपल्या श्रोत्यांना आणि विशेषतः तरुणांना केमिकल इंजिनिअरिंग याविषयी माहिती देऊया. तर आपल्या देशात प्रथमत केमिकल इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम कुठे सुरू झाला?
1: आपल्या देशात बंगाल नॅशनल कॉलेज म्हणून जे होतं कलकत्त्यात, जे आता जाधवपूर युनिव्हर्सिटी म्हणून प्रसिद्ध आहे, त्या ठिकाणी केमिकल इंजिनिअरिंगचा कार्यक्रम 1921 साली प्राध्यापक HL रॉय यांच्या संकल्पनेतून हा सुरू झाला. पुढे हळूहळू हा अभ्यासक्रम IIT जे स्थापन झाला 1950 पुढे, त्या IITs हा कार्यक्रम घेतला गेला आणि इतर पण महाविद्यालय आहेत ज्यात केमिकल इंजिनिअरिंग हा विषय शिकवला जातो.
0: साधारण महाराष्ट्रात कुठल्या कुठल्या प्रमुख महाविद्यालयात?
1: आपण जर महाराष्ट्राच्या दृष्टीने विचार केला तर ICT, पूर्वी ज्याला युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी UDCT मुंबई युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत जे होतं, आता नवीन याच्यातर ते इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी असं स्वतंत्र विद्यापीठ दर्जा असलेलं इन्स्टिट्यूट किंवा संस्था आहे. त्या ठिकाणी केमिकल टेक्नॉलॉजी आणि त्याच्या संदर्भात वेगवेगळे विषय जे आहेत ते शिकवले जातात, जसं पेट्रोकेमिकल आहे किंवा फूड इंजिनिअरिंग आणि फूड टेक्नॉलॉजी आहे, असे विविध विषय ICT शिकवले जातात. त्याचप्रमाणे इतर जे आहे, जसं लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूरची जी आहे, त्या ठिकाणी सुद्धा केमिकल इंजिनिअरिंग आणि केमिकल टेक्नॉलॉजीशी संबंधित वेगवेगळे अभ्यासक्रम आहेत. यात महत्वाचे जे अभ्यासक्रम आहेत त्यात टेक्सटाईल इंजिनिअरिंग हा महत्वाचा विषय आहे, पेट्रोकेमिकल आहे, फूड इंजिनिअरिंग आहे, किंवा आता एक पॉलिमर इंजिनिअरिंग जे आहे त्याच्याशी संबंधित असे निरनिराळे अभ्यासक्रम यात शिकवले जातात.
0: बरं, साधारणपणे केमिकल इंजिनिअरिंग मध्ये ज्या वेगवेगळ्या आता तुम्ही अभ्यासक्रम सांगितला, तो अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर त्यांना नोकरीच्या संधी कशा कशा उपलब्ध होतात?
1: तसं पाहिलं तर ज्या वेगवेगळ्या पेट्रोकेमिकलच्या कंपनीज आहेत, किंवा जसं भारत सरकारची ONGC आहे, ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन, त्यात वेगवेगळ्या संधी उपलब्ध आहेत, किंवा इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, HPCL हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड. साधारणतः पेट्रोकेमिकल हा जास्त महत्वाचा विषय आहे, तर त्याच अनुषंगाने जास्त सरकारी कंपन्या ज्या आहेत त्यात उपलब्ध आहेत. खासगी क्षेत्र जर आपण म्हटलं तर काही पेट्रोकेमिकल आहे, जसं रिलायन्स आहे, ज्यात विविध पेट्रोलियमचे प्रॉडक्ट्स आहेत त्याच्यात मिळू शकतात, किंवा मग PD Lite म्हणजे जे आपलं फेविकॉलचं आहे, तर फेविकॉलच्या इंडस्ट्रीमध्ये बऱ्यापैकी लोक काम करतात. प्लास्टिक आणि रबर इंडस्ट्री ज्या आहेत त्यात सुद्धा केमिकल इंजिनियर्सना निश्चितपणे चांगला वाव आहे. फूड प्रोसेसिंग ज्याला म्हणतात आपण, आता सध्या तर आपण फूड प्रोसेसिंगला खूप जास्त महत्व आलंय, कारण तसंच्या तसं फूड कोणी वापरत नाही, त्याच्यावरती काही ना काहीतरी प्रक्रिया करून प्रिझर्वेटिव्ह जे करून त्याचं काहीतरी नवीन प्रॉडक्ट तयार करून, तर त्यात सुद्धा निश्चितपणे केमिकल इंजिनियर्स अत्यंत आघाडीवरती आहेत आणि त्यात आपल्याला निरनिराळ्या खासगी कंपन्यांमध्ये केमिकल इंजिनियर्सना त्या फूड प्रोसेसिंग मध्ये काम मिळू शकतं.
0: बरं, आता आपण माहिती सांगितली ती सरकारी किंवा खाजगी नोकऱ्यांसाठी. एखाद्याला उद्योग किंवा व्यवसाय स्वतःचा सुरू करायचा असेल तर त्यांच्यासाठी
1: ह्या सगळ्याच्यात नवीन नवीन ज्या कंपन्या येतात त्यांना मदत करणाऱ्या छोट्या कंपन्या असतात, तर त्यांचे प्लांट उभारणे किंवा पाणी प्रक्रिया हा एक जो उद्योग आपल्याला अत्यंत आवश्यक आहे, की एखाद्या इंडस्ट्रीमधनं जे पाणी सांडपाणी बाहेर टाकलं जाते त्याच्यावरती प्रक्रिया केल्याशिवाय ते नदी किंवा नाल्याला
0: सोडता
1: येत नाही. तर ह्या प्रकारचे जे प्लांट उभारणे आहे त्यात सल्लागार म्हणून किंवा तो प्लांट उभा करून देणे, त्यासाठी ज्या वेगवेगळ्या कंपन्या असतात तर त्या दृष्टीने जो मदत करू शकेल नवीन इंडस्ट्रीला, तर अशा पद्धतीने स्वतःच कन्सल्टंट म्हणून किंवा सल्लागार म्हणून जर एखाद्या विद्यार्थ्याला काम करायचं असेल तर अर्थात काही दिवस कोणातरी सोबत काम करून त्यानंतर स्वतंत्र उद्योग करू शकतो. त्याच पद्धतीने पेट्रोकेमिकल मध्ये म्हणा किंवा इतर जे आहेत, तर त्यात छोट्या उद्योगांना किंवा स्वतःच रसायन उत्पादन

0: जर करायचं असेल म्हणजे
1: बरं
0: मोठ्या कारखान्यांना जे काही रसायन लागतात मग ते स्वतः उपलब्ध करून द्यायचे. तर असा छोटा स्वतःचा प्लांट सुद्धा स्वयंरोजगाराच्या दृष्टीने आपण बघू शकतो.
1: आणि स्वतःला जर एखादा प्लांट तयार करायचा असेल तरुणांना तर त्यासाठी सबसिडी म्हणा किंवा काही मदत कुठनं उपलब्ध होऊ शकते?
0: सध्या तर स्टार्टअप हा जो भारत सरकारतर्फे राबवला जातो
1: प्रोत्साहन दिलं जातं
0: मेक इन इंडिया साठी, तर त्या दृष्टीने जे आहेत भारत सरकारतर्फे बरंच फंडिंग किंवा अनुदान मिळू शकतं. आणि विविध बँका ज्या आहेत त्या सुद्धा त्यांचा प्रोजेक्ट जो आहे तो बघून त्याचा अभ्यास करून निश्चितपणे मदत करतात.
1: तुम्ही सांगितलं की स्वयंरोजगाराच्या असतील किंवा नोकरी व्यवसायाच्या असतील, पण ज्या तरुणांना परदेशात जाऊन नोकरी करण्याची किंवा तिथं
0: बरोबर
1: स्थायिक होण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी काय?
0: परदेशात जाण्याचे दोन आपण विचार करू शकतो. एक परदेशात शिकण्यासाठी जाऊ शकतो माणूस आणि तिथे शिकून तिथेच जॉब किंवा वेगवेगळा व्यवसाय असा एक हा एक मार्ग झाला, किंवा परदेशात जॉब म्हणूनच इथनं जायचं असा एक दुसरा मार्ग झाला. तर आपण परदेशात शिक्षणाच्या दृष्टीने जर बघितलं तर अमेरिकेतल्या काही अत्यंत प्रसिद्ध अशा विद्यापीठं जे आहेत ज्यात केमिकल टेक्नॉलॉजी आणि केमिकल इंजिनिअरिंगमध्ये फार चांगल्या पद्धतीने पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा PhD किंवा त्यापुढचं म्हणजे जसं पोस्ट डॉक्टरेट अशा पद्धतीचं शिक्षण मिळू शकतं. दोन विद्यापीठ जर सांगायचे झाले तर एक MIT जे सर्व जगभरात प्रसिद्ध आहे, स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटी आहे, तर त्या त्या विद्यापीठांच्या संकेतस्थळावर म्हणजे साईटवर वेबसाईटवरती आपल्याला ऍडमिशनसाठी काय काय आवश्यक आहे. विशेषतः अमेरिकेत जर विचार केला तर TOEFL आणि GRE हे दोन आहेत, म्हणजे टेस्ट ऑफ इंग्लिश एज फॉरेन लँग्वेज आणि ग्रॅज्युएट रेकॉर्ड एक्झामिनेशन. हे दोन परीक्षा असल्याशिवाय अमेरिकेत शक्यतोवर म्हणजे स्कॉलरशिपही मिळत नाही आणि ऍडमिशनही देत नाही. तर त्या दृष्टीने हा अर्थात ग्रॅज्युएशन नंतरचा भाग झाला, पण निश्चितपणे ग्रॅज्युएशनला जातानाच विद्यार्थ्यांनी जर त्याचं हे ठरवलं ध्येय ठरवलेलं असेल की आपल्याला पुढे शिक्षण घेण्यासाठी कुठेतरी बाहेरच्या देशात जायचं आहे तर सुरुवातीपासून ह्या दोन परीक्षांची तयारी करू शकतो विद्यार्थी. दुसरा जो मार्ग म्हटलं मी की जॉबच्या दृष्टीने, तर आता आपण जर विचार केला तर आखाती देशांमध्ये पेट्रोलियम प्रॉडक्ट सगळे येतात, तर त्या ठिकाणी पेट्रोकेमिकल इंजिनियर म्हणून त्यांना खूप आवश्यकता असते.
1: बरोबर. प्रत्येक दुसऱ्या देशात जाताना एंट्रन्स या असतातच का, म्हणजे काही परीक्षा ठरलेल्या असतात?
0: जर शिक्षणासाठी जायचं असेल तर निश्चितपणे ठरलेलेच आहे.
1: डॉक्टर अतुल आत्रे सर आपण इथे आलात आणि केमिकल इंजिनिअरिंग या क्षेत्रामध्ये ज्यांनी पदवी मिळवलेली आहे अशा तरुणांना पुढे काय काय संधी उपलब्ध आहे, त्या शिक्षणासाठी असतील किंवा रोजगाराच्या संधी त्या कशा पद्धतीनं उपलब्ध आहे याविषयी आपण खूप छान माहिती आमच्या श्रोत्यांना दिली, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आपले खूप मनापासून धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: श्रोतेहो, डॉक्टर अतुल अत्रे यांची डॉक्टर प्राची शेकटकर यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा आपण ऐकलात द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स अभियांत्रिकीची नवी क्षितिजे या कार्यक्रम मालिकेत. अभियांत्रिकीची नवी क्षितिजे या कार्यक्रम मालिकेचे प्रायोजक होते द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स. आकाशवाणीचे हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोतेहो, आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया.
3: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
4: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात, शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेत जोडीला.
3: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
4: श्रोते हो नमस्कार. गरुड कॅन्सर हॉस्पिटल प्रायोजित कार्यक्रम कॅन्सरला हरवूया यामध्ये मी नितीन जावळे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेत आहोत गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर योगेश गरुड यांच्याकडून कॅन्सर संदर्भातली इत्यंभूत माहिती. श्रोते हो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भातली आणखी काही माहिती हवी असेल तर आपण नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर. मोबाईल 98 220

0: 375 98 220 40 375. डॉक्टर, तोंडाच्या कॅन्सरबद्दल आपण मागच्या भागामध्ये डॉक्टर बोलत होतो आणि तुम्ही बरीचशी माहिती श्रोत्यांना सांगितली की तोंडाचा कॅन्सर म्हणजे काय, कसा होतो याबद्दलही सांगितलं, पण तोंडाच्या कॅन्सरचे उपचार काय असतात?
1: तोंडाच्या कॅन्सरचे उपचार म्हणजे ट्रीटमेंट आपण जे आहेत त्यासाठी सगळ्यात पहिले तर कॅन्सरचं निदान झालेलं पाहिजे, जसं बायोप्सी, त्याच्यात कॅन्सर आहे की नाही ते आपल्याला कळतं. नंतर सिटी स्कॅन, सिटी स्कॅनमध्ये तो किती पसरला आहे ते कळतं. तर हे सगळ्या तपासण्या झाल्या असतील आणि रुटीन रक्त तपासणी वगैरे, तर त्यानंतर आपण उपचाराकडे जातो. उपचारामध्ये सगळ्यात पहिले तर ऑपरेशन हे सगळ्यात महत्त्वाचा उपचार आहे तोंडाच्या कॅन्सरमध्ये. सर्जरी, तर ते ऑपरेशन करून ती कॅन्सरची गाठ पूर्णपणे काढून टाकणं. त्याच्यानंतर जर ती पूर्णपणे निघून गेली आणि त्यासोबत मानेतल्या गाठी पण आपण काढतो, तोंडातली गाठ आणि मानेतल्या गाठी, ह्या पूर्ण ऑपरेशन केल्यानंतर मग तो कॅन्सर बरा होऊ शकतो. पण तो परत येऊ नये म्हणून ऑपरेशन नंतर 25 ते 30 दिवसात म्हणजे 4 to 6 weeks मध्ये आपल्याला रेडिएशन हे चालू करायला पाहिजे.
0: बरोबर.
1: आणि त्यात पण स्टेज थोडी जास्त असेल तर ऑपरेशन नंतर आपल्याला किमो आणि रेडिएशन हे दोन्ही लागतं तोंडाच्या कॅन्सरमध्येही. आणि किमो रेडिएशन आपण जे म्हणतो तर रेडिएशन सोबतचे किमो जे सिस्प्लॅटिन आपण देतो तर ते आपल्याला रेडिएशनची इफेक्टिव्हिटी वाढवतं. त्या किमोने अजिबात कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. तर ते जी पण ट्रीटमेंट कॅन्सर तज्ज्ञ सांगत आहेत ते किमो आणि रेडिएशन पूर्णपणे घ्या. जसं आमच्याकडे पेशंट गरुड हॉस्पिटलला पेशंट आल्यावर आम्ही त्याची स्टेज बघतो, डायग्नोसिस कन्फर्म करतो कॅन्सर आहे की नाही, त्यानंतर मग सर्जरी प्लॅन करतो. सर्जरी झाल्यावर आपल्या इथेच रेडिएशन आहे किमो आहे तर एक वुंड हिलिंग म्हणजे सगळे टाके घाव भरल्यानंतर टाके निघाल्यानंतर मग आपण त्यांचं रेडिएशन आणि किमो चालू करतो. मग ते रेडिएशन 1 ते 1.5 महिन्यासाठी चालू राहतं कारण डेली असतं ते.
0: अच्छा.
1: रोज जाऊन येऊन करतात रेडिएशनसाठी पेशंट, ऍडमिट व्हायला लागत नाही. ठीक आहे. आणि त्या सगळ्या ट्रीटमेंटसाठी शासकीय योजना आपल्या गरुड हॉस्पिटल इथे उपलब्ध आहेत, जशी आयुष्यमान भारत आहे किंवा कोणत्याही शासकीय योजना आहेत, तर त्याच्यात आपल्याला
0: महात्मा फुले जन आरोग्य योजना,
1: तर आता या ज्या योजना आहेत त्याच्यात फक्त कार्ड घेऊन लागतं पेशंटला, पण पेशंटला ट्रीटमेंटचा कोणताही खर्च येत नाही. नाहीतर एवढ्या सगळ्या ट्रीटमेंटला खूप खर्च येणार या पेशंट या भीतीने पेशंट दाखवायचे नाही, येत नव्हते आधी, पण आता सगळे यायला लागलेत आणि ट्रीटमेंट घ्यायला लागले आहेत, त्यामुळे बरं होण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे कॅन्सरमध्ये आपल्या इथे सुद्धा.
0: श्रोते हो, हे होते गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर योगेश गरुड. श्रोते हो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भात आणखी काही माहिती हवी असेल तर नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर. मोबाईल 98 220 40 375, 98 220 40 375. श्रोते हो, आज पुरतं या कार्यक्रमात आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे कॅन्सरला हरवूया. नमस्कार.

0: कॅन्सर रुग्णांच्या परिपूर्ण उपचारासाठी गरुड कॅन्सर हॉस्पिटल अद्ययावत टॉप अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे अत्याधुनिक उपचार. खर्चाची चिंता नाही कारण शासकीय आणि कॅशलेस योजना जोडीला आहेतच. टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम. गरुड कॅन्सर हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
1: श्रोते हो, प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. श्रोते हो, यानंतर 9:30 ते 10 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.
2: कब्बन मिर्झा साहब बुलाया, उनको सुना, आवाज तो यही है जो चाहिए कमाल साहब को. बेमिसाल गा गए वो, आई जंजीर की झनकार, खुदा खैर करे. तो उसमें जो रिदम है जंजीरों का है.
3: ऐसी अनमोल यादें आपको मिलेंगी सिर्फ विविध भारती पर. विविध भारती, आपका जीवन संगीत.

0: यह है विविध भारती राष्ट्रीय सेवा, देश की सुरीली धड़कन।
1: श्रोते हो, विविध भारतीचे कार्यक्रम आपण ऐकले। 100.1 MHz आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र। सर्व श्रोत्यांचं या प्रसारणात पुन्हा एकदा स्वागत आहे। श्रोते हो, सकाळचे 10 वाजले आहेत। आता आनंद घेऊया मराठी चित्रपट संगीताचा। कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया मन्ना डे यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत। संगीतकार आहेत प्रभाकर जोग आणि चित्रपट आहे दाम करी काम।

0: श्रोतेहो, दाम करी काम या चित्रपटातलं हे गीत होतं जगदीश खेबुडकर यांचं. स्वर होता मन्नाडे यांचं आणि संगीत होतं प्रभाकर जोग यांचं.
1: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री.
2: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार. बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
1: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
2: सर, हे एनपीएस संचय काय?
1: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच NPS संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार NPS संचय सोबत.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया कलंक शोभा या चित्रपटातलं आशा भोसले आणि सुधीर फडके यांनी गायलेलं मधुसूदन कालेलकर यांचं गीत, संगीतबद्ध केलं सुधीर फडके यांनी।

श्रोतेहो कलंक शोभा या चित्रपटातलं हे गीत होतं मधुसूदन कालेलकर यांचं. स्वर होता आशा भोसले आणि सुधीर फडके यांचा, तर संगीतकार होते सुधीर फडके. श्रोतेहो हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधी निवेदन. हॅलो डॉक्टर, या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा आजचा विषय आहे लहान मुलांमधील ॲलर्जीची समस्या, कारणं, लक्षणं आणि उपचार. सहभागी तज्ज्ञ असतील बालरोगतज्ज्ञ डॉक्टर सागर बाघ. लाईव्ह प्रसारणाची वेळ आज रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02-241-42-3471 आणि 42-46-36-72. निवेदन संपलं. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया वैशाख वणवा या चित्रपटातलं गदी माडगुळकर यांचं गीत. स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी आणि सहकार्यांचा. संगीतकार आहेत दत्ता डावजेकर.

0: दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी,
1: दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी.
0: भगवा आबोली फुलांचा ताटवा, भगवा आबोलीच्या फुलांचा की ताटवा.
1: होतीच्या गोवाला कोकण दाखवा,
0: गुमू माहेरला जाते.

0: या गलबताला टिकवा
1: तिच्या गोवाला कोकण दाखवा
0: गुमू माहेरला जाते हो नखवा
1: तिच्या गोवाला कोकण दाखवा।

0: मंगळवार गुरुवार आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 ते 8 या वेळेत ऐकायला विसरू नका। कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी।
1: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर।
0: शेतकरी बंधू भगिनींनो, किसान वाणी कार्यक्रमात ऐकायला विसरू नका। कृषी अदालत हॅलो बळीराजा हे लाईव्ह फोन इन कार्यक्रम,
1: तसंच प्रगतशील शेतकरी, संशोधक, शास्त्रज्ञ, कृषी विषयक तज्ञांच्या मुलाखती आणि अजूनही बरंच काही।
0: तेव्हा ऐकत रहा कार्यक्रम किसान वाणी, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून।
2: जय

0: लोणची, खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स काटतले मसाले।
1: श्रुतेहो कार्यक्रमात आता ऐकूया सुरेश वाडकर आणि उत्तरा केळकर यांच्या स्वरातलं बिनकामाचा नवरा या चित्रपटातलं शांताराम नांदगावकर यांचं गीत, संगीतबद्ध केलंय राजेंद्र विनय यांनी।

श्रोते हो, सुरेश वाडकर, उत्तरा केळकर यांच्या स्वरातलं हे गीत होतं शांताराम नांदगावकर यांचं. संगीत होतं राजेंद्र विनय यांचं बिनकामाचा नवरा या चित्रपटासाठी. कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया आशा भोसले, उषा मंगेशकर, सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं वंदना विटणकर यांचं गीत. संगीतबद्ध केलं राम लक्ष्मण यांनी आणि चित्रपट आहे देवता.

श्रुतीहू आशा भोसले, उषा मंगेशकर, सुरेश वाडकर या यांच्या स्वरातलं वंदना विटणकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं राम लक्ष्मण यांचं आणि चित्रपट होता देवता. या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 10:30 वाजले आहेत. आता ऐकूया मिश्र संगीत कार्यक्रमात. सुरुवातीला ऐकूया नीलाक्षी जुवेकर यांच्या स्वरातलं अण्णासाहेब किर्लोस्कर यांचं नाट्यपद. नाटक आहे सौभद्र.

0: श्रोतेहो नीलाक्षी जुवेकर यांच्या स्वरातलं हे नाट्यपद होतं. अण्णासाहेब किर्लोस्कर यांचं आणि नाटक होतं सौभद्र.
1: शेतकरी बांधवांशी संवाद साधणारा कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर
2: सोमवार बुधवार आणि शुक्रवार संध्याकाळी 7:30 ते 8 या वेळेत.
1: शेतकरी बांधवांचं हक्काचं व्यासपीठ, यामध्ये शेतकऱ्यांशी गप्पा, त्यांचे अनुभव, तज्ञांच्या मुलाखती, अर्थात आपल्या शेतकरी बंधू भगिनींसाठी बरच काही.
3: ऐकायला विसरू नका कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर 100.1 MHz आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून.

श्रोतेहो, सुमित खांबेकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं हे श्याम खांबेकर यांचं जनजागृती गीत आपण ऐकलं. श्रोतेहो, कृषी अदालत या लाईव्ह कार्यक्रमासंबंधी निवेदन. किसानवाणी अंतर्गत कृषी अदालत लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा उद्याचा गुरुवारचा 2 जुलै 2026 विषय आहे महाविस्तार AI ॲप शेतकऱ्यांचा मित्र. या कार्यक्रमात सहभागी होतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले कृषी अभियांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर सुनील कदम, कोपरगावचे तालुका कृषी अधिकारी मनोज शिवराम सोनवणे आणि मुक्काम अंजनापूर पोस्ट रांजणगाव तालुका कोपरगाव इथले प्रगतशील शेतकरी संतोष सुदाम गव्हाणे. प्रसारणाची वेळ सायंकाळी 7:30 ते 8 वाजेपर्यंत. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-34-71 आणि 242-36-72. निवेदन संपलं. श्रोतेहो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया गुलजार यांचं गीत. स्वर आहे वाणी जयराम आणि सहकाऱ्यांचा तर संगीत आहे वसंत देसाई यांचं.

0: श्रोते हो, वाणी जयराम आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं हे गीत होतं गुलजार यांचं आणि संगीत होतं वसंत देसाई यांचं.
1: श्रोते हो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या माध्यमातून आपण आपल्या आस्थापनांची, योजनांची, दुकानांची आणि सेवांची माहिती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सहजपणे पोहोचवू शकता.
2: यासाठी संपर्क साधायचा आहे जाहिरात प्रसारण विभाग आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राशी.
1: 0241-242-7620 या दूरध्वनी क्रमांकावर.
0: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया पंडित भीमसेन जोशी आणि लता मंगेशकर यांच्या स्वरातलं नरेंद्र शर्मा यांचं हे भक्तिगीत. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

श्रुतीहो सौमित्र यांची रचना आपण ऐकली. स्वर आणि संगीत होतं मिलिंद इंगळे यांचं. आणि या गीताबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.

0: शेतकरी बांधवांना हवा हवासा वाटणारा कार्यक्रम म्हणजे आमचं शेत आमचा परिसर
1: होय. या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतीशी निगडीत महत्त्वाची माहिती वेगवेगळ्या पद्धतीनं
0: अगदी शेतकऱ्यांच्या भाषेतच प्रसारित होणारा कार्यक्रम
1: आमचं शेत आमचा परिसर.
0: शेती दुग्ध व्यवसाय शेतकऱ्यांसाठी शासनाच्या विविध योजना याविषयी माहिती देणारे कार्यक्रम
1: आणि थेट प्रसारित होणारा हॅलो बळीराजा सारखा कार्यक्रम शेतकरी बांधवांचे मार्गदर्शक बनले आहेत.
0: श्रोते हो, अशा या शेतकरी बांधवांसाठी असलेल्या कार्यक्रमात आपल्यापैकी काहींनी स्वतः तयार केलेली
1: आणि कृषी विभागाची मान्यता असलेली सेंद्रिय खत, जैविक कीटकनाशक,
0: निर्माण केलेली रोपवाटिका, पशुसंवर्धन, दुग्ध विकास, शेतीपूरक व्यवसाय, शेती अवजार,
1: खत, बियाणं, कीटकनाशक, शेतीशी निगडीत छोटे मोठे उद्योगधंदे
0: याविषयीची माहिती अगदी कमी खर्चात पोहोचवू शकता.
1: तसंच आपल्या मालाची जाहिरात लोकांपर्यंत घराघरात नेऊ शकता.
0: एवढंच नाही तर या शेती कार्यक्रमाचे प्रायोजक बना आणि आपल्या उत्पादनाची ओळख लोकांना करून द्या.
1: यासाठी प्रत्यक्ष भेटा किंवा आकाशवाणीच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.
0: फोन 242 76 20 आणि 242 32 88.

0: तुमची पंढरी।
1: अभियांत्रिकी क्षेत्रात भविष्य घडवण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
2: मार्गदर्शनपर विशेष मालिका अभियांत्रिकीची नवी क्षितिजे
1: जरूर ऐका। बुधवार दिनांक 24 जून ते 5 जुलै दरम्यान
2: सकाळी 9:15 वाजता।
3: आकाशवाणीचे हे आहे अहिल्यानगर केंद्र। श्रोतेहो, सकाळचे 11 वाजले आहेत। आता प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत। कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया कुमार सानू, अलका याज्ञिक, कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरातलं समीर यांचं गीत। संगीत आहे जतीन ललित यांचं आणि चित्रपट आहे कुछ कुछ होता है।

श्रोते हो, कुछ कुछ होता है या चित्रपटातलं हे गीत होतं समीर यांचं. स्वर होता कुमार सानू, अलका याज्ञिक आणि कविता कृष्णमूर्ती यांचा. तर संगीतकार होते जतीन ललित. कार्यक्रमात आता ऐकूया मैं खिलाडी तू अनाडी या चित्रपटातलं राहत इंदौरी यांचं गीत. गायलं आहे कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी. संगीत आहे अनु मलिक यांचं.

श्रुते हो मैं खिलाड़ी तू अनाडी या चित्रपटातलं हे गीत होतं राहत इंदोरी यांचं. स्वर होता कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांचा, तर संगीतकार होते अनु मलिक. कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया साजन या चित्रपटातलं समीर यांचं गीत. स्वर आहे कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांचाच आणि संगीतकार आहेत नदीम श्रवण.

श्रोते हो साजन या चित्रपटातलं हे गीत होतं समीर यांचं. स्वर होता कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांचा, तर संगीतकार होते नदीम श्रवण. या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम आपली गाणी. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सुरेश पाडकर, कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरातलं मंगेश पाडगावकर यांचं गीत. संगीत आहे शांक नील यांचं.

श्रुदेहू सुरेश वाडकर आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरातलं हे गीत होतं मंगेश पाडगावकर यांचं आणि संगीत होतं शांक नील यांचं. कार्यक्रमात आता ऐकूया शांता शेळके यांची रचना. गायली आहे आशा भोसले यांनी आणि संगीत आहे हेमंत भोसले यांचं.

श्रोते हो, आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत होतं शांता शेळके यांचं आणि संगीतकार होते हेमंत भोसले. कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया आशा भोसले, अनुराधा पौडवाल आणि सहकाऱ्यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत. संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

श्रोतेहो आशा भोसले, अनुराधा पौडवाल आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं हे गीत होतं सुधीर मुघे यांचं आणि संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. या गीताबरोबरच आपली गाणी हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाश

0: शेतकरी बांधवांशी संवाद साधणारा कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर
1: सोमवार बुधवार आणि शुक्रवार संध्याकाळी 7:30 ते 8 या वेळेत
0: शेतकरी बांधवांचं हक्काचं व्यासपीठ यामध्ये शेतकऱ्यांशी गप्पा त्यांचे अनुभव तज्ञांच्या मुलाखती अर्थात आपल्या शेतकरी बंधू भगिनींसाठी बरच काही
2: ऐकायला विसरू नका कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर 100.1 MHz आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून आकाशवाणी

0: काही जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा ऐकायला विसरू नका. रजनीगंधा रजनीगंधा
1: श्रोतेओ, भारतीय चलनी नोटेवर महात्मा गांधींचं चित्र अंकित केले हे आपल्याला माहित आहे,
2: पण याच चलनी नोटेवर 15 विविध भारतीय भाषा गुण्या गोविंदानं एकत्र नांदतायत हे माहिती आपल्याला.
3: शंभर अंश एक मेगा हर्ट्सवर आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, आज रात्री 8:15 साहित्य सौरभ या कार्यक्रमात ऐकू शकाल कुमारी परिमल भाटे या नवोदित कवयित्रीचं कविता वाचन.
4: पुणे केंद्रावरून प्रसारित होणारा वनिता मंडळाचा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.
5: आकाशवाणी पुणे केंद्र, दुपारचे 12 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत वनिता मंडळ.

वनिता मंडळ कार्यक्रमात सर्व मैत्रिणींचं आणि श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्राची परांजपेचा नमस्कार. आज आहे 1 जुलै. मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेऊन मी तुमच्यासाठी हजर झालीय. कार्यक्रम काय काय आहेत ते सुरुवातीला सांगते. माधवी गोखले लिखित ओव्यांचं सौंदर्य, ओवी गायन केलंय नेहा वैशंपायन यांनी. याशिवाय राष्ट्रीय टपाल कामगार दिवसानिमित्त अंजली कपूर हिच्याशी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत आणि स्त्री रोग प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर उमा वानखेडे यांची मुलाखत आज आपण ऐकणार आहोत. चला तर मग मैत्रिणींनो, कार्यक्रमाला सुरुवात करूया. माधवी गोखले लिखित ओव्यांचं सौंदर्य, ओवी गायन केलंय नेहा वैशंपायन यांनी. आपल्या माय मराठी भाषेत ओवी वाङ्मय हे मौखिक असं आद्य वाङ्मय, अपौरुषीय असं केवळ स्त्रियांच्या मुखातून त्याची अगदी सहज निर्मिती झालीय. दळण कांडण अशी कष्टाची कामं करताना अगदी सहज सुचलेल्या ओव्या आहेत, स्त्रियांच्या अगदी जिव्हाळ्याच्या. जीवाभावाच्या नात्यांमधील प्रेम, आपुलकी, आत्मीयता अशा विविध भावनांना रसाळ ओघवत्या शब्दातून ओव्यांच्या माध्यमातून व्यक्त केलंय. खरोखर या ओव्या म्हणजे मराठी भाषेचं वैभव आहे. भाषेच्या सौंदर्यानं नटलेल्या त्या आहेतच, म्हणून प्रत्येक स्त्रीला त्या भिडतात. काही ओव्यांवर आधारित स्त्रियांच्या जन्मापासून ते आजी होऊन परमार्थाला लागेपर्यंतच्या ओव्यांचा समावेश या कार्यक्रमात केलेला आहे. जन्म, डोहाळे, बारसे, मुंज अशा तिच्या जीवनातील अनेक प्रसंगी गायला गेलेल्या ओव्या यात आहेत. सुरुवातीला आपण ऐकूया भक्तिभावानं ओथंबलेल्या 2-3 लक्ष्मी नारायणासाठी अत्यंत भावभक्तीत रचलेल्या ओव्या.

भगिनींनो, पूर्वीच्या बायकांना दळण कांडण सगळी कामं घरीच करावी लागत. पूर्वी आजच्यासारखी यंत्राची बटनांची दुनिया नव्हती. सगळीच कामं खूप कष्टाची होती. ही कामं करता करता हे श्रम हलके होण्यासाठी बायका ओव्या म्हणायच्या, ओव्या गायच्या, ओव्या रचायच्या. गाता गाता त्यांची कामं अगदी सहज गत्या होत असत आणि कामाचे श्रमही त्यांना जाणवत नसत. दळणानं दिवसभराच्या कामाची सुरुवात होत असे, तीही अगदी पहाटे पहाटे. सगळं दळण सगळी पिठं घरी दळली जायची. पूर्वी कुटुंब मोठी एकत्र असायची, त्यामुळे पहाटेच्या पारी झुंजू मुंजू होताच घरातल्याच बायका कधी जावा जावा, कधी नंडा भावजया, कधी सासवा सुना जात्याच्या लयबद्ध तालावर ओव्या गात गात दळण दळायच्या. ती घरातली बाई दळण दळत आहे, आता अगदी थोडंच दळायचं राहिलंय, तेव्हा त्या ओव्यांमधून काय सांगती ऐका बरं.

दळणानं दिवसाची सुरुवात व्हायची, ओटीवर उन्ह यायची, लहान मोठी साऱ्यांचीच लगबग व्हायची. घरात पणजी, पणजोबा, आजी, आजोबा, सासवासुनांची कामांची धांदल व्हायची. आणि बरं का, या साऱ्या गोतावळ्यात एखादी पहिलटकरीण डोहाळतुलीही असायची. या पहिलटकरणीची सासरी माहेरी खूप काळजी घेतली जायची आणि कौतुकही व्हायचं.

सुनबाईला डोहाळे लागले की तिच्या सासू सासऱ्यांना आई वडिलांना नातवाचे वेध लागतात आणि मग नातवाच्या बारशासाठी काय काय करायचं तेही या ओव्यामधून गायलं जायचं. त्यांच्या मनातल्या इच्छाच जणू ओव्यांमधून प्रकट व्हायच्या.

लेकीचं पहिलं बाळंतपण माहेरी असताना म्हणून मामा मामीचा उल्लेख येतोच. आणि मामा मामीच्या नात्याला प्रेमानं बांधूनही ठेवलंय. अशा प्रकारे आजी आजोबा मामा मामींना बाळाच्या बारशाचे वेध लागतात. आणि हो, बारसं मोठं थाटामाटात होतं. असं हे तान्ह बाळ साऱ्या घरादाराचं खेळणं होऊन बसतं. आणि या बाळाचे कितीतरी सवंगडी त्याच्याशी खेळतात. त्याचं वर्णन खूप अर्थपूर्ण शब्दात केलं जातं. अशा या गोंडस तान्हुल्यासाठी सुंदर सजवलेला पाळणा असतो. आणि त्यात ते बाळ शांत झोपतं. त्यात त्या तान्हुल्याला झोप लागावी म्हणून त्याची आजी काही ओव्या म्हणते. त्या

रंगाचे कितीतरी सवंगडी त्याच्याशी खेळतात. त्याचं वर्णन खूप अर्थपूर्ण शब्दात केलं जातं. अशा या गोंडस तान्हुल्यासाठी सुंदर सजवलेला पाळणा असतो आणि त्यात ते बाळ शांत झोपतं. त्यात त्या तान्हुल्याला झोप लागावी म्हणून त्याची आजी काही ओव्या म्हणते. त्या ओव्या ऐकत ऐकत बाळाला झोपवण्याचा प्रयत्न चालतो, पण ते बाळ काही झोपत नाही म्हणून त्याला झोप यावी म्हणून आणखी काही ओव्या म्हटल्या जातात.

हळूहळू हे बाळ आपल्या माणसांना चांगलं ओळखू लागतं, मग त्याची आई ही त्याचं सर्वस्व बनते. संत रामदास स्वामींनी आई बाळाच्या नात्याबद्दल काय म्हटलंय बरं? ते म्हणतात, क्षणभरी मातेस न देसे आक्रंदे रुदून करी, वियोग पळमात्रे नास आहे स्मरण मातेचे झाल्यावरी. जरी ब्रह्मादिक देव आले तरी ना थांबे क्षणभरी, सुख पावे माते जवळी दुरी करताची तळमळी. रागे परत केले तिने तरी आक्रंदोनी मिठी घाली. असं हे तहान बाळ जेव्हा मुंजीच्या वयाचा छोटा मुलगा होतो तेव्हा त्याच्या मुंजीचा बेत आखला जातो. खरेदी होते, मुंजीचे सामान घरात येते, पत्रिका देऊन निमंत्रण दिली जातात, एक ना दोन किती काम. सुंदर सोहळ्याच्या चड्डीत बटू मुंजीसाठी तयार होतो, मुंजीचा दिवस उगवतो आणि मुंज मुलाच्या मुंजीसाठी घाणा भरला जातो. नटून थटून साऱ्या जणी येतात, घाण्याची तयारी होते. त्यावेळी वयस्कर आजीला घाण्याच्या ओव्या येतात, त्या दोघी तिघी मिळून घाण्याच्या ओव्या म्हणतात.

मुलाची मुंज झाली आणि हा बटू गुरुग्रही गेला. आईला खरं तर मुलाची फार आठवण येत असते, पण बटू बनून गुरुग्रही गेलेला आपला मुलगा उच्च शिक्षण घेऊन परत येईल म्हणून आई धीर धरते. मैत्रिणींनो, मुलगा हा वंशाचा दिवा, वारस असतो म्हणून पहिला मुलगा व्हावा अशी सर्वसामान्यांची अपेक्षा असते. पण एखाद्या पहिलटकरणीला जर पहिली मुलगी झाली की ती बाळंतीण किंचित नाराज होते. अशा वेळी तिच्या मैत्रिणी, आजी, आई तिला दिलासाही देतात, तिला समजावून सांगतात आणि अगं बाई, मुलगी झाली म्हणून नाराज होऊ नको बरं का, कारण मुलगी होणं हेही गरजेचंच असतं. तिला समजावून सांगताना अशा काही ओव्या ज्यात मुलीच्या जन्माचं महत्त्वच पटवून दिलं जातं.

0: बुनी लेक झाली म्हणूनी ग नको करू हेळ सांड अग बाई बापा शेजारी कौतुकाने पाट मांड.
1: त्या छोट्या मुलीचं खूप कौतुक होतं. तिला लाडा कोडात वाढवलं जातं. हसत खेळत कौतुकानं तिचं बाल्य सरतं आणि ती तारुण्यात पदार्पण करते. आणि मग हळूहळू बापाला चिंता वाटायला लागते. हळूहळू या मुलींसाठी स्थळं शोधाशोध सुरू होते. एका संध्याकाळी मुलीला बघायला नवरदेव येतात. मुलीला पाहायला येणार म्हटल्यावर मुलीकडच्यांची खूप धावपळ होते. तयारी करायची असते आणि काय काय तयारी करायची तर

0: करती तुझे कौतुक ग आजोळी.
1: लग्न ठरतं आणि लग्नाची तयारीही सुरू होते, अगदी जोरदार सुरू होते. आणि मुहूर्ताचा दिवस येतो, पहाटे पहाटेच घाणा भरला जातो. लेकीची माय मात्र आता गौरीहाराजवळ बसते आणि शुभमंगल सुरू होतं, लग्न लागतं. मुलीच्या आईने म्हणे मंगलाष्टका ऐकायची नसते का, तर आता ती या क्षणापासून परक्याचं धन होते या विचारानंच मातेचे अश्रू अनावर होतात. तिच्या मनाची नुसती घालमेल होते, मोठ्या आग्रहानं जेवणं होतात, विहीण बाईंची खास पंगत होते. एक दोघी जणी विहिणींचा मान म्हणून विहीण बाईंना विहीण या काव्यरचनेतून लेकीला सांभाळा बरं अशा अप्रत्यक्षपणे विहिणीला विनंती करते. आणि मग येतो तो क्षण म्हणजे लेकीला सासरी पाठवण्याची वेळ. आजी, आजोबा, आई, बाबा, भाऊ, भावजया तिला निरोप द्यायला येतात. आईचंच मन ते जड अंतःकरण झालेलं असतं, पण लेकीला चांगली वाघ हो सासरी म्हणून आई सांगत असते. कसं ते पाठवणीच्या ओव्यातून ऐकूया.

जाण्यासाठी लक्ष्मीला तिथे दिसते ग वाट.

आई म्हणते, बाळा ऐक बरं काय सांगते ते. अशा रीतीनं लेकीची समजूत घातली जाते आणि सारी जण, सारे सगळे सोयरे तिला दिंडी दरवाजापर्यंत निरोप द्यायला येतात. लेकीची लेक दिसेनाशी होईपर्यंत एकीकडे पदराने डोळे पुसत तिला तिची आई निरोप देते. आता

खरं म्हणजे यातलं वर्णन हे बरंच पूर्वीचं आहे. आज मुली ही मुलांप्रमाणे शिकतात, स्वतःच्या पायावर उभ्या राहतात. आता खरं तर कोणत्याच कार्यक्षेत्रात स्त्रीचं कर्तृत्व कमी नाही. तरी पण या जुन्या पारंपरिक ओव्या किंवा एकूणच त्यातली भावना, मुलाच्या मुंजीच्या वेळची आईची भावना असो किंवा एखादं तान्हुलं घरात जन्माला आल्यानंतरच्या भावना, लेकीला सासरी पाठवताना होणारं जड अंतःकरण, या भावना आजही तशाच आहेत आणि म्हणूनच ओव्यांचं सौंदर्य टिकून आहे. ओव्यांचं सौंदर्य या कार्यक्रमाचं लेखन केलं होतं माधवी गोखले यांनी, ओवी गायन केलं होतं नेहा वैशंपायन यांनी आणि सहभाग होता प्राची परांजपे यांचा. मैत्रिणींनो, खरं तर ओव्या ह्या कितीही गुणगुणल्या, कितीही वेळा ऐकल्या तरी ऐकत राहाव्यात आणि त्यामागचे भाव समजून घेत राहावेत असंच वाटतं. कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत एक मुलाखत, पण त्याआधी तुम्हाला बहिणाबाई चौधरी यांची एक रचना ऐकवावीशी वाटतेय. स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा, चित्रपट आहे मानिनी. मला वाटतंय तुम्ही गीत ओळखलं देखील असेल. ऐकूया.

0: आज राष्ट्रीय टपाल कर्मचारी दिनानिमित्त आपल्या इथे अंजली कपूर ही महिला पोस्टमन आलेली आहे. तिच्याशी प्राची परांजपे यांनी साधलेला संवाद आता आपण ऐकूया. मैत्रिणींनो, आज 1 जुलै राष्ट्रीय टपाल कामगार दिवस, त्यानिमित्ताने कुठल्या तरी पोस्टमनशी गप्पा माराव्यात अशी फार मनापासून इच्छा होती. शोधताना असं लक्षात आलं की गेल्याच वर्षी पोस्टमन म्हणून जॉईन झालेली अंजली कपूर ही एक युवा पोस्टमन आहे आणि ती आज आपल्या इथे तिचा एकूणच प्रवास सांगायला, पोस्टाविषयी सांगायला आलेली आहे. तर अंजली, तुझं आकाशवाणी पुणेच्या स्टुडिओत अगदी मनापासून स्वागत.
1: नमस्कार, मी अंजली कपूर. मी 120 कॉलनी पोस्ट ऑफिस इथे पोस्टमन म्हणून गेल्या वर्षी जॉईन झालेली आहे. मी पोस्टमन हे काम करत आहे आणि

0: त्यासाठी आज आमचा दिवस आहे असं मी म्हणेल. आणि मला खूप प्राऊड फील होत आहे की आज तुम्ही मला इथे बोलवलं, त्यासाठी धन्यवाद.
1: गेल्या वर्षीच पोस्टामध्ये पोस्टमन म्हणून जॉईन झालीस, तर खरंच लहानपणापासून तू पोस्टमन व्हायचं असं ठरवलं होतंस का, की तू काही वेगळं करत होतीस?
0: नाही, त्याच्या मागे खूप मोठी स्टोरी आहे,
1: आम्हाला आवडेल ऐकायला.
0: माझी बॅकग्राऊंड ही आयटी मधली आहे. मी आधी एमसीए केलं, मला त्याच्यामध्ये रस होता. म्हणजे मी एक अँड्रॉइड डेव्हलपर होते कंपनीमध्ये हिंजेवाडीमध्ये. आणि मी रोलबॉल हा गेम खेळते, लहानपणापासून मी हा गेम खेळते. माझ्या 10 ते 15 प्लस नॅशनल्स झाल्यात आणि एक इंटरनॅशनल झाली
1: आहे,
0: आणि त्याच्यामध्ये मला गोल्ड मेडल मिळाले. माझा असा पोस्ट ऑफिस मध्ये काम करण्याचा असा काही एक विचार नव्हता. पण मी 2023 साली एक भरती निघाली होती पोस्टाची, स्पोर्ट्स कोटा थ्रू. तर मग मी त्याचा फॉर्म भरला, तर माझं सिलेक्शन झालं ऍज अ पोस्टमन म्हणून. आणि मी लास्ट इयर तिथे जॉईन झाले. आणि मला खूप चॅलेंजिंग वाटत होतं की मी हा जॉब कसा करणार आहे, कारण
1: त्या आधी ऐकायला थोडस असं आवडेल की रोलबॉल किती वर्ष खेळतीयस आणि म्हणजे काय असतं गं रोलबॉल म्हणजे?
0: हा, रोलबॉल मी आता गेली 15 ते 16 वर्ष झालं खेळतीये. रोलबॉल हा पुण्यामध्ये इन्व्हेंट झालेला गेम आहे. या रोलबॉल म्हणजे हा स्केटिंगवर हँडबॉल प्लस बास्केटबॉल खेळांचं मिश्रण करून खेळला जाणारा खेळ. राजू दाभाडे सरांनी बाल शिक्षण मंदिरला हा गेम इन्व्हेंट केला. आणि पुण्यातला गेम आहे, आपला मातीतला गेम आहे. आणि मी महेश विद्यालय स्कूलमध्ये होते तिथे हा गेम मी खेळत आले. त्यानंतर माझी पहिली नॅशनल झाली 8वीमध्ये. 2017 साली माझी पहिली इंटरनॅशनल झाली, ती नेपाळ इथे झाली. तिथे आम्ही गोल्ड मेडल मिळवलं. आणि कुठलाही असा हेतू नव्हता की मला गव्हर्नमेंट जॉब लागेल म्हणून मी खेळतीये, असं नाही. त्या मी खेळत गेले आणि माझं त्याचा साईड बाय साईड माझं शिक्षण हे बीसीए केलं मी मॉडर्न कॉलेजला आणि एमसीए केलं मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला. आणि मग त्याच्यानंतर मला हिंजवडीच्या एका कंपनीमध्ये जॉब लागला. असं काही ठरवून पोस्ट ऑफिसमध्ये काम करायचं असं काहीच नव्हतं,
1: पण नियतीला तुला पोस्टात आणायचं होतं.
0: येस,
1: आणि त्यामुळे तू भरतीची ती जाहिरात तुझ्यापर्यंत पोहोचली आणि स्पोर्ट्स कोट्यामधून तुला ती पोस्ट मिळाली पोस्टमनची.
0: येस,
1: बरोबर. पोस्टमन म्हटलं की एक आपल्या डोळ्यासमोर चित्र असतं, टोपी घातलेला, खाकी शर्ट पॅन्ट असलेला, सायकलवरनं येणारा एखादा काका मामा. तर या सगळ्याला छेद देत गेली बरीच वर्ष महिला पोस्टमन पण आपण बघतोय.
0: हो,
1: तर तुझ्या मनात पोस्टमन ही हे चित्र कसं होतं आणि प्रत्यक्ष तू जेव्हा पोस्टात गेलीस कामाला तेव्हा याच्यात काय फरक होता ग?
0: आम्हाला वाटायचं की येत आहेत पोस्टमन काका, आपलं पत्र देत आहेत जातात. म्हणजे खूप नॉर्मल जॉब आहे हा, पण हा खूप हेक्टिक जॉब आहे. आणि महिलांसाठी तर सांगायचं म्हणजे, आता मी तरी मॅरिड नाहीये, पण मॅरिड वुमन्स आहेत ज्या आपल्या पोस्ट ऑफिसमध्ये काम करतात, त्या सकाळपासून काम करून 8 वाजता येऊन सॉर्टिंग करून मग पत्र घेऊन मुलांचं बघणं हे खूप चॅलेंजिंग आहे. आणि आता ऊन, वारा, पाऊस या तीन गोष्टी तर खूप जास्तीत जास्त आम्हाला पावसाळ्यात खूप त्रास होतो, कारण आम्हाला स्वतःला भिजण्यापासून वाचवायचं आणि आमच्या पत्रांना पण वाचवायचं.
1: अगदी खरं, म्हणजे लोकांच्या भावना तुम्हाला भिजू द्यायच्या
0: नाही द्यायच्यात, कारण त्याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट गोष्टी असतात. आणि सगळ्या गोष्टी ह्या पोस्टा थ्रू जातात, म्हणजे पासपोर्ट म्हणा, आपले आधार कार्ड म्हणा, कोणाच्या नोटीस असतात, खूप साऱ्या गोष्टी. आणि आता आपलं पार्सल सेवा पण आहे, त्यामुळे खूप महत्वाच्या गोष्टी असतात आणि त्याही आम्हाला सांभाळाव्या लागतात.
1: काय काम पोस्टमनला करावी लागतात ग दिवसभरात?
0: आम्ही सकाळी 8 वाजता पोहोचलो की आम्हाला एक गाडी येते, त्याच्यामध्ये सगळे पोस्ट असतात, स्पीड पोस्ट असतात आणि ऑर्डिनरी पोस्ट असतात. तर मग ते स्पीड पोस्ट आम्ही काढून घेऊन ते स्कॅन केले जातात आणि त्याच्यानंतर पोस्टमनकडे ते सॉर्टिंगसाठी दिलेले असतात. तर ते आपण प्रत्येक एरिया वाईज सॉर्ट करायचं, त्याला बीट्स म्हणतात. म्हणजे प्रत्येक पोस्टमनला एक विशिष्ट बीट दिलेली असते.
1: बीट म्हणजे विभाग.
0: विभाग तो सगळे पोस्टमन तिथे जमलेले असतात, प्रत्येक जण एरिया वाईज सॉर्टिंग करतं, आपापले पत्र बाजूला काढून घ्यायचे आणि आपण ज्या प्रमाणे फिरणार आहोत, कोणत्या बिल्डिंग नंतर कोणती बिल्डिंग, आपण तशा सिक्वेन्सनी आम्ही ती पत्र लावतो. तो सिक्वेन्स लावल्यावर आमचे जे क्लार्क लोक असतात त्यांच्याकडे आम्ही ते स्कॅन करायला देतो. तुम्हाला मेसेज येत असेल की हा एक्स सर्व्हिसमन कॉलनी पोस्ट ऑफिसला तुमचं लेटर आलंय आणि हा विशिष्ट पोस्टमन हे घेऊन येणार. आमचा कोथरूडचा पिनकोड आहे 411038. तर मग कधी कधी काय होतं की दुसऱ्या पिनकोडचे पण आमच्याकडे येतात. आणि आता पिनकोड हा इतका इम्पॉर्टंट आहे, कारण मेन सॉर्टिंग पिनकोड व्हायचंच होतं. आता प्रत्येक ऑफिसला एक पिनकोड आहे, पत्ता जर अपूर्ण असेल पण नाव माहिती असेल, आता वर्षानुवर्ष काम करतात

0: तिथे तर मग आता मी नवीन आहे, आता माझ्या आधीचे लोक रिटायर झाले, पण अरे तू इकडे कशी काय, म्हणजे ते पोस्टमन कुठे गेले, म्हणजे ते नावापासून सगळ्यांना माहिती असतात की अरे हे कुठे गेले. मग असं की एखादा पत्ता जरी कमी असेल, नाव माहिती असेल ना, तो पोस्टमन बरोबर घरी जाऊन देतो ओळख असल्यामुळे.
1: तर त्यामुळे एक मला वाटतं खूप भावनिक बंध पोस्टमनचा त्या त्या घराशी असतो. आणखी हाच जपण्याचा तू प्रयत्न करतेस तुझ्या नोकरीमधून.
0: आता आमचा पोस्ट अपग्रेड झाले IT 2.0 आल्यापासून. डेली 350 पत्र वाटायचे असतात, म्हणजे ऑर्डिनरी प्लस स्पीड पोस्ट. आणि सोमवारी आम्हाला कामाचा खूप ताण असतो, म्हणजे 100 स्पीड पोस्टच असतात. पटपट आपण सॉर्टिंग करू, मग डबा खाऊ आणि मग पळू असं असतं. आणि कधी कधी बीटमध्ये कसं होतं की आम्हाला इतकं छान कोणी ट्रीट करतं की अरे तुम्ही लेडीज पोस्टमन आहे आणि मग किती छान, मग तू काय करतेस, मग ते त्यांना माझं क्वालिफिकेशन सांगितलं, अरे मग तू इकडे काय करतेस, मग मी त्यांना सगळी स्टोरी सांगते की अरे असं असं झालंय वगैरे, पण मला आवडतंय करायला. आणि आम्ही एक म्हणजे आमचं आहे ब्रीदवाक्य, जनसेवा डाकसेवा, डाकसेवा जनसेवा. मग एक लोकांची सेवा करणं हे आपल्या म्हणजे आपल्याला ती ऑपॉर्च्युनिटी मिळाली तर मग ती का गमवायची. आणि याचा फायदा आम्हाला जास्त वृद्धांना होतो, म्हणजे एखाद्याची मनी ऑर्डर द्यायची आपल्याला, आणि अजूनही मनी ऑर्डर चालू आहेत. आता स्पीड पोस्टचं प्रमाण जास्त झालंय, कारण स्पीड पोस्टला कमी पैशामध्ये आम्ही फास्ट डिलिव्हरी दिली जाते. आणि स्पीड पोस्टला त्या दिवशी म्हणजे 2 दिवसात आपलं पत्र पोचतंय कमी पैशांमध्ये. तसं बाकी कुरियर मध्ये तसं जास्त पैसे द्यावे लागतात ना आपल्याला. आणि आता पोस्टमन एवढ्या वर्ष त्या एरियात काम करतो, त्याला घर ना घर माहिती असतं. आणि तो एक विश्वास आहे पोस्ट ऑफिसवर की हा पोस्टमन येणार आणि आमचा लेटर देणार. मुद्दा असा की आता रक्षाबंधन येत आहे, म्हणजे एवढ्या राख्या येतात आम्हाला. त्या आता लास्ट इयर आम्ही रविवारी सुद्धा काम केलंय का, तर कोणत्या बहीण निराश नको व्हायला आणि तिचा तिच्या भावाबरोबर ती राखी पोचली पाहिजे.
1: बरोबर. आता ही पत्र घेऊन तू बाहेर पडतेस, मग त्यात स्पीड पोस्ट असतील, साधी पत्र असतील, त्या बीटमध्ये सगळी घरं जेव्हा तू सुरुवातीला गेलीस तेव्हा माहिती नसणार, हे ट्रेनिंग कसं घेतलंस किंवा कोणी देतं का, बरोबर एखादा पोस्टमन येतो का?
0: हो, ते पहिल्यांदा मी जॉईन केल्यावर 10 दिवस ट्रेनिंग असतं. त्यांनी मला 10 दिवस ट्रेनिंग दिलं, म्हणजे पहिल्या दिवशी माझा तर खूप हसण्यासारखा एक्सपिरियन्स आहे. मी मस्त हिल्स घालून गेले होते, माझा मला वाटलं IT सारखं आपलं इंडक्शन असेल. आणि ते बोलले की नाही तू जा या एरियामध्ये, आणि त्या लेडी पोस्टमनला सांगितलं की हिला हा एरिया शिकवा. मी तब्बल 6 किलोमीटर हिल्समध्ये चालले होते. आणि मग त्यांनी म्हणजे पहिल्या बिल्डिंग पासून या बिल्डिंगचं नाव हे लिहून घे. मग मी मोबाईलमध्ये मी पेन पेपर घेऊन नव्हते गेले, मोबाईलमध्ये नोटमध्ये लिहिलं की ही बिल्डिंग मग ही बिल्डिंग. मग त्यांनी सांगितलं या बिल्डिंगनुसार आपल्याला पत्र लावायची आणि असंच फिरायचं, म्हणजे तुझा टाईम वाचेल, मग याच्या शेजारी हे आलंय मग हे सगळं. आणि पहिल्यांदा मला आठवण तेच राहायचं नाही की कुठली बिल्डिंग कोणा शेजारी आहे, मग त्यांना सिनियर्सला विचारायचं. आणि मग त्याला म्हणजे एखादा जण घरी नसेल तर मग त्याला कोणता शेरा मारायचा की डोअर लॉक आहे आणि मग अपूर्णच पत्ता आहे, तर मग त्याला इनसफिशियंट ऍड्रेस मारायचा आहे. एखादा व्यक्ती वारला असेल तर त्याच्यासाठी दिस इज हा शेरा कसा मारायचा, सगळ्या गोष्टी सांगितल्या. आणि मग आता तर आम्हाला मोबाईल ऍप्लिकेशन आलं आहे, ते डोअर टू डोअर जायचं, मग त्याला डिलिव्हर झालं तर डिलिव्हर, नाही तर मोबाईलमध्ये पण करायचं.
1: पहिल्या दिवशी असं वाटलं का ग की कशाला IT नोकरी सोडली?
0: असं वाटलं होतं, मला खूप ड्रास्टिक चेंज होता हा माझ्यासाठी, कारण आम्ही 12 तास आम्ही तिकडे AC मध्ये लॅपटॉप घेऊन बस. हा कामाचा भार हा डोक्यावर तिकडे जास्त होता आणि इकडे शारीरिक कष्ट खूप आहेत. आणि पहिल्यांदा खूप वाटलं की यार मी काही वेगळं कशाला करते हे. असे लोक पण मिळाले की त्यांनी मला मोटिवेट केलं याच्यामध्ये, म्हणजे आमच्या पोस्टातलेच जे आहेत सगळे, त्यांनी मोटिवेट पण केलं काही नाही करू शकतेस तू, आणि बाकीच्या लेडी पोस्टमन करतात तर मग मी का नाही. म्हणजे दोन्ही मला ज्यांनी शिकवलं ते दोघंही, म्हणजे एक पोस्टमन काका आणि लेडी पोस्टमन, त्या दोघंही 60 वर्षाचे आणि बाकीचेही एवढे एज आहे त्यांचं, ते करू शकतात तर मग आपण काय नाही.
1: आणि मला वाटतं एकूण स्पोर्ट्समन तू असल्यामुळे चॅलेंजेस घेण्याची तुझी क्षमता जास्त आहे.
0: हो हो हो.
1: आणखी तू इथे दटून 1 वर्ष झालं काम करतेस आणि पुढेही करायची इच्छा आहे, याचा अर्थ हे सुद्धा बळ तुला तुझ्या स्पोर्ट्स मधनं.
0: हो नक्कीच नक्कीच, कारण आम्हाला उन्हात खेळायची सवय आहे, त्यामुळे काही त्रास एवढा वाटला नाही. पहिल्यांदा खूप वाटायचं की काय करतीये

0: मग नंतर म्हणलं की नाही करू शकतेस तू, आणि आपल्याला 3 ते 4 वर्षात काढायचं, नंतर एक्झाम देऊ शकतो आपण. असं करून मी स्वतःला मोटिवेट केलं आणि आता काम करतीये.
1: फारच छान. आता मग तू सकाळी पत्र सॉर्ट केल्यानंतर बाहेर पडतेस, ते साधारण किती काळ तुम्हाला पत्र वाटायचे असतात?
0: आता मी सॉर्टिंग झाल्यानंतर 12 वाजता एक आम्ही बाहेर पडतो. आम्ही 1-5 वाजेपर्यंत आमचे पत्र वाटत असतो मॅक्झिमम, आणि ज्या दिवशी कमी असेल तेव्हा आम्ही लवकर पण 1-4 वाजेपर्यंत आम्ही
1: म्हणजे त्या दिवशीचा पत्रांचा कोटा संपला
0: की घरी जाऊ शकतो. हा,
1: एक पोस्टमन म्हणून आम्ही बघताना पत्र वाटणे एवढाच आम्हाला त्याचा कामाचा भाग कळतो. आणखी काय काय कामं आता पोस्टमनला करावी लागतात?
0: पोस्टमन हा नुसतं पोस्ट डाक वितरणापर्यंत न राहता, पोस्टल बँक आहे, आपल्या सेव्हिंग अकाउंट असतात, ते अकाउंट क्रिएट करणं, IPB म्हणतात त्यांना. त्याच्यानंतर आम्ही विविध पोस्टाच्या ज्या योजना आहेत त्यांचा प्रसार करतो, मुलींच्या बद्दलच्या ज्या योजना आहेत, परत आधार कार्ड संबंधितच्या ज्या योजना आहेत, आपले लाईफ इन्शुरन्स वगैरे आहेत त्याच्याबद्दल आम्ही प्रसार करत असतो. आपले लाडक्या बहिणीचे पैसे येतात मग ते महिलांना आपण काढून देणं, काही वृद्धांना येता येत नाही मग त्यांना घरी जाऊन आम्ही पैसे काढून देतो, अशा गोष्टी पोस्टमन करतो.
1: तर तुमचा पोशाख एक महिला पोस्टमन म्हणून सध्या काय आहे?
0: पूर्वी महिलांसाठी साडी होती खाकी कलरची, पण आता आम्ही महिला पोस्टमन एक पंजाबी ड्रेस घालतो, त्याच्यावर ओढणी किंवा आम्ही जॅकेट वेअर करतो आणि त्याच्यावर आमच्या पोस्ट ऑफिसचा एक लोगो असतो, आणि त्यामुळे आमची ती एक ओळख निर्माण झाली आणि आमचा युनिफॉर्मच ही आमची एक ओळख आहे, म्हणजे कुठेही गेलं तरी अरे पोस्टमन आलेत, पोस्टमन ताई आली आहे असं एक त्या युनिफॉर्ममुळे आमचं. आणि मला खूप आनंद होतोय की मी एक खाकी युनिफॉर्म वेअर करते म्हणून.
1: खूप छान. शेवटी युनिफॉर्म मग तो मिलिटरीचा असो किंवा पोस्टाचा असो, युनिफॉर्म हा युनिफॉर्म असतो आणि त्याचा निश्चितच आदर सगळ्यांना आहे, तुलाही त्याचा अभिमान आहे हे तुझ्या बोलण्यातनं वारंवार जाणवतंय. पूर्वी कसं होतं की पोस्टात चिकटला असं आपल्याकडे एक म्हटलं जायचं, आणि आत्ताचं पोस्ट, त्याच्यात तुला फरक काय वाटतो?
0: IT शी आपण कनेक्ट खूप झालोय असं म्हणेल मी. आता आपल्याला ट्रॅकिंग ID आलेत, त्यामुळे आपण ऑनलाईन तपासू शकतो की माझं कुठपर्यंत आलंय, ते आपल्याला नव्हतं. एखादं सॉफ्टवेअर बंद पडलं की आम्हाला तासन तास आधी, म्हणजे आधी तसं ऐकलं मी की तासन तास आम्ही थांबून राहायचो की ते पत्र स्कॅन करायचं. आता IT शी कनेक्ट झाल्यापासून पोस्ट ऑफिस खूप गोष्टी फास्ट झाल्यात, म्हणजे जे पोस्टमन आधी 1-2 वाजता बाहेर पडायचे या गोष्टी लेट होतात म्हणून, आणि आता स्पीड पोस्ट ही सेवा 24 hours 48 hours इतकी फास्ट झाली आहे, त्यामुळे लोक त्याला जास्त प्राधान्य द्यायला लागले. योजना, बँक, पोस्टल बँक या गोष्टींमध्ये खूप सारी ॲडिशन झाली आहे, त्यामुळे लोक आणि लोकांचा विश्वास असल्यामुळे पोस्टाचं खूप उन्नती झाली असं मी म्हणेन.
1: बरोबर. म्हणजे आता पोस्ट फक्त पत्र वाटप करणे याच्या पलीकडेही गेलाय, कात टाकली आहे.
0: आता पासपोर्ट देताना पण आम्हाला खूप काळजी घ्यावी लागते, सदर व्यक्तीच त्या जागेवर प्रेझेंट हवा, कारण खूप सारे फ्रॉड होतात, काही गोष्टी होतात, त्यामुळे तो पासपोर्ट आम्हाला त्या व्यक्तीच्याच हातात द्यावा लागतो. सगळ्यांचा पोस्ट ऑफिसवर असणारा विश्वास हे सगळे कामगारांमुळे आमच्या पोस्ट ऑफिसचं खूप पुढे चाललेले आहेत असं मी म्हणेल.
1: म्हणजे पोस्ट ऑफिसमध्ये काम करण्याला भवितव्य आहे असं तू म्हणतीयेस?
0: येस येस आहेत. त्याच्यानंतर पुढे खूप एक्झाम्स आहेत, असं नाही की पोस्टमनवरच आपण थांबू शकतो. पोस्टल असिस्टंट बनू शकतो, म्हणजे आतमध्ये काम करणं, क्लर्क, बँक मध्ये काम करणं. त्याच्यानंतर पोस्ट ऑफिसचं एक सेपरेट IT सेक्टर पण आहे, मग मी त्याच्यासाठी पण प्रयत्न करत आहे असं.
1: अधिकाधिक वरच्या टप्प्यांवरती प्रमोशन्स घेत जाणं, याच्यासाठीच्या ज्या द्याव्या लागतील त्या परीक्षाही तू देणार आहेस.
0: येस.
1: या सगळ्या बरोबर खेळाचा समन्वय कसा साधतेस?
0: म्हणजे ऑफिसमध्ये लेट झाला तर मग संध्याकाळची प्रॅक्टिस नाही होत, कधी शनिवार रविवार प्रॅक्टिस चालू असते. असं एक छोट्या मुलांना शिकवायला आवडतं मला, त्यामुळे मी एका डे केअरमध्ये 3 ते 4-5 वर्षापर्यंतच्या मुलांनाही शिकवायला जाते, ती माझी आवड आहे म्हणून.
1: खरंच एका युवा पोस्टमनला बघून आणि तेही महिला पोस्टमनला भेटून फारच आनंद झालाय. एकूण आपला वनिता मंडळ हा कार्यक्रम ऐकणाऱ्या ज्या महिला आहेत, श्रोते आहेत, त्यांना तू एक पोस्टमन म्हणून काय सांगशील?
0: मी असं सांगेल की आता म्हणजे मी स्वतःच त्या गोष्टीपासून इन्स्पायर झाले की कोणतंही काम छोटं किंवा मोठं नाहीये. आता माझ्या वाट्याला पोस्टमनचं काम आलं म्हणजे पहिल्यांदा सगळ्यांनाच वाटलं आणि

0: मला स्वतःलाही वाटलं की हे काय आहे, सगळ्यांच्या घरोघरी फिरायचं आणि हे काय काम आहे. पण आज मी सांगते की माझी ओळख निर्माण झाली आहे. मी एक पोस्टमन असल्यामुळे मला लोकांकडून खूप गोष्टी शिकायला मिळाल्यात आणि लोक मला देणारा एक वेगळा रिस्पेक्ट मिळतो की अरे लेडी पोस्टमन आली आहे, अरे छान वा ताई. हाऊसवाईफची रिॲक्शन अरे वा छान, म्हणजे आपल्या महिला कुठेही कमी नाही असं त्यांच्या तोंडातून वाक्य ऐकायला मिळतं. इतकं छान वाटतं त्यावेळेस की आपण काहीतरी चांगलं काम करत आहोत. म्हणजे माझं काम इतकं बसून होतं आणि म्हणजे माझं स्पोर्ट्स बॅकग्राऊंड तर आहेच, पण एक माझ्या शरीराला सवय लागली की सकाळी उठा लवकर, म्हणजे किती फास्ट काम करता येईल हे माझ्या अंगवारी पडलं. कारण आपण आय टीमध्ये बसून काम करतो आणि ते सगळं बुद्धीचं काम आहे आणि त्यामुळे अजून मी फिटनेसमध्ये आले की यार आपण करू शकतो. की मी सगळ्यांच्या आधी असते की मी पटपट वाचून घेते. म्हणजे आम्हाला आम्ही पोस्ट ऑफिसमध्ये सॉर्टिंग करायला म्हणतो की वाचणे, तर मी पत्र पटपट वाचते आणि स्कॅन करून पळते. म्हणजे मला असं झालं की मी पटकन संपवणार आजचा काम. असं कुठलंही काम हे हलकं नाहीये आणि आपण कामाला एक संधी म्हणून घेतलं पाहिजे आणि तर आपल्याला त्याच्या पुढच्या वाटा मिळत जातात. काम करत राहा आणि तुम्हाला तुमचं आयुष्य सुंदर होईल. आज राष्ट्रीय टपाल कामगार दिवस असल्याने मी एक पोस्टमन म्हणून माझ्या सर्व पोस्टमन बांधवांच्या वतीने तुमचा जो आत्तापर्यंतचा विश्वास आहे आणि तो विश्वास तसाच राहू द्या आणि वाढत राहू द्या असं मी म्हणेल. आम्हालाही थोडासा अजून रिस्पेक्ट मिळाला तर मला फारच छान वाटेल. आणि मिळत आहे तसं, पण मी काही एक्सेप्शन सांगत आहेत त्यामुळे मला असंच आहे की तुम्ही सगळ्या पोस्टमनला एक छान रिस्पेक्ट दिला तर खूप बरं वाटेल. पोस्टमन हा आमच्या पोस्टल डिपार्टमेंटचा बॅकबोन आहे आणि मी शेवटी एकच बोलेल की डाक सेवा जनसेवा.
1: याच नोटवर अंजली थांबूया. आज अंजली कपूर ही महिला पोस्टमन आपल्या इथे आली, तिने तिचा सगळा प्रवास फार छान मांडला. मला नक्की खात्री आहे की तुम्हालाही तिच्या या मुलाखतीमधून पोस्टाबद्दल आणि तिथल्या कर्मचाऱ्यांबद्दल टपाल सेवेबद्दल माहिती मिळाली असेल. अंजली, आज आकाशवाणी पुणेच्या स्टुडिओत तू आलीस, त्याबद्दल तुला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
0: येस, धन्यवाद.
1: राष्ट्रीय टपाल कर्मचारी दिनानिमित्त महिला पोस्टमन अंजली कपूर हिच्याशी साधलेला संवाद ऐकलात. मैत्रिणींनो, आज आहे 1 जुलै, डॉक्टर्स डे. त्या निमित्ताने आपण एका वेगळ्या विषाणूबद्दल आणि त्यावरती आलेल्या लसीबद्दल जाणून घेणार आहोत. HPV लस महत्वाची, याविषयी स्त्री रोग प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर उमा वानखेडे यांची प्राची परांजपे यांनी घेतलेली मुलाखत. डॉक्टर उमा वानखेडे, तुमचं आकाशवाणी पुणेच्या स्टुडिओत अगदी मनापासून स्वागत.
2: थँक्यू, थँक्यू.
1: HPV हा एक प्रकारे शॉर्ट फॉर्म आहे, तर नेमकं HPV म्हणजे काय हे आधी आम्हाला सांगा.
2: HPV म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. व्हायरस म्हणजे विषाणू. हे विषाणू फक्त ह्युमन्स म्हणजे माणसांमध्ये असतं, म्हणून ह्याचं नाव HPV असं पडले आहे. पॅपिलोम म्हणजे हे जेव्हा व्हायरस आपल्याला लागण होते तेव्हा बरेचदा जननेंद्रियामध्ये छोटे छोटे फुलकोबीसारखे छोटे छोटे असे ग्रोथ्स होतात, त्यामुळे त्याला पॅपिलोमा असं नाव असतो इंग्लिशमध्ये. म्हणून ह्या व्हायरसचं नाव ह्युमन पॅपिलोमा व्हायरस असं आहे
1: आणि आपण संक्षिप्त स्वरूपात ते HPV असं म्हणतो.
2: करेक्ट.
1: आणि मग त्याच्याबद्दलची जी लस आली आहे त्याच्यावर आज आपण बोलणार आहोत.
2: करेक्ट. HPV व्हायरसचे जवळजवळ 200 प्रकार आहे आणि सहसा हे व्हायरस लैंगिक संबंधामुळे कपल्समध्ये पसरतं. मातेहून जेव्हा ती प्रेग्नंट असते तेव्हा बाळाला सुद्धा ही व्हायरस जाऊ शकते आणि कधी कधी जननेंद्रियावर जर काही मसे वगैरे असेल त्याला आपण हात लावलं तर तसंही पसरू शकते.
1: पण मग हा निर्माण कसा होतो, नेमका कुठून येतो?
2: हे व्हायरस काळांकाळ पासून सगळ्या माणसांच्या जननेंद्रियावर असते नॉर्मल माणसाला, आणि जेव्हा हे लैंगिक संबंध होतो मग जोडीदाराला हे पसरतं. त्याचे जवळजवळ 200 किंवा जास्त सुद्धा प्रकार असतात, पण काय काय धोकेदायक असतात म्हणजे त्याहून गर्भाशयाच्या मुखाची जी

0: कर्करोग आहे त्याला सर्वायकल कॅन्सर असं म्हणतो, त्याचं ते जास्त धोकादायक असतो. ते म्हणजे काय काय आहे, जसं नंबर 16, 18, 31, 33, 45, 52 आणि 58 हे जे 7 महत्वाचे व्हायरस आहे त्याच्याने जवळजवळ 90 ते 100% गर्भाशयाच्या मुखाचं कर्करोग होतो.
1: तर HPV विषाणूचा सर्व्हायकल कॅन्सरशी नेमका काय संबंध आहे?
0: एकदम क्लोज संबंध आहे. जसं आपण म्हणतो सिगरेट स्मोकिंगमुळे लंग कॅन्सर होतो, पण ह्या व्हायरस आणि गर्भाशयाच्या मुखाचं कॅन्सरचं जवळजवळ 400 पट संबंध आहे.
1: बरं,
0: गर्भाशयाचं मुखाचं कॅन्सरचं कारण HPV व्हायरस हेच आहे.
1: पण मग HPV व्हायरस संसर्गाची लक्षणं कोणती कोणती आहेत, ते इन्फेक्शन थांबवायचं असेल तर काय करतात?
0: ह्याचे ऍक्च्युली काही लक्षणं नसतात, आपल्याला कळत नाही जर आपल्याला हे व्हायरसचं लागण झालं असेल. काय काय व्हायरस, समजा नंबर 6 आणि नंबर 11 ते जर आपल्याला इन्फेक्शन झालं असेल तर जननेंद्रियाच्या जागेवर काय काय बारीक बारीक मशा असे होतात, वॉट्स, ते कळून येतं. पण इतर वेळी 10-20 वर्ष हे व्हायरस आपल्याला शरीरात असू शकते आणि 10-20 वर्षानंतर कर्करोग होतो. तो मधला काळ पेशंटला युजली कुठलाही त्रास नसतो आणि कळून येत नाही. एवढंच आहे की डॉक्टरनी जर पेशंटचं तपासणी केली तर आपल्याला ऍटलीस्ट आढळतं की ह्या पेशंटला 10-20 वर्षानंतर कर्करोग होऊ शकते.
1: हो, म्हणजे इतका सुप्तावस्थेत तो राहू शकतो.
0: येस येस हो.
1: म्हणजे लैंगिक संबंध साधारणपणे लग्नानंतर प्रस्थापित होतात, तर त्याच्या नंतर पासून तो व्हायरस आपल्या शरीरात असू शकतो आणि आपल्याला धोकादायक ठरू शकतो.
0: करेक्ट. जवळजवळ जर 100 मुलींमध्ये हा व्हायरस पसरला असेल तर जवळजवळ 80 ते 90 मुलींमध्ये स्वतःच्या प्रतिकार शक्तीमुळे हा व्हायरस स्वतःहून क्लिअर होतो. पण 10% ज्यांच्याकडे प्रतिकार शक्ती कमी असेल, डायबिटीज असेल किंवा इतर रोग असेल, त्यांच्यामध्ये ही व्हायरस जागेवर असते आणि हळूहळू कर्करोगचे लक्षणं सुरू होतात.
1: 100 मुली घेतल्या तर त्याच्यात किती
0: 100 मुलींमध्ये 90% जसं मी म्हटले आपोआप व्हायरस निघून जातो. 10 मध्ये ही व्हायरस राहते आणि त्या 10 मध्ये जर आपण नीट त्यांना तपासलं आणि पटकन आढळून आलं की यांना कर्करोग होऊ शकते 10-20 वर्षानंतर आणि त्यांना योग्य उपचार दिला, मग जवळजवळ त्याच्यातले 8 त्यांचं ट्रीटमेंट होतो आणि 1 किंवा 2 मुलींमध्ये पुढे जाऊन कॅन्सर होतो.
1: अच्छा, म्हणजे हे आधीच आपल्याला समजू शकतं जर वेळोवेळी तपासणी केली तर.
0: करेक्ट, अगदी बरोबर. HPV ह्याची लस साधारण आता येऊन 20 वर्ष झालेत आणि इंडियामध्ये आता साधारण 10 वर्ष झाली, तर हे आपण आयडियली 9 ते 14 वर्षांच्या मुलींमध्ये देतो. 9 ते 14 वर्ष मुली का घेतात, कारण सहसा ह्या मुलींमध्ये लैंगिक संबंध सुरू झालेला नसतो, त्यामुळे HPV व्हायरस अजून त्यांच्या शरीरात प्रवेश झालेला नाहीये. तर ह्या वयात जर आपण 2 इंजेक्शन देतो, जर आज 1 दिलं तर 6 महिन्यांनी दुसरं, असं 2 इंजेक्शन द्यावं लागतं. ह्या वयात खूप छान प्रतिकार शक्ती तयार होतो, जेणेकरून जेव्हा ही मुलगी पुढे जाऊन तिचं लग्न होतो किंवा तिचे लैंगिक संबंध सुरू होतात आणि HPV व्हायरसचे एंट्री होतो, तेव्हा तिच्याकडे भरपूर प्रतिकार शक्ती असते जे लढू शकते आणि HPV व्हायरसचं एंट्री बाहेर काढू शकते.
1: 6 महिन्याच्या अंतराने 2 वेळा लस घेतली 9 ते 14 वयोगटामध्ये तर आयुष्यभरासाठी पुरते, पुन्हा लस घ्यायची गरज नाही?
0: नाही, दोनच लस रिकमेंडेड आहे.
1: लग्न झालेल्या आहेत किंवा 30-35 वयोगटाच्या पुढे आहेत तर त्यांना यापासून धोका राहतोच का, ते आत्ता लस घेऊ शकतात?
0: करेक्ट. रूल्स प्रमाणे 45 पर्यंत आपण लस देऊ शकतो. एवढंच आहे की त्याचा एवढा फायदा होणार नाही जसं तुम्ही जेव्हा 9 ते 14 ह्या वयोगटात दिलं तर, कारण ऑलरेडी युजली जनरली 45 पर्यंत लग्न झालेला असतो. पण एवढे 200 प्रकारचे व्हायरस असतात, त्यामुळे जर तुम्हाला एखाद्या व्हायरसशी अजून कॉन्टॅक्ट झाला नसेल त्याचा जरूर तुम्हाला ह्या वॅक्सिनमुळे फायदा होईल.
1: अच्छा, म्हणजे खरं सांगायचं तर आज वनिता मंडळाच्या माध्यमातून ज्या महिला माता वर्ग ऐकतोय त्यांनी मुलींना तातडीने ही लस देण्याची गरज.
0: अगदी बरोबर, ते मग सगळ्यांनी जरूर त्यांच्या मुलींना द्यावं 9 ते 14 वयोगटात. आणि आजकाल भारत सरकारचं पण मोहीम सुरू झालंय की 14 ते 15 वर्षाच्या मुलींमध्ये फ्रीमध्ये ही लस सगळ्या सरकारी दवा

0: दवाखान्यामध्ये किंवा मेडिकल कॉलेजमध्ये दिला जातो. फक्त एक डोस दिला जातो आणि हे पूर्णपणे फ्री आहे. पंधरा नंतर 45 पर्यंत प्रतिकार शक्ती कमी तयार होत असल्यामुळे 3 डोस द्यावा लागतं. साधारण समजा आज एक दिलं, मग पुढचा डोस 2 महिन्यांनी आणि तिसरा डोस 6 महिन्यांनी, तर 3 डोस घ्यावा लागतो.
1: गैरसमज पण खूप असणार
0: आहेत ना. हो ना, खूपच गैरसमज आहे. सोशल मीडियावर तर खूपच आहे की ह्या इंजेक्शनमुळे पुढे पिरियड्स नीट येत नाही किंवा बाळ व्हायला प्रॉब्लेम होऊ शकतो. असं आहे की त्या मुलीला लवकर पाळी बंद होईल, त्या मुलीला तिची जे ओव्हरी म्हणतात ते फेल होईल. त्यामुळे जे आई वडील असतात ते घाबरून असतात की हे इंजेक्शन द्यावं की नाही, हे लसी द्यावं की नाही, आणि त्यामुळे खूप आम्हाला प्रतिसाद मिळत नाही हे लसीकरणासाठी,
1: कमी मिळतोय एचपीव्ही लसीसाठी.
0: असे पण असं काहीच नाहीये, हे लस एकदम सेफ आहे. फक्त जास्तीत जास्त जिथे आपण खांद्यावर देतो तिथे थोडस दुखू शकेल किंवा बारीक ताप येऊ शकेल, याच्या व्यतिरिक्त कुठलाही प्रॉब्लेम होत नाही. पण सोशल मीडियावर खूप गैरसमज पसरलं गेलं आहे.
1: म्हणजे तसा विचार केला तर एक पिढी लस घेऊन पुढे आली आहे. म्हणजे तुम्हाला असंही आढळलं असेल की लस दिली आहे त्या मुलीला आणि तिला आता बाळ झालंय, तिचं पुढचं सगळं नीट चालू आहे, अशी ही उदाहरणं तुमच्या?
0: हो, जसं मी आधी सांगितलं, या लसीमुळे सहसा कुठलाही त्रास होत नाही. तर 10 वर्षापासून ही लस देत आहोत.
1: एक्झॅक्टली.
0: आता जनजागृता वाढलेली आहे.
1: आता ही लस महिलांनीच घेणं अपेक्षित आहे?
0: नाही, मुलांना पण हे दिलेले चांगले असते. असं रेकमेंडेशन आहे की लहान मुलांना जे 9 ते 14 वर्षाच्या वयोगटात आहे त्यांना हे लस दिलं तर त्यांनाही जननेंद्रियाचा कर्करोग पासून बचाव होतो. शिवाय जेव्हा ह्यांचं लग्न होतो किंवा ह्यांचा लैंगिक संबंध सुरू होतो तेव्हा ह्यांचा जोडीदाराला पण ही व्हायरस ट्रान्सफर होत नाही.
1: पण याचा थोडक्यात अर्थ असा की बरेच जण महिलांसाठी ही लस आवश्यक आहे 9 ते 14 या वयोगटामध्ये, पण याचाच अर्थ त्या वयोगटातल्या मुलांनाही ही लस देणं आवश्यक आहे.
0: पहिलं आपलं लक्ष मुलींवर आहे.
1: बरोबर.
0: कारण गर्भाशयाचं मुखाचं कॅन्सर कॉमन आहे, जास्त कॉमन आहे
1: मुलींमध्ये,
0: आणि ऑफकोर्स नंतर आपण मुलांकडे सुद्धा लक्ष देणार.
1: ग्रामीण भागामधला आपला अनुभव काय आहे एचपीव्ही लसीबद्दल?
0: ग्रामीण भागात अनुभव आहे की कमी लसीकरण होतो. एकतर हे लस ही जरा महाग आहे आणि 2 किंवा 3 डोस घ्यावं लागतं, त्यामुळे पालक एवढे तयार नसतात एवढं महाग लस द्यायला. अजून त्या आई वडील तयार नसतात की एखाद्या लैंगिक आजारावर आपण आपल्या मुलींना लस देतो हे त्यांना ऍक्सेप्ट करायला तयारच नसतात. तर आपल्याला त्यांना समजून सांगावं लागतं ही लस कॅन्सर विरुद्ध आपल्याला संरक्षण करते. तुमच्या मुलीला गर्भाशयाच्या मुखाचं कॅन्सर कर्करोग पासून ती वाचवते. तर 14 ते 15 हा एक वर्ष ज्या मुली असतील, 14 वाढदिवस झालेला आणि अजून 15 वाढदिवस झालेला नाही, ते आधार कार्ड वरनं ठरतं आणि मग त्या मुलीला ती फ्री मध्ये एक डोस दिला जातो.
1: आता यामध्ये 9 ते 14 हा एक भाग झाला. ती संख्या आहे ती आई वडिलांच्या हातातली संख्या आहे त्या मुली.
0: बरोबर.
1: 14 किंवा 15 ज्या मुली महिला आपण म्हणतो तर त्यांनी वेळोवेळी तपासणी काय करून घेणं गरजेचं आणि किती वारंवारितेने फ्रिक्वेन्सीनी ती तपासणी करणं गरजेचं?
0: म्हणजे जरी तुम्ही लस घेतला असेल किंवा नसेल, वारंवारी तपासणी करणे गरजेचं आहे. तर सगळ्यात साधा तपासणी आहे त्याला म्हणतात आपण पॅप स्मिअर. ते एक तपासणी जे तुम्ही जेव्हा डॉक्टर कडे जाणार तुमचं पिशवीचं तोंडाचे जे पेशी असतात ते आपण घेऊन मायक्रोस्कोप खाली चेक करतो की ह्या पेशींमध्ये काय कर्करोगचं काय चिन्ह आढळतं का. आणि हे पॅपस्मिअर साधारण आपल्याला 30व्या वर्षापासून दर 3-3 वर्षांनी 65 वर्षापर्यंत करावं लागतं. आणि दुसरा एक आजकाल चांगला टेस्ट म्हणजे एचपीव्ही विषाणू ह्याचंच टेस्ट, म्हणजे डायरेक्ट कळतं की विषाणू आहे की नाही आपल्या शरीरात. तर तिथे पण गर्भाशयाच्या मुखाचं जे पेशी आहे ते काढलं जातं आणि त्याच्यात बघतात की एचपीव्ही व्हायरस आहे की नाही, असल्यास कुठल्या प्रकारचे 16-18 जे हाय रिस्क म्हणतात ते आहे की नाही. आणि हा टेस्ट जरा महाग आहे आणि जास्त चांगला आहे, ते दर 5-5 वर्षी 65 वर्षापर्यंत करायला पाहिजे. पण असं आढळून येतं की असं भारतात इतक्या

0: होत नाही. ऍटलिस्ट एक टेस्ट तुम्ही 35व्या वयात आणि एक 45व्या वयात केलं तरी खूप फायदा होईल.
1: पण जेव्हा खरंच अशी HPV ची तपासणी आपण करू आणि दुर्दैवानी मला संसर्ग झाला आहे असं एखाद्या महिलेला आढळलं तर त्याच्यावर उपचार आहेत का?
0: हो, जरूर आहे. जर आपल्याला कळलं की ह्या महिलेला HPV चं लागण झालंय आणि अजून कर्करोग नाही, त्याच्या आधीचे जे प्रोसेस आहे ते झालंय, तर जे स्त्री रोग तज्ज्ञ आहे ते त्यांच्याकडे खूप सारे उपाय आहे ज्यांनी करून आपल्याला जे जे बाधित जागा आहे गर्भाशयाचं मुखाचं ते आपण काढून टाकू शकतो किंवा त्याला आपण जाळून टाकू शकतो आणि परत नवीन एपिथिलियम तयार होतो. आणि जर कर्करोग झालाच समजा चुकून, आपण त्याला जितके लवकर होईल तेव्हा डायग्नोस करायला पाहिजे आणि त्याला ट्रीटमेंट आहे, आज उपचार आहे. पण अगदी लास्ट स्टेज वर गेला मग उपचार नाहीये. अगदी सरकार खूप प्रयत्न करते. हे तर सुरुवात आहे की 14 ते 15 ह्या एज ग्रुप वर मुलींना देत आहे.
1: वेगवेगळे व्हायरसेस येतात तसे त्यावरती आपण त्याच्या उपाययोजना उपचार शोधत जातो आणि काळ पुढे जाईल तसे विषाणू येतच राहणार आहेत आणि आपल्याला त्याच्यासाठी लढायला लागणार आहे आणि उपचार पद्धती आणि मग लसी याही शोधून काढल्या जातील. HPV व्हायरसवरची लस ही त्या दृष्टीनं खूप मैलाचा दगड आहे. आज मला वाटतं फार महत्वाचा विषय आपण बोललो.
0: तर ही पहिली लस आहे जी कॅन्सर विरुद्ध लस आहे. बाकी कुठलंही कॅन्सर विरुद्ध अजून तरी लस तयार झालेलं नाहीये. पण गर्भाशयाचं मुखाचं कॅन्सर, सर्वायकल कॅन्सर जे आज भारतात सगळ्यात कॉमन आहे बायकांमध्ये, त्याच्यावर ही लस तयार झालीये. तर सगळ्यांनी या लसीचा फायदा घ्यावा. आपल्या लहान मुलींना जरूर हे लस द्यावं. स्वतः पण 45व्या वयापर्यंत असल्यास घ्यावं, कारण जरूर थोडाफार फायदा होईल आणि जितकं होईल त्याचं लसीचं तुमच्या आजूबाजूला त्याचा प्रसार करावा.
1: निश्चित. मला खात्री आहे की हा कार्यक्रम ऐकून अनेक लोक पुढे येतील ही लस घेण्यासाठी, आपल्या पाल्यांना देण्यासाठी. आज आणखी एक विषय थोडासा बोलायचा की आज डॉक्टर्स डे आहे, आज 1 जुलै आहे. तर आपल्या सगळ्या श्रोत्यांना आणि खास करून वनिता मंडळ ऐकणाऱ्या महिलांना तुम्ही काय सांगाल?
0: मी एक स्त्री रोग तज्ञ, तर सगळ्या महिलांना तर खूप खूप आमच्याकडून खूप तुमचं सगळं निरोगी आयुष्य असावं, सुख समृद्धी असावं आणि नियमित हेल्थ चेकअप करावं. डॉक्टरांबद्दल काही राग किंवा गैरसमज असेल ते सगळं काही नसतं. आम्ही सगळं तुमच्यासाठीच काम करतो आहे आणि तुमचं हितासाठीच आम्ही सगळं कार्य करत असतो. रुग्णाला बरं करणं हेच आमचं मेन ध्येय असतं आणि आम्ही ह्या व्यवसाय मेनली ह्यासाठीच निवडला आहे की आम्ही पेशंटला बरं करावं, पेशंटच्या चेहऱ्यावर हास्य यावं आणि सगळे सुखी आणि निरोगी राहावं. धन्यवाद.
1: HPV लस महत्वाची याविषयी स्त्री रोग प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर उमा वानखेडे यांची मुलाखत आताच आपण ऐकलीत. मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळामध्ये आपण 3 वेगवेगळ्या कार्यक्रमांचा आस्वाद घेतला, अगदी ओव्यांच्या सौंदर्याचा आस्वाद घेतला, तसंच महिला पोस्टमन अंजली कपूर हिच्याशीही आपण संवाद साधला आणि HPV लसीबद्दल डॉक्टर उमा वानखेडे यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते आमच्यापर्यंत जरूर पोचवा. फोन करा, मेसेज करा, पत्र पाठवा किंवा prasaran.pune@gmail.com या आमच्या ईमेल पत्त्यावर लगेच ईमेल करा. आज मला प्राची परांजपेला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन यांना निरोप द्या. नमस्कार.

0: हा मोबाईल ॲपवरती जगात सर्वत्र आपण आहात आकाशवाणी पुणे केंद्रासोबत. दुपारचा एक वाजतोय. एन सी आर टी द्वारा प्रायोजित कार्यक्रम आता प्रसारित.
1: आमच्या ईमेल पत्त्यावर लगेच ईमेल करा. आज मला प्राची परांजपेला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन यांना निरोप द्या. नमस्कार.

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून श्रोतेहो प्रसारित करण्यात आला.
1: हास भी मेरे अंदर था और मैं बहुत विनोद किया करता.
0: बॅण्णव किलो हर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR

आकाशवाणी मुंबई। उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विकसित भारत जी रामजी कायदा आजपासून देशभरात लागू। व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 183.50 रुपये कपात। महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची एकमताने निवड। ज्येष्ठ रंगकर्मी आणि दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन। मान्यवरांची आदरांजली। आणि राजस्थान आणि उत्तर प्रदेशात झालेल्या रस्ते अपघातात 12 जणांचा मृत्यू, 12 पेक्षा जास्त जखमी। रोजगाराची हमी देणारा विकसित भारत जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा 2025 आजपासून देशाच्या ग्रामीण भागात लागू होत आहे। प्रत्येक आर्थिक वर्षात 125 दिवसांच्या वेतनासह रोजगाराची हमी देणारा हा कायदा ग्रामीण भारताला सक्षम करेल असा विश्वास ग्रामविकास मंत्रालयानं व्यक्त केला आहे। याच्या अंमलबजावणीसाठी यंदाच्या आर्थिक वर्षात 95,692 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। विहित मुदतीत काम न मिळाल्यास बेरोजगारी भत्ता देण्याची तरतूद नव्या कायद्यात आहे। हा कायदा जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणार आहे। पात्र कामगारांना दररोज रोजगार मिळावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे। या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या समन्वयातून सर्व तयारी पूर्ण केली आहे असं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे। भारतामध्ये डिजिटल इंडिया उपक्रमाने गेल्या 11 वर्षात देशभरातल्या नागरिकांच्या एकमेकांशी जोडले जाण्याच्या, शिकण्याच्या, व्यवहार करण्याच्या आणि सार्वजनिक सेवा मिळवण्याच्या पद्धतींना आकार दिला आहे। तसंच जगातल्या सर्वात मोठ्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा परिसंस्थांपैकी एक परिसंस्था उभी केली आहे। डिजिटल प्लॅटफॉर्मनं विशेषतः ग्रामीण भागामध्ये आरोग्यसेवा, शिक्षण, कौशल्य विकास, कृषी आणि कल्याणकारी सेवांचा विस्तार केला आहे। भारतानं इंडिया स्टॅक आणि DPI प्रणालींवर सहकार्यासाठी 24 देशांसोबत सामंजस्य करार केले आहेत, ज्यामध्ये डिजिटल ओळख, पेमेंट, डेटाची देवाणघेवाण आणि सेवा वितरण यांचा समावेश आहे। आता UPI प्रणाली UAE, सिंगापूर, फ्रान्स, मॉरिशस आणि श्रीलंका यासह 8 हून अधिक देशांमध्ये कार्यरत आहे। पेट्रोलियम कंपन्यांनी आजपासून 19 किलोच्या व्यावसायिक LPG सिलेंडरच्या किमती 183.50 रुपये कमी केल्या आहेत, त्यामुळे दिल्लीत हा सिलेंडर 2,930 रुपयांना मिळेल। या कपातीमुळे हॉटेल्स, कॅन्टीन्स तसंच इतर संबंधित व्यवसायांना दिलासा मिळणार आहे। पारपत्र दुरुस्ती नियम 2026 नुसार आजपासून नवीन 36 पानांचं पारपत्र काढण्यासाठीचं शुल्क वाढवून 2,500 रुपये करण्यात आलं आहे। 60 पानांचं पारपत्र हवं असल्यास 3,500 रुपये तर तात्काळ योजनेअंतर्गत पारपत्रासाठी 6,000 रुपये शुल्क द्यावं लागणार आहे। 36 पानी पारपत्र खराब झाल्यास किंवा हरवल्यास ते नवीन बनवून घेण्यासाठी 5,000 रुपये तर 60 पानी पारपत्रासाठी 6,000 रुपये शुल्क ठेवण्यात आलं आहे। महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची आज एकमतानं निवड झाली। ही नियुक्ती निवडणूक होऊन नाही तर एकमताने होणं ही या सभागृहाची परंपरा असून ती यंदाही तशीच व्हावी असं सांगून महाविकास आघाडीचे उमेदवार जगन्नाथ अभ्यंकर यांनी आपला अर्ज मागे घ्यावा अशी विनंती संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली। त्यानुसार अर्ज मागे घेतल्याची घोषणा अभिजित वंजारी यांनी केली। त्यानंतर आवाजी मतदानाने सचिन अहिर यांची एकमताने उपसभापती म्हणून निवड झाली। PCPNDT कायद्याअंतर्गत IVF सेंटर, सोनोग्राफी सेंटर्सची तपासणी करण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेच्या प्रश्नोत्तराच्या तासात दिली। ठाणे जिल्ह्यात बदलापूरमध्ये झालेल्या स्त्री बीज तस्करी प्रकरणी ते बोलत होते। यावेळी त्यांनी IVF सेंटर आणि सिझेरियन प्रसूतीबाबत चिंता व्यक्त केली आणि या केंद्रांना परवानगी देताना काळजी घेण्याचं आश्वासन दिलं। राज्यातली डॉक्टरांची रिक्त पदं भरण्यासाठी कार्यवाही सुरू असल्याचं ते म्हणाले। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्व

महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सुप्रसिद्ध नाट्य आणि चित्रपट दिग्दर्शिका विजया मेहता यांचं काल रात्री त्यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी निधन झालं. त्या 92 वर्षांच्या होत्या. विजयाबाई या नावानं त्या कला वर्तुळात सुपरिचित होत्या. मराठी प्रायोगिक नाट्य चळवळीचा पाया त्यांनी घातला होता. नाट्य दिग्दर्शनात त्यांनी नवीन जागतिक विचार तसंच नवीन आयाम जोडले. त्यांनी दिग्दर्शित केलेली बॅरिस्टर, सखाराम बाइंडर, हमीदाबाईची कोठी, महानिर्वाण, पुरुष, हयवदन, वाडा चिरेबंदी इत्यादी नाटकांनी मराठी रंगभूमीवर इतिहास घडवला. रावसाहेब, पेस्तनजी यासारख्या चित्रपटांमधून तसंच स्मृतीचित्रे सारख्या मालिकेतून त्यांनी दूरदर्शन पटांवर देखील आपला ठसा उमटवला होता. आपल्या दीर्घ कारकिर्दीत त्यांनी अनेक चित्रपट नाट्य कलाकारांना घडवलं, मोठं केलं. त्यांच्या या योगदानाबद्दल 1975 सालचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार त्यांना मिळाला होता, तर 1986 साली रावसाहेब या चित्रपटातल्या भूमिकेबद्दल त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. आधुनिक मराठी नाट्यसृष्टीच्या शिलेदार आणि नाट्य क्षेत्रातल्या उत्कृष्टतेप्रती अमिट निष्ठा ठेवणाऱ्या नाट्यकर्मी आपण गमावले आहेत, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. रंगमंच आणि पडद्यावरील नावाजलेला चेहरा आणि मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ निर्मात्या दिग्दर्शिका विजया मेहता यांच्या निधनाचं वृत्त दुःखद आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. एका पिढीचं प्रतिनिधित्व करणारा एक चेहरा त्यांच्या निधनाने काळाच्या पडद्याआड गेला आहे, या शब्दात त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनीही विजया मेहता यांना श्रद्धांजली वाहिली आहे. राजस्थानमध्ये दौसा जिल्ह्यात दिल्ली मुंबई द्रुतगती महामार्गावर ट्रक आणि प्रवासी बसशी धडक होऊन झालेल्या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला तर 12 जास्त जण जखमी झाले. ऋषिकेशहून इंदूरच्या दिशेने जाणारी ही बस आज पहाटे 3 सुमाराला एका ट्रकला धडकल्यामुळे तिला आग लागली. जळत्या बसमध्ये अडकलेल्या काही प्रवाशांना बाहेर पडण्याचा मार्ग न मिळाल्यामुळे ते मृत्युमुखी पडले. जखमींना दौसा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बहुतांश प्रवासी मध्य प्रदेश आणि ऋषिकेशचे रहिवासी असल्याचं पोलिसांनी कळवलं आहे. अपघाताचं कारण शोधण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला असून मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. उत्तर प्रदेशात आग्रा लखनौ महामार्गावर आज पहाटे प्रवासी बस आणि गाडीची धडक होऊन झालेल्या अपघातात 5 मृत्यू झाला. ही बस हरियाणाकडून बिहारकडे जात होती तर गाडी आग्र्याहून लखनौच्या दिशेने जात होती. भरधाव वेगात असलेल्या बसची कारची धडक झाल्यानंतर बस महामार्गावरून खाली कोसळली आणि उलटली. या अपघातातल्या गंभीर जखमींना बांगरमऊ इथल्या आरोग्य केंद्रात आणि जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंबई शहरात गेल्या 24 100 mm पाऊस झाल्यामुळे अनेक सखल ठिकाणी पाणी साठलं असून उपनगरी रेल्वे गाड्या उशिराने धावत आहेत. पाणी साठल्यामुळे रस्ते वाहतुकीचे मार्ग काही ठिकाणी बदलण्यात आले आहेत. बेस्ट बस सेवा तुलनेने वेळेवर धावत आहे. हार्बर रेल्वे मार्गावर आज पहाटे 5 सुमारास ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे तिथली रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. पूर्व उपनगरात गेल्या 24 109 mm पाऊस पडला असून मानखुर्द उपनगरात सर्वाधिक 170 mm पाऊस पडला आहे. पश्चिम उपनगरांमध्ये 87 mm पावसाची नोंद झाली आहे. आज दुपारी 1:30 सुमारास समुद्राला मोठी भरती आहे. भरतीच्या काळात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या राऊंड ऑफ 32 सामन्यात मेक्सिकोने इक्वेडोरचा 2-0 पराभव करून अंतिम 16 प्रवेश केला. मेक्सिकोच्या राहुल जिमेनेज आणि ज्युलियन क्विन्सोन्स यांनी प्रत्येकी 1 केला. आता अंतिम 16 मेक्सिकोचा सामना इंग्लंड किंवा कांगो यांच्यापैकी एका संघाशी येत्या रविवारी होणार आहे. दुसऱ्या सामन्यात फ्रान्सनं स्वीडनला 3-0 सहज पराभूत करून अंतिम 16 धडक मारली. किलियन एम्बापे यानं 2 करत विश्वचषकात आपल्या कारकिर्दीतील गोलसंख्या 18 नेली आहे, त्यामुळे तो मेस्सीच्या विश्वचषकातल्या गोलसंख्येपेक्षा केवळ 1 मागे आहे. दरम्यान नॉर्वेनं आयव्हरी कोस्टवर 2-1 विजय मिळवत अंतिम 16 प्रवेश केला. याशिवाय मोरक्को, पॅराग्वे, ब्राझील आणि कॅनडा यांनीही आपापले सामने जिंकत अंतिम 16 स्थान निश्चित केलं आहे. आज राष्ट्रीय डॉक्टर दिवस. यानिमित्त उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी देशभरातल्या डॉक्टरांना समाज माध्यमाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. मानवतेच्या सेवेसाठी डॉक्टरांनी दाखवलेली निष्ठा, संवेदनशीलता, कौशल्य आणि कटिबद्धता यांची त्यांनी प्रशंसा केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही देशातील डॉक्टरांना शुभेच्छा दिल्या आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रसाद नड्डा यांनीही

0: देशभरातल्या डॉक्टरांना शुभेच्छा दिल्या आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारत जी रामजी कायदा आजपासून देशभरात लागू. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 183.50 रुपये कपात. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची एकमतानं निवड. ज्येष्ठ रंगकर्मी आणि दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन. मान्यवरांची आदरांजली. आणि राजस्थान आणि उत्तर प्रदेशात झालेल्या रस्ते अपघातात 12 जणांचा मृत्यू, 12 पेक्षा जास्त जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: उस फिल्म के बारे में

किलोग्रामची कायदा आजपासून देशभरात लागू. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 183.50 रुपये कपात. विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची बिनविरोध निवड. ज्येष्ठ रंगकर्मी आणि दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन, मान्यवरांची आदरांजली. आणि मुंबई आणि परिसरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. रोजगाराची हमी देणारा विकसित भारत जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा 2025 आजपासून देशाच्या ग्रामीण भागात लागू होत आहे. प्रत्येक आर्थिक वर्षात 125 दिवसांच्या वेतनासह रोजगाराची हमी देणारा हा कायदा ग्रामीण भारताला सक्षम करेल असा विश्वास ग्रामविकास मंत्रालयानं व्यक्त केला आहे. यांच्या अंमलबजावणीसाठी यंदाच्या आर्थिक वर्षात 95,692 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विहित मुदतीत काम न मिळाल्यास बेरोजगारी भत्ता देण्याची तरतूद नव्या कायद्यात आहे. हा कायदा जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणार आहे. पात्र कामगारांना दररोज रोजगार मिळावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या समन्वयातून सर्व तयारी पूर्ण केली आहे असं केंद्रीय ग्राम विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. भारतामध्ये डिजिटल इंडिया उपक्रमानं गेल्या 11 वर्षात देशभरातील नागरिकांच्या एकमेकांशी जोडले जाण्याच्या, शिकण्याच्या, व्यवहार करण्याच्या आणि सार्वजनिक सेवा मिळवण्याच्या पद्धतींना आकार दिला आहे. तसंच जगातील सर्वात मोठ्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा परिसंस्थांपैकी एक परिसंस्था उभी केली आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मनं विशेषतः ग्रामीण भागामध्ये आरोग्यसेवा, शिक्षण, कौशल्य विकास, कृषी आणि कल्याणकारी सेवांचा विस्तार केला आहे. भारतानं इंडिया स्टॅक आणि DPI प्रणालींवर सहकार्यासाठी 24 देशांसोबत सामंजस्य करार केले आहेत. आता UPI प्रणाली UAE, सिंगापूर, फ्रान्स, मॉरिशस आणि श्रीलंका यासह 8+ देशांमध्ये कार्यरत आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी आजपासून 19 किलोच्या व्यावसायिक LPG सिलेंडरच्या किमती 183.50 रुपये कमी केल्या आहेत. त्यामुळे दिल्लीत हा सिलेंडर 2,930 रुपयांना मिळेल. या कपातीमुळं हॉटेल्स, कॅन्टीन तसंच संबंधित व्यवसायांना दिलासा मिळणार आहे. पारपत्र दुरुस्ती नियम 2026 नुसार आजपासून नवीन 36 पानांचं पारपत्र काढण्यासाठीचं शुल्क वाढवून 2,500 रुपये करण्यात आलं आहे. 60 पानांचं पारपत्र हवं असल्यास 3,500 रुपये तर तात्काळ योजनेअंतर्गत पारपत्रासाठी 6,000 रुपये शुल्क द्यावं लागणार आहे. 36 पानी पारपत्र खराब झाल्यास किंवा हरवल्यास ते नवीन बनवून घेण्यासाठी 5,000 रुपये तर 60 पानी पारपत्रासाठी 6,000 रुपये शुल्क ठेवण्यात आलं आहे. राज्य विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची आज एकमतानं निवड झाली. ही नियुक्ती निवडणूक होऊन नाही तर एकमतानं होणं ही या सभागृहाची परंपरा असून ती यंदाही तशीच व्हावी असं सांगून महाविकास आघाडीचे उमेदवार जगन्नाथ अभ्यंकर यांनी आपला अर्ज मागे घ्यावा अशी विनंती संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. त्यानुसार अर्ज मागे घेतल्याची घोषणा अभिजित वंजारी यांनी केली. त्यानंतर आवाजी मतदानानं सचिन अहिर यांची एकमतानं उपसभापतीपदी म्हणून निवड झाली. तसंच विधान परिषद सभापती राम शिंदे यांनी आज नवनिर्वाचित सदस्य सईद खान यांना विधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ दिली. PCP NDT कायद्याअंतर्गत IVF सेंटर, सोनोग्राफी सेंटरची तपासणी करण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. ठाणे जिल्ह्यात बदलापूरमध्ये झालेल्या स्त्री बीज तस्करी प्रकरणी ते बोलत होते. यावेळी त्यांनी IVF सेंटर आणि सिझेरियन प्रसूतीबाबत चिंता व्यक्त केली आणि या केंद्रांना परवानगी देताना काळजी घेण्याचं आश्वासन दिलं. राज्यातली डॉक्टरांची रिक्त पदं भरण्यासाठी कार्यवाही सुरू असल्याचं ते म्हणाले. अशा प्रकारच्या गुन्ह्यांना संघटित गुन्हेगारीत समाविष्ट करण्यासाठी देखील विचार सुरू आहे. पुढील अधिवेशनापर्यंत असा कायदा आणला जाईल असंही आंबेडकर म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सुप्रसिद्ध नाट्य आणि चित्रपट दिग्दर्शिका विजया मेहता यांचं काल रात्री त्यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी निधन झालं. त्या 92 वर्षांच्या होत्या.

0: विजयाबाई या नावाने त्या कला वर्तुळात सुपरिचित होत्या. मराठी प्रायोगिक नाट्य चळवळीचा पाया त्यांनी घातला होता. नाट्य दिग्दर्शनात त्यांनी नवीन जागतिक विचार तसेच नवीन आयाम जोडले. त्यांनी दिग्दर्शित केलेली बॅरिस्टर, सखाराम बाइंडर, हमीदाबाईची कोठी, महानिर्वाण, पुरुष, हैवदन, वाडा चिरेबंदी इत्यादी नाटकांनी मराठी रंगभूमीवर इतिहास घडवला. रावसाहेब पेस्तनजी यासारख्या चित्रपटांमधून तसंच स्मृतिचित्र सारख्या मालिकेतून त्यांनी दूरदर्शन पटांवर देखील आपला ठसा उमटवला होता. आपल्या दीर्घ कारकिर्दीत त्यांनी अनेक चित्रपट नाट्य कलाकारांना घडवलं, मोठं केलं. त्यांच्या या योगदानाबद्दल 1975 सालचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार त्यांना मिळाला होता. तर 1986 साली रावसाहेब या चित्रपटातल्या भूमिकेबद्दल त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. आधुनिक मराठी नाट्यसृष्टीच्या शिलेदार आणि नाट्यक्षेत्रातल्या उत्कृष्टतेप्रती अमिट निष्ठा ठेवणाऱ्या नाट्यकर्मी आपण गमावल्या आहेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. रंगमंच आणि पडद्यावरील नावाजलेला चेहरा आणि मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ निर्मात्या दिग्दर्शिका विजया मेहता यांच्या निधनाचं वृत्त दुःखद आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. एका पिढीचं प्रतिनिधित्व करणारा एक चेहरा त्यांच्या निधनानं काळाच्या पडद्याआड गेला आहे या शब्दात त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनीही विजया मेहता यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांनीही विजयाबाईंना श्रद्धांजली वाहिली आहे. ते म्हणाले,
1: पूर्ण आयुष्य जगल्या रंगभूमी करता आणि पुढे इवन रंगभूमी क्रॉस करून नंतर ज्या मीडिया आल्या त्यात त्यांनी रावसाहेब सारखा सिनेमा पण केलेला आहे, एक उत्तम सिरियल पण केलेली आहे. त्यामुळे ऑडिओ व्हिज्युअल या मीडियमचं त्यांना उत्तम भान होतं, ज्यांच्यापासून अनेक लोक शिकलेले आहेत. इवन जब्बार पटेल त्यांना गुरु मानतात. असा एक प्रदीर्घ प्रवास त्यांनी केलेला आहे.
0: मुंबईतल्या गोरेगाव, जोगेश्वरी, मालाड, बोरिवली आणि मुलुंड या पश्चिम उपनगरांमध्ये तसंच भांडूप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला या पूर्व उपनगरांमध्ये जोरदार पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे वाहतुकीवर परिणाम झाला असून अनेक मार्गांवर वाहनांची गती मंदावली आहे. तर मध्य रेल्वेच्या गाड्या 10 ते 15 मिनिटं उशिरानं धावत आहेत. दरम्यान नवी मुंबई आणि ठाणे इथंही जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे नेरूळ LP उरणफाटा, नेरूळ सेक्टर 21, कोपरखैरणे सेक्टर 12, दहिसरगाव, सानपडा या भागात पाणी साचलं आहे. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम होऊन जनजीवन विस्कळीत झालं आहे. नवी मुंबईत गेल्या 6 तासात सुमारे 69 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. दरम्यान नेरूळ इथं LP उड्डाणपुलाखाली साचलेल्या पाण्यात विजेच्या उघड्या तारांचा धक्का लागून 2 मुली जखमी झाल्या असून वाशी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर आज सलग 3रा दिवशी कायम आहे. जिल्ह्याच्या उत्तरेकडच्या भागात पावसाचं प्रमाण अधिक आहे. चिपळूण गुहागर मार्गावर अतिपावसामुळं माती रस्त्यावर आली आहे. लांजा तालुक्यात मुंबई गोवा महामार्गावर वेरळ घाटात दरड कोसळल्यानं एकेरी वाहतूक सुरू आहे. चांगला पाऊस पडत असल्यानं पाणी टंचाईची समस्या मिटली असून शेतीची कामं मार्गी लागल्यानं शेतकरीही सुखावले आहेत. मुंबई शहर आणि उपनगर, पालघर आणि ठाणे जिल्ह्यात पुढच्या 3 तासात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. दुपारच्या सुमारास भरती अपेक्षित असून त्याचवेळी जोरदार पाऊस सुरू राहिला तर शहराच्या अनेक भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे. रत्नागिरीला आज आणि पालघर जिल्ह्याला उद्यासाठी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, रायगड या जिल्ह्यांना उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारत जी रामजी कायदा आजपासून देशभरामध्ये लागू. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 183.50 रुपये कपात. विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची बिनविरोध निवड. ज्येष्ठ रंगकर्मी आणि दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन, मान्यवरांची आदरांजली. आणि मुंबई आणि परिसरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: ठळक बातम्या आपण ऐकाल.
1: नमस्कार, मी अभय धुमाळ. ऐकूयात काही ठळक घडामोडी. रोजगाराची हमी देणारा विकसित भारत जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा 2025 आजपासून देशाच्या ग्रामीण भागात लागू होत आहे. प्रत्येक आर्थिक वर्षात 125 दिवसांच्या वेतनासह रोजगाराची हमी देणारा हा कायदा ग्रामीण भारताला सक्षम करेल असा विश्वास ग्रामविकास मंत्रालयानं व्यक्त केला आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी आजपासून 19 किलोच्या व्यावसायिक LPG सिलेंडरच्या किमती 183.50 रुपयांनी कमी केल्या आहेत. त्यामुळे दिल्लीत हा सिलेंडर 2,930 रुपयांना मिळेल. या कपातीमुळं हॉटेल्स, कॅन्टीन तसंच इतर संबंधित व्यवसायांना दिलासा मिळणार आहे. पारपत्र दुरुस्ती नियम 2026 नुसार आजपासून नवीन 36 पानांचं पारपत्र काढण्यासाठीचं शुल्क वाढवून 2,500 रुपये करण्यात आलं आहे. 60 पानांचं पारपत्र हवं असल्याचं 3,500 रुपये तर तात्काळ योजनेअंतर्गत पारपत्रासाठी 6,000 रुपये शुल्क द्यावं लागणार आहे. सुप्रसिद्ध नाट्य आणि चित्रपट दिग्दर्शिका विजया मेहता यांच्या पार्थिवावर आज मुंबईत अंत्यसंस्कार झाले. विजया मेहता यांचं काल रात्री त्यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी निधन झालं होतं. प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह चित्रपट आणि नाट्यसृष्टीतल्या अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. क्रिकेटपटू ईशान

0: किशन यानं आयसीसीच्या खेळाडू क्रमवारीत आपला सहकारी अभिषेक शर्माला मागे टाकत टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 444 अंकांची वाढ झाली आणि तो 76,923 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 140 अंकांची वाढ नोंदवत 24,006 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं या प्रसारणात मी रेणुका कौंडिन्य स्वागत करते. श्रोतेहो, सायंकाळचे 5:02 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम मिक्स मसाला. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया मोरिया चित्रपटातलं फरीद साबरी आणि अवधूत गुप्ते यांच्या स्वरातलं संदीप खरे यांचं गीत. संगीत अवधूत गुप्ते यांचं.

मोर या चित्रपटातलं अवधूत गुप्ते यांनी संगीतबद्ध केलेलं फरीद साबरी आणि अवधूत गुप्ते यांच्या स्वरातलं संदीप खरे यांचं गीत आपण ऐकलं.

0: प्रत्येक टेस्ट एकदम बेस्ट. साताऱ्याचे काटदरे मसाले 1958 पासून. चमचमीत मसाले, चटपटीत लोणची, खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स. काटदरे मसाले.
1: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
2: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
1: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
2: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
1: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
2: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
3: श्रोते हो, मिक्स मसाला कार्यक्रमात ऐकूया विठ्ठल गुर्जर यांचं एकच प्याला या नाटकातलं प्रभाकर कारेकर यांच्या स्वरातलं नाट्यपद. संगीत आहे गंधर्व नाटक मंडळ यांचं.

श्रोतेहो विठ्ठल गुर्जर यांचं एकच प्याला या नाटकातलं प्रभाकर कारेकर यांच्या स्वरातलं नाट्यपद आपण ऐकलं. संगीत होतं गंधर्व नाटक मंडळ यांचं. यानंतरचं गीत आहे लता मंगेशकर आणि उदित नारायण यांच्या स्वरातलं आनंद बक्षी यांचं. संगीत आहे उत्तम सिंग यांचं आणि चित्रपट आहे दुश्मन.

0: दुश्मन चित्रपटातलं लता मंगेशकर आणि उदित नारायण यांच्या स्वरातलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत दिलं होतं उत्तम सिंग यांनी.
1: श्रोते हो, अहिल्यानगर जिल्ह्यातील मान्यवर साहित्यिकांचा साहित्य प्रवास जाणून घेऊयात साहित्य सौरभ या कार्यक्रमात.
2: तेव्हा अवश्य ऐका साहित्य सौरभ कार्यक्रम दर बुधवारी सकाळी 8:40 आणि पुनःप्रसारण रात्री 8:15 आकाशवाणी अहिल्यानगर 100.1 MHz
1: आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अगदी जगभरात कुठेही.
0: श्रोते हो, आता ऐकूया एक निवेदन. हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधीचं हे निवेदन आहे. श्रोते हो, आज बुधवारच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा अर्थात 1 जुलै 2026 विषय आहे लहान मुलांमधील ॲलर्जीची समस्या, कारणं, लक्षणं आणि उपचार. आपल्या शंकांचं निरसन करतील बालरोगतज्ज्ञ डॉक्टर सागर वाघ. लाईव्ह प्रसारणाची वेळ रात्री 9 ते 10. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 0241-242-3471 आणि 0241-242-3672. निवेदन संपलं. श्रोते हो, मिक्स मसाला कार्यक्रमात यानंतर ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातील ग दि माडगुळकर यांचं गीत. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

आशा भोसले यांच्या स्वरातलं ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत दिलं होतं श्रीनिवास खळे यांनी. श्रोते हो, यानंतर ऐकूया सचिन यांच्या स्वरातलं गोनी दांडेकर यांचं गीत. संगीत आहे जितेंद्र कुलकर्णी यांचं.

जितेंद्र कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलेलं सचिन यांच्या स्वरातलं गोनी तांडेकर यांचं गीत आपण ऐकलं. यानंतर ऐकूया सोनू निगम यांच्या स्वरातलं रवी पवार यांनी संगीतबद्ध केलेलं सोनू निगम यांचं गीत.

श्रोते हो, रवी पवार यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आपण ऐकलं. गीत आणि स्वर होता सोनू निगम यांचा. या गीताबरोबरच मिक्स मसाला कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. ऐकूया युवक ऐकूया युवक मित्रमैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी. आजचा विषय आहे वन महोत्सव सप्ताह. सूत्रसंचालन आहे तन्वी पारेकर यांचं आणि सादरकर्त्या आहेत सुदाम बटुळे.

हॅलो, नमस्कार मित्रांनो. 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं युववाणी कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. मी आहे तुमची होस्ट आणि खास दोस्त तन्वी पारेकर. मित्रांनो, आजचा आपला विषय आहे वनमहोत्सव सप्ताह. श्रोते हो, कल्पना करा, सकाळची प्रसन्न वेळ आहे, पक्ष्यांचा मधुर किलबिलाट कानावर पडतो आहे, थंडगार वारा अंगाला स्पर्श करून जात आहे, हिरव्यागार झाडांमधून सूर्यकिरणं अलगद जमिनीवर उतरू लागली आहेत. किती सुंदर, किती शांत आणि किती आनंददायी अनुभव. पण कधी स्वतःला हा प्रश्न विचारला आहे का? जर ही झाडे

नसती तर? जर जंगलेच नसती तर? कदाचित शुद्ध हवा नसती, पाऊस वेळेवर पडला नसता, नद्या आटल्या असत्या, असंख्य प्राणी पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आले असते, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मानवाचं जीवनही संकटात आलं असतं. मित्रांनो, म्हणूनच झाडे ही केवळ निसर्गाची शोभा नाही, तर ती आपल्या जीवनाचा श्वास आहे. ती आपल्याला प्राणवायू देतात, अन्न देतात, औषधे देतात, पाऊस पाडण्यास मदत करतात, मातीचं संरक्षण करतात आणि पर्यावरणाचा समतोल राखतात. म्हणूनच भारतीय संस्कृतीत वृक्षांना देवाप्रमाणे मानलं जातं. याच वनसंवर्धनाचा संदेश प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचावा. प्रत्येकाच्या मनात वृक्षांविषयी प्रेम निर्माण व्हावं आणि अधिकाधिक वृक्ष लागवड व्हावी या उद्देशानं दरवर्षी 1 जुलै ते 7 जुलै हा कालावधी वनमहोत्सव सप्ताह म्हणून संपूर्ण देशभर उत्साहात साजरा केला जातो. या सप्ताहात केवळ झाडं लावण्याचा कार्यक्रम नसतो, तर झाडं जगवण्याचा, जंगलाचं संरक्षण करण्याचा आणि पर्यावरणाबद्दल जबाबदारीची भावना निर्माण करण्याचा संकल्प केला जातो. आजच्या या विशेष कार्यक्रमात आपण वनमहोत्सव सप्ताहाचा इतिहास, भारतातील आणि महाराष्ट्रातील वनसंपदा, जंगलांचे वैज्ञानिक महत्त्व, जैवविविधता, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, शासनाचे विविध उपक्रम, तसेच या सर्वांमध्ये युवकांची भूमिका याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मग चला, हिरव्या निसर्गाच्या या सुंदर प्रवासाला सुरुवात करूया. सर्वप्रथम जाणून घेऊया वनमहोत्सव सप्ताहाची सुरुवात नेमकी कशी झाली, या उपक्रमामागचा इतिहास काय आहे आणि या चळवळीची प्रेरणा कोण होते. मित्रांनो, वनांचे आपल्या जीवनातील महत्त्व आणि वनमहोत्सव सप्ताहाचा उद्देश आपण जाणून घेतला, पण आता एक महत्त्वाचा प्रश्न पडतो. झाडे लावण्याचा हा राष्ट्रीय उत्सव नेमका कधी सुरू झाला, त्यामागची प्रेरणा कोणाची होती? चला जाणून घेऊया वनमहोत्सवाचा रंजक इतिहास. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाच्या विकासाला वेग आला. उद्योग, शहरे आणि रस्त्यांची उभारणी सुरू झाली, परंतु या विकासासोबतच जंगलाची मोठ्या प्रमाणावर तोडही होऊ लागली. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष संवर्धनाची गरज सरकारच्या लक्षात आली. याच विचारातून 1947 प्रसिद्ध वनस्पतीशास्त्रज्ञ आणि प्रशासक MS रंधावा यांनी राष्ट्रीय वृक्षारोपण सप्ताह आयोजित केला. हा भारतातील पहिला मोठा वृक्ष लागवड उपक्रम मानला जातो. त्यानंतर 1950 तत्कालीन केंद्रीय अन्न व कृषी मंत्री डॉक्टर कन्हैयालाल माणिकलाल मुन्शी यांनी या उपक्रमाला राष्ट्रीय स्वरूप दिले आणि त्यामागचे नामकरण वनमहोत्सव असे केले. त्यांनी हा उपक्रम 1 ते 7 जुलै या कालावधीत साजरा करण्याचा निर्णय घेतला. यामागेही एक महत्त्वाचं कारण होतं. जुलै महिन्यात देशातील बहुतांश भागात पावसाळ्याची सुरुवात होते. या काळात लावलेल्या रोपांना पाणी सहज उपलब्ध होते आणि ती जगण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे वृक्ष लागवडीसाठी हा काळ सर्वात योग्य मानला जातो. मित्रांनो, वनमहोत्सव हा केवळ झाडे लावण्याचा कार्यक्रम नाही, हा निसर्गाशी नाते जोडण्याचा, पुढील पिढ्यांसाठी हिरवाई जपण्याचा आणि प्रत्येक नागरिकांमध्ये पर्यावरणाबद्दल जबाबदारीची भावना निर्माण करण्याचा लोकचळवळीचा उत्सव आहे. आज शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये, स्वयंसेवी संस्था, ग्रामपंचायती आणि लाखो नागरिक या सप्ताहात उत्साहाने सहभागी होतात. लाखो रोपे लावली जातात, पण त्याहून महत्त्वाचा संदेश दिला जातो, फक्त झाडे लावू नका, ती जगूया. मित्रांनो, वनमहोत्सवाचा इतिहास प्रेरणादायी आहे, पण आता आणखी एक प्रश्न समोर येतो. आपल्या देशात नेमकी किती आणि कोणत्या प्रकारची जंगले आहेत? भारताची वनसंपदा किती समृद्ध आहे? मित्रांनो, भारत हा केवळ संस्कृती आणि परंपरेने समृद्ध देश नाही, तर तो जैवविविधता आणि वनसंपदेनेही समृद्ध आहे. हिमालयाच्या बर्फाच्छादित पर्वतरांगापासून ते पश्चिम घाटाच्या सदाहरित जंगलापर्यंत आणि राजस्थानच्या वाळवंटापासून ते सुंदरबनच्या खारफुटी जंगलापर्यंत निसर्गाने भारताला विविध प्रकारच्या जंगलांचे वरदान दिले आहे. मित्रांनो, आपल्या देशात हवामान, पर्जन्यमान आणि भौगोलिक परिस्थितीनुसार जंगल

जंगलांचे अनेक प्रकार आढळतात. सर्वप्रथम आहेत उष्णकटिबंधीय सदाहरित जंगले. या जंगलांमध्ये वर्षभर हिरवळ असते. केरळ, कर्नाटक, अंदमान निकोबार बेटे आणि पश्चिम घाटातील काही भागात ही जंगले पाहायला मिळतात. दुसरा प्रकार म्हणजे पानगळीची जंगले. भारतातील सर्वाधिक क्षेत्र या जंगलांनी व्यापलेलं आहे. साग, साळ, बांबू, पळस यासारखी झाडे येथे मोठ्या प्रमाणावर आढळतात. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि ओडिशा या राज्यांमध्ये ही जंगले मोठ्या प्रमाणात आहेत. याशिवाय काटेरी जंगले, पर्वतीय जंगले आणि खारफुटीची जंगले हेही भारताच्या वनसंपदेचे महत्त्वाचे भाग आहेत. प्रत्येक जंगलाची स्वतःची एक वेगळी परिसंस्था आहे आणि प्रत्येक जंगल लाखो वनस्पती, प्राणी व पक्ष्यांचे घर आहे. भारतातील हे जंगले केवळ लाकूड किंवा इतर वन उत्पादने देत नाहीत, तर ती हवामानाचा समतोल राखतात, पावसाला मदत करतात, नद्यांचे उगमस्थान जपतात आणि असंख्य जीवसृष्टीचे संरक्षण करतात. याच कारणामुळे भारताला जगातील मेगा बायोडायव्हर्स म्हणजेच जैवविविधतेने समृद्ध देशांमध्ये स्थान मिळालं आहे. मित्रांनो, भारतातील विविध प्रकारच्या जंगलांची समृद्ध परंपरा आपण जाणून घेतली. आता महाराष्ट्रातील वनसंपदा जाणून घेण्याआधी घेऊया एक छोटासा म्युझिकल ब्रेक.

वेलकम बॅक मंडळी. नैसर्गिक सौंदर्य, जैवविविधता आणि वनसंपदेच्या बाबतीत महाराष्ट्रालाही निसर्गाने भरभरून दिले आहे. महाराष्ट्राच्या पश्चिमेला उभा असलेले सह्याद्री पर्वतरांगा प्रदेश आणि पश्चिम घाट हे जैवविविधतेचे महत्त्वाचे केंद्र मानले जातात. येथे असंख्य दुर्मिळ वनस्पती, औषधी झाडे, पक्षी आणि वन्यजीव आढळतात. याच पश्चिम घाटाला युनेस्कोनं जागतिक नैसर्गिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे. राज्याच्या पूर्व भागातील विदर्भ हा दाट जंगलांसाठी प्रसिद्ध आहे. विशेषतः चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वनक्षेत्र आहे. या जंगलांमध्ये साग, बांबू, तेंदू आणि इतर अनेक मौल्यवान वृक्ष आढळतात. महाराष्ट्रात अनेक प्रसिद्ध अभयारण्य आणि व्याघ्र प्रकल्प आहेत. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, नवेगाव नागजिरा व्याघ्र राखीव क्षेत्र, भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य आणि कोयना वन्यजीव अभयारण्य ही त्यापैकी काही महत्त्वाची ठिकाणे आहेत. येथे वाघ, बिबट्या, अस्वल, सांबर, रानगवा, विविध पक्षी आणि अनेक दुर्मिळ प्रजातींचे संरक्षण केले जाते. मित्रांनो, ही जंगले केवळ पर्यटन स्थळे नाहीत, तर ती आपल्या पर्यावरणाचा समतोल राखण्याची, नद्यांना जीवन देणारी आणि भविष्यातील पिढ्यांसाठी अमूल्य नैसर्गिक ठेवा आहे. त्यामुळं संवर्धन करणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. महाराष्ट्राची ही समृद्ध वनसंपदा पाहिल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट होते. जंगले आहेत म्हणूनच जीवन आहे. पण हा प्रश्न आता समोर येतो, झाडे आणि जंगले नेमके आपल्या जीवनासाठी इतकी महत्वाची का आहेत? ती निसर्गाचा समतोल कसा राखतात? ही जंगले आणि झाडे आपल्या जीवनासाठी इतकी अनमोल का आहेत? यामागे एक ठोस वैज्ञानिक कारण आहे. आपण अनेकदा म्हणतो, झाडे लावा, झाडे जगवा. पण हा संदेश केवळ घोषवाक्य नाही, तर विज्ञानाने सिद्ध केलेले सत्य आहे. सर्वप्रथम, झाडे आपल्याला प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन देतात. प्रकाश संश्लेषण या प्रक्रियेद्वारे झाडे वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि ऑक्सिजन वातावरणात सोडतात. म्हणूनच झाडांना पृथ्वीची हिरवी फुफ्फुसे असेही म्हटलं जातं. याशिवाय झाडं वातावरणातील कार्बन डायऑक्साईड साठवून ठेवतात. त्यामुळं जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदल यांचा वेग कमी करण्यास त्यांची मोठी मदत होते. मित्रांनो, झाडांचा पावसाशीही अतिशय जवळचा संबंध आहे. झाडांमधून होणाऱ्या बाष्पोत्सर्जनामुळं वातावरणात आर्द्रता वाढते आणि जलचक्र सुरळीत राहण्यास मदत होते. त्यामुळं पर्जन्यमानावरही जंगलाचा सकारात्मक परिणाम होतो. इतकेच नाही तर झाडांची मुळे माती घट्ट धरून ठेवतात. त्यामुळं मृदा धूप, भूस्खलन आणि पूर यांसारख्या नैसर्गिक आपत्तींचा धोका कमी होतो. यालाच मृदा संवर्धन असं म्हणतात. याशिवाय झाडं तापमान नियंत्रित ठेवतात, भूजल पातळी वाढविण्यास मदत करतात, ध्वनी आणि वायू प्रदूषण कमी करतात आणि असंख्य प्राणी पक्ष्यांना सुरक्षित अधिवास उपलब्ध करून देतात. मित्रांनो, म्हणूनच एक झाड म्हणजे केवळ एक वनस्पती नसून ते संपूर्ण परिसंस्थेचा आधारस्तंभ आहे. मित्रांनो, झाडांचे वैज्ञानिक महत्त्व जाणून घेतल्यानंतर आता आपण निसर्गाच्या आणखी एका महत्त्वाच्या घटकाकडे वळूया. झाडे असतील तरच जंगले असतात आणि जंगले असतील तरच तिथे असंख्य प्राणी, पक्षी,

कीटक आणि वनस्पती सुरक्षितपणे जगू शकतात. या सर्व सजीवांच्या विविधतेलाच जैवविविधता असे म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर एका परिसरात आढळणाऱ्या विविध प्रकारच्या वनस्पती, प्राणी, पक्षी, कीटक, सूक्ष्मजीव आणि त्यांचे परस्पर संबंध म्हणजेच जैवविविधता. प्रत्येक सजीवाची निसर्गात एक विशिष्ट भूमिका असते. मधमाशा परागीभवन करतात, गांडूळ माती सुपीक बनवतात, पक्षी बियांचा प्रसार करतात, तर वाघ आणि बिबट्यासारखे भक्षक प्राण्यांची संख्या संतुलित ठेवतात. या सर्वांमुळे परिसंस्था म्हणजेच इकोसिस्टीम सुरळीतपणे कार्य करते. परंतु जंगलतोड, प्रदूषण, हवामान बदल आणि मानवी हस्तक्षेपामुळे अनेक प्राणी व वनस्पतींच्या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. एखादी प्रजाती नष्ट होणं म्हणजे निसर्गाच्या साखळीतील एक महत्वाची कडी तुटणं होय. म्हणूनच जैवविविधतेचे संरक्षण करणं म्हणजे केवळ वन्यजीवांचे संरक्षण नव्हे तर मानवाच्या सुरक्षित भवितव्याचेही संरक्षण होय. मित्रांनो, जैवविविधता टिकून ठेवण्यासाठी जंगले सुरक्षित असणं अत्यंत महत्वाचं आहे. पण दुर्दैवानं वाढती जंगलतोड आणि बदलते हवामान ही आज जगासमोरील मोठी आव्हानं बनली आहेत. निसर्गासमोरील वाढते संकट काय आहे ते जाणून घेण्यापूर्वी पुन्हा एकदा घेऊया. जैवविविधता टिकून ठेवण्यासाठी जंगले सुरक्षित असणं अत्यंत महत्वाचं आहे. पण दुर्दैवानं वाढती जंगलतोड आणि बदलते हवामान ही आज जगासमोरील मोठी आव्हानं बनली आहेत. निसर्गासमोरील वाढते संकट काय आहे ते जाणून घेण्यापूर्वी पुन्हा एकदा घेऊया एक छोटासा म्युझिकल ब्रेक.

मित्रांनो, वाढते शहरीकरण, औद्योगिकीकरण, रस्ते, खाणकाम आणि बेकायदेशीर वृक्षतोड यामुळे जंगलांचे क्षेत्र कमी होत आहे. त्याचा थेट परिणाम पर्यावरणावर होत आहे. जंगलांची संख्या कमी झाली की वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढते, पृथ्वीचे तापमान वाढते आणि त्यातून हवामान बदलाची समस्या अधिक गंभीर बनते. परिणामी कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ, कधी उष्णतेच्या लाटा तर कधी पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण वाढताना दिसते. याचा परिणाम केवळ पर्यावरणावरच नाही तर शेती, पाण्याचे स्रोत, वन्यजीव आणि मानवी जीवनावरही होतो. मित्रांनो, विकास आवश्यक आहेच, पण तो निसर्गाचा समतोल राखून झाला तर तो खऱ्या अर्थानं शाश्वत विकास ठरेल. म्हणूनच जंगलाचे संरक्षण आणि वृक्ष लागवड ही आज काळाची गरज बनली आहे. आता प्रश्न असा आहे की या जंगलांमध्ये राहणाऱ्या वन्यजीवांचे संरक्षण कसे केले जाते, त्यांच्या अस्तित्वासाठी शासन आणि समाज कोणते प्रयत्न करत आहेत. मित्रांनो, जंगलतोड आणि हवामान बदलाचे दुष्परिणाम आपण पाहिले, पण जंगलांचे संरक्षण म्हणजे केवळ झाडांचे संरक्षण नव्हे तर त्या जंगलात राहणाऱ्या प्रत्येक सजीवांचे संरक्षण होय. भारत हा वाघ, आशियाई सिंह, हत्ती, गेंडा, बिबट्या, रानगवा, अस्वल तसेच हजारो प्रकारचे पक्षी, सरपटणारे प्राणी आणि फुलपाखरांचा अधिवास आहे. या समृद्ध वन्यजीव संपदेचे जतन करण्यासाठी देशभरात राष्ट्रीय उद्यानं, वन्यजीव अभयारण्य आणि व्याघ्र प्रकल्प स्थापन करण्यात आले आहेत. जंगलात प्लॅस्टिक न टाकणं, वन्यजीवांना त्रास न देणं, अवैध शिकाऱ्यांची माहिती प्रशासनाला देणं आणि निसर्ग पर्यटन करताना नियमांचं पालन करणं ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. मित्रांनो, वन्यजीव सुरक्षित असतील तरच जंगलांचे नैसर्गिक संतुलन टिकून राहील आणि जंगले टिकली तरच आपल्या पृथ्वीचे भवितव्य सुरक्षित राहील. मित्रांनो, वन्यजीव आणि जंगलाचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येक नागरिकाची भूमिका महत्त्वाची आहे. मात्र या कार्याला बळ देण्यासाठी शासनानेही अनेक महत्त्वाचे कायदे आणि योजना राबवल्या आहेत. भारतीय वन अधिनियम 1927 म्हणजेच इंडियन फॉरेस्ट ॲक्ट 1927, वन संवर्धन अधिनियम 1980 म्हणजेच फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्ट 1980 आणि वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 म्हणजेच वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972 यासारखे महत्त्वाचे कायदे आहेत. या कायद्यांचा उद्देश जंगलतोड रोखणं, वनक्षेत्रांचे संरक्षण करणं आणि वन्यजीवांचे संवर्धन करणं हा आहे. याशिवाय शासनामार्फत राष्ट्रीय वनीकरण कार्यक्रम, हरित भारत अभियान म्हणजेच ग्रीन इंडिया मिशन, सामाजिक वनीकरण तसेच प्रत्येक वर्षी 1 ते 7 जुलै या कालावधीत वनमहोत्सव सप्ताह अशा अनेक उपक्रमांद्वारे वृक्ष लागवड आणि जनजागृती केली जाते. महाराष्ट्र वन विभागही मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड, वनसंवर्धन, वनाग्नी प्रतिबंध, जैवविविधतेचे संरक्षण आणि नागरिकांच्या सहभागातून विविध उपक्रम राबवत आहेत. मित्रांनो, कायदे आणि सरकारी योजना कितीही प्रभावी असल्या तरी त्यांना यशस्वी करण्यासाठी लोकसहभाग अत्यावश्यक असतो. कारण पर्यावरणाचे संरक्षण ही केवळ शासनाची नव्हे तर आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. आता प्रश्न असा आहे, या वनसंवर्धनाच्या कार्यात विद्यार्थी, युवक आणि सामान्य नागरिक नेमके कोणते योगदान देऊ शकतात ते जाणून घेऊया या पुढील गाण्यानंतर.

0: वेलकम बॅक मित्रांनो. वनसंवर्धनासाठी शासनाचे प्रयत्न आणि विविध कायदे महत्त्वाचे आहेत, पण निसर्गाचे खरे रक्षण तेव्हाच शक्य होईल जेव्हा प्रत्येक नागरिक त्यामागे सहभागी होईल. विशेषतः युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, कारण आजचा युवक उद्याचा जबाबदार नागरिक आहे. शाळा, विद्यालये, स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक पातळीवरील वृक्ष लागवड मोहिमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन युवक मोठे योगदान देऊ शकतात. मात्र केवळ झाडे लावणं पुरेसं नाही, लावलेले झाडं जगवणं ही त्याहूनही मोठी जबाबदारी आहे. नियमित पाणी देणं, त्याचे संरक्षण करणं आणि त्याची काळजी घेणं तितकंच आवश्यक आहे. याशिवाय प्लास्टिकचा कमी वापर करणं, कागदाचा जपून वापर, पाण्याची बचत, पर्यावरणपूरक सण साजरे करणं आणि इतरांनाही पर्यावरण संरक्षणासाठी प्रेरित करणं ही देखील वनसंवर्धनाचीच कामे आहेत. मित्रांनो, एक व्यक्ती एक झाड लावू शकतं, पण लाखो लोकांनी एकत्र येऊन झाडे लावली आणि ती जगवली तर संपूर्ण देश हिरवागार होऊ शकतो. याच विचारातून वनमहोत्सव सप्ताह हा केवळ एक सरकारी कार्यक्रम न राहता लोकचळवळ बनणं हीच आजची खरी गरज आहे. मित्रांनो, आजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपण वनमहोत्सव सप्ताह या विषयाचा विविध अंगांनी आढावा घेतला. वनमहोत्सवाचा इतिहास, भारत आणि महाराष्ट्रातील वनसंपदा, झाडांचे वैज्ञानिक महत्त्व, जैवविविधता, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, शासनाचे उपक्रम आणि युवकांची भूमिका याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. या संपूर्ण चर्चेतून एकच गोष्ट स्पष्ट होते, झाडे ही केवळ निसर्गाची शोभा नसून पृथ्वीवरील जीवनाचा आधार आहे. आपण घेत असलेल्या प्रत्येक श्वास, पिण्यासाठी मिळणारे पाणी, अन्नधान्य, स्वच्छ हवा आणि पर्यावरणाचा समतोल यामागे जंगलांचे मोठे योगदान आहे. आजच्या वेगवान विकासाच्या युगात प्रगती आवश्यक आहे, पण ती निसर्गाशी मैत्री करतच व्हायला हवी, कारण निसर्गाचे नुकसान म्हणजे शेवटी आपल्या स्वतःच्या भविष्याचे नुकसान होय. मित्रांनो, वनमहोत्सव सप्ताह हा फक्त 1 ते 7 जुलै या 7 दिवसांपुरता मर्यादित नसावा. वर्षातील प्रत्येक दिवस हा निसर्गासाठी, प्रत्येक झाडासाठी आणि पर्यावरणासाठी समर्पित असला पाहिजे. चला तर मग आज आपण सर्वजण एक छोटासा पण अर्थपूर्ण संकल्प करूया. मी दरवर्षी किमान 1 तरी झाड लावीन, त्याचे संगोपन करीन, पर्यावरणाचे रक्षण करीन आणि इतरांनाही वृक्ष संवर्धनासाठी प्रेरित करीन. लक्षात ठेवा, झाडे लावणं ही सुरुवात आहे, पण झाडे जगवणं हीच खरी जबाबदारी आहे. याच सुंदर विचारासह आजच्या कार्यक्रमाचा निरोप घेते. आजचा आमचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे duty room ahilyanagar@gmail.com. आम्ही आहोत YouTube, ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम यावर AIR अहिल्यानगर या नावानं. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत झाडे लावा, झाडे जगवा, निसर्ग वाचवा, भविष्य घडवा. धन्यवाद.
1: श्रोते हो, आत्ताच आपण युवक मित्र मैत्रिणींसाठीचा युववनी हा कार्यक्रम ऐकला. विषय होता वनमहोत्सव सप्ताह. सूत्रसंचालन होतं तन्वी पारेकर यांचं आणि सादरकर्ते होते सुदाम बटुळे. श्रोते हो, आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आपण ऐकताय. प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अनुराधा पौडवाल आणि बाबुल सुप्रियो यांच्या स्वरातलं समीर यांचं गीत. संगीत दिलंय जतीन ललित यांनी आणि चित्रपट आहे ढाई अक्षर.

0: ढाई अक्षर प्रेम के या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल आणि बाबुल सुप्रियो यांच्या स्वरातलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत दिलं होतं जतीन ललित यांनी.
1: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.

0: बहिणी, पण तुमचा हा कॅमल सुपर फाईन साबुदाणा मिळतो कुठं?
1: भाऊजी कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा तो साबुदाणा लगेच काढून दे.
2: 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपर फाईन साबुदाणा.
3: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
4: हो? मग
3: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
4: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
3: का बरं?
4: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
3: पण कुठे?
4: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
3: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98-23-852-852.
5: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री.
6: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार? बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
5: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
6: सर हे एनपीएस संचय काय?
5: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच NPS संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार NPS संचय सोबत.
7: श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे नायक चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं. स्वर आहे उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांचा आणि गीताला संगीत दिलं आहे AR रहमान यांनी.

0: श्रोतेहो नायक चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांचा. गीताला संगीत दिलं होतं ए आर रहमान यांनी.
1: श्रोतेहो रोमॅन्टिक, उदास, मस्तीखोर आणि निरागस अशा वेगवेगळ्या मूड्सची गाणी तितक्याच ताकदीनं गाऊ शकणारे बहुआयामी गायक म्हणजे अमित कुमार.

0: जुलै हा त्यांचा जन्मदिन.
1: न बोल तुम न मैंने कुछ कहा.
0: त्या अनुषंगानं येत्या शुक्रवारचा फोन गाणी कार्यक्रम केंद्रित असेल व्हर्सटाईल सिंगर अमित कुमार यांच्यावर. तेव्हा श्रोते हो, फोन गाणी कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी जरूर संपर्क साधा 02141-242-3471 किंवा 242-3672 या दूरध्वनी क्रमांकांवर बुधवार दिनांक 1 जुलै 2026 रोजी सकाळी 8:15 वाजता आणि सांगा अमित कुमार यांनी गायलेलं तुमच्या आवडीचं गीत.

श्रोते हो, नवाब आरजू यांचं अनु मलिक यांनी संगीतबद्ध केलेलं कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरातलं गीत ऐकूया. चित्रपट आहे बाजीगर.

बाजीगर चित्रपटातलं नवाब अर्जू यांचं गीत आपण ऐकलं. गीत होतं अन्नू मलिक यांचं आणि गीताला स्वर होता कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांचा. श्रोतेहो, यानंतर ऐकूया कुमार सानू यांच्या स्वरातलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीत दिलंय जतीन ललित यांनी आणि चित्रपट आहे जब प्यार किसी से होता है.

जब प्यार किसी से होता है या चित्रपटातलं कुमार सानू यांच्या स्वरातलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं जतीन ललित यांचं. श्रोते हो, यानंतर ऐकूया उदित नारायण आणि साधना सरगम यांच्या स्वरातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. चित्रपट आहे जो जिता वही सिकंदर आणि गीताला संगीत दिलं आहे मंसूर खान यांनी.

0: जो जिता वो ही सिकंदर या चित्रपटातलं मंसूर खान यांनी संगीतबद्ध केलेलं उदित नारायण आणि साधना सरगम यांच्या स्वरातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. संध्याकाळचे 6:30 वाजलेत.
1: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
2: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
1: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
2: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
1: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
3: डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसिक आरोग्य जपा, आनंदी जीवन जगा. भीती, चिडचिड, उदासीनता, मायग्रेन, फिट्स, वैवाहिक समस्या किंवा व्यसनाच्या समस्येमुळे त्रस्त आहात का? तर मग MD मानसोपचार तज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे आणि डॉक्टर ऋतुजा ढोबळे आता श्रीरामपूर मध्ये आपल्या सेवेत. शास्त्रोक्त मानसोपचारासाठी भेट द्या. डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसोपचार आणि व्यसन मुक्ती केंद्र, भारत गॅस शेजारी, नेवासा रोड, श्रीरामपूर. संपर्क 89999-84165.
4: अभियांत्रिकी क्षेत्रात भविष्य घडवण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
5: मार्गदर्शन पर विशेष मालिका
4: द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स,
5: अभियांत्रिकीची नवी क्षितिजे
4: जरूर ऐका. बुधवार दिनांक 24 जून ते 5 जुलै दरम्यान
5: सकाळी 9:15.
0: श्रोते हो, आता ऐकूया एक निवेदन. कृषी अदालत या लाईव्ह कार्यक्रमासंबंधीच हे निवेदन आहे. शेतकरी बंधू भगिनींनो, किसानवाणी अंतर्गत कृषी अदालत लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवारचा अर्थात दिनांक 2 जुलै 2026 विषय आहे महाविस्तार AI ॲप शेतकऱ्यांचा मित्र. या कार्यक्रमात सहभागी होतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले कृषी अभियांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर सुनील कदम, कोपरगावचे तालुका कृषी अधिकारी मनोज शिवराम सोनवणे आणि मुक्काम अंजनापूर पोस्ट रांजणगाव तालुका कोपरगाव इथले प्रगतशील शेतकरी संतोष सुदाम गव्हाणे. प्रसारणाची वेळ 7:30 ते 8 वाजेपर्यंत. शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-241-2-42-34 आणि 02-241-2-42-36-72. निवेदन संपलं.
6: श्रोते हो, रोमॅन्टिक, उदास, मस्तीखोर आणि निरागस अशा वेगवेगळ्या मूड्स

0: जुलै हा त्यांचा जन्मदिन.
1: न बोल तुम न मैंने कुछ कहा.
0: त्या अनुषंगानं येत्या शुक्रवारचा फोन गाणी कार्यक्रम केंद्रित असेल व्हर्सटाईल सिंगर अमित कुमार यांच्यावर. तेव्हा श्रोते हो, फोन गाणी कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी जरूर संपर्क साधा 02141-242-3471 किंवा 242-3672 या दूरध्वनी क्रमांकांवर बुधवार दिनांक 1 जुलै 2026 रोजी सकाळी 8:15 वाजता आणि सांगा अमित कुमार यांनी गायलेलं तुमच्या आवडीचं गीत.

0: आजच्या डिजिटल युगामध्ये आकाशवाणी सोबत राहणं झालंय अगदी सोपं.
1: न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपच्या माध्यमातून आता आपण आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकू शकता
0: अगदी जगभरात कुठेही.
2: आपल्याला फक्त इतकंच करायचंय, आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअर मध्ये जाऊन न्यूज ऑन AIR हे ऍप डाउनलोड करायचंय.
1: ऍप ओपन केल्यानंतर हिरव्या रंगाच्या रेडिओ आयकॉनवर क्लिक करायचं.
0: बस त्यानंतर देशभरातल्या 100 पेक्षा जास्त रेडिओ चॅनल्सच्या कार्यक्रमांचा आपण सहज आनंद घेऊ शकता.
2: मग वाट कसली पाहताय? लगेचच आपल्या मोबाईलवर न्यूज ऑन AIR हे ऍप डाउनलोड करा आणि जगभरात कुठेही आकाशवाणी सोबत कनेक्ट रहा.
0: आकाशवाणी आता सगळीकडे आपल्या सोबत.
3: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सायंकाळचे 6:35 झाली आहेत. आपल्यासोबत मी आहे रेणुका कौंडिन्य. आता ऐकूया आजच्या उर्वरित आणि उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर म्हणजे 6:40 शाहीर निजामभाई कासमभाई शेख आणि सहकारी यांच्या स्वरातील पोवाडा आपण ऐकू शकाल. 7:15 विधिमंडळ समालोचन मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. 7:30 शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर, यामध्ये ऊस पिकामध्ये कांद्याचे आंतरपीक याविषयी मुक्काम पोस्ट मुठे वडगाव तालुका श्रीरामपूर येथील ठकसेन अण्णासाहेब मुठे यांची मुलाखत. त्यानंतर लगेचच पशुधनाची रोगनिदान सेवा याविषयी मुक्काम पोस्ट लोणी तालुका राहता येथील डॉक्टर निलेश खाडे यांची मुलाखत. सादरकर्ते सुदाम बटुळे. रात्री 7:15 साहित्य सौरभ कार्यक्रमात कुमारी परिमल भाटे या नवोदित कवयित्रीचं कविता वाचन. 8:35 सुगम संगीत. 9:00 हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. आजचा विषय आहे लहान मुलांमधील ॲलर्जीच्या समस्या, कारणं लक्षणं आणि उपचार. सहभागी तज्ज्ञ आहेत बालरोग तज्ज्ञ डॉक्टर सागर वाघ, सूत्रसंचालन वर्षा बांगर यांचं. सादरकर्ते आहेत सुदाम बटुळे. 10:00 जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा. हे होते आजचे उर्वरित कार्यक्रम. श्रोते हो आता उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या गुरुवार दिनांक 2 जुलै 2026. उद्याचं प्रसारण सुरू होईल 5:51 6:05 भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात. 6:25 दिनविशेष. 6:30 चिंतन लेखन शिवाजीराव भोसले यांचं. सकाळी आणि संध्याकाळी 6:35 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात कीटकनाशके वापरताना घ्यावयाची काळजी याविषयी माहिती. 7:15 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात लहान मुलांवरील विविध शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेली माहिती. सादरकर्ते रोशन जाधव. निर्मिती सहाय्य सुचेता गरुडे यांचं. 6:50 त्रिमुखी हॉस्पिटल परिसर कार्यक्रमात नदी पुनरुज्जीवन आव्हाने आणि दिशा याविषयी जलनायक डॉक्टर स्नेहल दोंदे यांची रोशन जाधव यांनी घेतलेली मुलाखत. 6:55 मॅक्केर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक, संकलन समीर दाणी यांचं. 7:25 दिलखुलास

0: हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. 7:40 प्रायोजित कार्यक्रम श्री विश्ववल्लभ आयुर्वेद, 7:55 प्रायोजित कार्यक्रम आयुर्विश्व हेल्थ केअर, 8:15 प्रायोजित कार्यक्रम मॅक केअर हॉस्पिटल आरोग्यावर बोलूक आहे, 8:20 सुगम संगीत, 8:40 वनमहोत्सव सप्ताहानिमित्ताने संरक्षण आणि वनसंवर्धनाचा बारीपाडा पॅटर्न याविषयी पद्मश्री चैत्राम पवार यांची कृष्णा शिंदे यांनी घेतलेली मुलाखत, सादरकर्ते कृष्णा शिंदे, 9:00 रुपेरी गाणी सोनेरी आठवणी, 9:15 द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स अभियांत्रिकीची नवी क्षितिजे ही कार्यक्रम मालिका, यामध्ये ऐकूया डॉक्टर दीपक विधाते यांची भारती कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत, 9:25 प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया, 9:30 ते 10 आणि 2 ते 5 विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. दरम्यान 10:00 हिंदी चित्रपट संगीत, 10:30 मिश्र संगीत, 11:00 मराठी चित्रपट संगीत, 11:15 आपली गाणी, 11:28 NCERTद्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग, 12:00 वनिता मंडळ कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. श्रोते हो, आमचं संध्याकाळचं प्रसारण सुरू होईल 5:02 मिक्स मसाला या कार्यक्रमानं. 5:30 युववाणी मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. 6:00 मराठी चित्रपट संगीत, 6:40 लोकसंगीताच्या कार्यक्रमात हमीद अमीन सय्यद आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील भारुडा आपण ऐकू शकाल. 7:15 विधिमंडळ समालोचन, 7:30 कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठी प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत कृषी अदालत हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम, विषय आहे महाविस्तार AI ॲप शेतकऱ्यांचा मित्र. सहभागी तज्ज्ञ असतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील कृषी अभियांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर सुनील कदम, कोपरगावचे तालुका कृषी अधिकारी मनोज श्रीराम सोनवणे आणि मुक्काम अंजनापूर पोस्ट रांजणगाव तालुका कोपरगाव इथले प्रगतशील शेतकरी संतोष सुदाम गव्हाणे. सादरकर्ते आहेत सुदाम बटुळे. 7:15 मिश्र संगीत, 8:35 सुगम संगीत, 9:00 हॅलो गीतभार हा फोन इन कार्यक्रम, सूत्रसंचालन आणि निवेदन भारती कुलकर्णी यांचं, 10:00 जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा, 10:30 ICC महिला T20 क्रिकेट विश्वचषक 2026 अंतर्गत इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात लंडन इथं खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या उपांत्य क्रिकेट सामन्याचं हिंदी आणि इंग्रजीतून समालोचन सामना संपेपर्यंत दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्या वेळी सहक्षेपित केले जातील. श्रोते हो, एक आठवण, आज रात्री 7:15 आपण ऐकणार आहोत ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता यांना मान्यवरांनी वाहिलेली श्रद्धांजली. श्रोते हो, ही होती आजच्या उर्वरित आणि उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा. श्रोते हो, आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. थोड्याच वेळात ऐकूया लोकसंगीत.
1: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
2: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
1: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
2: फोन नंबर 0241-235-3515,
1: मोबाईल 960-44-988-36.
3: पालक बंधू भगिनींनो, दृष्टीदोष असलेल्या मुला मुलींच्या शिक्षणासाठी सुवर्ण संधी. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर येथील नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थेच्या निवासी अंधशाळेत इयत्ता 1 ते 8 पर्यंत मोफत प्रवेश सुरू आहेत. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच निवास, कपडे, गणवेश, लॉकर आणि इतर आवश्यक सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिल्या जातात. लवकरच ही अंधशाळा नव्या प्रशस्त इमारतीत स्थलांतरित होत आहे. अधिक माहितीसाठी आणि प्रवेशासाठी आजच संपर्क साधा, असं आवाहन नॅपचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट भागचंद चुडीवाल यांनी केलं आहे. संपर्क 73-85-36-20-12.
4: वेळेवर पेरणी, भरपूर उत्पादनाची खात्री.
5: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार? बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
4: मी पिकांबद्दल नाही, NPS संचय बद्दल बोलतोय.
5: सर, हे NPS संचय काय आहे?

0: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण पीएफआरडीए द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच एनपीएस संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार एनपीएस संचय सोबत.
1: आपल्या चिमुकल्यांसाठी घेऊन येत आहोत मुंबईच्या नामवंत कलाकारांचा धम्माल सेलिब्रिटी बालनाट्य महोत्सव.
2: पद्मश्री पुरस्कार प्राप्त विनोदी अभिनेत्री नयना आपटे आणि लेखक दिग्दर्शक अभिनेते प्रवीण भारदे यांची मुंबईची धम्माल बालनाट्य
1: 3 जुलै रोजी धम्माल भूत बंगला आणि मोबाईल गेम्स विरुद्ध छोटा पैलवान.
2: 4 जुलै गुलाबी साडीतली कॉमेडी चेटकिन आणि मला आई बाबा हवेत.
1: सायंकाळी 7 वाजता माऊली सभागृह अहिल्यानगर या ठिकाणी.
2: एका तिकिटात 2 नाटकांचा आनंद.
1: तिकिटासाठी संपर्क 99705-68373.
3: श्रोते हो, लोकसंगीताच्या कार्यक्रमात ऐकूया निजामभाई कासमभाई शेख आणि सहकारी यांच्या स्वरातील पोवाडा.

निजामभाई कासमभाई शेख आणि सहकारी यांच्या स्वरातील पोवाडा आपण ऐकला. याबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वाजता विधिमंडळ समालोचन मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारत जी रामजी कायदा आजपासून देशभरात लागू. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधानसभेत सादर. विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची बिनविरोध निवड. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 183.50 रुपये कपात. ज्येष्ठ दिग्दर्शक विजया मेहता यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. आणि राज्यात पावसाचा जोर वाढला. मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरू. रोजगाराची हमी देणारा विकसित भारत जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा 2025 आजपासून देशाच्या ग्रामीण भागात लागू झाला. प्रत्येक आर्थिक वर्षात 125 दिवसांच्या वेतनासह रोजगाराची हमी देणारा हा कायदा ग्रामीण भारतातला भारताला सक्षम करेल असा विश्वास ग्रामविकास मंत्रालयानं व्यक्त केला आहे. याच्या अंमलबजावणीसाठी यंदाच्या आर्थिक वर्षात 95,692 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विहित मुदतीत काम न मिळाल्यास बेरोजगारी भत्ता देण्याची तरतूद नव्या कायद्यात आहे. हा कायदा जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणार आहे. पात्र कामगारांना दररोज रोजगार मिळावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या समन्वयातून सर्व तयारी पूर्ण केली आहे असं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. राज्यातल्या महिला शेतकरी आणि शेतात काम करणाऱ्या महिला शेतमजुरांना त्या शेतकरी असल्याचा दाखला देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक आज विधानसभेत सादर करण्यात आलं. अशा दाखल्यामुळे शेती आणि त्यासंबंधित असणाऱ्या सर्व सुविधा तसंच सेवांचा फायदा या महिला शेतकऱ्यांना मिळू शकणार आहे. यामध्ये कर्जमाफी, शेतीविषयक सवलती, बी बियाणं, खतं, शेतीविषयक कर्ज, पीक विमा आदी सेवांचा समावेश यामध्ये आहे. हे विधेयक कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी विधानसभेत सादर केलं. पीसीपी एनडीटी कायद्याअंतर्गत आयव्हीएफ सेंटर, सोनोग्राफी सेंटरची तपासणी करण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेत केली. ठाणे जिल्ह्यात बदलापूरमध्ये झालेल्या स्त्री बीज तस्करी प्रकरणी ते बोलत होते. राज्यातली डॉक्टरांची रिक्त पदे भरण्यासाठी कार्यवाही सुरू असल्याचं ते म्हणाले. राज्यातल्या ठेवीदारांच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण सुधारणा विधेयक राज्य

0: सरकारनं आज विधानसभेत सादर केलं. फसवणूक करणाऱ्यांच्या संपत्तीचा वर्षभरात लिलाव करून ठेवीदारांचे पैसे जलद परत करणे यामुळे शक्य होईल अशी आशा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधेयक मांडताना व्यक्त केली. राज्य विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची आज एकमतानं निवड झाली. ही नियुक्ती निवडणूक होऊन नाही तर एकमतानं होणं ही या सभागृहाची परंपरा असून ती यंदाही तशीच व्हावी असं सांगून महाविकास आघाडीचे उमेदवार जगन्नाथ अभ्यंकर यांनी आपला अर्ज मागे घ्यावा अशी विनंती संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. त्यानुसार अर्ज मागे घेतल्याची घोषणा अभिजित वंजारी यांनी केली. त्यानंतर आवाजी मतदानानं सचिन अहिर यांची एकमतानं उपसभापतीपदी निवड झाली. पेट्रोलियम कंपन्यांनी आजपासून 19 किलोच्या व्यावसायिक LPG सिलेंडरच्या किमती 183.50 रुपये कमी केल्या आहेत. त्यामुळे दिल्लीत हा सिलेंडर 2,930 रुपयांना मिळेल. या कपातीमुळे हॉटेल्स, कॅन्टीन तसंच इतर संबंधित व्यवसायांना दिलासा मिळणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सुप्रसिद्ध नाट्य आणि चित्रपट दिग्दर्शक विजया मेहता यांच्या पार्थिवावर आज मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचं काल रात्री त्यांच्या निवासस्थानी निधन झालं. त्या 92 वर्षांच्या होत्या. विजयाबाई या नावानं त्या कलावर्तुळात सुपरिचित होत्या. मराठी प्रायोगिक नाट्य चळवळीचा पाया त्यांनी घातला होता. नाट्य दिग्दर्शनात त्यांनी नवीन जागतिक विचार तसंच नवीन आयाम जोडले. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या बॅरिस्टर, सखाराम बाइंडर, हमीदाबाईची कोठी, महानिर्वाण, पुरुष, हैवदन, वाडा चिरेबंदी इत्यादी नाटकांनी मराठी रंगभूमीवर इतिहास घडवला. रावसाहेब पेस्तंजी यासारख्या चित्रपटांमधून तसंच स्मृतिचित्रे सारख्या मालिकेतून त्यांनी आपला ठसा उमटवला होता. आपल्या दीर्घ कारकिर्दीत त्यांनी अनेक कलाकार घडवले. त्यांच्या या योगदानाबद्दल 1975 सालचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार त्यांना मिळाला होता. तर 1986 साली रावसाहेब या चित्रपटातल्या भूमिकेबद्दल त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. आधुनिक मराठी नाट्यसृष्टीच्या शिलेदार आणि नाट्यक्षेत्रातल्या उत्कृष्टतेप्रती अमिट निष्ठा ठेवणाऱ्या रंगकर्मी आपण गमावले आहेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. रंगमंच आणि पडद्यावरचा नावाजलेला चेहरा आणि मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ निर्मात्या दिग्दर्शक विजया मेहता यांच्या निधनानं एका पिढीचं प्रतिनिधित्व करणारा एक चेहरा काळ्याच्या पडद्याआड गेला अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केलं आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनीही दुःख व्यक्त केलं आहे. ज्येष्ठ अभिनेता मोहन आगाशे विजयाबाईंना आदरांजली वाहताना म्हणाले,
1: पूर्ण आयुष्य दरम्यान रंगभूमी करता आणि पुढे इवन रंगभूमी क्रॉस करून नंतर ज्या मीडिया आल्या त्यात त्यांनी रावसाहेब सारखा सिनेमा पण केलेला आहे, एक उत्तम सिरियल पण केलेली आहे. त्यामुळं ऑडिओ व्हिज्युअल या मीडियमचं त्यांना उत्तम भान होतं. ज्यांच्यापासून अनेक लोक शिकलेले आहेत, इवन जब्बार पटेल त्यांना गुरु मानतात, असा एक प्रदीर्घ प्रवास त्यांनी केलेला आहे.
0: राज्यात अनेक ठिकाणी आज पावसानं जोरदार हजेरी लावली. मुंबईतल्या गोरेगाव, जोगेश्वरी, मालाड, बोरीवली आणि मुलुंड या पश्चिम उपनगरांमध्ये तसंच भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला या पूर्व उपनगरांमध्ये आज जोरदार पावसाची नोंद झाली. नवी मुंबई आणि ठाणे येथेही आज जोरदार पाऊस झाला. पावसामुळे नेरूळ, उरण फाटा, कोपरखेरणे, दहिसरगाव, सानपाडा या भागात पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम होऊन जनजीवन विस्कळीत झालं. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर आज सलग तिसऱ्या दिवशी कायम होता. चिपळूण गुहागर मार्गावर अतिपावसामुळे माती रस्त्यावर आली तर लांजा तालुक्यातल्या मुंबई गोवा महामार्गावर वेरळ घाटात दरड कोसळल्याची घटना घडली. पालघर जिल्ह्याला उद्या रेड अलर्ट असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातल्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही पावसाचा जोर कायम आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 3 ते 5 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. समुद्र खवळलेला असून ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरू आहे. त्यामुळे शहराला पाणी पुरवणाऱ्या 7 तलावात सुमारे 1 अब्ज लिटर इतका पाणीसाठा वाढला आहे. या सर्व तलावात सुमारे 70 लाख लिटर इतकाच पाणीसाठा शिल्लक होता. यंदा पाऊस लांबल्यानं

0: मुंबईकरांसाठी पाणी कपातीचं संकट निर्माण झालं होतं. मात्र या पावसामुळे हे संकट दूर होईल अशी अपेक्षा आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 444 अंकांची वाढ झाली आणि तो 76,923 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 140 अंकांची वाढ नोंदवत 24,006 अंकांवर बंद झाला. ईशान किशन यानं ताज्या ICC क्रिकेटपटू क्रमवारीत आपला सहकारी अभिषेक शर्माला मागे टाकत T20 आंतरराष्ट्रीय फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं आहे. आज जाहीर करण्यात आलेल्या ICC ताज्या क्रमवारीनुसार बेलफेस्ट इथं आयर्लंड विरुद्ध झालेल्या 2 सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेत भारताचा 0-2 असा पराभव झाला असला तरी ईशान किशननं आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम रेटिंग मिळवत अव्वल स्थान गाठलं आहे. अमेरिकेत सुरू असलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या राऊंड ऑफ 32 सामन्यात आज रात्री अटलांटा इथे इंग्लंडचा मुकाबला कांगो प्रजासत्ताकाशी होणार आहे. सिएटलमध्ये बेल्जियमचा सामना सेनेगलशी तर कॅलिफोर्नियात सॅन्टाक्लारा इथे यजमान अमेरिकेची लढत बोस्नियाबरोबर होणार आहे. गेल्या 24 तासात बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस पडला तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली. विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस पडला. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकण मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारत जी राम जी कायदा आजपासून देशभरात लागू. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधानसभेत सादर. विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची बिनविरोध निवड. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 183.50 रुपये कपात. ज्येष्ठ दिग्दर्शक विजया मेहता यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. आणि राज्यात पावसाचा जोर वाढला. मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या ॲपवरील आमचं लाईव्ह स्ट्रीमिंग आपण ऐकत आहात. 7:10 झालेली आहेत.
2: श्रोते हो, ज्यांनी असंख्य सुमधूर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
3: भावनेला लकटून गाणं प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत. निर्मळ सात्विक असा त्यांचा तो स्वर.
2: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

श्रोतेहो महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
0: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे

0: अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्यांनी बरं का, कारण
1: आपुलकी आधार
0: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता वनिता मंडळात
0: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲप वर
2: आपुलकी या घरात।

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.

0: श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
0: श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
3: भावनेला लकटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

0: संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. आजचं विधिमंडळ समालोचन. श्रोतेहो, या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत गौरीशंकर घाळे.
1: डॉक्टर्स डेचं औचित्य साधत 1400 डॉक्टरांच्या नियुक्तीचे आदेश जारी. सर्पदंशाला राज्यात नोटिफाईड डिसीज अर्थात अधिसूचित आजार घोषित करण्यासाठी विधी आणि न्याय विभागाला प्रस्ताव पाठवणार. राज्यात सोनोग्राफी तसंच IVF केंद्रातील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी विशेष पथकांकडून राज्यभर तपासणी. ही होती विधानसभेच्या आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. आरोग्य विभागातील मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळानं 5,000 नव्या पदांना मान्यता दिली आहे. या आठवड्यात पदभरतीची प्रक्रिया वेगाने राबवण्यात येईल. तसंच आजच्या डॉक्टर्स दिनी 1400 डॉक्टरांच्या नियुक्तीचे आदेश जारी करण्यात येत आहेत. त्यानंतर आणखी 600 डॉक्टरांची भरती केली जाणार आहे. ही माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सभागृहात दिली. भाजप सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी रुग्णालयातील रिक्त पदांबाबत मांडलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. रुग्णालयांच्या बांधकामांबाबत शासनाने प्राधान्यक्रम निश्चित केला असून 50, 70, 75 आणि 90% पूर्ण झालेल्या प्रकल्पांना प्राधान्यानं निधी देण्यात येणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. राज्यात सोनोग्राफी तसंच IVF केंद्रांद्वारे होणारे गैरप्रकार तसंच गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याचं उल्लंघन रोखण्यासाठी विशेष पथकं नियुक्त करण्यात आली असून राज्यभर तपासणीची धडक मोहीम राबवण्यात आल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सभागृहात दिली. समाजवादी पार्टीचे सदस्य अबू आझमी यांनी विनापरवाना IVF केंद्रांवरील कारवाईबाबतचा तारांकित प्रश्न मांडला होता. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य हरीश पिंपळे, अजय चौधरी, योगेश सागर आणि राहुल पाटील यांनी उपप्रश्न केले. स्त्रीबीज तस्करी, IVF केंद्रांद्वारे होणारे गैरप्रकार आणि गर्भलिंग निदान प्रतिबंध कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर अधिक प्रभावी तसंच कडक कारवाई करता यावी यासाठी मकोका कायद्याच्या तरतुदी लागू करण्यासाठी येत्या हिवाळी अधिवेशनात आवश्यक कायदा करण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं. राज्यातील सर्व नर्सिंग महाविद्यालयांमध्ये शिस्त, नियमितता आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं प्रमाणित कार्यपद्धती अर्थात SOP लागू केली जाईल अशी माहिती आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी भाजप सदस्य प्रवीण दटके यांच्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. राज्यभरातील आपले सेवा केंद्रांमधील ग्रामपंचायत संगणक परिचालकांना दर महिन्याच्या 1 ते 5 तारखेदरम्यान नियमितपणे मानधन अदा केलं जाईल असं आश्वासन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी या संदर्भातील तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिलं. नागपूर महापालिकेत प्रशासक असताना कचरा उचलण्यासाठी नियुक्त केलेल्या कंत्राटदारांविरोधात झालेल्या चौकशीतून जे समोर आलं असेल त्यानुसार कारवाई करण्याचं आश्वासन नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सभागृहात दिलं. नागपूर महापालिकेतील विकास कामांबाबत काँग्रेस सदस्य नितीन राऊत यांच्या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेला त्या उत्तर देत होत्या. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजने

0: येथील गैरव्यवहार प्रकरणी 1 जुलै 2024 पासून आतापर्यंत अनेक रुग्णालयांवर कारवाई केल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सभागृहाला दिली. 1 जुलै 2024 पासून आरोग्य विभागाने गैरव्यवहार करणाऱ्या 19 रुग्णालयांवर कारवाई करून त्यांचे परवाने रद्द केले आहेत. 49 रुग्णालयांचे परवाने निलंबित केले आहेत. 66 रुग्णालयांविरोधात दावे दाखल केले आहेत. 136 रुग्णालयांवर 2,39,00,000 रुपयांची दंड आकारणी केली आहे अशी माहिती आंबेडकर यांनी दिली. सदस्य राहुल आहेर यांच्या लक्षवेधीवरील चर्चेच्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. सर्पदंशावर प्रभावी उपाययोजना म्हणून सर्पदंशाला राज्यात नोटिफाईड डिसीज अर्थात अधिसूचित आजार घोषित करण्यासाठी विधी आणि न्याय विभागाला प्रस्ताव पाठवण्यात येईल. तसंच विभागीय सर्पविष बँक म्हणजे वेनम बँक तयार करण्यासाठी हाफकिन वन विभाग तसंच संबंधित यंत्रणांना घेऊन बैठक घेऊन धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सभागृहात दिली. भाजप सदस्य विक्रम पाचपुते यांनी सर्पदंशाचा तसंच त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंचा आणि सर्पदंशविरोधी लसींमध्ये करावयाच्या सुधारणांचा मुद्दा लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून उपस्थित केला होता. यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना आरोग्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्पदंश उपचार लसींचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचंही ते म्हणाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सदस्य जयंत पाटील यांनी हाफकिनला निधीची कमतरता जाणवत असल्याचं पोलिओ तसंच सर्पदंशविरोधी लसीचं उत्पादन ठप्प असल्याचा मुद्दा मांडला. या संदर्भात 8 दिवसात बैठक घेऊन निधी उपलब्ध करून देऊ असं आंबेडकर म्हणाले. वित्तीय संस्थांमधील ठेवीदारांच्या हितसंबंधांच्या रक्षणाच्या उद्देशानं या संदर्भातील कायद्यात सुधारणा करण्यास विधानसभेनं मान्यता दिली. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी या संदर्भातील सुधारणा विधेयक सभागृहात मांडलं. त्यानुसार वित्तीय संस्थांच्या मालमत्ता जप्त करण्यासाठीच्या विशेष न्यायालयांच्या कार्यवाहीत 2 पेक्षा जास्त तहकुबी घेता येणार नाहीत. तसंच अपवादात्मक स्थितीत विशेष बाब म्हणून एका अतिरिक्त तहकुबीची तरतूद या सुधारणेद्वारे करण्यात आली आहे.
1: विधानसभेतील कामकाजाचं समालोचन आपण ऐकत होतात. लेखन केलं होतं गौरीशंकर घाळे यांनी. आता ऐकूया विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत अनुराग कांबळे.
0: विधान परिषद उपसभापतीपदी सचिन अहिर यांची एकमतानं निवड. पुण्यातील रेडीमिक्स काँक्रीट प्रकल्पांवर प्रदूषण नियंत्रणासाठी कठोर अंमलबजावणी करणार पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची माहिती. नाशिक त्र्यंबकेश्वर VIP दर्शनातील गैरप्रकार आणि सुरक्षा रक्षक भाविक वाद प्रकरणाची चौकशी सुरू राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची माहिती. ठाणे जिल्ह्यातील रेड आणि ऑरेंज झोनमधील उद्योगांबाबत बैठक घेणार पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची माहिती. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची क्षणचित्र. पुणे शहरातील रेडीमिक्स काँक्रीट प्रकल्पांमुळे मुठा नदीचं प्रदूषण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका इथे बैठक घेऊन नदी पुनर्जीवन प्रकल्प सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प तसंच RMC प्रकल्पांच्या प्रदूषण नियंत्रण उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला आहे. नियमांचं पालन न करणाऱ्या प्रकल्पांवर सातत्यानं कारवाई केली जात असून यापुढेही नियमित बैठका घेऊन परिस्थितीवर लक्ष ठेवलं जाईल असं पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितलं. यासंदर्भात विधान परिषद सदस्य डॉ परिणय फुके यांनी प्रश्न उपस्थित केला होता. पुण्यातील 105 MRC प्रकल्पांपैकी सर्व प्रकल्प बंद करण्यात आलेले नसून केवळ नियमांचं पालन न करणारे बेकायदेशीरपणे कार्यरत किंवा प्रदूषण नियंत्रणांच्या अटींचं उल्लंघन करणाऱ्या प्रकल्पांवरच कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं MRC प्रकल्पांसाठी नवीन मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत. त्यानुसार सर्व प्रकल्पांना बंदिस्त व्यवस्था, धूळ नियंत्रणासाठी स्प्रिंकलर, वाहनांच्या टायर धुण्याची व्यवस्था आणि इतर प्रदूषण नियंत्रण उपाययोजना बंधनकारक करण्यात आल्या आहेत. या मार्गदर्शक तत्वांचं पालन न करणाऱ्या प्रकल्पांवर कठोर कारवाई केली जाईल. मुठा नदीच्या प्रदूषणासाठी केवळ RMC प्रकल्प जबाबदार नसून सांडपाणी हेही मोठं कारण असल्याचं नमूद करत त्यांनी सांगितलं की नदी प्रदूषण कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर STP उभारण्याचं काम सुरू आहे. पाण्याच्या गुणवत्तेचं ऑनलाईन निरीक्षणही करण्यात येत आहे असंही मंत्री मुंडे यांनी नमूद केलं. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मंदिरात VIP दर्शनासंदर्भातील गैरप्रकार आणि सुरक्षा रक्षक आणि भाविक यांच्या झालेल्या वादाच्या दोन्ही प्रकरणांची सखोल चौकशी सुरू असून अहवालानुसार दोषींवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिली. सदस्य सुनील शिंदे यांनी विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. मंदिरात भाविकांशी सौजन्यपूर्ण आणि सन्मानपूर्वक वर्तन सुनिश्चित करण्यासाठी संबंधित यंत्रणेला आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मंदिरातील दर्शन व्यवस्था अधिक सुसूत्र करण्यात आली आहे. ऑनलाईन पोर्टलद्वारे दररोज सुमारे 2,000 भाविकांना तर

0: ऑफलाईन व्यवस्थेद्वारे सुमारे 7,000 भाविकांना दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे अशी माहिती त्यांनी दिली. मंदिर परिसरात शिस्तबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने दर्शन व्यवस्था राबवण्यासोबतच भाविकांना सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी प्रशासन आवश्यक त्या उपाययोजना करणार असल्याचंही राज्यमंत्री जयस्वाल यांनी स्पष्ट केलं. ठाणे जिल्ह्यात रेड आणि ऑरेंज झोनमधील उद्योगांची संख्या जास्त आहे, त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील रेड आणि ऑरेंज झोनमधील उद्योगांमुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणाच्या प्रश्नांवर लवकरच बैठक घेण्यात येईल असं पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितलं. सदस्य सुनील शिंदे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर त्या बोलत होत्या. मंत्री मुंडे म्हणाल्या की वाढत्या प्रदूषणाच्या तक्रारींची दखल घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामध्ये मनुष्यबळ वाढवण्याची प्रक्रिया सुरू असून आवश्यकतेनुसार नियमित आणि कंत्राटी पदावर भरती केली जाणार आहे. प्रदूषणाबाबत जनजागृती वाढल्यामुळे तक्रारींमध्ये मोठी वाढ झाली आहे. या तक्रारींवर तातडीने कारवाई करण्यासाठी सध्या उपलब्ध कर्मचारी अपुरे पडत असून MPCB मध्ये अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ यवतमाळ इथून निवडून आलेले सईद खान यांनी बुधवारी परिषदेच्या सदस्यपदाची शपथ घेतली. विधान परिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी सदस्य सईद खान यांना विधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ आपल्या दालनात दिली. विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी निवडणूक प्रश्नोत्तरांच्या तासानंतर सभागृहात घेण्यात आली. या पदासाठी परिषदेचे सदस्य सचिन अहिर आणि जगन्नाथ अभ्यंकर या दोन सदस्यांचे प्रस्ताव प्राप्त झाले होते. संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अभ्यंकर यांचा प्रस्ताव मागे घ्यावा यासाठी विरोधी पक्षांना आग्रह केला. हा आग्रह मान्य करत प्रस्ताव मागे घेण्यास तयार असल्याचं सदस्य अनिल परब यांनी जाहीर केलं. तर अभ्यंकर यांच्या प्रस्तावाला अनुमोदक असलेले अभिजित वंजारी यांनीही हा प्रस्ताव मागे घेत असल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे उपसभापती पदासाठी सचिन अहिर यांचे 3 प्रस्ताव असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर सभापती राम शिंदे यांनी उपसभापती पदाच्या निवडीचा प्रस्ताव मताला टाकला. त्याला सर्व सदस्यांनी एकमतानं पाठिंबा दिला. त्यानंतर सभापती राम शिंदे यांनी सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड झाल्याचं जाहीर केलं. अहिर यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पक्षांनी सभागृहाच्या उच्च परंपरांचा मान राखत एकमतानं ही निवड करण्याचा निर्णय घेतला. यामुळे संसदीय लोकशाही अधिक बळकट झाली असून सभागृहाच्या सुदृढ परंपरा जपण्याची सामूहिक भावना अधोरेखित झाली आहे. उपसभापतीपदी सचिन अहिर यांच्या झालेल्या निवडीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं अभिनंदन करत त्यांच्या प्रदीर्घ राजकीय अनुभव, संतुलित दृष्टिकोन आणि सर्वसमावेशक नेतृत्वाचा सभागृहाच्या कामकाजाला निश्चितच लाभ होईल असा विश्वास व्यक्त केला. सर सभापती राम शिंदे यांनी उपसभापतीपद हे केवळ सन्मानाचं नसून अत्यंत जबाबदारीचं पद असल्याचं सांगून ते सभागृहाचं कामकाज निष्पक्षपणे, संयमाने आणि संसदीय नियमांचं पालन करून चालवतील, सभागृहातील सर्व सदस्यांना समान न्याय देत लोकशाही मूल्य आणि संसदीय परंपरा अधिक समृद्ध करण्याचं कार्य उपसभापती सचिन अहिर करतील असा विश्वास व्यक्त केला. सर्वसामान्य जनता, कष्टकरी, कामगार आणि महाराष्ट्राच्या मातीशी असलेली माझी बांधिलकी कालही होती, आजही आहे आणि उद्याही कायम राहील. उपसभापती म्हणून पक्षभेद न करता प्रत्येक सदस्याला समान न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीन अशी ग्वाही विधान परिषदेचे नवनिर्वाचित उपसभापती सचिन अहिर यांनी दिली.
1: विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकत होतात. लेखक होते अनुराग कांबळे. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात.

0: संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत.
1: श्रोते हो, आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. संध्याकाळचे 7:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम बटुळे

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आज बुधवार भारतीय सौर दिनांक 10 आषाढ शके 1948 अर्थात 1 जुलै 2026। श्रोतेहो, आता ऐकूया ऊस पिकामध्ये कांद्याचे आंतरपीक याविषयी मुक्काम पोस्ट मुठे वडगाव तालुका श्रीरामपूर येथील ठकसेन अण्णासाहेब मुठे यांची मुलाखत।
1: मुठे साहेब नमस्कार, स्वागत आहे आपलं आजच्या किसानवाणी कार्यक्रमामध्ये। साहेब मुठे साहेब, सुरुवातीला आपण ऊसामध्ये आंतरपीक घ्यावं, ऊसामध्ये काही त्याच्याबरोबरीने जोडपीक असावं या विचारांपर्यंत आपण कसे आलात आणि ऊसामध्ये कांद्याची म्हणून निवड आपण कशी केली?
2: सर, मी कृषी विज्ञान केंद्राशी संपर्कित शेतकरी असल्यामुळं त्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन घेतो आणि ऊस पिकाचा खर्च कसा कमी करता येईल या दृष्टीनं मी त्या आंतरपिकाकडे वळलो।
1: आपण कांद्याकडे वळालात, मग एकूणच आता कांद्याची लागवड करताना आता आपण रोपाद्वारे बहुतेक शेतकरी लागवड करतात, कांद्याचं म्हणजे रोपं आधी तयार करतात, पण आपण ऊसामध्ये कांद्याचं आंतरपीक घेतो आहे, तर मग याचं सुरुवातीपासूनचं नियोजन कसं आपण करतो आणि कांद्याची लागवड आपण ऊसामध्ये कशी प्रकारे करतो, मग त्याच्यामध्ये ऊसामधलं अंतर आपण किती निश्चित करतो?
2: आपण ट्रॅक्टरच्या साह्यानं ऊसामध्ये कांदा पेरणी पहिली करून घेतो सर। त्या पेरणी यंत्राला दोन्ही साईडनं रेजर असल्यामुळं मध्ये ॲटोमॅटिक बेड तयार होतो, त्याच्यावर 7 लाईनमध्ये कांद्याची पेरणी होती आणि पहिले कांद्याची पेरणी केल्यानंतर ऊसाची सरी तयार होती, बेड तयार होतो, कांद्याची पेरणी होऊन जाते। नंतर त्यामध्ये 2 डोळ्याच्या टिपराचं आपण ऊसाच्या बियाण्याची लागवड करतो। बियाणं तयार करताना थोडेसे खराब डोळे बाजूला काढून अशा पद्धतीनं परफेक्ट ऊसाचं बियाणं आपण काढून घेतो आणि ते कोरड्या सरीतच आपण पसरून घेतो। सर्वसाधारण 1 फूट 1.5 फुटाच्या अंतरानं अंतर ठेवून ते 2 डोळ्याची टिपरी आपण त्या सरी

0: मध्ये डायरेक्ट पसरून घेतो, नालीमध्ये. नालीमध्ये पसरल्यानंतर जेवढं क्षेत्र तुमचं तुषारमध्ये येतं भिजवायला, तेवढं क्षेत्रावर तुषार चालवलं 2-3 तास म्हणजे ते कांद्यापुरतं पाणी आणि ऊसाची लागवड दाबण्यापुरतं पाणी त्याला ते मिळू शकतं. मग दुसऱ्या दिवशी तुषार बंद करायचं आणि फक्त मॉर्निंग वॉक सारखं त्या टिपरावर चालत जायचं, तुमची ऊसाची लागवड झाली आणि कांद्याची लागवड झाली.
1: निश्चितच, म्हणजे आपण आधी रिझर्वच्या साह्याने आपण बेड आणि त्याच्यामध्ये पेरणी एकत्रच आपली होऊन जाते. नंतर त्याच्यामध्ये 4.5 ते 5 फुटापर्यंत आपल्या दोन उसारामध्ये ऊस असतात, त्याच्यात आपण कोरड्या सरीमध्ये ऊसाची टिपरं पसरून घेतो, तुषारने त्याला आपण पाणी देतो आणि दुसऱ्या दिवशी फक्त आपण एक नॉर्मल त्याच्यावरून चालत जातो. त्याच्या प्रकारे आपली लागवड यशस्वी पद्धतीने याच्यामध्ये होऊन जाते. आता एकूणच या सगळ्या प्रक्रियेमध्ये बीजप्रक्रियेचं काही आपण आता कांद्या बियाण्याच्या दृष्टीने किंवा ऊसाच्या दृष्टीने बीजप्रक्रिया आपण काही करतो का?
0: कांद्याला ट्रायकोडर्माची बीजप्रक्रिया करतो, काही रासायनिकमध्ये असेल तर 22-23 करतो. ऊसाला बेणे प्रक्रिया करतो, आझोटोबॅक्टर वगैरे जे जीवाणू खतं त्यात बुडून ते लागवड केली जाते.
1: निश्चितच, म्हणजे याच्यामध्ये आपला दुहेरी फायदा होतो, कांद्याची पेरणी आणि त्याच्याबरोबर ऊसासाठीच्या सऱ्या ह्या दोन्ही एकत्रच होऊन जातो. त्याच्यामध्ये सुद्धा आपला मोठ्या प्रमाणामध्ये खर्च
0: करण्याची गरज पडत नाही, परिणामी नफ्याचं प्रमाण वाढतं तुमचं.
1: नक्कीच नक्कीच. आता ऊसामध्ये मग आपण लागवड केल्यानंतरच्या आंतरमशागती काही कराव्या लागतात, लहान बांधणी असते, खत व्यवस्थापन असतं. आता आपलं कांदा पण आहे, ऊस पण आहे, सुरुवातीचा आपण ठिबकनी पाणी याच्यामध्ये देतो, तर एकूणच मग आता या दोन्ही पिकांच्या दृष्टीने आंतरमशागतीचं व्यवस्थापन आपण कसं करतो?
0: आंतरमशागतीला पंपाच्या नोजलला हुड लावून आपण फक्त कांदा सेपरेट स्प्रे करू शकतो, कारण ती लागणी जाऊ शकत नाही हुड लावल्यामुळं. आणि लागणीमध्ये जर तुम्ही दिलं समजा तर लागण उतरूस तर काही तर 2-3 पानावर असेल तर निम्या मात्रेत रासायनिक कीटकनाशक 1 मिलिंग घेत असेल तर 0.5 मिलिंग घ्या तरी रिझल्ट मिळतो, कारण तण हे छोटं असतं, ते निम्या मात्रेत सुद्धा कंट्रोल होऊ शकतं आणि परिणामी तुमचं जमिनीवर त्याचा परिणाम विशेष जाणवत नाही, कारण मात्राही तुम्ही नेहमीच दिलेली असते.
1: नक्कीच, म्हणजे आपण पाणी दिल्यानंतर साधारण पहिली फवारणी मग तणनाशकाची आपण किती दिवसांनी घेतो?
0: 18-20 दिवसांनी कांद्याची फवारणी घेतो साहेब, आणि त्याच दरम्यान लागणीची जर उतरायच्या आत जर घेतली तर 50% नियोजन तणाचं होऊन जातं.
1: ऊस लागवड उतरायच्या आधी साधारण 15-18 दिवसांनी आपण कांद्यामध्ये हूड लावून पहिली तणनाशकाची फवारणी घेऊन टाकता, ज्याच्यातून बारीक पानावरचं तण मोठ्या प्रमाणात नियंत्रित होऊन जातं. निश्चितच. मग आता खत व्यवस्थापन आपल्याला याचं कसं करतो आपण, ऊसासाठीच असेल कांद्यासाठीच असेल?
0: आपण समजा नांगरट केल्यानंतर रोटाव्हेटर मारतो, त्या रोटाव्हेटर पुढं सर्वसाधारण 1:4 गुणे सुपर फॉस्फेट आणि 1 पोटॅश हे लगेच आपण त्यावेळेसच बेसल डोसमध्ये देऊन टाकतो, त्या दोन्ही कांदा आणि ऊसाचं दोघांचं पण खत नियोजन होऊन जातं. त्याच्यानंतर जे वॉटर सोल्युबल खत आहे समजा स्प्रेचे, तर आपण 1 महिन्याच्या आत त्याला कांद्याला आणि ऊसाला पण 19-19-19 ह्या विद्राव्य खताचा स्प्रे करतो. त्याच्यानंतर 55-60 दिवसांनी 0-52-34 या विद्राव्य खताचा स्प्रे करतो, त्यामध्ये वेगळं दोन्ही पिकाला त्याचा फायदा होतो. 75-80 दिवसांनी 0-0-50 ची स्प्रे करतो, ते पण दोन्ही पिकाला खत व्यवस्थापन त्याचं होऊन जातो.
1: निश्चितच, म्हणजे खत व्यवस्थापन आपण एकूण बेसल डोस अधिक टाकून घेतो, त्याच्यानंतर फॉल्युअर स्प्रे ठिबकद्वारे जे आपण पाणी देतो त्याच्यामधून आपण खत व्यवस्थापन ह्या दोन्हीचं दृष्ट, पण ठिबकमधून खतचं व्यवस्थापन आपण संपूर्ण करतो, मग उत्पादनामध्ये आपल्याला त्याचे परिणामकारक काही चांगले परिणाम काही वाईट परिणाम
0: मिळतात? त्याचं कारण असं, बेडवर कांदा असल्यामुळं जमिनीमध्ये वाफ्स असते ती कंटिन्यू असते आणि कमी पाण्यामध्ये आपण जर फ्लोनं पाणी दिलं तर फक्त ऊसाच्या सरीलाच पाणी द्यायचं, कांद्यासाठी सेपरेट पाण्याची व्यवस्था करावं लागत नाही, ते भाजून त्या बेड पूर्ण भिजल्या जातो, त्याच्यामुळं परिणामी तुमची पाण्याची बचत होती, जमिनीमध्ये हवा खेळते आणि वापसा कंडिशन कंटिन्यू असते, त्याच्यामुळं कांद्याची साईज आणि निरोगीपणा हा जास्त त्या कांद्यामध्ये असतो. साईज व्यवस्थित मिळते, बेडवर असल्यामुळं उत्तम निचरा त्या क्षेत्राचा होतो, त्याला वेगळं नियोजन करण्याची गरज पडत नाही.
1: निश्चितच. आता आपण ज्यावेळेस रोपाद्वारे कांद्याची लागवड करतो त्यावेळेस 4-4.5 महिन्यामध्ये कांदा निघून जातो, तर आता आपण हा जो पेरून ऊसामध्ये कांदा केलेला आहे तर ह्याला मग कालावधी एकूण किती लागतो आणि ह्याच्या मग उत्पादनामध्ये याचा, आता तुम्ही सांगितलं की कांद्याची साईज पण चांगली होती, तर मग दोन रोपांमध्ये दोन ओळीमध्ये कांद्याच्या आपण किती अंतर याच्यासाठी ठेवतो आणि मग याचं उत्पादन आपल्याला कसं मिळतं?
0: सर, लावलेला कांदा आणि पेरलेला कांदा 7-8 दिवसाची बारकाईने लगेच

0: शकतो, काही विशेष त्याच्यामध्ये पिरियड जात नाही, कारण रिप्लांटेशन करावं लागत नाही त्या रोपाचं. परिणामी त्या कांदा पिकाची प्रतिकारक शक्तीसुद्धा लावलेल्या कांद्यापेक्षा जास्त असते. आणि वापसा कंडिशनमध्ये रान असल्यामुळं त्या कांद्याची परत टिकवणी त्याच्यातसुद्धा चांगली टिकते.
1: नक्कीच, म्हणजे आपण याच्यामध्ये खर्चाची सुद्धा मोठ्या प्रमाणात बचत केली. एक तर सुरुवातीलाच आपण पेरणी यंत्राद्वारे कांदा पेरला, त्याच्यातूनच ऊसाची सरीसुद्धा आपली निर्माण झाली. त्याच्याचबरोबर आपण कांदा पेरल्यामुळं रोपं वेगळे तयार केले किंवा त्याचं ट्रान्सप्लांटेशन असासुद्धा आपला खर्च आपण झिरो झालेला आहे. आणि त्याचबरोबर
0: खर्चच नाही तुम्हाला, कारण 2000 रुपयात तुमचं हे रान बांधून आणि कांद्याची पेरणी पूर्ण होऊन जाते. एकरी 2000 खर्चात हे टोटल काम होऊन जातं. ऊसाची लागवड तुम्ही फक्त वेगळ्या पद्धतीने, त्याच्यात वेगळा खर्च करण्याची गरज नाही पडत.
1: आणि त्याचबरोबर सतत वापस्यामध्ये कांदा पीक आल्यामुळं त्याची वाढही चांगली होती, वजनही चांगली होती. आपल्याला मग एक एकर ऊस आणि कांदा हे जोड पिकामध्ये कांद्याचं किती उत्पादन मिळेल?
0: सर्वसाधारण तुम्ही जर शेणखत वापरलं सुरुवातीला तर 10 टनापर्यंत कांद्याचं उत्पादन मिळू शकतं. तुम्ही जसं खत व्यवस्थापन करताल त्या पद्धतीने त्याचं ते उत्पन्न देत असतं पीक.
1: निश्चितच, म्हणजे आपण एकूणच ऊसाच्या उत्पन्नाबरोबरच 10 टनापर्यंत कांद्याचं सुद्धा उत्पादन आपल्याला मिळून जातं. आता ऊसासाठीच्या ज्या नंतरच्या मशागती असतात, म्हणजे मोठी बांधणी असेल किंवा ऊसासाठीचं तण नियंत्रण असेल, तर मग ह्यामध्ये काही, म्हणजे कारण बऱ्याच शेतकऱ्यांचा असा अनुभव असतो की ऊसामध्ये काही आंतरपीक केलं तर ऊसासाठीच्या मशागती होत नाहीत, तर मग ह्या मशागती आणि याचं नियोजन मग कशा पद्धतीने आपल्याला?
0: आपण तण नियंत्रण सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे लागवड उतरायच्या आत समजा 2 पानावर तण येतं, त्यावेळेस आपण हुड लावून फक्त सरीच फवारायची ऊसाची, कांद्यावर ते उडू द्यायचं नाही, कारण तेवढी काळजी घ्यावं लागते. तुम्हाला लेबर लावायचं ठरलं तर खूप पैसे लागतात खुरपणीला, त्याच्यापेक्षा थोडंसं तुम्ही दररोज 10 गुंठे जरी फवारलं 4 दिवसात 1 एकर 1 माणूस फवारू शकतो, त्याच्यामुळं तुम्हाला खर्चामध्ये फार मोठी बचत होती.
1: आणि ऊसासाठीची ही मोठी बांधणी वगैरे मग याच्यामध्ये किंवा कांदा काढताना काही ऊसाचा त्रास होतो, कारण 4-5 महिन्यापर्यंत ऊसाची सुद्धा चांगली मोठ्या प्रमाणात वाढ होऊन जाते.
0: कांदा काढताना त्रास होचं काहीच कारण नाही, फक्त वाहतूक बाहेर करावं लागते सर, त्याला काही नाही. बैलगाडीसारखं जर तुमच्याकडं अवजार असेल किंवा छोटा ट्रॅक्टर असेल तर ऊस लहान असतो, तुम्ही मध्ये घालून तो जागेवर सुद्धा तुम्ही तिथं त्याचं काढणी काढू करू शकता, त्यासाठी वेगळे कष्ट करण्याची गरज पडत नाही. दुसरी गोष्ट, तणनाशकाचा वापर केल्यामुळं तुम्हाला खुरपणीचा खर्च पूर्ण वाचतो, तिथं लेबरची गरजच पडत नाही. थोडंफार राहिलं तर थोडे मजूर लावून त्या मजुराच्या साह्याने फक्त तेवढं तण काढून घ्यायचं, पूर्ण नियोजन त्याच्यात होऊन जातं.
1: नक्कीच, म्हणजे हे दोन्ही पिकं आपण अत्यंत म्हणजे सोयीस्कर पद्धतीने केले, त्याच्यामध्ये खर्चामध्ये सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात बचत केलेली आहे, आणि 10 टन म्हणजे बऱ्यापैकी उत्पन्नसुद्धा आपल्याला याच्यातून कांद्याचं मिळालेलं आहे. एकूणच शेतकरी बांधवांना ऊसामधलं हे जे कांदा आंतरपीक आपण घेतो आहे, तर तुमच्या शब्दात तुम्ही काय मार्गदर्शन कराल?
0: मी असं म्हणेल सर की कांदा पिकातून सर्वसाधारण 10 टन उत्पन्न जर मिळालं तर 1000 रुपये क्विंटलनं जरी म्हणलं तर 1 लाखाचं ते उत्पन्न मिळून जातं. परिणामी ऊसाचं जे पीक आहे ते पूर्ण तुमच्या फायद्यात राहतं, पूर्ण बेनिफिट जो ऊसाचं तो पूर्ण बेनिफिट तुमच्या पदरात पडतो, आणि कांद्याचं पिकामधून तो सगळा खर्च निघून जातो. मग ऊसाचं 50 ते 60 टनापर्यंत ॲव्हरेज निघतं, त्याचं पूर्ण तुम्हाला त्याचं पूर्ण बेनिफिटमध्येच राहतं, त्याच्यामुळं खर्चात फार मोठी बचत होती,
1: त्याबरोबरच दुहेरी उत्पन्नसुद्धा आपल्याला मिळतं. मोठे साहेब, आपण आपला दूरध्वनी क्रमांक शेतकरी बांधवांना देऊयात, त्यांना संपर्क आपल्याला सहजतेने करता येईल.
0: 88-30-54-58-59.
1: पुन्हा एकदा सांगतो, 88-30-54-58-59. मोठे साहेब, आकाशवाणीच्या माध्यमातून आपण ऊस पिकामध्ये कांद्याचं आंतरपीक याविषयी शेतकरी बांधवांना तुमचा अनुभव सांगितला, तुम्ही एक नवीन प्रयोग केला, त्या दृष्टीने आपल्याला जे यश मिळालेलं आहे त्यासाठी आपलं अभिनंदन, आणि आपण हे जे शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केलं त्यासाठी आकाशवाणी आणि सर्व शेतकरी बांधव यांच्या वतीने आपले धन्यवाद,
0: हार्दिक आभार मानतो.
2: श्रोतेहो, आत्ताच आपण ऊस पिकामध्ये कांद्याचे आंतरपीक याविषयी मुक्काम पोस्ट मुठे वडगाव तालुका श्रीरामपूर येथील ठकसेन अण्णासाहेब मुठे यांची मुलाखत ऐकली. यानंतर ऐकूया पशुधनाची रोगनिदान सेवा याविषयी मुक्काम पोस्ट लोणी तालुका राहता येथील डॉक्टर निलेश खाडे यांची मुलाखत.
3: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, पशुधनाची रोग निदान सेवा या विषयावरचं मार्गदर्शन आज आपण जाणून घेणार आहोत लोणी तालुका राहता इथले डॉ

0: निलेश खाडे, सेवा करतायत राहता तालुक्यामध्ये, राहता शहरामध्ये. डॉक्टर नमस्कार.
1: नमस्कार.
0: शेतकरी बंधू भगिनींनो, आपण असं म्हणतो की सगळ्यात महत्वाचं एखादा आजार येण्याच्या अगोदर तो आजार येऊच नये म्हणून आपण काळजी घ्यायची, प्रतिबंधात्मक उपाययोजना करायची. आणि दुसऱ्यांदा आपण असं म्हणतो की आजार आल्यानंतर कोणते औषधोपचार आपल्याला करायचे आहेत त्याच्या अगोदर तो आजार काय आहे याचं निदान करणं, लक्षणांवरून आणि विविध गोष्टींवरून ते समजून घेणं. आपण सजीवांच्या बाबतीत जर विचार करायला गेलो तर माणसांच्या बाबतीतले ह्या सगळे रोग निदान आपण करतो आहोत, पण अजून आपण पशुधनाकडे वळलेलो नाहीत. पशुधनाच्या बाबतीत एखादी समस्या निर्माण झाल्यानंतर जर त्याचे सॅम्पल आपण लॅबला पाठवले आणि त्या माध्यमातून जर आपल्याला नेमकं निदान करता आलं तर आपला खर्च कमी होणार आहे आणि उत्पन्न वाढणार आहे. तशा संदर्भातली सेवा आता आपल्या राहता शहरामध्ये डॉक्टर निलेश खाडे यांनी सुरू केलेली आहे आणि आपण त्या सेवेचा आपण विचार करायला भविष्यामध्ये हरकत नाही. अशा पद्धतीची सेवा राहता शहरामध्ये त्यांनी सुरू केली आणि त्यांनी USA PhD केलेली आहे या विषयावर, आणि त्यांचं मार्गदर्शन, त्यांचा सल्ला आपल्याला या माध्यमातून मिळणार आहे. आणि आता इथून पुढे आपल्याला जायचं आहे की ते काय काय करू शकतात आणि आपल्याला त्यांचा कशा पद्धतीनं फायदा होऊ शकेल. तर सगळ्यात सुरुवातीला कुठल्या कुठल्या गोष्टीचं रोगनिदान, कोणकोणत्या आजारांचं रोगनिदान आपण करू शकू आणि कशा पद्धतीचे त्याचे सॅम्पल घ्यावे लागतील याविषयी सांगा.
1: नमस्कार. मी डॉक्टर निलेश खाडे. जसं तुम्ही सांगितलं की ह्युमनमध्ये माणूस आजारी पडल्यानंतर आपण सगळं टेस्टिंग करतो, तसंच त्याचप्रकारे सध्याला व्हेटरनरी फील्डमध्ये तर खूप जास्त आपल्याला डेव्हलपमेंट झालेली आहे आणि पशुविज्ञान शास्त्र जी टेक्नॉलॉजी आहे ही सुद्धा खूप पुढे गेलेली आहे. तर आपण जसं ह्युमनमध्ये किंवा माणसांमध्ये आपण सगळं टेस्टिंग करतो, त्याचप्रकारे आपण व्हेटरनरीमध्ये सुद्धा टेस्टिंग करू शकतो. जे आजार आहेत व्हेटरनरीमध्ये, मस्टायटिस असेल, गुचीरताप असेल, ह्या सगळ्या गोष्टींचं आपण टेस्टिंग करू शकतो. तर याच्यात काय फायदा होणार आहे काय ते आपण आता पुढे बघूच. पण तुम्ही जसा प्रश्न विचारला मला की कुठल्या कुठल्या आजाराचं आपण टेस्टिंग करू शकतो, तर माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा आजार म्हणजे गोचिरताप. हा खूप कॉमनली आपल्या जनावरांमध्ये दिसून येतो आपल्या नगर जिल्ह्यामध्ये, तर हा खूप जास्त आहे. आम्ही बरेचसे सॅम्पल टेस्ट करतो तर त्या सगळ्यांमध्ये बरेच 90% केसेसमध्ये आपल्याला गोचिरतापाचे जंतू दिसून येतात. तर गोचिरतापामध्ये आपल्याला माहिती आहे की दुधाचं प्रोडक्शन आपल्या गाईचं कमी होणार आहे, ती आजारी असल्यामुळे आपलं आर्थिकदृष्ट्या नुकसान होणार आहे. तर गोचिरताप हा एक आजार आहे. पुढे बोलायचं म्हटलं तर मस्टायटिस झाल्यानंतर आपल्याला बघायला मिळतं की आज जनावर व्यवस्थित दूध देत आहे, उद्या सकाळी मस्टायटिस झाला, गाय दूध द्यायची बंद झाली. तर अशा केसेसमध्ये सुद्धा आपण रोगनिदान करू शकतो. मस्टायटिसमध्ये कुठलं अँटीबायोटिक, कुठलं औषध दिलं पाहिजे या दृष्टीने आपण टेस्टिंग करू शकतो. नंतर जनावरांमध्ये बरेचसे असे सुप्त अवस्थेतील रोग असतात जे आपल्याला दिसून येत नाही. गाय चारा व्यवस्थित खाते, ताप नसतो, पण थोडंफार दुधाला कमी पडते. ओके. तर ह्या केसेसमध्ये सुद्धा आपण तिचं रक्त चेक करून आपण त्याचं व्यवस्थित निदान करू शकतो. काही काही वेळेस असं होतं की मिक्स इन्फेक्शन असतात, आम्ही ज्याला मिक्स इन्फेक्शन म्हणतो, की दोन आजार एकत्र असतील, एखादा विषाणूजन्य आजार असेल, एखादा जीवाणूजन्य आजार असेल, त्याच्यासोबत तुम्हाला सुप्ताव असतील, गोचिरताप असेल. तर ह्या सगळ्या आजारांचे आपण योग्य प्रकारे निदान करून कुठली ट्रीटमेंट दिली पाहिजे किंवा कुठल्या आजारावर जे पहिलं लवकर फोकस केला पाहिजे आपण, तर हे सगळं आपण निदानाद्वारे आपण ठरवू शकतो. याच्यानंतर असं आहे की जे समजा जंताचं निदान आहे, वेगवेगळ्या प्रकारचे जंत असतात. आपण काय करतो की जंताचं औषध दिलं म्हटल्यावर आपल्याला म्हणतो की सगळे जंत जातील, पण तसं होत नाही. वेगवेगळ्या प्रकारचे जंत असतात, त्यांना वेगवेगळ्या प्रकारची औषधं लागतात. मग जंताचं पण निदान आपण शेण चेक केल्यानंतर करू शकतो. सर, याच्यानंतर अजून एक मोठा प्रॉब्लेम म्हणजे रिपीट ब्रीडिंग, म्हणजे गाय उलटणे, गाय राहत नाही, गाभण राहत नाही. तर ह्या केसेसमध्ये सुद्धा आपण टेस्टिंग करून आपण निदान करू शकतो की काय प्रॉब्लेम असेल, कुठल्या मिनरल्सची कमतरता आहे किंवा कुठला आजार आहे, काही इन्फेक्शन आहे, तर ते सुद्धा निदान करू शकतो आपण. नंतर दुसरा एक अजून मोठा प्रश्न असा आहे की आपल्या बऱ्याचशा गायांमध्ये फॉरेन बॉडीचा प्रश्न येतो, पोटातील आपण म्हणतो लोखंड. तर याचं निदान आपल्याला लवकर होत नाही. सगळी ट्रीटमेंट बऱ्याच वेळा असं होतं की ट्रीटमेंट झाल्यानंतर आपण म्हणतो की यार कुठल्याच ट्रीटमेंटला गाय रिस्पॉन्स देत नाहीये, तर मग हे फॉरेन बॉडी असू शकते. पण मग ही जर आपण तपासणी आधी केली तर ह्या गोष्टी आपल्याला लवकर समजू शकतात. ते असेल किंवा

0: स्किन इन्फेक्शन असेल, आतासुद्धा जेव्हा सगळीकडे लंपीचं इन्फेक्शन सुरू आहे, तर लंपीसारख्या इन्फेक्शनमध्ये सुद्धा कुठलं दुसरं इन्फेक्शन आहे का ते आपण चेक करू शकतो. त्यात गोचिरताप असेल, दुसरं कुठलं जीवाणूजन्य आजार असेल, तर हे सुद्धा लंपीमध्ये चेक करणं गरजेचं आहे. तर ह्या गोष्टी आपण सगळ्यात चेक करू शकतो. याच्यासोबत हे तर झालं मोठ्या गायांविषयी किंवा मोठ्या जनावरांविषयी. आपण शेळी, मेंढ्या, इवन कुक्कुटपालन याचं सुद्धा रोगनिदान करू शकतो.
1: म्हणजे अशा प्रकारच्या विविध सेवा ज्या आहेत त्या आपल्याला करता येऊ शकतात. सगळ्यात महत्वाचं आपल्याला निदान करता येऊ शकतं, विविध प्रकारचं रोग निदान जे आहे ते करता येऊ शकतं. डॉक्टर, एक महत्वाची मानसिकता जी आहे शेतकरी बांधवांची ती अशी आहे की डॉक्टरांनी येणं, डॉक्टरांनी लक्षणं बघणं, त्यावरून उपाययोजना करणं, अशा पद्धतीची एकंदरीतच मानसिकता शेतकरी बांधवांची झाली आहे. आणि त्यासोबतच जे व्हेटरनरी प्रॅक्टिस करणारे डॉक्टर्स आहेत त्यांची आहे की अंदाज करायचा आणि त्या अंदाज केल्यानंतर त्या माध्यमातून तशी ट्रीटमेंट करायची. आता त्याच्या पुढे जाऊन आपल्या शेतकरी बांधवांना आणखी खर्च वाढायला नको ही शेतकऱ्यांची पण मानसिकता आहे आणि त्यासोबतच व्हेटरनरी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांची मानसिकता आहे. तशा पद्धतीनं काय फायदे होऊ शकतात की रोगनिदान केल्यामुळे शेतकरी बांधवांचे फायदे होऊ शकतात आणि त्यांना जो होणारा खर्च आहे तो कमी होऊ शकतो, त्याविषयी काय सांगाल?
0: तुम्ही जसं सांगितलं की आपण ट्रीटमेंट करतो, बऱ्याच वेळा असं होतं की ट्रीटमेंट केल्यानंतर सुद्धा फरक पडत नाही. तर यात सगळ्यात मोठा तोटा म्हणजे यात वेळ जातो. तर म्हणजे आपण ट्रीटमेंट करतो, ट्रीटमेंट केल्यानंतर वाट बघतो की बरी होईल की नाही, बरी झाली तर परत ट्रीटमेंट करा, परत वाट बघा, तर यात वेळ जातो आपला. तर आपण जर रोगनिदान जर केलं, टेस्टिंग जर केलं, तर यात सगळ्यात मोठा फायदा म्हणजे आपला वेळ वाचणार आहे. लवकर रोगनिदान झाल्यानंतर आपण लवकर ट्रीटमेंट सुरू करू शकतो, जी पाहिजे तीच ट्रीटमेंट आपण चालू करू शकतो. त्याच्यात आपला वेळ वाचणार आहे, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. दुसरी मोठी गोष्ट म्हणजे आपली ट्रीटमेंट वर होणारा जो खर्च आहे, आपण जी ट्रीटमेंट करतो त्याच्यावर खूप खर्च होतो. साधा मस्टॅटिस जरी बघितला तर मस्टॅटिसमध्ये बरेचसे केसेसमध्ये असं होतं की 10-15 हजार केसेस खर्च होतात, रुपये खर्च होतात, पण तरीही फरक पडत नाही. तर अशा केसेसमध्ये आपण रोगनिदान केल्यानंतर अँटीबायोटिक सेन्सिटिव्हिटी टेस्ट म्हणतो आपण ज्याला, प्रभावी प्रतिजैविक तपासणी, तर या केसेसमध्ये आपण एका वेळेला जवळपास 15-20 अँटीबायोटिक एका वेळेला चेक करू शकतो. तर अशा केसेसमध्ये जे अँटीबायोटिक आपल्याला लागू पडते तर तेवढंच आपण अँटीबायोटिक वापरणार. यात आपला वेळ वाचणार, यात आपला खर्च वाचणार, जनावराला होणारा त्रासही वाचणार, कारण आपण रोज त्याला ट्रीटमेंट देणार, रोज इंजेक्शन देणार, तर हा साहजिकच जनावराला त्रास होतो त्याचा, तर हा देखील वाचणार. आणि याचा अजून पुढचा फायदा म्हणजे ह्या काळात ज्यावेळेस जेवढी आपली ट्रीटमेंट सुरू आहे तर या काळात जो होणारा प्रोडक्शनचा लॉस आहे तर गायीचं दुधाला कमी होते. कुठलाही आजार असो, मस्टॅटिस असो, गोचिरताप असो किंवा कुठलाही आजार असो, तर या काळात जे होणारं दुधाचं नुकसान आहे ते आपण थोडंसं टाळू शकतो. लवकर ट्रीटमेंट झाली तर लवकर रिकव्हरी मिळू शकते, किंवा आपण आधीच जर टेस्टिंग केलं आजारी पडण्याच्या, समजा पडल्या लगेच जर आपण टेस्टिंग केलं तर हे जे कमी होणारं जे दूध उत्पादन आहे ते आपण स्थिर ठेवू शकतो. तर ह्या केसेसमध्ये आपला हा फायदा होणार आहे. नंतर हे दूध व्यवसायात आपली याच्यानी वाढ होणार आहे. समजा जनावर जर कमी काळ आजारी राहिलं तर हे आपल्याला वाढ होणार. ह्याचे 2-3 प्रकारचे, एक तर आपला वेळ वाचतो, दुसरं आपला होणारा खर्च कमी होतो, तिसरं गायीला होणारा त्रास कमी होतो, आणि गाय लवकर रिकव्हर झाल्यामुळं दुधात वाढ होते तुमच्या, आणि त्याने तुमचा फायदा होतो. तर असे सगळे फायदे हे टेस्टिंग केल्यामुळे होणार आहे. आपले
1: या माध्यमातून नक्कीच आपल्या शेतकरी बांधवांची जागृती होणार आहे आणि शेतकरी बांधव त्या तिकडे वळणार आहे आणि भविष्यामध्ये आपल्याला हळूहळू ज्या गोष्टी आपल्याला अपेक्षित आहे, एखादी समस्या जाणवल्यानंतर की नेमकं काय आहे त्याचा आपण टेस्ट करू आणि मग त्यानुसार उपचार करू, अशी शेतकऱ्यांची मानसिकता तयार होईल. तर यासाठी आपल्याला सॅम्पल जे आहे तर ते सॅम्पल कशा पद्धतीने काढायचे, कुठल्या आजारामध्ये कसे सॅम्पल काढायचे आणि सॅम्पल कशा प्रकारे पाठवायचे हे आपल्या शेतकरी बंधू भगिनींना सांगा.
0: हा खूप महत्वाचा विषय आहे, कारण बऱ्याच लोकांना माहिती नसतं किंवा पशुपालक मित्र आहेत त्यांना ह्या गोष्टी माहिती नसतात की कुठला आजार आला तर कुठलं सॅम्पल घेऊन जायचं. समजा आपल्याला सगळ्यांना माहिती की गोचिरताप असेल तर रक्ताचा सॅम्पल घेऊन जायचं, हे सगळं माहीत असतं, पण मग मस्टॅटिस झाल्यानंतर कुठला सॅम्पल न्यायचा, तर मस्टॅटिस झाल्यानंतर आपल्याला दुधाचा सॅम्पल लागतो. ज्या सडातून दूध खराब येत आहे तेवढा सॅम्पल लागतो, त्याच सडाचा सॅम्पल घ्यायचा, सुरुवातीच्या 1-2-3 धारा काढून घ्यायच्या साईडला, आणि नंतर एक स्वच्छ धुतलेल्या बाटलीमध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये दूध काढून घ्यायचं आणि एक 50-100 ml दूध लॅबला घेऊन यायचं टेस्टिंगसाठी. त्यापेक्षा कमी असेल तरी पण चालतं, जेवढं निघतंय तेवढं काढून घ्या. तर या

0: मस्टेटिस केसमध्ये आपल्याला, मस्टेटिसच्या केसेसमध्ये आपल्याला दुधाचा प्लस रक्ताचा असे दोन्ही सॅम्पल लागतात. गोचिड ताप जर असेल तर तुम्हाला रक्ताचा सॅम्पल लागतो. जंताचा त्रास असेल, समजा गाय पातळ शेण टाकते किंवा गाय फुगते, तर या केसेसमध्ये तुम्हाला शेणाचा सॅम्पल लागतो. शेणाचा सॅम्पल घेताना पण तो खाली पडलेला घेऊ नये, शक्यतो आतनं काढावा तो, जेणेकरून बाहेरचे जे घाण असेल किंवा बाहेरचे जे जीवाणू विषाणू असतील ते त्यात मिक्स होणार नाही किंवा कचरा मिक्स होणार नाही, तर तो सॅम्पल आतून घ्यावा. जर तुम्हाला कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम याची कमतरता तपासायची असेल तर या केसेसमध्ये तुम्हाला रक्तजलचा नमुना लागतो, म्हणजे जे गोठलेलं रक्त असतं तर ते तुम्हाला लागतं. त्याच्या पण तुम्हाला वायल किंवा जे कलेक्शन ट्यूब्स असतात त्या तुम्हाला लॅबमध्ये मिळतात, तर तुम्हाला त्यासाठी रक्तजलचा नमुना लागेल. आणि जर सुप्त अवस्थेतला तुम्हाला काही आजार बघायचा असेल, काही इन्फेक्शन बघायचं असेल, त्यासाठी तुम्हाला रक्त आणि रक्तजल असे दोन्ही नमुने लागतील तुम्हाला.
1: डॉक्टर, यानंतर तुम्हाला विचारायचं की हे सॅम्पल जे डॉक्टरांनी काढलेत किंवा मग आपण स्वतः घेतले, तर हे पोहोचवायचे कसे, पाठवायचे कसे?
0: सॅम्पल काढल्यानंतर तो लवकरात लवकर लॅबला आला पाहिजे. बरेच वेळा असं होतं की सॅम्पल घेऊन आल्यानंतर, लॅबला आल्यानंतर कळतं की तो गोठला आहे, तर मग त्या केसेसमध्ये असं झालं असतं की सॅम्पल सकाळी काढला असतात, शेतकरी मित्र जे आहेत आपले ते संध्याकाळी घेऊन येतात त्याला, तर त्या केसेसमध्ये बऱ्याच वेळा असं होतं की गोठलेला असतो. कधी कधी असं होतं की रक्त गोठू नये म्हणून त्या ट्यूबमध्ये केमिकल असतं किंवा पावडर असते, तर ती जर नसेल तर त्या केसमध्ये पण रक्त गोठतं. तर अशा केसेसमध्ये लवकरात लवकर सॅम्पल आणलेला कधीही योग्य आहे. नंतर तुम्ही ज्यावेळेस मस्टेटिसचा सॅम्पल घ्याल किंवा शेणाचा सॅम्पल घ्याल, तर या केसेसमध्ये तुम्हाला जी तुम्ही ज्या बाटलीमध्ये आणणारे किंवा ज्या भांड्यामध्ये आणणारे ते तुम्हाला स्वच्छ करून घेऊन यायचं आहे, त्याच्यात दुसरं कंटॅमिनेशन नको आहे. त्यात जर जीवाणूचं कंटॅमिनेशन असेल किंवा जीवाणू जर मिक्स झालेलं असेल दुसरे बाहेरचे, तर आपल्याला ते रिझल्टला प्रॉब्लेम देणार आहे. त्यामुळे घेऊन येताना कुठली धूळ माती त्यात मिक्स होणार नाही याची काळजी घ्या. सॅम्पल काढल्यानंतर बाटलीचं झाकण किंवा ट्यूबचं झाकण लगेच बंद करा, म्हणजे बाहेरचं काहीच त्यात मिक्स होणार नाही, आणि लवकरात लवकर हा सॅम्पल जो आहे तो तुम्हाला लॅबला घेऊन यायचा आहे.
1: अशा पद्धतीचं हे जे सॅम्पल पाठवण्याचं काम हे आपण करायचं आहे शेतकरी बंधू भगिनींनी. पशुधनाची रोग निदान सेवा याविषयीचं मार्गदर्शन आज आपण जाणून घेतलं लोणी तालुका राहता या ठिकाणचे डॉक्टर निलेश खाडे यांच्याकडून. डॉक्टरांचा नंबर आहे 90-75-55-63. डॉक्टर, आपण ही जी मुलाखत दिली आकाशवाणी अहमदनगर केंद्राच्या वतीने आणि सर्व शेतकरी बंधू भगिनींच्या वतीने आपले धन्यवाद व्यक्त करतो.
0: नमस्कार.
2: श्रोते हो, आत्ताच आपण पशुधनाची रोग निदान सेवा याविषयी मुक्काम पोस्ट लोणी तालुका राहता येथील डॉक्टर निलेश खाडे यांची मुलाखत ऐकली. याबरोबरच शेतकरी बंधू भगिनींसाठी असणारा आमचं शेत आमचा परिसर हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम बटुळे.

0: श्रोते हो, आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आपण ऐकताय.
1: श्रोते हो, रोमॅन्टिक, उदास, मस्तीखोर आणि निरागस अशा वेगवेगळ्या मूड्सची गाणी तितक्याच ताकदीनं गाऊ शकणारे बहुआयामी गायक म्हणजे अमित कुमार.

0: जुलाई हा त्यांचा जन्मदिन
1: न बोले तुम न मैंने कुछ कहा
0: त्या अनुषंगाने येत्या शुक्रवारचा फोन गाणी कार्यक्रम केंद्रित असेल व्हर्सटाईल सिंगर अमित कुमार यांच्यावर. तेव्हा श्रोते हो, फोन गाणी कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणासाठी जरूर संपर्क साधा 02-241-42-34-71 किंवा 2-42-36-72 या दूरध्वनी क्रमांकांवर. बुधवार दिनांक 1 जुलै 2026 रोजी

सकाळी 8:15 आणि सांगा अमित कुमार यांनी गायलेलं तुमच्या आवडीचं गीत. देखो मैंने देखा है ये एक सपना. श्रोते हो, ऐकूया कृषी अदालत या लाईव्ह कार्यक्रमासंबंधीचं निवेदन. शेतकरी बंधू भगिनींनो, किसानवाणी अंतर्गत कृषी अदालत लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवारचा अर्थात 2 जुलै 2026 विषय आहे महाविस्तार AI ॲप शेतकऱ्यांचा मित्र. या कार्यक्रमात सहभागी होतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले कृषी अभियांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर सुनील कदम, कोपरगावचे तालुका कृषी अधिकारी मनोज शिवराम सोनवणे आणि मुक्काम अंजनापूर पोस्ट रांजणगाव तालुका कोपरगाव इथले प्रगतशील शेतकरी संतोष सुदाम गव्हाणे. प्रसारणाची वेळ 7:30 ते 8:00. शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-34-71 आणि 02-41-242-36-72. निवेदन संपलं.

0: काही जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा ऐकायला विसरू नका. रजनीगंधा रजनीगंधा.
1: आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. रात्रीचे 8 वाजलेत.
2: अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्यूमर, मेंदूतील रक्तस्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्यूमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर,
3: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध.
2: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर. दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
3: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथे अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
2: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ज्ञ डॉक्टरांची टीम, अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर. पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
3: गॅस्ट्रोस्कोपी, कोरोनोस्कोपी, ईआरसीपी, बँडिंग, दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे, गिळलेले धातू, नाणी, बॅटरी काढणे, तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया.
2: 105 बेड्स अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉडेल कॉलनी रोड, तारकपूर बस स्टँड मागे, अहिल्यानगर.
4: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इजी.
5: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते,
6: जाणकार बना, सतर्क रहा.
7: पायाच्या फुगलेल्या शिरा म्हणजे व्हेरिकोज व्हेन्स.
8: गँग्रीन करिता हातापायाच्या नसांची एंजियोप्लास्टी व स्टेंटिंग.
7: थायरॉइडच्या गाठी,
8: गर्भाशयातील फायब्रॉइड,
7: वाढलेली प्रोस्टेट,
8: विविध बायोप्सीज,
7: वेदना, यावर कुठलाही व्रण न राहू देता बिन टाक्याचे उपचार.
8: अहिल्यानगर येथील पहिले इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शुभंकर देशपांडे करतात.
7: कल्याणी नर्सिंग होम, दिल्ली गेट पटांगण, अहिल्यानगर.
8: फोन 7400484088.
7: 7400484088.
2: देशपांडे हॉस्पिटल आणि गुड न्यूज IVF प्रस्तुत मोफत वंध्यत्व निवारण आणि IVF शिबिर.
3: या शिबिरात मोफत कन्सल्टेशन, सवलतीच्या दरात सर्व तपासण्या, तसंच IVF वर 20% सूट असेल.
2: शहरातील ज्येष्ठ आणि अनुभवी फर्टिलिटी तज्ञ डॉक्टर प्रीती देशपांडे यांचा 35 वर्षांचा विश्वास आणि अनुभव.
3: शिबिर दिनांक 5 जुलै रोजी, स्थळ झेनिथ क्लिनिक, माय सिनेमा समोर, पाइपलाईन रोड, सावेडी, अहिल्यानगर.
2: फोन 7823282437.
1: श्रोतेहो, हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधीचं निवेदन ऐकूया. श्रोतेहो, आज बुधवारच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा, अर्थात 1 जुलै 2026 विषय आहे, लहान मुलांमधील ॲलर्जीची समस्या, कारणं, लक्षणं आणि उपचार. आपल्या शंकांचं निरसन करतील बालरोग तज्ज्ञ.

0: डॉक्टर सागर वाघ. लाईव्ह प्रसारणाची वेळ रात्री 9 ते 10. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 0241-2-42-34-71 आणि 0241-2-42-36-72. निवेदन संपलं.
1: मैत्रिणींनो, अवश्य ऐका कार्यक्रम नारी विश्व दर महिन्याच्या पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या शनिवारी सकाळी 8:40
2: आणि याच कार्यक्रमाचं पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 8:15. तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम नारी विश्व.
0: श्रोते हो, एक निवेदन आहे. ICC महिला T20 विश्वचषक 2026 क्रिकेट सामन्यांच्या समालोचनामुळे दिनांक 5 जुलै 2026 रोजी रात्री 9:00 हॅलो गीतबहार हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होणार नाही, याची कृपया श्रोत्यांनी नोंद घ्यावी. निवेदन संपलं. श्रोते हो, आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आपण ऐकताय. यानंतर ठीक 8:05 मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी राष्ट्रीय बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत. त्यानंतर रात्री 8:15 ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता यांना मान्यवरांनी वाहिलेली श्रद्धांजली ऐकूया. सुरुवातीला मराठी राष्ट्रीय बातम्या.

श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. डिजिटल इंडिया उपक्रमानं नागरिकांना सक्षम बनवत सर्वांगीण विकासाला गती दिली असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 183.50 रुपये कपात. महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला. मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरू. ज्येष्ठ दिग्दर्शक विजया मेहता यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. आणि ICC क्रिकेट क्रमवारीत T20 आंतरराष्ट्रीय फलंदाजामध्ये ईशान किशन अव्वल स्थानावर. डिजिटल इंडिया उपक्रमानं सुशासनाची नव्यानं व्याख्या केली असून नागरिकांना सक्षम बनवत सर्वांगीण विकासाला गती दिली आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. डिजिटल इंडिया उपक्रमानं जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रावर प्रभाव टाकला आहे असं प्रधानमंत्र्यांनी या उपक्रमाला 11 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त दिलेल्या संदेशात म्हटलं आहे. गरीब आणि वंचित घटकांना सक्षम करण्याबरोबरच नागरिकांचं दैनंदिन जीवन अधिक सुलभ करण्यात डिजिटल इंडियाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे असंही ते म्हणाले. ऑप्टिकल फायबर जाळ्याचा विस्तार आणि डिजिटल व्यवहारात झालेली वाढ यामुळे या उपक्रमाच्या अभूतपूर्व यशाकडे संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं गेल्याचं त्यांनी सांगितलं. अखंड आणि सुलभ डिजिटल पेमेंट प्रणाली तसंच थेट लाभ हस्तांतरणामुळे लाभार्थ्यांपर्यंत पारदर्शकपणे शासकीय लाभ पोहोचत आहेत असं ते म्हणाले. तंत्रज्ञान नागरिकांचं जीवन अधिक सुलभ करणारं प्रभावी साधन बनल्याचं त्यांनी सांगितलं. रोजगाराची हमी देणारा विकसित भारत G Ramji अर्थात विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा 2025 आजपासून देशाच्या ग्रामीण भागात लागू झाला. प्रत्येक आर्थिक वर्षात 125 दिवसांच्या वेतनासह रोजगाराची हमी देणारा हा कायदा ग्रामीण भारताला सक्षम करेल असा विश्वास ग्रामविकास मंत्रालयानं व्यक्त केला आहे. याच्या अंमलबजावणीसाठी यंदाच्या आर्थिक वर्षात 95,692 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विहित मुदतीत काम मिळालं नाही तर बेरोजगारी भत्ता देण्याची तरतूद नव्या कायद्यात आहे. हा कायदा जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणार आहे. पात्र कामगारांना दररोज रोजगार मिळावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या समन्वयातून सर्व तयारी पूर्ण केली आहे असं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी आजपासून 19 किलोच्या व्यावसायिक LPG सिलेंडरच्या किमती 183.50 रुपये कमी केल्या आहेत. त्यामुळे दिल्लीत हा सिलेंडर 2,930 रुपयांना मिळेल. या कपातीमुळे हॉटेल्स कॅन्टीन तसंच इतर संबंधित व्यवसायांना दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आज पावसानं जोरदार हजेरी लावली. मुंबईत गोरेगाव जोगेश्वरी मालाड बोरीवली आणि मुलुंड या पश्चिम उपनगरांमध्ये तसंच भांडुप विक्रोळी घाटकोपर आणि कुर्ला या पूर्व उपनगरांमध्ये

0: जोरदार पावसाची नोंद झाली. नवी मुंबई आणि ठाणे येथेही जोरदार पाऊस झाला. पावसामुळे नेरूळ, उरणफाटा, कोपरखेरणे, दहिसरगाव, सानपाडा या भागात पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम होऊन जनजीवन विस्कळीत झालं. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर आज सलग तिसऱ्या दिवशी कायम होता. चिपळूण गुहागर मार्गावर अतिपावसामुळे माती रस्त्यावर आली तर लांजा तालुक्यात मुंबई गोवा महामार्गावर विरळ घाटात दरड कोसळली. पालघर जिल्ह्याला उद्या रेड अलर्ट असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातल्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही पावसाचा जोर कायम आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 3 ते 5 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. समुद्र खवळलेला असून ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे. मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरू आहे. त्यामुळे शहराला पाणी पुरवणाऱ्या 7 तलावात सुमारे 1 अब्ज लिटर इतका पाणी साठा वाढला आहे. नवी दिल्ली उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशाला जोडणाऱ्या विविध रस्ते प्रकल्पांना आज केंद्र सरकारनं मंजुरी दिली. यात वसंत कुंज नवी दिल्ली ते द्वारका महामार्गासाठी 6 पदरी रस्त्याच्या बोगद्याला तसंच उत्तर प्रदेशात कानपूर कबराई विभागाच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 34 वर 117 किलोमीटरपेक्षा जास्त प्रवेश नियंत्रित मार्गालाही सरकारनं मंजुरी दिली. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. द्वारका महामार्गासाठीच्या बोगद्याबाबत त्यांनी सांगितलं.
1: पहला प्रोजेक्ट 6 लेन द्वारका टनल दिल्ली के लिए एक बहुत बड़ा वरदान साबित होगी. 8 किलोमीटर की ये टनल एक तरीके से कम्प्लीट ये एक नया कॉरिडोर बन जाएगा. ये रिज है, इस रिज को बिना डिस्टर्ब किए सारा काम करना है. इस रिज को, रिज हमारे दिल्ली की एक तरीके से लंग्स ऑफ दिल्ली है, इसलिए उसको बिल्कुल भी डिस्टर्ब किए बिना इसके नीचे से ही टनल लेके जाने का है. ये प्रपोजल है.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सुप्रसिद्ध नाट्य आणि चित्रपट दिग्दर्शक विजया मेहता यांच्या पार्थिवावर आज मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचं काल रात्री त्यांच्या निवासस्थानी निधन झालं. त्या 92 वर्षांच्या होत्या. विजयाबाई या नावानं त्या कला वर्तुळात सुपरिचित होत्या. मराठी प्रायोगिक नाट्य चळवळीचा पाया त्यांनी घातला होता. नाट्य दिग्दर्शनात त्यांनी नवीन जागतिक विचार तसंच नवीन आयाम जोडले. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या बॅरिस्टर, सखाराम बाइंडर, हमीदाबाईची कोठी, महानिर्वाण, पुरुष, हैवदन, वाडा चिरेबंदी इत्यादी नाटकांनी मराठी रंगभूमीवर इतिहास घडवला. रावसाहेब, पेस्तनजी यासारख्या चित्रपटांमधून तसंच स्मृतिचित्रे सारख्या मालिकेतून त्यांनी आपला ठसा उमटवला होता. आपल्या दीर्घ कारकिर्दीत त्यांनी अनेक कलाकार घडवले. त्यांच्या या योगदानाबद्दल 1975 सालचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार त्यांना मिळाला होता. तर 1986 साली रावसाहेब या चित्रपटातल्या भूमिकेबद्दल त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. आधुनिक मराठी नाट्यसृष्टीच्या शिलेदार आणि नाट्यक्षेत्रातल्या उत्कृष्टतेप्रती अमिट निष्ठा ठेवणाऱ्या रंगकर्मी आपण गमावल्या आहेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनीही दुःख व्यक्त केलं आहे. ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे विजयाबाईंना आदरांजली वाहताना म्हणाले,
2: पूर्ण आयुष्य रंगभूमी करता आणि पुढे इवन रंगभूमी क्रॉस करून नंतर ज्या मीडिया आल्या त्यात त्यांनी रावसाहेब सारखा सिनेमा पण केलेला आहे, एक उत्तम मीडियम पण केलेली आहे. त्यामुळं ऑडिओ व्हिज्युअल या मीडियमचं त्यांना उत्तम भान होतं. ज्यांच्यापासून अनेक लोक शिकलेले आहेत, इवन जब्बार पटेल त्यांना गुरु मानतात, असा एक प्रदीर्घ प्रवास त्यांनी केलेला आहे.
0: ईशान किशन यानं ताज्या ICC क्रिकेटपटू क्रमवारीत आपला सहकारी अभिषेक शर्माला मागे टाकत T20 आंतरराष्ट्रीय फलंदाजाच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं आहे. यावर्षी झालेल्या पुरुषांच्या ICC T20 विश्वचषक स्पर्धेत ईशान किशननं शानदार फलंदाजी करत सुमारे 200 स्ट्राईक रेटनं 317 धावा केल्या होत्या. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला क्रमवारीत मोठी झेप घेता आली. राज्यातल्या महिला शेतकरी आणि शेतात काम करणाऱ्या महिला शेतमजुरांना त्या शेतकरी असल्याचा दाखला देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक आज विधानसभेत सादर करण्यात आलं. अशा दाखल्यामुळे शेती आणि त्यासंबंधित असणाऱ्या सर्व सुविधा तसंच सेवांचा फायदा या महिला शेतकऱ्यांना मिळू शकणार आहे. यामध्ये कर्जमाफी, शेतीविषयक सवलती, बी बियाणं, खतं, शेतीविषयक कर्ज, पीक विमा आदी सेवांचा समावेश आहे. हे विधेयक कृषी

मंत्री दत्ता भरणे यांनी विधानसभेत सादर केलं. पीसीपी एनडीटी कायद्यांतर्गत आयव्हीएफ सेंटर सोनोग्राफी सेंटरची तपासणी करण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेत केली. राज्यातल्या ठेवीदारांच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण सुधारणा विधेयक राज्य सरकारनं आज विधानसभेत सादर केलं. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची आज एकमतानं निवड झाली. ही नियुक्ती निवडणूक होऊन नाही तर एकमतानं होणं ही या सभागृहाची परंपरा असून ती यंदाही तशीच व्हावी असं सांगून महाविकास आघाडीचे उमेदवार जगन्नाथ अभ्यंकर यांनी आपला अर्ज मागे घ्यावा अशी विनंती संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. त्यानुसार अर्ज मागे घेतल्याची घोषणा अभिजित वंजारी यांनी केली. त्यानंतर आवाजी मतदारानं सचिन अहिर यांची एकमताने उपसभापती म्हणून निवड झाली. राज्यस्तरीय कृषी पुरस्कार 2023 आणि 24 वितरण आज मुंबईत समारंभपूर्वक करण्यात आलं. या 2023 साठी 91 आणि 2024 साठी 98 अशा एकूण 189 पुरस्कार

0: घेतल्याची घोषणा अभिजित वंजारी यांनी केली. त्यानंतर आवाजी मतदारानं सचिन अहिर यांची एकमताने उपसभापती म्हणून निवड झाली. राज्यस्तरीय कृषी पुरस्कार 2023 आणि 2024 वितरण आज मुंबईत समारंभपूर्व करण्यात आलं. या 2023 साठी 91 आणि 2024 साठी 98 अशा एकूण 189 पुरस्कारार्थींना सन्मानित करण्यात आलं. डॉक्टर संजय ज्ञानदेव पाटील आणि यज्ञेश वसंत सावे यांना डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार देण्यात आला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. डिजिटल इंडिया उपक्रमानं नागरिकांना सक्षम बनवत सर्वांगीण विकासाला गती दिली असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 183 रुपये 50 पैशांची कपात. महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला. मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरू. ज्येष्ठ दिग्दर्शक विजया मेहता यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. आणि ICC क्रिकेट क्रमवारीत T20 आंतरराष्ट्रीय फलंदाजामध्ये ईशान किशन अव्वल स्थानावर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. ऐकूया ज्येष्ठ रंगकर्मी लेखिका आणि दिग्दर्शिका विजया मेहता यांना वाहिलेली श्रद्धांजली.

0: श्रुतीहो प्रायोगिक रंगभूमीच्या आघाडीच्या शिलेदार शिल्पकार ज्येष्ठ दिग्दर्शिका आणि अभिनेत्री विजया मेहता यांचं निधन झालं आणि मराठी रसिक एका अत्यंत गुणवंत प्रयोगशील अशा कलावतीला मुकले. 6 दशकांहून अधिक काळ रंगभूमीवर वावरत असताना विजयाबाईंनी आपल्या नाट्य प्रतिभेनं आणि चिंतनशील प्रयोगांनी रंगभूमीला समृद्ध करण्यात मोलाचं योगदान दिलं. November 1934 या दिवशी बडोद्याच्या जयवंत परिवारात त्यांचा जन्म झाला. मुंबई विद्यापीठामधून पदवीधर झाल्यानंतर दिल्लीत इब्राहिम अलकाजी आणि आदि मजबान यांच्याकडे त्यांनी नाट्यशास्त्राचं शिक्षण घेतलं. 1960च्या दशकात विजय तेंडुलकर, अरविंद देशपांडे आणि डॉक्टर श्रीराम लागू यांच्या सहकार्यानं रंगायन ही प्रायोगिक रंगभूमीची पायाभूत संस्था विजयाबाईंनी स्थापन केली आणि पुढे त्या माध्यमातून अनेक उत्तमोत्तम नाटकं रसिकांना दिली. सुप्रसिद्ध अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि लेखिका मीना नाईक विजयाबाईंना श्रद्धांजली वाहताना म्हणाल्या,
1: रंगायनच्या बाईंबरोबर काम करण्याआधी मी रंगायनच्या अनेक लोकांबरोबर काम केलं होतं. नाटककाराच्या शोधात 6 पात्र या नाटकासाठी आणि त्याचं दिग्दर्शन केलं होतं बाईंचे साध्य माधव वाटरे यांनी. बाईंकडे मी 18 वर्षाची 19 वर्षाची असताना मी त्यांच्याकडे काम करायला गेले. म्हणजे त्यांनीच बोलवलं. महेश एलकुंचवारांचं नाटक होतं यातना घर. एकांकिका होती पण त्यावेळेस आम्ही रंगायनतर्फे 3 एकांकिका करायचो. यातना घर, सुलतान आणि तिसरी एक कुठली होळी, या 3 एकांकिका. आणि बाई नुकत्या इंग्लंडहून आल्या होत्या परत इंडियात आणि वर्कशॉप प्रोडक्शन करायचं असं त्यांनी ठरवलं होतं. आणि त्याप्रमाणे ही 3ही वर्कशॉप प्रोडक्शन होती. सगळे नवीन लोक होते आणि आम्ही ते एकांकिका अनेक ठिकाणी करायचो. विल्सन कॉलेजमध्ये किंवा लॅमिंग्टन रोडच्या महापालिकेच्या शाळेत. त्यानंतर बाईने देवाजीने करुणा केली हे ब्रेकचं नाटक आपले व्यंकटेश माडगुळकरांनी मराठीत केलं होतं. देवाजीने करुणा केली ओरिजिनल गुड वुमन ऑफ स्टेट वन. त्या गुड वुमनचा रोल मी केला होता. तेव्हाही मी बाईंच्या बरोबर खूप बरोबर होते. या 2 नाटकात बाईंच्या दिग्दर्शनाखाली मी काम केलं पण त्यानंतर मी अनेक काळ त्यांच्या बरोबर होते. म्हणजे त्या नाटक बसवायच्या बाई खुळाबाई रंगण्यांतर्फे किंवा प्रोफेशनल माता द्रौपदी या नाटकाचे तर मी कॉस्ट्युम्स केले होते. तेव्हा मी बाईंच्या बरोबर सतत असायचे. तर अशा अनेक

0: नाटकांच्या वेळेस मी बाईंच्या बरोबर सतत राहून, बाई एक अतिशय उत्कृष्ट अभिनेत्री होत्या, पण मी त्यांच्याकडनं शिकले दिग्दर्शन. दिग्दर्शिका म्हणून त्या किती ग्रेट होत्या हे मी फार जवळून पाहिलेलं आहे. त्यांची इतकी मेहनत त्यांची असायची त्या दिग्दर्शनामागे की दररोजच्या नोट्स छोट्या छोट्या कागदांवर त्या काही गोष्टी लिहून आणायच्या आणि त्या फॉलो करायच्या. अतिशय काटेकोरपणे त्या दिग्दर्शन करायच्या ते मला खूप शिकायला मिळालं. आणि म्हणून मी त्यांना विनम्र अभिवादन करते की त्यांच्याकडून मी दिग्दर्शन शिकले.
1: भारतीय आणि पाश्चात्य नाट्य परंपरेचा सुरेख मेळ विजयाबाईंनी अनेक प्रायोगिक नाटकांमधून साधण्याचा प्रयत्न केला आणि रंगभूमी इतकंच सिनेक्षेत्रात सुद्धा त्यांनी काम केलं. त्यामध्ये आपल्या दिग्दर्शनाचा आणि अभिनयाचा अमीट असा ठसा त्यांनी उमटवला. ज्येष्ठ रंगकर्मी विजय केंकरे विजयाबाईंना आदरांजली वाहताना म्हणाले,
2: विजया मेहता आधुनिक रंगभूमीवरचं एक महत्वाचं नुसतं दिग्दर्शन म्हणून नाही तर रंगकर्मी म्हणून. त्यांना माझ्या लहानपणापासून तरी मी बाईच म्हणते आणि बाईंच एकंदर कार्य फक्त ते फक्त मराठी रंगभूमी पुरतं मर्यादित नाही तर ते भारतीय रंगभूमीवरच त्यांचं महत्वाचं. इतकंच नव्हे तर अजमन्या वर्तुळासारखं नाटक घेऊन बाई जर्मनीला सुद्धा गेलं आणि त्यांना तिथून आमंत्रित केलं होतं ते नाटक करायला. कॉकेचिन चॉक सर्कल मुंबई मराठी साहित्य संघाबरोबर बाईंनी केलं. तर विजयाबाई बाबतीत मला नेहमी होती त्यांची फॅसिलिट होते त्यांचं काम पाहून त्यांच्या बरोबर काम करून की बऱ्याचदा काही बऱ्याचदा लोक थिअरीत एक्सपर्ट असतात ते प्रॅक्टिकल मध्ये एक्सपर्ट असतात त्याच्याने. परंतु बाई या दोन्ही ठिकाणी एक्सपर्ट होत्या म्हणून बाईंनी नुसतं नाटक केलं नाही तर त्याचं प्रशिक्षण सुद्धा वेगवेगळी शिबिर घेऊन केलंय. त्यानंतर त्या उत्तम आयोजक जर का बाईंच रंगाळ्यांमधलं काम किंवा त्यानंतर बाईंनी बाई इव्हन बाई दिग्दर्शन करायचं त्याची सगळी संयोजनाची जबाबदारी बाई इतकं मेटिक्युलसली करायचं. म्हणजे त्या काळामध्ये बाईंचा प्रयोग सुरू असताना ज्या लिहिलेल्या डायऱ्या फार प्रसिद्ध आहेत इतकं मेटिक्युलस वरती. म्हणजे मी बाईंबरोबर लाईफलाईन नावाचं सिरियलला त्यांचा चीफ असिस्टंट होतो. म्हणजे आश्चर्य वाटावं इतकं मेटिक्युलस का. आणि दुसरं बाईंच होतं की बाई ना पेरवी आपल्याशी वाचताना थोडेसे डिटॅच असायच्या इतक्या त्या फोकस असायच्या कामात. म्हणजे कामा व्यतिरिक्त ज्या बाई आणि काम करत असताना बाई फार इंटरेस्टिंग कॉम्बिनेशन. आणि मला असं वाटतं की त्यांचं महत्वाचं योगदान जे आहे मराठी रंगभूमीचं ते बाई आणि जयवंत दळवी या कॉम्बिनेशन आपल्याकडे वास्तवमधी नाटक होत होती त्या आधी पण जेव्हा दळवी आणि बाई एकत्र आल्या त्यानंतर आपल्याकडे माझ्या दृष्टीने खऱ्या अर्थाने वास्तववाद पुढे जाईल. आणि बाईंचं माझ्या दृष्टीने खूप म्हणजे बाईंनी संस्कृत नाटक केलं दिशाकुंकल केलं मदरा राक्षस केलं मग बाईने कार्नाडाचं हैवदन केलं नागमांडल केलं तर हे सगळं करत असताना माझ्या दृष्टीने बाईंनी जो दोष महासागर म्हणजे अगदी कवितांच्या जास्वंदीपासून पुढे जो रुजवला तो माझ्या दृष्टीने महत्वाचा. आणि वैयक्तिक पातळीवरती अत्यंत जवळचे म्हणजे माझे वडील रामू केंद्रे आणि विजयाबाईंची घट्ट घट्ट मैत्री होती त्यामुळे ते संबंध होते. म्हणजे त्या दृष्टीने इतकी मोठी बाई पण त्या फॅमिली मेंबर असल्यासारखंच होत माझ्यासाठी तरी. आणि आमच्या तरुणपणामध्ये यांनी नाट्यविषयक जाणीवा समृद्ध केला अशा नाटककाराने दिग्दर्शक मंडळी बाई विजयाबाई हे महत्वाचं नाव आहे. त्यांनी प्रत्यक्ष कधी शिकवलं नाही परंतु त्यांनी जे शिकवलं ती चिदोरी आयुष्यभर पुरण्यासारखी होती. आणि त्यानंतर बाईंनी जे काही शिबिरं घेतली त्यातल्या काही शिबिरांमध्ये मी बाईंबरोबर

म्हणजे त्यांनी सांगितलेलं काम करून घेणे वगैरे अशी कामं केली. आणि एकंदर रंगभूमी समृद्ध होण्याचं काम त्या बाई विजयाबाईंनी केलं. आणि मला त्यांचं एक वाक्य फार महत्वाचं आहे असं वाटतं. त्या असं म्हणायच्या की चित्रपट हे दाखवण्याचं आणि नाटक हे सुचवण्याचं माध्यम आहे. मला असं वाटतं अतिशय महत्वाचं विधान बाईंनी केलं. आणि बाईंनी रावसाहेब किंवा निस्तंजी सारखे सिनेमे डायरेक्ट केले, पार्टी सारख्या सिनेमातून काम केलं. आणखीन एक महत्वाची गोष्ट माझ्या दृष्टीने म्हणजे आपण बऱ्याचदा दिग्दर्शक विजया मेहतांबद्दल बोलतो, पण मला असं वाटतं की विजया मेहता या अत्यंत श्रेष्ठ दर्जाच्या अभिनेत्री होते. तुम्ही विजया मेहतांची कामं जर का बघितली, बॅरिस्टर मधली मावशी, संध्या छाया मधली नानी, ते अगदी सवाई माधवराव यांच्या मृत्यूसारख्या नाटकापर्यंत, अखेरचा सवाल मधली डॉक्टर मुक्ता, तर बाईंनी अभिनेत्री म्हणून अप्रतिम अमिताबाईची कोटी बाईंनी दिग्दर्शित केलेलं नाटक. तर या प्रकारे आता बाईंची श्रीमंत मधली मथू बघण्याचा योग नाही आला, पण अंदाज बांधता येतो की त्यांनी काय केलं असेल. त्यामुळे असा एक परिपूर्ण रंगकर्मी, उत्तम संस्था चालक, उत्तम दिग्दर्शक, उत्तम अभिनेत्री, नाटकाच्या एकंदर संरचनेविषयीची उत्तम समज, उत्तम दिग्दर्शिका. आणखीन एक बाई, त्यांनी बाई नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या चेअरमन पण होत्या, जशा बाईंनी एनसीपी चालवली, तर अशी अशा आमच्या विजयाबाई एका अर्थाने सगळ्या या गोष्टींचं नाटकातलं, त्यांना विद्यापीठ म्हणायला काहीच हरकत नाही, तर अशा बाई. आणि मला आनंद असा आहे की त्यांच्याशी क्रिएटिव्ह आणि वैयक्तिक हे दोन्ही संबंध आले. म्हणजे बाईंचे रवी देवेन तर लहानपणापासून ओळखीचे आणि नंतर अनाहिता, त्यामुळे जर ते उत्तम संबंध होते. मला असं वाटतं की आज एक बऱ्याच लोकांनी म्हटलंय ते खरंय की पर्व संपलं आणि विजयाबाई इतकं नाटकाकडे अकॅडमिक एक्सरसाइज म्हणून बघायच्या आणि त्यामुळे बाईंबरोबर काम करत असताना इतकं अलर्ट राहायला लागायचं की एक महत्वाची बहुआयामी आपण म्हणून नाट्य क्षेत्राच्या बाबतीत अशा एका महान दिग्दर्शिका अभिनेत्रीचं निधन झालं. त्यांना माझ्याकडून आदरांजली. आणि लोक असं म्हणत असत की बाई नाटकं बघायला जात नाही, पण मी अत्यंत सुदैवी आहे. बाईंनी माझी 8 ते 10 नाटकं तरी पाहिली, त्यामुळे मला प्रेक्षक म्हणून बाई किती समृद्ध आहे तेही लक्षात आलं. पद्धतीने इतक्या वर्षांचं आव्हान, जवळजवळ जे माझ्या स्मरणातला 60 वर्षाचा तरी सहवास, बाईंना आदरांजली आणि खूप खूप प्रेम.

0: प्रसिद्ध सिने नाट्य अभिनेत्री दिग्दर्शिका आणि लेखिका प्रतिमा कुलकर्णी.
1: काल रात्री विजया मेहता ज्या माझ्या गुरु होत्या नाट्य क्षेत्रातल्या आणि इतरही अनेक क्षेत्रातल्या सुद्धा अनेक आणि आयुष्यातल्या सुद्धा त्या आपल्यात राहिल्या नाहीत असं मला कळलं. आणि खरं सांगायचं तर त्या क्षणी त्याला काय वाटतंय मला लक्षात आलं नाही. त्याच्यावरती बाईंशीच मला एक आठवण आली की त्या नेहमी म्हणायच्या अभिनयाच्या संदर्भात म्हणायच्या की कुठचीही भावना अशी एकदम अशी वरवर दाखवू नका, सरफेस वरती दाखवू नका. कारण कुठची भावना आपल्याला कशी स्पर्श करते, ती किती आज झिरपत जाते आणि मग नंतर कशी अनपेक्षितपणे अनपेक्षित प्रकारे बाहेर पडते, हा एक अभ्यास करण्याची गोष्ट आहे. ती आपल्याला माहिती नसते. त्याच्यामुळे त्यांच्या अभिनयात पण जर तुम्ही बघितलं तर ही गोष्ट होती, त्यांच्या दिग्दर्शनात होती. आणि म्हणून माणसं माणसासारखी वागायची. लेखकाने दिलेली वाक्य भेटून त्या पद्धतीने किती भावना अपफ्रंट वरच्यावरती सरफेसवरती दाखवून आता त्यांचा अभिनय कधीच नव्हता. तो तसा नसल्यामुळे लोकांच्या तो मनात खोल उतरायचा आणि उतरल्यानंतर तो तिथे दीर्घकाळ राहायचा. एक महत्वाची गोष्ट मी विजया बँकेने शिकले, मी माझ्या दिग्दर्शनात आणण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करते. पण ते जे मी बाईंबद्दल सांगितलं ते मला आत्ताही वाटतंय

0: ती बाई नाही हे अर्थात खरं नाही वाटणार, नाहीच वाटत आहे. ती ती वेळ येईल जेव्हा बाईंची आठवण येईल तेव्हा सांगेल की बाई आपल्यात नाहीत. तसं मी आता म्हटलं तसं ती भावना कधीतरी झिरपली आहे, कधीतरी ती बाहेर येणार आहे, ती कधी येणार ते माहिती नाही. आणि कुठची भावना आणि कुठच्याही परिस्थितीत बाई नेहमीच आठवत राहतील, कारण बाईनी हे अभिनयाचे आणि त्यामुळे किंवा जीवनाचे आणि त्यामुळे अभिनयाचे हे धडे दिलेले आहेत ते कायम लक्षात राहतील. बाईंच्या जाण्याने मराठी नाट्यसृष्टीचं एक पर्व हरपलेलं आहे. लास्ट ऑफ द टायटल इज गॉन. मला अजून खरं नाही वाटत इट इज गॉन, कारण त्या राहतील कायम आमच्यात. पण आता फोनवर त्याचा आवाज ऐकणार नाही, घरी गेले तर त्या भेटणार नाही, हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा माहित नाही, खूप एकटं वाटतं.
1: नाटक आणि चित्रपट क्षेत्रातले विविध मानसन्मान आणि पुरस्कार विजयाबाईंना लाभले. झिम्मा हे त्यांचं आत्मवृत्त म्हणजे खरं तर मराठी रंगभूमीचा इतिहासच. या पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषद आणि भैरुरतन दमाणी साहित्य पुरस्कार प्राप्त झाला. सांस्कृतिक चळवळीतले कार्यकर्ते आणि आयोजक विद्याधर निमकर यांनी विजयाबाईंना या शब्दात आपली आदरांजली व्यक्त केली.
2: विजयाबाई मेहता आज अनंतात विलीन झाल्या. बाई गेल्या हे न पटणारी गोष्ट आहे. खर तर त्या गेल्या 3-4 वर्षात फारशा कुणाला भेटत नव्हत्या, पण तरीही बाईंचा सर्वांबरोबर असलेला आधीचा संपर्क हा आजही सुरू असेल असा एक आधार देणारा, समाधान देणारा होता. रंगभूमीवरच्या संदर्भात म्हणायचं तर रंगभूमीचा दीपस्तंभ गेला, आधारस्तंभापेक्षा सुद्धा रंगभूमीचा मानदंड हरपला असं म्हणावं लागेल, कारण बाईंनी आपलं स्वतःचं स्थान निर्माण केलेलं होतं. जसं बाळ कोलटकर स्कूल आहे, सत्यदेव दुबे स्कूल आहे, दारव्हेकर स्कूल आहे, तसं एक विजया मेहता हे स्वतंत्र एक स्कूल होतं नाट्याचं, रंगभूमीचं, ज्याच्यामधून विक्रम गोखले, नाना पाटेकर, नीना कुलकर्णी, प्रतिमा कुलकर्णी, सुहास जोशी, प्रदीप वेलणकर, भारती आचरेकर यासारखे अनेक मोठे आज नामवंत असलेले कलाकार या स्कूलमधनं तयार होऊन पुढे आलेत आणि जे अभिमानानं बाईंचं शिष्यत्व मिरवतात तशा अर्थानं. पण बाईंबद्दल रंगभूमीवर अनेकांच्या म्हणण्याच्या प्रतिक्रिया जर वेगवेगळ्या वेळच्या म्हणजे चतुरंगला त्यांना जीवनगौरव पुरस्कार द्यायची संधी मिळाली तर त्या काळात अनेकांनी त्यांच्याबद्दल काढलेले उद्गारे फार वेगवेगळ्या पद्धतीचे आपल्याला विस्मयचकित करणारे आहेत. विजय केंकरे म्हणत होते रंगभूमीवरचं एक अजब रसायन आहे, कळतच नाही बाईंची ही एवढी बुद्धिमत्ता इतक्या सर्व टोकांपर्यंत कशी पोहोचते. विजय तेंडुलकरांनी तो उल्लेख केला होता की एक युग आहे, एक पर्व आहे रंगभूमीवरच जे कित्येक काळ लोकांच्या स्मरणात राहील. वृंदावन दंडवते म्हणाले ते बाई एके बाई आणि बाई दोणे बाई. रंगभूमीवरील कुलदैवत असा उल्लेख उदय धोरदांनी केला होता आणि नाट्य क्षेत्रातील ऋणानुबंधाचा अद्भुत आविष्कार असा अत्यंत प्रेमाने आदराने उल्लेख गोवा हिंदू असोसिएशनच्या रामकृष्ण नायकांनी केला होता. त्यावेळेला शशिकांत नार्वेकरांसारख्या प्रख्यात संपादकांनी रंग उद्यानातील ब्रह्मकमळ असा एक उल्लेख केला होता. म्हणजे किती वेगळ्या प्रकारच्या बाईंच्या ह्या आयामी भूमिका आहेत हे या सगळ्या विशेषणांवरून लक्षात येतं. कमलाकर नाडकर्णींसारखा सव्यसाची समीक्षक तर म्हणत त्यांच्या वाडा चेहरेबंदी या नाटकाबद्दल म्हणताना म्हणाले होते एलकुंच वारात मिसळले कोल्हटकर. म्हणजे त्यांनी त्यांच्या त्या दिग्दर्शन कौशल्याकडे या नजरेनं पाहिलं की ज्याच्यात इलकुंचवारही आहेत आणि बाळ कोलटकरही आहेत. चतुरंगाला 2012 साली आपला जीवनगौरव पुरस्कार बाईंना गौरवपूर्ण समर्पित करता आला त्या 3-4 महिन्यातला आमचा अनुभव तर अत्यंत सुखद आहे. अनेक कार्यकर्त्यांशी बाईंचं वैयक्तिक संपर्क त्यानिमित्ताने होत राहिला, पण या सगळ्यांना बाईंनी अत्यंत प्रेमानं अत्यंत लाघवानं वागवलं होतं. अगदी छोट्यातला छोटा कार्यकर्ता सुद्धा आज चतुरंगच्या फोनवर म्हणताना दिसला की बाई त्यावेळी बोललेली 4 वाक्य, बाईंनी त्यावेळी पाठीवर न चिरवलेला हात, बाईंनी त्यावेळी केलेलं कौतुक आजही विस्मरणात गेलेलं नाही. आज 2026 साल आहे असं बाईंचं एकूण व्यक्तिमत्व होतं. आणि सर्वंकष सर्वस्पर्शी असे नाट्यगुण असलेला म्हणजे त्यांच्या लेखनाकडेही उत्तम लक्ष असायचं. कारण एखादी संहिता आवडली नाही तर लेखकाला हक्काने सांगून त्याच्यामध्ये हे बदल आवश्यक आहेत तर आपलं नाटक उत्तम होईल हे म्हणण्याची एक धाडस नुसतं नाही ते ती हिंमत त्यांची क्षमता होती. दिग्दर्शनाच्या बाबतीत तर त्यांनी जागतिक नावलौकिक कमावलेला होता आणि अभिनेत्री म्हणून तर त्या प्रसन्न अशा होत्याच.

पण सगळ्यात लोकांना आवडलं काय असेल तर कुटुंब प्रमुखासारखं त्यांचं सगळ्यांमध्ये वागणं, स्वभावानी अतिशय गोड लाघवी माणूस प्रिय असं त्यांचं कायमचं बोलणं. मी स्वतःला थोडं अधिक भाग्यवान म्हणेन कारण माझे काका मुकुंद नेमकर दुर्वांच्या जुळीचे नाट्य निर्माते, तर हमीदाबाईची कोठी हे नाटक सुरुवातीला दुर्वांच्या जुडीखाली बॅनरखाली आलं होतं आणि त्याच्या तालमी आमच्या घरात झाल्या होत्या. म्हणजे आमच्या घरातली एक मोठी खोली तालमींसाठी कायम उपलब्ध केलेली असायची आणि त्यावेळी नाना पाटेकर, भारती आसरेकर, नीना आणि ही सगळी मंडळी अमिताबाईच्या कोठीच्या तालमीसाठी बाईंबरोबर आमच्या घरातही त्या काळात वावरल्याचं मला खूप प्रेमाने आठवतात. त्यांना व्यक्तिगत स्नेह, व्यक्तिगत प्रेम हा एक भाग त्यांच्या स्वभावाचा होता, पण नुसताच तेवढा नसे तो तर वडीलकीचा एक आधार आणि धाक. म्हणजे मला संस्था या अर्थाने विचार करताना असं नेहमी वाटतं की चतुरंगला त्यांच्या वडीलकीचा एक आधार तर होताच, पण कुठलीही एखादी गोष्ट आपल्यातून गैर होणार नाही याच्याबद्दल त्यांचा एक शिस्तीचा, नेटक्या शिस्तीचा आग्रह हा धाकासारखा आम्हाला वाटत असते. नव्या पिढीतल्या अभिनेत्रींसाठी किंवा नव्या होणाऱ्या रंगकर्मींसाठी त्या एक आदर्श व्यक्तिमत्वाचा किंवा आदर्श रंगकर्मीचा किस्सा म्हणून त्यांना पुढे कित्येक वर्ष गिरवता येईल. त्यामुळे ह्या सगळ्या गुणांनी बाई आपल्यातनं विस्मरणात जाणार नाहीत तर त्या दीर्घकाळ सगळ्यांच्या मनात वास करतील असं मला वाटतं. चतुरंग जीवनगौरव पुरस्काराच्या निमित्तानं आम्हाला मिळालेली संधी ही आमच्या आयुष्यातली खूप मोठी सुवर्ण संधी आहे आणि त्यानिमित्तानं बाईंची लाभलेली जवळीक ही आम्हा सगळ्यांना मिळालेला खूप मोठा रंगभूमीचा प्रसाद आहे. बाईंच्या स्मृतीला मनःपूर्वक अभिवादन.

0: ज्येष्ठ रंगकर्मी लेखिका आणि दिग्दर्शिका विजया मेहता यांना वाहिलेली श्रद्धांजली आपण ऐकत होता.
1: श्रोतेहो, आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. रात्रीचे 8:36 झाली आहेत. आनंद घेऊया काही सुगम गीतांचा. सुरुवातीला ऐकूया अरुण दाते यांच्या स्वरातलं मंगेश पाडगावकर यांचं गीत. संगीत आहे यशवंत देव यांचं.

यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेलं अरुण दाते यांच्या स्वरातलं मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकलं. यानंतर ऐकूया राम पाठक यांचं गीत. गीत आणि संगीत आहे सुधीर फडके यांचं.

0: और अंत में मुख्य समाचार एक बार फिर। सरकार ने दिल्ली और उत्तर प्रदेश में 14,000 करोड़ रुपए से अधिक की दो बड़ी राजमार्ग सड़क परियोजनाओं को मंजूरी दी। विकसित भारत जी रामजी अधिनियम देश भर में लागू। केंद्र सरकार ने योजना के अंतर्गत मजदूरी की नई दरें अधिसूचित की। सर्वोच्च न्यायालय ने मोटर दुर्घटना मुआवजे के दावों में एकरूपता लाने के लिए पीड़ितों की आय का आकलन करने संबंधी दिशा निर्देश जारी किए। जापान की प्रधानमंत्री सनाए ताकाइची 3 दिन की भारत यात्रा पर नई दिल्ली पहुंची। भारत और इंग्लैंड के बीच 5 मैचों की T20 क्रिकेट श्रृंखला का पहला मैच आज रात चेस्टरले स्ट्रीट में खेला जाएगा और फीफा फुटबॉल विश्व कप में राउंड ऑफ 32 में आज रात इंग्लैंड का मुकाबला DR कांगो से। इसके साथ ही समाचार संध्या का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
1: शंभरांश 1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आपण ऐकताय। रात्रीचे 9 वाजलेत। प्रसारित करणार आहोत हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम थोड्याच वेळात।
2: जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर आता झालं आहे अधिक अत्याधुनिक। अत्यंत प्रगत अशा लेसर मशीन द्वारे बिन टाक्याचं मुळव्याधाचं ऑपरेशन करा आणि एका तासात घरी जा। याशिवाय हार्निया अपेंडिक्स गर्भपिशवी काढणं यासाठी जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर तारकपूर बस स्टँड समोर अहिल्यानगर। मोबाईल 98 34 22 55। फुफ्फुसाचा आजार अंगावर काढू नका। दमा खोकला ॲलर्जी TB न्यूमोनिया यासारख्या इतर आजारांचे स्पेशलिस्ट पुण्याचे सुप्रसिद्ध छातीविकार तज्ञ डॉक्टर सचिन पानसरे आता अहिल्यानगरात। आजच भेटा डॉक्टर सचिन पानसरे। मोबाईल 90 282 12 225 तारकपूर बस स्टँड समोर अहिल्यानगर।
3: दादा तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
4: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथे अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात। शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला।
3: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल सावेडी रोड अहिल्यानगर।
1: ऐकूयात हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम। आजचा विषय आहे लहान मुलांमधील ॲलर्जीच्या समस्या, कारणं लक्षणं आणि उपचार। सहभागी तज्ज्ञ आहेत बालरोग तज्ज्ञ डॉक्टर सागर वाघ। सूत्रसंचालन करत आहेत वर्षा बांगर। कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम बटुळे। चला तर मग श्रोत्यो ऐकूयात हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम।
5: श्रोतहो नमस्कार आणि स्वागत आजच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात। श्रोतहो बदलतं हवामान, प्रदूषण आणि खाण्यापिण्याच्या सवयी यामुळे ॲलर्जीचं प्रमाण वाढल्याचं आपल्याला दिसतं। त्यातही लहान मुलांची प्रतिकारशक्ती कमी असल्यानं त्यामुळे लहान मुलांमध्ये ॲलर्जीचं प्रमाण जास्त असल्याचं दिसून येतं। कधी अचानक सर्दी होणं तर कधी अंगावर पुरळ उठणं असेल आणि यामुळे पालक म्हणून आपण चिंतेत पडतो। तर श्रोतहो याच विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी कार्यक्रमात आज आपण आमंत्रित केलं आहे बालरोग तज्ज्ञ डॉक्टर सागर वाघ यांना। तर डॉक्टर नमस्कार आणि आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे।
6: नमस्कार।
5: श्रोतहो आज आहे डॉक्टर्स डे, तर त्यानिमित्तानं सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी कार्य करणाऱ्या सर्व डॉक्टरांना आजच्या या दिनाच्या शुभेच्छा देऊयात आणि डॉक्टर आपल्यालासुद्धा खूप खूप शुभेच्छा।
6: थँक्यू।
5: तर डॉक्टर आजच्या कार्यक्रमाच्या विषयाप्रमाणे लहान मुलांमधील ॲलर्जीची समस्या, कारणं लक्षणं आणि उपचार हे समजून घेताना मुळात ॲलर्जी म्हणजे काय याविषयी आपण श्रोतांना सांगूयात।
6: या तर हा आठवडा साधारणतः 20 ते 27 जून हा वर्ल्ड ॲलर्जी वीक म्हणून आपण साजरा केला जातो। जगामध्ये हा ॲलर्जी सप्ताह म्हणून आपण साजरा केला जातो। तर ॲलर्जी म्हणजे नेमकं काय? तर ॲलर्जी ही शरीराची एखादी सामान्य निरुपद्रवी पदार्थावर होणारी अतिप्रतिक्रिया, म्हणजे आपण त्याला हायपर सेन्सिटिव्हिटी म्हणतो, की एखादं धूळ, पराग, औषधं, पाळीव प्राणी यांच्या संपर्कात आल्यावर शरीराची रोगप्रतिकारशक्ती जास्त प्रमाणात जी प्रतिक्रिया देते त्याला आपण ॲलर्जी म्हणतो। आता ॲलर्जीचं प्रमाण जर पाहायला गेलं तर जगामध्ये 10 ते 30% ग्लोबल पॉप्युलेशनमध्ये आहे। 300 मिलियन लोकांना अस्थमा आहे। 200 ते 250 मिलियन लोकांना फूड ॲलर्जी आहे आणि 300 मिलियन लोकांना ॲलर्जिक रायनायटिस आहे, म्हणजे साधारणतः ॲलर्जिक सर्दी आहे। आणि हीच सिच्युएशन आपण जर भारतात घ्यायचं गेलं तर 20 ते 30% लोकांना पॉप्युलेशनमध्ये ॲलर्जिक रायनायटिस आहे। 37.5 मिलियन केसेस अस्थमाच्या आहेत।

0: 40 ते 50% पेडियाटिक अस्थमाचे ते पण अनकंट्रोल, म्हणजे जे औषधं देऊनसुद्धा कधी कधी इनहेलर देऊनसुद्धा जे कंट्रोल होत नाही अशा केसेस आहेत. ॲटोपिक कोरडी त्वचा एक्झिमा आपण म्हणतो त्याच्या केसेस आहेत. आणि फूड ॲलर्जीच्या केसेस, आपण जे फूड ॲलर्जीच्या केसेस आपण जे पाहतो त्यासुद्धा साधारणतः 1 ते 2% आहे. म्हणजे इतक्या जास्त प्रमाणात ॲलर्जीचं प्रमाण सध्या वाढलेलं आहे. प्रत्येक 3 पैकी एका पेशंटला आपल्याला ॲलर्जी दिसती, एक्झिमा दिसतो. याच्यामुळे राहिलेलं आपल्या स्कूल लाईफमध्ये त्याचा ॲबस्टन्स राहतो, स्कूल लाईफ परफॉर्मन्स त्यांचा कमी होतो. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या, त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ त्यांची खराब होते. तर याच्यासाठी ॲलर्जी ह्या याच्यावर आपल्याला उपचार त्या मुलांचे करणं फार गरजेचं आहे. आणि जर पाहायला गेलं तर रुरल लाईफ आणि अर्बन लाईफ, रुरल लाईफमध्ये ॲलर्जीचं प्रमाण हे कमी आहे, कारण तिथलची लाईफस्टाईल, ट्रॅडिशनल डाएट किंवा प्रॉलॉंग आपण त्यांना ब्रेस्ट फिडिंग देतो, आणि ओव्हर क्राउडेड जे काही त्यांचं घर असतं त्याच्यामध्ये ॲलर्जीपेक्षा जेव्हा एन्व्हायरमेंट असतं त्याच्यामध्ये ॲलर्जीपेक्षा जास्त इन्फेक्शनचं प्रमाण जास्त असतं. त्याच्यामुळं रुरल याच्यामध्ये इन्फेक्शन जास्त असतं, ॲलर्जीचं प्रमाण कमी असतं. हेच उलट आपल्या याच्यामध्ये जर अर्बनमध्ये पाहिलं तर टबॅको स्मोक, तुमचं ट्रॅडिशनल इंडियन डाएट, आपण जे आपण फास्ट फूड सध्या खातो, प्रीपॅक्ड फूड खातो, याचा परिणाम नक्कीच शरीरावर होतो. आणि कल्चरल आणि रिलिजियस बिलीफ, आपल्या याच्यामध्ये बरेचसे रिलिजियस बिलीफ, हे खायचं नाही, अन्न लवकर सुरू करायचं नाही, त्याच्यानंतर केळी खाल्ल्याने सर्दी होते, या अशा जे काही बिलीफ्स आहेत, तर ह्या बिलीफ्समुळंसुद्धा अर्बन लाईफमध्ये ॲलर्जीचं प्रमाण जास्त आहे.
1: लहान मुलांमध्ये ॲलर्जी का होते हेही आपण सांगूयात श्रोत्यांना.
0: ओके, लहान मुलांमध्ये ॲलर्जी साधारणतः बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्याच्यात अनुवंशिक कारणं आहेत, वातावरणातले बदल आहेत, जे काही वातावरणातले बदल झालेले आहेत त्याचं प्रदूषण आहे त्याच्यामुळं कारण आहेत. मग समजा हवेतून जे काही आपण त्याला एरो ॲलर्जन म्हणतो, तर एरो ॲलर्जन म्हणजे काय की हवेतून पसरणारे ॲलर्जन. तर मग ते असे कुठले ॲलर्जन आहेत की ज्याच्यामुळं आपल्याला होऊ शकतं, मग पोलन ग्रेन झालं, तुमचं डस्ट माईट झालं. डस्ट माईट म्हणजे एक विशिष्ट आपल्या डस्ट जे काही हे असतं त्याचे किडे, किंवा हाऊस डस्ट झालं, नंतर मोल्ड झालं म्हणजे फंगस झालं, आणि तुमचं ॲनिमल डँडर म्हणजे आपल्या घरात जे काही पाळीव प्राणी असतात त्या पाळीव प्राण्यांचे जे डँडर असतात, केस असतात, ते सुद्धा त्याच्यामुळं सुद्धा आपण मुलांना त्रास होतो. बऱ्याचशा अशा गोष्टी असतात की आपण त्यांना घरामध्ये आपल्याच रूममध्ये ठेवतो, असे बिलीफ्स आहेत, आणि तिथंच झोपवतो. तर ह्या सगळ्या गोष्टींचा निश्चितपणे आपल्या ॲलर्जीचा त्रास वाढतो. दुसरं म्हणजे फूड ॲलर्जी. फूड ॲलर्जी जे काय आहे म्हणजे अन्नानी होणार, सगळ्यात सुरुवातीला आपण जन्माच्या नंतर आपण पाहिलं तर दूध, तर दुधाची ॲलर्जी पहिले येते, त्याच्यानंतर येते तुमचं अंडं, त्याच्यानंतर तुमचं फिश येतं, आपलं नट्स येतात, आणि शेलफिश हे तुमचे मुख्यतः तुमचं जे काही 6 महिन्यानंतर आपण सुरू करतो. तर ह्या आजारामुळं आणि जे काही त्वचेच्या कॉन्टॅक्टमध्ये जे येतात ते असे पोलन्स, फूड किंवा लॅटेक्स याच्यामुळंसुद्धा तुमची ॲलर्जी होते. हे विविध कारणं आहेत आणि ह्या विविध स्टेजेसमध्ये हे येतात, म्हणजे प्रत्येक स्टेजमध्ये वेगवेगळे कारणं आहेत. फूड ॲलर्जी स्पेशली वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये वेगवेगळे फूड ॲलर्जीज होतात.
1: अच्छा, याच्या काही स्टेजेस आहेत का?
0: हो, म्हणजे साधारणतः आपण जन्मजात जर म्हटलं म्हणजे आपण त्याला ॲटोपिक मार्च म्हणतो, तर ॲटोपिक मार्चमध्ये जे काही सुरुवातीला जो असतो तो ॲटोपी असतो, दुसरा जो असतो तो फूड ॲलर्जी असतो, तिसरा जो असतो तो अस्थमा असतो, आणि चौथा जो येतो तो ॲलर्जिक रायनायटिस असतो. दिस इज द ॲटोपिक मार्च, म्हणजे तुमची जी काही ॲलर्जी वाढत जाते इट गोज ह्या यांनी वाढत जाते आपल्या ॲटोपिक मार्चला. मग हा ॲटोपिक मार्च कसा कंट्रोल करता येईल त्या हिशोबाने आपण तो कंट्रोल करतो.
1: अच्छा, यामध्ये अनुवंशिक कारणं सुद्धा असू शकतात का लहान मुलांच्या ॲलर्जीमध्ये?
0: हो, डेफिनेटली अनुवंशिक कारणं आहेत, जेनेटिक आहेत. तुमचं एक्झिमामध्ये, तुमचं ॲटोपिक डर्माटायटिसमध्ये जेनेटिक प्रेडिस्पोजिशन आहे, तर डेफिनेटली त्याचा पण रोल आहे. तुमच्या अस्थमा पेशंटमध्ये जेव्हा आपण म्हणतो तर देर इज अ अस्थमा प्रिडिक्टिव्ह इंडेक्स म्हणून एक आहे की ज्याच्यामध्ये आई वडिलांचं अस्थमाचं आहे, तर डेफिनेटली इट प्लेज अ रोल.
1: अच्छा, म्हणजे आई वडिलांना दमा असेल तर तो मुलांमध्ये नक्कीच
0: होऊ शकतो. त्यातला एक मेजर क्रायटेरिया आहे की ज्याच्या आई वडिलांना जर असेल तर हा मुलांमध्ये येईल, हा आपण अस्थमा प्रेझेंटिव्ह इंडेक्स मध्ये आहे तो.
1: अच्छा, आपण याविषयी आणखी बोलूयातच, एक फोन कॉल आहे.
0: हो,
1: हॅलो हॅलो हॅलो हॅलो
2: हॅलो
1: हा बोला.
2: नमस्कार मॅडम.
1: नमस्कार, बोला.
2: डॉक्टर साहेब नमस्कार.
0: नमस्कार सर.
2: सर, अनेकांना अशी सवय

0: असते की स्वतःहून जाऊन मेडिकल मध्ये औषधी घेऊन लहान मुलांना देतात, तर त्याची सुद्धा ॲलर्जी होतात का, हा माझा प्रश्न आहे.
1: हो डेफिनेटली, एक साधारणतः औषधांच्या इफेक्ट याच्यामध्ये ॲडवर्स इफेक्टमध्ये एक 10-15% असं आहे की औषधामुळे सुद्धा ॲलर्जी होऊ शकते. तुमचा डोस कुठला देताय, तो डोस मुलांच्या याच्यावर किती परिणाम करतोय, तर सगळ्याच औषधं नाही पण एक साधारणतः 10-15% औषधांचा ॲलर्जीचं रूपांतर होऊ शकतं.
2: म्हणजे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच
1: औषधं घेतले पाहिजे, आपण डायरेक्टली कधीच मेडिकलमधनं औषधं घ्यायची नाही.
2: आणि महत्वाचं म्हणजे अगदी लहान मुलांच्या बाबतीत तर
1: कारण आपला डोस माहीत नसतो, आपल्याला तो डोस जिथं आपल्याला 5 ml द्यायचा का 2.5 ml द्यायचा का 7.5 ml द्यायचा, हा डोस सुद्धा खूप महत्वाचा असतो.
2: तर याविषयी आपण पुढे बोलूयातच. आता वातावरणातील प्रदूषण जे आहे तर त्याची सुद्धा ॲलर्जी लहान मुलांना होते, तर तेही सांगूयात आपण श्रोता.
1: हो हो, वातावरणाच्या ॲलर्जीमुळं जे काही आजार होतात, म्हणजे जे काही आपण लक्षणं आपण ॲलर्जीचे हे करूयात, तर एक तर ॲलर्जिक कंजंक्टिव्हायटिस, म्हणजे वातावरणामुळं जे काही डोळ्यांचं जे आजार होणार आहेत, सम डोळे चुरचूर करणे किंवा डोळ्यातून पाणी होणे किंवा डोळ्यातून डोळे लाल होणे, तर याला आपण ॲलर्जिक कंजंक्टिव्हायटिस म्हणतो. समजा ॲलर्जिक रायनायटिस, ॲलर्जिक रायनायटिस म्हणजे ॲलर्जिक सर्दी आपण ज्याला म्हणू, की सारखं नाक वाहणे, सारखं नाक ब्लॉक होणे, जे ब्लॉक होतं त्याला आपण ब्लॉकच म्हणतो, आणि जिथं शिंक येणे सारखं आहे त्याला आपण स्नीजर्स म्हणतो. सो ह्या दोन प्रकारचे आहेत की ॲलर्जिक रायनायटिस आणि ज्याच्यामध्ये ब्लॉकर्स आणि स्नीजर्स. मग अंगावर सारखं लाल चट्टे येणे, ज्याला आपण आर्टिकेरिया येतो, आणि कधी कधी हेच लाल चट्ट्याचं रूपांतर जे आहे हे तुमचं एनजीओडीमध्ये ओठांना स्वेलिंग याच्यामध्ये होतं, आणि स्पेसिफिक काही जे फूड आहेत की ज्याच्यामध्ये ॲलर्जिक हे आहेत, की जसं दूध झालं, अंडे झालं, तुमचं पीनट झालं, तर याच्यामध्ये सुद्धा ॲलर्जीचं प्रमाण आहे, त्याला आपण फूड ॲलर्जिक सिम्प्टम्स म्हणतो. आणि अस्थमा, अस्थमा तर आपल्या सर्वांना माहितच आहे की कुठलंही वातावरण बदललं किंवा हे ऋतू बदलला की त्याचा परिणाम तुमच्या श्वासनलिकेवर होतो, आणि इट्स अ क्रॉनिक इन्फ्लेमेटरी डिझीज, क्रॉनिक इन्फ्लेमेटरी डिझीज असून तो पुढं पुढं होत जातो. सो दॅट इज ऑल्सो रिलेटेड टू तुमचा ॲलर्जन्सी रिलेटेड आहे, तुमच्या ॲलर्जीशी रिलेटेड आहे.
2: म्हणजे आपण ऋतुमानानुसार होणारे जे ॲलर्जीज आहेत त्याबद्दल पण आपण सांगूयात. उन्हाळ्यात, पावसाळ्यात किंवा थंडीत असेल तर ते पण आपण प्रकार सांगूयात.
1: हां, म्हणजे काही ॲलर्जी अशा असतात की सीझनल असतात, म्हणजे आपण समजा पोलन ग्रेन्स म्हणू की झाडाचे जे पोलन्स असतात, समजा काँग्रेस गवत झालं किंवा तुमचं बाकीचे, तर हे साधारणतः एका विशिष्ट ऋतूमध्ये होतात, सीझनल आपण ज्याला म्हणतो. आणि देर आर पेरियनल, म्हणजे 12 महिने तुमचे जे काही असतात, तर 12 महिने चालणारे जे आजार आहेत ते तुमचे हाऊस डस्ट माईट, तुमचे एक डस्टचे छोटे जंतू किंवा हाऊस डस्ट किंवा तुमचं तुमचे घरातले जे काही पाळीव प्राणी आहेत किंवा तुमची बुरशी आहे का याला भिंतीत लागलेली, हे जे आहेत हे 12 महिने चालू शकतात. तर हे दोन प्रकार आहेत, एक 12 महिने चालणारे आजार
2: आणि
1: एक ऋतूमध्येनुसार चालणारे आजार. तर सीझनल, त्याला आपण सीझनल ॲलर्जी हे म्हणतो, सीझनल ॲलर्जी म्हणतो, आणि त्याची दक्षता आपल्याला व्यवस्थित घ्यावी लागते.
2: तर
1: बरेचसे पोलन्स असतात की ते पोलन्स तुमचे ॲलर्जी करू हे करतात.
2: पुढे बोलूयातच, एक फोन कॉल आहे. हॅलो
3: हॅलो हॅलो, नमस्कार सर.
2: हा नमस्कार, बोला.
3: मी आयल्यानगर मधुकर भाले बोलतोय.
1: हा बोला सर.
3: माझा 5 वर्षाचा नातू आहे.
1: हो सर.
3: तर तो काय करतो, भात जास्त लागतो त्याला, आणि आपलं भात जर खाल्लं तर त्याला शिंक जास्त येतात. भात खाल्ल्यानंतर शिंक जे सुरू होतात, जवळजवळ 10-15 मिनिट शिंक येत राहतात. तर मला असं विचारलं, काही अन्नाची ॲलर्जी म्हणजे नेमका काय प्रकार असतो?
1: अन्नाची ॲलर्जी म्हणजे स्वतःच्या त्या अन्नावरनं जे काही शरीरावर परिणाम होतो त्याला आपण अन्नाची ॲलर्जी म्हणतो. मग हे त्याच्यातले विविध घटक असतात, म्हणजे विविध अन्न आहेत की ज्याची मुलांना ॲलर्जी होऊ शकते, की तुमचे डाळी असू द्या, तुमचा भात असू द्यात, अंडा असू द्या, तुमचे मासे असू द्यात, तुमचे प्रॉन्स असू द्या, आपण जे हे खातो बदाम का हे खातो ते बदाम, हे विविध घटक आहेत की हे मी जे सांगतो ते प्रामुख्याने आहेत. भात त्याच्यामध्ये येत नाही, पण मी जे हे सांगितलं ते प्रामुख्य घटक आहेत की ज्याच्यामुळे तुम्हाला मुलांमध्ये ॲलर्जी होऊ शकते, आणि ते ॲलर्जीचं रूपांतर पुढे सुद्धा सिव्हिअर आपण ज्याला ॲनेफ्लेक्सिस म्हणतो, त्या ॲनेफ्लेक्सिसमध्ये होऊ शकतो. तर भात खाल्ल्याने तुम्ही जे म्हणताय शिंक आलं, तर हे याचं नीट ऑब्झर्वेशन केलं पाहिजे की नेमकं कशामुळे होतोय.

0: ती सर्दी नेमकी ॲलर्जीची आहे का त्याला सीझनल ॲलर्जी सीझनल त्याला सर्दी आहे की ज्याच्यामध्ये ताप येणं किंवा बाकीचे काही सिमटम्स आहेत का, आणि ॲलर्जीपासनं म्हणजे याला डिफरन्शिएट केलं पाहिजे. नुसतं भात खाल्ल्याने त्याला सर्दी होती हे सांगून आपण हे करण्यापेक्षा त्याच्या प्रॉपर हिस्ट्री घेणं, कारण ॲलर्जीमध्ये हिस्ट्री खूप महत्त्वाची आहे. आपण प्रॉपर हिस्ट्री जर नाही घेतली तर आपल्याला काही समजत नाही. सर्वात महत्त्वाचा पार्ट असतो हिस्ट्री. आपल्याला हिस्ट्रीमध्येच कळतं की नेमकं कशामुळं वाढतं आहे, कधी हे वाढलं आहे. तर हा खूप महत्त्वाचा भाग आहे. धन्यवाद. धन्यवाद सर.
1: चल तर डॉक्टर, आपण आता सांगितलं की हिस्ट्री गरजेची आहे, तर यामध्ये काय काय नक्की विचारलं जातं लहान मुलांच्या बाबतीत, काय काय विचारलं जातं हिस्ट्रीसाठी?
0: हिस्ट्री तर तसं फार म्हणजे आपण मोठी आहे की ज्याच्यामध्ये आपण राईट फ्रॉम सर्दी आहे का, सर्दी नाक चोंते का, किती प्रमाणात त्यांचं नाक ब्लॉकेज राहत आहे, सर्दी की ब्लॉक राहत आहे का, हे होते तुम्हाला. त्याच्यानंतर डोळ्यातून जे काही पाणी येतं ते

0: काही समजत नाही. सर्वात महत्त्वाचा पार्ट असतो हिस्ट्री. आपल्याला हिस्ट्रीमध्येच कळतं की नेमकं कशामुळे वाढते, कधी हे वाढलं आहे. तर हा खूप महत्त्वाचा भाग आहे. धन्यवाद. धन्यवाद सर.
1: चल तर डॉक्टर, आपण आता सांगितलं की हिस्ट्री गरजेची आहे, तर यामध्ये काय काय नक्की विचारलं जातं लहान मुलांच्या बाबतीत, काय काय विचारलं जातं हिस्ट्रीसाठी?
0: हिस्ट्री तर तसं फार म्हणजे आपण मोठी आहे की त्याच्यामध्ये आपण राईट फ्रॉम सर्दी आहे का, सर्दी नाक चोंते का, किती प्रमाणात त्यांचं नाक ब्लॉकेज राहते, सर्दी की ब्लॉक राहतं आहे का, हे होते तुम्हाला. त्याच्यानंतर डोळ्यातून जे काही पाणी येतं ते पाणी कधी येतं, डोळे लाल होतात का, डोळे चुरचूर करतात का. त्याच्यानंतर तुमचं अस्थमाची आपण जे काही विचारतो की तुमच्या ह्याच्यातून आवाज येतो का, म्हणजे ज्याला आपण ब्रीदिंगमध्ये काही रेट वाढलाय का, कफ सारखा राहतोय का, ड्राय कफ सारखा राहतोय का, थ्रोटमध्ये पेन राहतोय का, ह्या विविध हिस्ट्री आपण घेतोय. अँटीबायोटिक्स किती वेळा घेताय तुम्ही, किंवा अँटी ॲलर्जिक, म्हणजे हिस्ट्रीमध्ये तुम्ही किती वेळा तुम्ही अँटी ॲलर्जिक गोळ्या महिन्याभरात किती वेळा घेताय, किंवा 6 महिन्यातून किती वेळा झालेले, ते सुद्धा महत्त्वाचं आहे. किंवा हा जो सारखा सारखा आजार आहे तो हा किती वेळा सारखा झालेला आहे तो सुद्धा हिस्ट्रीमध्ये घेतो. त्याच्यानंतर घरच्यांची सुद्धा आपण हिस्ट्री घेतो, म्हणजे फॅमिली हिस्ट्रीमध्ये आपण हे याच्यामध्ये की ड्रग हिस्ट्री, पर्सनल याच्या हिस्ट्री, किंवा एखादं फूड हिस्ट्री, तर ह्या सगळ्या हिस्ट्री आपण ते एक हिस्ट्रीची एक चार्ट असतो, त्या चार्टमध्ये आपल्याला त्या सगळ्या हिस्ट्री आपल्याला घ्यावे लागतात. आणि इवन फॅमिलीमध्ये सुद्धा, म्हणजे आई वडील, घरी काका काकू यांच्यासुद्धा आपण हिस्ट्री घेतो की आपल्याला त्याच्यामध्ये सुद्धा घरी कोणाला आहे का आजार, हे सुद्धा आपल्याला कळतं. याच्या व्यतिरिक्त तो कुठल्या घरात राहतोय, ते घराचं वातावरण कसं आहे, डंपनेस आहे म्हणजे ओलावा आहे का नाही आहे, ते घर किती वर्षापूर्वीचं आहे, घरात कुत्रं आहे का, मांजर पेटडॉग्स आहे का, घरात मुंग्या आहेत का, झुरळं आहेत का, तुम्ही ज्या खोल्यांमध्ये राहताय त्या खोल्या कशा आहेत, गजबजलेल्या आहेत का, तिथं सॉफ्ट टॉईज आहेत का, त्या खोल्या रोज पुसले जातात का, वेट वॉपिंग होतं का, ड्राय वॉपिंग होतं का, ह्या हिस्ट्री घेत मग तुम्हाला पुढं त्याची फिजिकल एक्झामिनेशनसुद्धा करावी लागते की त्याला बाकीचे काही गोष्टी आहेत का की फिजिकल एक्झामिनेशनमध्ये दिसतात. आणि मग त्याच्यानंतरची स्टेप म्हणजे आपण त्या हिस्ट्रीनंतर किंवा त्या निदानानंतर आपण काय त्यांचं ब्लड टेस्ट करतो किंवा स्किन प्रिक टेस्ट करतो, डिपेंडिंग अपॉन कुठली ॲलर्जी आहे, मग आपण ते पुढं टेस्ट करतो.
1: बारीक बारीक गोष्टींचा विचार हिस्ट्रीमध्ये
0: खूप खूप महत्वाचा आहे. मी म्हणजे ॲलर्जीमध्ये हिस्ट्री ही खूप महत्वाची, तुम्हाला हिस्ट्रीमध्येच बऱ्याचशा गोष्टी कळतात आणि त्या हिस्ट्रीवरच त्या पुढच्या टेस्ट कुठल्या करायच्या आहेत तुम्हाला त्या त्याच्यावर आधारित असतात.
1: एक फोन कॉल घेऊयात.
0: हो
1: हॅलो.
2: हा नमस्कार ताई, प्रकाश.
1: हा बोला.
2: हा डॉक्टर साहेबांना पहिला हार्दिक
0: धन्यवाद काका.
2: सर लहान मुलं आहे ना आमची, तिचा मनोज आणि एक डोसा खातात सारखं, त्याच्यामुळे काही ॲलर्जी येऊ शकते का म्हणलो.
0: डोसा खाल्ल्याने ॲलर्जी म्हणजे नेमकं काय होतं का ना?
2: फास्ट फूड खातात जास्त.
0: फास्ट फूड खातात हो आता तर नाही, पण जर सारखं जर ते फास्ट फूड जर खात असतील तर डेफिनेटली ॲलर्जी होऊ शकते. पुढं हे आपण आत्ता सांगू शकत नाही, कारण हे आपल्या शरीराचे जे काही सेल्स असतात, आपण ज्याला मास सेल्स म्हणतो किंवा बेसोफिल्स म्हणतो, किंवा त्याच्यात जे काही आय जी जी रिलीज होऊन जे काही हिस्टेमिन रिलीज होण्याची प्रक्रिया जी असते, ही प्रत्येक मुलाची इम्युन सिस्टीम ही वेगवेगळी याच्यावर असते, हे कधी होईल आपण सांगू शकत नाही. तर डेफिनेटली होऊ शकतं, पण हे आपण आत्ता सांगू शकत नाही.
1: तर या आपल्या श्रोतांनी विचारलेल्या प्रश्नाप्रमाणे आंबवलेले पदार्थ जे आहेत, आता डोसा जसं त्यांनी सांगितलं, तर या आंबवलेल्या पदार्थांचा सुद्धा ॲलर्जी याची सुद्धा लहान मुलांना होऊ शकते का?
0: होऊ शकते. कुठल्याही पदार्थाचा ॲलर्जी होऊ शकते. तुमच्या साध्या डाळीमुळे सुद्धा जर खाल्ली आपण मूग डाळ, माझ्याकडे एक मध्यंतरी पेशंट असाच आला होता, त्याला थोडं जरी मूग डाळ त्यांनी खाल्ली तर मूग डाळीच्या याने त्याला अंगावर लालसर चट्टी यायचे आणि ओटाभोवती एकदम ओट्स एकदम सुजायचे. तर हा हे प्रकार आहे आणि होऊ शकतात. हो
1: तर पाळीव प्राण्यांबद्दल तुम्ही सांगत होतात, तर मग पाळीव प्राणी घरात असेल तर अशा वेळी मग काय काळजी घेतली पाहिजे? लहान मुलांना तर खूप आवड असते पाळीव प्राण्यांची, तर यावेळी काय काळजी घेतली पाहिजे?
0: एक तर मी असं सांगेल की

0: पाळीव प्राण्यांना घराच्या बाहेर ठेवायचं. दुसरी गोष्ट की आता जे आहे की नवीन की आपण बेडरूममध्येच ठेवतो, तर कृपया त्यांना बेडरूममध्ये ठेवू नका, कारण त्या पाळीव प्राण्यांचे जे डँडर असतात ते डँडर म्हणजे आपण ज्याला केस आपण हे म्हणतो, तर ते ॲलर्जन म्हणून ते 6-6 महिने त्या ह्याच्यावर असतात. आपल्याला त्याची कल्पना नाही आहे, पण त्याचा त्रास नंतरसुद्धा होऊ शकतो. म्हणजे आपण एखादं उदाहरण जर घ्यायचं ठरलं, तर जर मांजर तुमच्या घरामध्ये आहे आणि तुम्ही म्हटलं की डॉक्टर आता ही मांजर आम्ही 3 महिने झाले ती आम्ही तिला आता नाही येते आमच्याकडं होती, पण त्या 3 महिन्या अगोदर तुमच्या घरात असलेल्या त्या मांजरीचे केस हे असतात आणि ते त्या 3 नंतरसुद्धा ते ॲलर्जन म्हणून तुम्हाला ते त्रास देऊ शकतात. दुसरी गोष्ट, समजा तुम्हाला आहेत पेट्स आणि तुम्हाला जर ते ठेवायचे आहेत, तर त्यांचं प्रॉपर आंघोळ घालणे, त्यांना प्रॉपर हे त्यांची हायजिनिक मेंटेन करणे हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे कमीत कमी त्यांचे केसांचा जो काही ॲलर्जी म्हणून जो ॲलर्जन म्हणून जे काही हे होईल ते कमी राहील. तर ह्या काळजी घ्याव्या लागतील.
1: नक्कीच आपण याविषयी बोलूयात. आणखी एक श्रोते जोडले जात आहेत आपल्याशी.
0: हो,
1: हॅलो.
2: हॅलो,
1: हा बोला.
2: मी असा प्रश्न विचारते की माझ्याकडे 3 मांजरी आहेत, दोन चिल्ला आहेत आणि एक त्यांची आई आहे. तर त्या आई जी आहे तिचे केस वगैरे गळतात आणि मग त्याच्यापासून आपल्याला काही त्रास होऊ शकतो का? आणि ती थोडी माझी शेंकते सुद्धा.
0: डेफिनेटली त्रास होऊ शकतो.
2: म्हणजे ते पाळीव आहेत आमच्या घरचे.
0: हो, पाळीव जरी असल्या तरी त्यांचे जे काही केस असतात तर त्याच्यात डेफिनेटली आपल्याला एक ॲलर्जी म्हणून ॲलर्जन म्हणून त्रास होतो. की म्हणजे वारंवार सर्दी होणे, खोकला होणे, सर्दी, तर हा त्रास होतो आपल्याला.
2: मग ह्याच्यात आपण प्रिकॉशन असं म्हणजे काय घेतले पाहिजे, दक्षता वगैरे त्याच्यापासून?
0: मी आता सांगितलं की त्यांना एकतर रूमच्या बाहेर ठेवणे म्हणजे हे तर म्हणजे ते तर आपण करू शकतो, किंवा घरा आपल्या बेडरूमच्या बाहेर ठेवा आणि प्रॉपर त्यांचं त्यांना आंघोळ हे करून त्यांची हायजीन मेंटेन करणे.
2: अच्छा अच्छा.
1: तर लहान मुलांच्या बाबतीत आपण बोलत होतो की पाळीव प्राण्यांच्या संदर्भात काय काळजी घेतली पाहिजे.
0: हो,
1: तर आता ॲलर्जीची लक्षणं कोणकोणती असतात हे आपण सांगूया.
0: ॲलर्जीची लक्षणं मी तुम्हाला आताच सांगितलेले आहेत की जसं वारंवार शिंका येणे किंवा तुमच्या नाकातून पाणी वाहणे किंवा नाक सारखं ब्लॉक राहणे हे विविध ॲलर्जीचे आजार आहेत. म्हणजे आपण जर
1: श्वसन नलिके संदर्भातले हे काही,
0: हो, हे मेनली तुमचं ॲलर्जिक रायनेटिस ह्या त्यात संबंधातले आहेत की त्याच्यामुळे तुमचं नाक वाहणे, नाक ब्लॉक राहणे. नंतर दुसरं म्हणजे येतं अस्थमा की ज्याच्यामध्ये तुमचं श्वासाची जी क्रॉनिक इन्फ्लेमेशन होतं आणि त्याच्यामध्ये श्वास घ्यायलासुद्धा तुम्हाला त्रास होतो, तर हा सुद्धा ॲलर्जीमुळेच होणारा त्रास आहे. तिसरं हे तुमचे 2 श्वासाशी निगडीत तुमचे आहेत महत्वाचे.
1: आणि त्वचा विकारांमध्ये सुद्धा लहान मुलांना रॅशेस येणं सुद्धा आपण जास्त पाहतो.
0: हो, त्याला आपण आर्टिकेरिया म्हणतो, म्हणजे अंगावर लाल पुरळ उठणे आणि त्यात व्हील सारखं येणे. आणि त्यात 2 प्रकार आहेत, म्हणजे एक तर ॲलर्जीमुळे सुद्धा होऊ शकतं किंवा दुसरं म्हणजे इन्फेक्शन. आपण जर व्हायरल इन्फेक्शन, ताप आहे वगैरे बाळांना, तर मुलांना तापामध्ये सुद्धा हे आर्टिकेरिया होऊ शकते. किंवा फूड ॲलर्जी, कुठली जरी फूड ॲलर्जी जर असेल, अंडं खाल्लं किंवा हे दुधामुळं सुद्धा, तर दुधामुळं सुद्धा अंगावर चट्टे येणं आणि व्हील्स येणं हे खूप कॉमन आहे. म्हणजे एक माझ्याकडे एक मध्यंतरी पेशंट मी असा पाहिला की नुकतंच त्यांनी एका पार्टीला गेला होता आणि तिथं त्यांनी एक केक खाल्ला, त्या केक खाल्ला आणि सडनली त्याला अंगावर रॅश आलं आणि ओठांवर स्वेलिंग आलं. तर मग त्याचा कॉज काय असू शकतो? तर तुम्ही जेव्हा केक खाता तर केकचे इन्ग्रेडियंट्स साधारणतः जर पाहिले आपण तर त्याच्यामध्ये असतं अंड आणि नट्स. तर ह्या 2 गोष्टी, तर ह्या दोन्ही गोष्टी जे आहेत, नट्स आणि एग, हे ॲलर्जन फूड ॲलर्जी म्हणून काम करतात. तर दिस कॅन हे आर्टिकेरिया हे अंगावर पुरळ म्हणून जे काही लालसर चट्टे हे याच्यामुळं होऊ शकतात. त्याच्यानंतर पुढचं जे पाहिलं आपण हे झालं ॲक्यूट आर्टिकेरिया. म्हणजे ॲक्यूट म्हणजे साधारणतः 6 आठवड्याच्या आधी जर असेल सिमटम्स तर त्याला आपण ॲक्यूट आर्टिकेरिया म्हणतो. आणि 6 आठवड्यापेक्षा जर पुढं गेलं तर मग त्याला आपण क्रॉनिक आर्टिकेरिया म्हणतो. म्हणजे हा आर्टिकेरिया जो आहे, मग याच्यामध्ये आपल्याला तपासण्या करणं गरजेचं असतात. त्या तपासण्या आपल्याला करून मग पुढच्या गोष्टी, मग याच्यामध्ये भरपूर हीट आर्टिकेरिया,

0: आपण त्याला कोल्ड आर्टिकेरिया, कधी कधी एक्सरसाइज इंड्यूस्ड आर्टिकेरियासुद्धा असतो, इडिओपॅथी, कधी कधी त्याचा कॉज नसतो काही पण तरीसुद्धा अंगावर पुरळ येतात, किंवा एखाद्या थायरॉईड ग्रंथीचा आजार असेल, त्या थायरॉईड ग्रंथीच्या आजारामुळे सुद्धा तुम्हाला अंगावर चट्टी येऊ शकतात. हा क्रॉनिक आर्टिकेरिया हा बराच त्याचे इन्व्हेस्टिगेशन तुम्हाला लागतात की कुठले कुठले पॅरासाइट्स असतात ॲमिबियात, त्या पॅरासिटिक इन्फेक्शनमुळे सुद्धा तुम्हाला क्रॉनिक आर्टिकेरिया असू शकतो. सो ह्या याच्यामध्ये तुम्हाला ते चाचणी करणं खूप गरजेचं आहे.
1: त्या टेस्टविषयी तर आपण पुढे बोलणार आहोतच, पण यापूर्वी मला एक असा प्रश्न विचारायचा आहे की लहान बाळ असेल, एकदम लहान बाळ असेल, त्यासाठी डायपर वगैरे यूज केले जातात, तर मग ते जास्त वेळ अंगावर राहिल्यामुळे सुद्धा लहान मुलांना अलर्जी होते, तर त्याविषयी काय सांगता येईल?
0: हो, निश्चितपणे डायपरचा वापर हा कमीच करावा, कारण डायपरमुळं जे काही आहे तो लालसर पापांना वाढतो, आणि तिथं साधारणतः जेव्हा तुम्ही डायप हे करता तर तेल लावू नका. म्हणजे बरेचसं लोकांचं असं असतं की तिथं जर रॅश आली तर आपण तेलाने हे करून किंवा त्वचा असे राहील, तर कृपा करून तिथं तेल लावू नका, ओपन ठेवा ते. डायपरचा वापर एकदम कमी करा, कारण त्या डायपरमुळंच जो काही मॉइश्चरायझर आणि याच्यामुळे जो लालचट्टा आला हे असतो आलेला असतो, आणि त्याची प्रॉपर ट्रीटमेंट जे काही सल्ल्याने डॉक्टरच्या सल्ल्याने प्रॉपर ट्रीटमेंट घ्यायची आणि डायपरचा वापर कमी ठेवायचा.
1: लहान मुलांमध्ये अंगाला खाज येणं हा पण प्रकार होतो, तर ते पण सांगा.
0: हा, अंगाला खाज, मी आता नुकतंच तुम्हाला सांगितलं की अंगाला खाज येणं म्हणजे आर्टिकेरिया. तर आर्टिकेरियाचे प्रकार म्हणजे अॅक्यूट आर्टिकेरिया आणि क्रॉनिक आर्टिकेरिया. तर याच्यामुळे सुद्धा हे क्रॉनिक आर्टिकेरियाचे तुम्हाला प्रकार मी आता सांगितलेत की जसं हीट आर्टिकेरिया, कोल्ड आर्टिकेरिया, कधी कधी पाण्यातून म्हणजे पाण्यामुळे सुद्धा आर्टिकेरिया होऊ शकतो. That is called aqua आर्टिकेरिया.
1: कधी कधी एखादी जागा अशी ड्राय होते आणि तेवढ्याच जागेवर खाज सुटते, तर मग अशा वेळी सुद्धा?
0: हां, तर ती त्याला म्हणजे ड्राय होते किंवा ते ड्राय स्किन, दॅट इज एक्झिमा, दॅट इज ॲटोपिक डर्मॅटायटिस. हे तुमचा ॲलर्जीशी संबंधित नाही, ते जेनेटिक प्रिडिस्पोजिशन किंवा ते त्वचेचा टिश्यू मेम्ब्रेनचा डिझीज आहे.
1: ॲटोपिक डर्मा
0: ॲटोपिक नाही, हां, ॲटोपिक डर्मॅटायटिस हे वेगळे, दिस इज नॉट रिलेटेड टू ॲलर्जी. पण तरीसुद्धा त्याच्यात काही प्रमाणात 10-20% फूड ॲलर्जीचा काही संबंध असतो, तर अशा याच्यामध्ये सुद्धा आपल्याला फूड ॲलर्जीचे काही टेस्ट आपल्याला करणं गरजेचे असतात.
1: मग आता बाहेरचं खाणं होतं बऱ्याचदा लहान मुलांमध्ये, तर मग अशा वेळी उलटी किंवा पोटदुखी असे सुद्धा लक्षणं असतात, तर मग हे काय सांगता येईल?
0: हां, तर हे प्रत्येक उलटी किंवा पोटदुखी ही ॲलर्जी नाही आहे. कधी कधी तुमचं जे काही तुम्ही बाहेर अन्न खातात तर त्याच्यामुळे सुद्धा तुमचं इंडायजेशन किंवा इन्फेक्शनमुळे सुद्धा हे होऊ शकतं, आणि बाकीचे जे आजार आहेत म्हणजे ॲलर्जीमुळे जे होणारे आजार आहेत, तर जे काही त्याचे लक्षणं आहेत, समजा दूध आहेत, आता एखादा छोटं बाळ आहे की ज्याला आपण दूध चालू केले म्हणजे मिल्क आपण म्हणतो, काऊज मिल्क ॅलर्जी, तर ह्या बाळाला साधारणतः 2-3 महिन्याच्या बाळाला सुद्धा आपण काऊज मिल्क ॲलर्जी होऊ शकते, आणि ह्या बाळाला अंगावर रॅश येणे, नंतर त्यांच्या स्टूलमध्ये ब्लड जाणे, स्टूल त्याचे लूज मोशन्स होणे, तर हे सुद्धा हे टिपिकल ॲलर्जीचे लक्षण आहेत, म्हणजे आयजी मेडिटेड ॲलर्जी आपण ज्याला म्हणतो, विच इज कॉमनली सीन, हे त्याला आपण काऊज मिल्क ॲलर्जी म्हणतो. मग त्याच्या बऱ्याचशा त्याच्या चाचण्या असतात की आपण कसं डायग्नोज करायचं, मग त्याच्यामध्ये ते फूड आपण काऊज मिल्क एलिमिनेट करतो, पुन्हा चॅलेंज टेस्ट म्हणतो आपण, तर ह्या विविध गोष्टी केल्यानंतरच आपल्याला ते डायग्नोसिस होतं, पण ह्या फूडमुळे होऊ शकतात त्या.
1: तुम्ही ड्रायफ्रुट्स विषयी सुद्धा सांगितलं, तर कोणकोणत्या पदार्थांमुळे होऊ शकतो ड्रायफ्रुट्समध्ये?
0: ड्रायफ्रुट्स आपले जे ड्राय नट्स येतात, अक्रोड,
1: म्हणजे या सगळ्यांमुळे ॲलर्जी?
0: हो, ट्री नट्स, स्पेशली ट्री नट्स.
1: अच्छा,
0: जे काही ट्री नट्स आहेत त्या ट्री नट्समुळे ॲलर्जी होऊ शकते. मेनली जे गोष्टी, ज्या 4-5 मेन ॲलर्जन्स आहेत की ज्याच्यामध्ये अंडं आहे, तुमचं दूध आहे, तुम शेंगदाणे आहे, शेलफिश आहे म्हणजे प्रॉन्स आहे, तुमचं फिश आहे, आणि ट्री नट्स आहेत. ह्या हे साधारणतः 6-7 जे आहेत यांनी हे कॉमन ॲलर्जन्स आहेत की याच्यामुळं शरीरावर परिणाम होतो.
1: पण हे प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार सुद्धा डिपेंड असेल ना, म्हणजे प्रत्येकच बाळाला ह्या प्रत्येक ह्याच्या लहान मुलांना याची ॲलर्जी होऊ शकते असं नाही ना?
0: नाही नाही, प्रत्येकालाच होईल असं नाही आहे. हे डिपेंडिंग अपॉन प्रत्येकाची इम्युन सिस्टम हे कशी आहे, त्याच्यानुसार त्याची इम्युन सिस्टम किती रिॲक्ट करते त्याला, त्याच्यानुसार हे होतं.
1: अच्छा, आता सर्दी आणि ॲलर्जीमध्ये काय फरक आहे हेही आपण थोडंसं एक्सप्लेन करूया.
0: हो, ॲलर्जी आणि सर्दी, सर्दी साधारणतः सीझनल ही 1-3 महिन्यातनं एकदा होती. सर्दीमध्ये साधारणतः ताप असतो, ते इन्फेक्शनमुळं होती, आणि तुम्ही जर एखादं अँटी हिस्टॅमिनिक द्याल तुमच्या सर्दीमध्ये, तर

0: इफेक्ट फार कमी असतो. हेच ॲलर्जीची जी सर्दी असते ती तुम्हाला सारखी नाक वाहणे, सारखं नाक ब्लॉक होणे याच्यामुळं होती. आणि याच्यामध्ये तुम्हाला अँटी हिस्टेमिनिकचा इफेक्ट तुम्हाला दिसून होतो. तुमचं कोणतेही तुम्ही अँटी हिस्टेमिनिक जर तुम्ही चालू केलं तर त्याचा इफेक्ट तुम्हाला दिसून येतो. आणि ॲलर्जीच्या सर्दीमध्ये ताप नसतो. तर हा प्रामुख्याने हा डिफरन्स तुमचा महत्त्वाचा आहे, तुमची जी सर्दी आहे आणि तुमचं ॲलर्जीची सर्दी आहे.
1: डॉक्टर, आपण याविषयी आणखी पुढे बोलणारच आहोत. तर श्रोतेहो, हॅलो डॉक्टर, कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. तज्ज्ञ डॉक्टरांकडून आपण आणखी मार्गदर्शन घेणार आहोतच, पण कार्यक्रमाच्या या टप्प्यावर घेऊयात एक म्युझिकल ब्रेक. ऐकूयात एक छानसं गीत.

0: श्रोत्याहो, आपण ऐकत आहात हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. आजचा विषय आहे लहान मुलांमधील ॲलर्जीच्या समस्या, कारणं, लक्षणं आणि उपचार. सहभागी तज्ज्ञ आहेत बालरोग तज्ज्ञ डॉक्टर सागर वाघ आणि सूत्रसंचालन करत आहेत वर्षा बांगर. ऐकूया कार्यक्रमाचा उर्वरित भाग.
1: श्रोतहो, कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या विषयासंबंधी जर आपले काही प्रश्न शंका असतील तर आपण जरूर विचारू शकता 02-241-34-71 किंवा 02-42-36-72 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून. तर डॉक्टर, आपण विषयासंबंधी बोलताना आता मुळात मला हे विचारायचं आहे की ॲलर्जीचा दमा होऊ शकतो का, हे आपण सांगूयात.
2: हो,

0: ॲलर्जीचा दमा दम्याच्या दम्यामध्ये रूपांतर होऊ शकतो. आता आपण थोडंसं दम्याबद्दल जाणून घेऊया की दमा म्हणजे नेमकं काय आणि लहान मुलांमध्ये त्याचा किती प्रिव्हलन्स आहे. तर दमा हा श्वसन मार्गाचा म्हणजे एअरवेजचा दीर्घकालीन इन्फ्लेमेशन म्हणजे क्रॉनिक इन्फ्लेमेशन असलेला आजार आहे. या आजारात श्वसन मार्ग अरुंद होतात आणि त्याच्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो. आता जर कारणं पाहिले तर मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं की आवाज येत नाही. जर कारणं पाहिले तर याच्यामध्ये अनुवंशिक कारणं, आईवडिलांना जर दमा असणे किंवा ॲलर्जी असणे आणि कुटुंबातील एखादा ॲलर्जिक रायनायटिस किंवा जर एक्झिमा असेल तर हे प्रामुख्याने दिस आर द मेजर क्रायटेरिया. म्हणजे आपण जर अस्थमा प्रेझेंटिव्ह इंडेक्स म्हणू तर अस्थमा प्रेझेंटिव्ह इंडेक्समधले हे मेजर क्रायटेरिया आहे. आणि मायनर क्रायटेरिया म्हटलं तर ॲलर्जिक रायनायटिस आहे, व्हिजिंग आहे आणि ब्लडमध्ये इयोसिनोफिल्स जी लेवल आहे ती इयोसिनोफिल लेवल्स 4% जास्त असेल तर. आणि ॲलर्जी निर्माण करणारे घटक कोणते तर पराग, मोल्ड, तुमचे पाळीव प्राण्यांचे केस, पर्यावरणातलं जर पाहिलं तर धूम्रपानाचा धूर, अगरबत्ती, परफ्यूम, थंड हवा आणि बाकीचा जर व्हायरल संसर्ग, व्यायाम आणि भावनिक ताण याच्यामुळेसुद्धा अस्थमा हा प्रेसिपिटेट होतो किंवा अस्थमा हा वाढतो. आता अस्थमाचे लक्षणं जर पाहिले तर वारंवार खोकला, श्वास घेताना शिटीसारखा आवाज म्हणजे आपण त्याला व्हिजिंग म्हणतो, धाप टाकणे, खेळताना लवकर दम लागणे, वारंवार छातीचं इन्फेक्शन आणि रात्री खोकल्यामुळे झोप मोड होणे, ह्या याच्यामध्ये क्वालिटी ऑफ लाईफ त्यांची फार डिस्टर्ब राहते. कारण हा ड्राय कॉफ रात्रभर ते जागे असतात. आणि जर हा दम्याचा जर गंभीर रूपामध्ये जर याचा परिणाम झाला तर बोलताना त्रास होते, बरगड आत ओढल्या जाणे म्हणजे आपण त्याला डिस्ट्रेस म्हणतो, ओठ किंवा नखे निळे पडणे ज्याला सायनोसिस म्हणतो आणि मुलाला खूप अस्वस्थ वाटू लागते. आता हे निदान कसं करायचं, आपण दम्याचं जे काही आहे तर आपण सविस्तर त्याची हिस्ट्री घेणं खूप महत्त्वाचं आहे.
1: आपण या बालदम्याविषयी आपण पुढे बोलणार आहोतच. एक श्रोते आपल्याशी जोडले जात आहेत. हॅलो.
2: हॅलो.
1: हा बोला.
2: नमस्कार मॅडम.
1: नमस्कार.
2: विषय असा आहे का, आमचा मुलगा आहे ना, बरं का,
1: बोला ना, बोला.
2: नवीला आता.
1: हा.
2: त्याला सारखे शिंका येतात.
1: अच्छा,
0: बर. किती दिवसापासून शिंका येतात त्यांना बाबा? तो आता नववीला आहे म्हणजे त्याचं वय आता 14 वर्ष आहे, बरोबर? बर. तर याला किती दिवसापासून हा त्रास होते बाबा?
2: शंका येत पाहिजे, बाकी त्रास काय नाही.
0: नाही, किती दिवसांपासून येतात ते?
2: बऱ्याच दिवसापासून, 2-3 वर्ष
0: झाले. मग तुम्ही याच्यासाठी काही गोळ्या औषध घेतले होते? बर. 12 महिन्यातून किती महिने त्याला शिंका येतात? हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे त्याला सर्दी किती दिवस राहते 12 महिन्यात हे खूप महत्वाचं आहे. आणि जर तसं जर आपल्याला वाटलं की ही शिंकाचं प्रमाण जास्त आहे तर ही ॲलर्जी असू शकते, तर याचं योग्य ते निदान करावं लागेल आणि योग्यचे त्याच्या टेस्ट आपल्याला करावं लागतील बाबा.
2: बर.
0: ही ॲलर्जी असू शकते.
1: तर तुम्ही मगाशी सांगत होतात बालदम्याविषयी, तर त्यासाठी निदान पद्धती काय काय वापरली जाते?
0: हो, तर त्याच्या बाळ दम्यासाठी एकतर आपल्याला सविस्तर त्याची हिस्ट्री आपल्याला घेणं खूप महत्त्वाचं आहे की रात्री जास्त आहे का दिवसा जास्त आहे, धुळीमुळं व्यायामाने वाढतो का, कुटुंबात दमा किंवा ॲलर्जी आहे का, ही हिस्ट्री खूप घेणं महत्त्वाचं आहे. नंतर तुम्हाला वीज ऐकू येते का, तुमच्या श्वासाचा वेग किती आहे ते पण महत्त्वाचं आहे. आणि जर तपासण्या म्हटल्या तर त्याच्यामध्ये आपल्याला स्पायरोमेट्री ही एक तपासणी आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला लंग्सची कॅपॅसिटी, लंग आपण ज्याला फुफ्फुसाची कॅपॅसिटी म्हणतो, आणि तुमची श्वासनलिकेची जी हे कॅपॅसिटी तर ती पाहिल्या जाते. आणि दुसरी टेस्ट आपण जर म्हटलं तर पीक एक्सलोटरी PF एक छोटासा मीटर असतो की ज्याच्यामध्ये आपण बाळाला पीक फ्लू म्हणजे फुंकायला लावतो आणि त्याचं एक्सपिरेटरी व्हॉल्यूम किती आहे ते पाहतो आपण. तर ती एक टेस्ट आपण जी आहे ती सोपी आहे, ती पण मुलांमध्ये आपण करायला लावतो. याच्या व्यतिरिक्त समजा जे काही ॲलर्जीमुळे होणारा दमा आहे, समजा की कुठला स्पेसिफिक ॲलर्जन आहे का, आपल्याला माहिती आहे की घरामध्ये आपल्या घरात प्राणी आहे किंवा हाऊस डस्ट आपल्या धुळीमुळं किंवा धुळीच्या कणांमुळं होणारे ॲलर्जी आहे, तर ह्या स्पेसिफिक याच्यामध्ये आपण ज्या टेस्ट करायच्या असतात त्याला आपण म्हणतो स्किन प्रिक टेस्ट आणि स्पेसिफिक IG टेस्ट. आता स्किन प्रिक टेस्ट म्हणजे ही टेस्ट आपण हातावर करतो. आता आपण थोडंसं ॲलर्जीच्या टेस्ट

0: कडे जाऊयात तर ही हातावर करतो. याच्या हातावर आपण ॲलर्जन्स जे काही ॲलर्जन्स आता समजा एक आपण ॲलर्जिक सर्दीची ॲलर्जी ह्याच्यासाठी जे काही आपण ॲलर्जन्स हे करतो ते 8-10 ॲलर्जन्स आपण घेऊन त्याची टेस्ट आपण हातावर ते व्हॉल्यूम हे करतो आणि प्रिक करतो आपण. आणि त्याच्यामध्ये एक नॉर्मल सलाईन आणि एक हिस्टेमिन, तर हे दोन प्रकार असतात. नॉर्मल सलाईनचं रिडिंग साधारणतः 3 mm पेक्षा कमी पाहिजे आणि हिस्टेमिनचं जे रिडिंग आहे हे 3 mm पेक्षा जास्त पाहिजे. 3 mm पेक्षा जास्त म्हणजे हिस्टेमिन जर रिलीज झालं तरच ते ॲलर्जिक आहे. जर हिस्टेमिन जर निगेटिव्ह आलं तर मग त्या टेस्टला काही अर्थ नाही आहे. आणि तेच समजा नॉर्मल सलाईन जर आहे आणि नॉर्मल सलाईन जर पॉझिटिव्ह आलं, 0-3 mm आपण नॉर्मल सलाईनची आपण एक रिडिंग म्हणतो आणि तीच रिडिंग समजा 0-3 mm पेक्षा जर जास्त आली नॉर्मल सलाईनची तर दॅट इज ऑल्सो इनव्हॅलिड टेस्ट. का? तर मग त्याला डर्मॅटोग्राफिझम आपण म्हणतो. मग डर्मॅटोग्राफिझम म्हणजे अंगावर थोडं जरी आपण रेश ओढले तरी त्याचा लालसर चट्ट्यामध्ये रूपांतर होणे, दॅट इज कॉल्ड एज डर्मॅटोग्राफिझम. आणि तर हे ह्या हे निगेटिव्ह कंट्रोल आणि पॉझिटिव्ह कंट्रोल हे असतात. आणि याच्या व्यतिरिक्त मग आपण जे ॲलर्जन्स आहेत त्याला आपण प्रिक करून 15-20 मिनटं थांबतो आणि 20 मिनटानंतर मग आपण ते रिडिंग पाहतो. जे काही व्हील्स आपल्याला दिसतात ते आपल्याला त्या व्हील्सनुसार आपल्याला कळते की सेन्सिटायझेशन झालं आहे का नाही झालं. दॅट इज ओनली ॲलर्जिक सेन्सिटायझेशन, ती ॲलर्जी नव्हे, त्याचं पुढं ॲलर्जीत रूपांतर होऊ शकतं. आणि दुसरी एक तपासणी म्हणजे एक स्पेसिफिक IgE तपासणी. म्हणजे स्पेसिफिक IgE म्हणजे समजा आपण धुळीचं हे आपण सेन्सिटायझ झालं आपण समजू त्याला, तर स्पेसिफिक डस्ट माईट जे काही डस्ट माईटचे जे जंतू असतात तर त्याचं स्पेसिफिक आपण पाहतो. त्या ॲलर्जीपुरतं पाहण्याचं जे काही आहे त्याला ब्लड टेस्ट म्हणतात. ती आपण याच्यामध्ये पाहतो की बऱ्याचशा वेळेला तुम्हाला SPT करता येत नाही, तुमचं एक्झिमा असतं, तुम्हाला अँटीहिस्टामिनिक बंद करता येत नाही, तर अशा याच्यामध्ये तुम्हाला ब्लड टेस्ट करता येते. तर ब्लड टेस्टचासुद्धा तुम्हाला रिपोर्ट जो आहे तो रिपोर्ट साधारणतः फक्त एवढाच आहे की SPT ही तुम्हाला 15-20 मिनटात तुम्हाला त्याचा रिपोर्ट कळतो. ब्लड टेस्टला साधारणतः 1-2 दिवस लागतात.
1: आणखी कोणकोणत्या चाचण्या केल्या जातात यामध्ये?
0: साधारणतः ह्या ॲलर्जीमध्ये आपण जर म्हटलं तर आपण स्पेसिफिक IgE बद्दल मी तुम्हाला म्हटलं एसोनोफिल लेवल्स पाहतो आपण. बेसोफिल नावाचे एक वाईट पांढऱ्या पेशा असतात की ज्या आपल्या ॲलर्जन्सी संबंध येऊन त्याचं ॲक्टिवेशन होतात त्याला आपण बेसोफिल ॲक्टिवेशन टेस्ट म्हणतो. की समजा ज्या पेशंटमध्ये आपल्याला SPT करता येत नाही किंवा ज्या पेशंटमध्ये आपल्याला तुम्हाला स्पेसिफिक IgE, तर मग हे बेसोफिल स्पेशली फूड ॲलर्जीचे पेशंट, तर फूड ॲलर्जीचे पेशंटमध्ये तुम्हाला बेसोफिल ॲक्टिवेशन टेस्ट तुम्हाला उपयोगात येते. सिरम ट्रिप्टेज जे आहे, ट्रिप्टेज आपण लेवल्स आहेत त्यासुद्धा आपण पाहतो. म्हणजे ॲनेफ्लेक्सिस जे काही असतात त्या ॲनेफ्लेक्सिसच्या केसेसमध्येसुद्धा आपण ट्रिप्टेज लेवल पाहतो. आणि कॉम्पोनंट रिझॉल्व डायग्नोस्टिक ही फार स्पेसिफिक टेस्ट आहे आणि खूप वरच्या लेवलची टेस्ट, म्हणजे ही रुटीनली आपण कधीच वापरत नाही. आता समजा एखादा पीनट ॲलर्जी आहे, आपण म्हणू सांग शेंगदाण्याची ॲलर्जी आहे, तर ह्या शेंगदाण्याच्या ॅलर्जीमध्ये विविध प्रोटीन्स असतात. तर समजा 5-6 प्रोटीन्स वेगवेगळे प्रोटीन्स असतात. काही प्रोटीन्स खरे असतात, काही क्रॉस रिएक्टिव्ह प्रोटीन्स असतात. तर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला की कुठले खरे प्रोटीन्स आहेत आणि कुठले क्रॉस रिएक्टिव्ह प्रोटीन्स आहेत हे समजण्याकरता ही आपण कॉम्पोनंट रिझॉल्व डायग्नोस्टिक म्हणजे ही स्पेसिफिक प्रोटीनसाठी आपण ही तपासणी करतो. त्याचा उपयोग असा की समजा आपल्याला एखाद्या पेशंटला इम्युनिथेरपी द्यायची, तर इम्युनिथेरपी देताना आपल्याला तो स्पेसिफिक प्रोटीनचा जो काही पीनटचा आहे तो पीनटचा आपल्याला माहिती पाहिजे, सो दॅट त्या स्पेसिफिक प्रोटीनमुळे आपल्याला इम्युनिथेरपी देणं सोपं जातं.
1: इम्युनोथेरपी कशी दिली जाते?
0: इम्युनोथेरपी साधारणतः इम्युनोथेरपी म्हणजे एक मुलाच्या पदार्थाचं अतिशय कमी प्रमाण नियमितपणे देऊन शरीराची त्या पदार्थावरील संवेदनशील कमी करण्याची उपचार पद्धती, ज्याच्यात ॲलर्जीचं मूळ कारणावर परिणाम करणारा एकमेव उपचार आपण मानला जातो. आता कुठल्या कुठल्या मुलांना आपण इम्युनोथेरपी देतो? वारंवार होणारा ॲलर्जिक रायनायटिस किंवा धूळ हाऊस डस्ट माईट गवत पराकण यांच्यामुळे झालेली ॲलर्जी, ॲलर्जिक दमा किंवा मधमाशी किंवा कीटाणूंमुळे दंशामुळे गंभीर ज्यांना ॲलर्जी होते अशा लोकांना आपण इम्युनोथेरपी देतो. आता इम्युनोथेरपी कोणाला देऊ नये? ज्यांना हृदयरोग आहे किंवा ज्यांना अनकंट्रोल सिव्हिअर अस्थमा आहे अशा मुलांना आपण इम्युनोथेरपी द्यायची नाही. आता इम्युनोथेरपीचे दोन प्रकार आहेत, एक सबलिंग्वल इम्युनोथेरपी आणि एक सबक्युटेनस इम्युनोथेरपी. सबक्युटेनस इम्युनोथेरपी ही त्वचेच्या इंजेक्शन याच्याखाली इंजेक्शन देऊन आपण ती दिली जाते. सुरुवातीला ती आठवड्यातून एकदा देतो आपण, नंतर महिन्यातून एकदा, आणि याचा कालावधी मात्र 3-5 वर्ष असतं. हेच तुमचं सबलिंग्वल इम्युनोथेरपी जी असती ही जिभेखाली आपण गोळी देतो आणि त्याचे फायदे असे की पेशंटला घरी जात

0: येतं आणि इंजेक्शनची गरज पडत नाही. तर थोडक्यात इम्युनोथेरपीचे फायदे की ॲलर्जीचे लक्षणं कमी होतात, औषधांची कमी गरज कमी भासते आणि दीर्घकाळ म्हणजे इम्युनोथेरपी हा मुळापासून तो आजार कमी करण्याचं प्रमाण करते. याच्याच दुसरी गोष्ट म्हणजे आपण कधी कधी बायोलॉजिकल थेरपी म्हणतो आपण. बायोलॉजिकल थेरपी म्हणजे दिस आर मोनोक्लोनल अँटीबॉडीज. मग हे मोनोक्लोनल अँटीबॉडीज आपल्या जी ॲलर्जी आहे त्या ॲलर्जीचा पाथवे असतात की काय काय ज्या मोनोक्लोनल अँटीबॉडीज असतात की ज्याला IL-4 IL-13 किंवा IL-5 IG ह्या पाथवेला ब्लॉक करण्याचं काम बायोलॉजिकल एजंट्स करतात. मग हे कुठले कुठले बायोलॉजिकल एजंट्स आहेत की ज्याच्यामुळं की हे ब्लॉक होतात. मग आपण ओमिलोझुपॉप करतो की जे IG मेडिएटेड आहे की जे गंभीर ॲलर्जिक दमामध्ये किंवा क्रॉनिक आर्टिकेरियामध्ये आपण वापरलं जातं. दुसरी गोष्ट डोपोलिझुमाब आपण ॲटोपिक डर्मॅटायटिसमध्ये किंवा अस्थमामध्ये पाहिलं जातं. मेपोलिझुमाब IL-5 हे इसिनोफिलिक अस्थमामध्ये पाहिला जातो. तर ह्या विविध बायोलॉजिकल एजंट्स आपण यूज करतो की त्या स्पेसिफिक मोनोक्लोनल अँटीबॉडीजवरती वापरले जातात.
1: ही इम्युनोथेरपी लॉंग टर्मसाठी चालते का म्हणजे जास्त काळ याची टेस्ट करायला?
0: हो, साधारणतः 3 ते 5 वर्ष चालते.
1: अच्छा, 3 ते 5 वर्ष
0: इफेक्ट व्हायला वेळ लागतो. पण हा इफेक्ट डेफिनेटली हा आपण ज्याला मुळापासून आजार कमी करण्याचा कवी कव्हर करतो.
1: तर हे ॲलर्जी संसर्गजन्य आहे का?
0: ॲलर्जी हा संसर्गजन्य नाहीये. हा बेसिक मुलांच्या स्वतःच्या इम्युन सिस्टीमच्या याच्यामुळेच होणारा आजार आहे.
1: कारण बऱ्याचदा काय होतं, शाळेमध्ये आहे एखाद्याला शिंका येत असतील वारंवार, तर त्याच्याकडनं दुसऱ्याला याचा प्रादुर्भाव होण्याची.
0: हे व्हायरल इन्फेक्शन आहे की जे फ्ल्यू आपण जे एका मुलांच्या माध्यमातून संसर्ग होतो हे हा ॲलर्जी नाही आहे. ॲलर्जी ह्या स्वतःच्याच ॲलर्जनमुळं स्वतःच्या शरीरावर जो परिणाम होतो त्याच्यामुळं आजार हा होतो.
1: ॲलर्जी पूर्णपणे बरी होऊ शकते का?
0: ॲलर्जी पूर्णपणे बरी नाही होऊ शकत. आपण त्याला ट्रीटमेंट देऊन कमी करू शकतो आणि जसं जसं वय वाढेल तसं तसं मात्र त्याचे परिणाम आपल्याला कमी दिसू शकतात.
1: म्हणजे लहान मुलांमध्ये ही सुरू झाली तर वयानुसार ती
0: पुढे ती कमी होऊ शकते. पण इट डिपेंड्स म्हणजे कधी सुरू होते त्याप्रमाणे आपल्याला ते त्याप्रमाणे आणि व्यवस्थित जर ट्रीटमेंट घेतली प्रत्येकाची जर व्यवस्थित ट्रीटमेंट घेतली तर आपल्याला त्याचा फायदा नक्कीच होतो.
1: तर ॲलर्जीवर उपचार काय काय करता येतात?
0: ॲलर्जीवर उपचार जर करायचं आपण जर सुरुवात करायचं म्हटलं तर अँटी हिस्टेमिनिक ड्रग्स ज्याला म्हणतो आपण की जे जे हिस्टेमिनच ब्लॉक करतं स्पेसिफिक म्हणजे ॲलर्जी कशामुळे होती. ॲलर्जी होण्याचे जे काही रिझन्स आहेत ते हिस्टेमिन रिलीजमुळं होतं. तर अँटी हिस्टेमिनिक हे काम करतात. मग त्याच्यामध्ये मग सेकंड जनरेशन अँटी हिस्टेमिनिक जे आहे ते आपण वापरतो. दुसरी गोष्ट तुमचे नेझल स्प्रे. समजा ॲलर्जिक रायनाटिसचा पेशंट आहे तर त्याच्यामध्ये प्रॉपर जर तुम्ही नेझल स्प्रे जर तुम्ही दिले किंवा नेझल डाउचिंग तुम्ही केलं व्यवस्थित नेझल हे केलं तर त्याचा सुद्धा परिणाम होऊन तुमची ॲलर्जिक सर्दी कमी होऊ शकते. तिसरं अस्थमामध्ये सुद्धा तुम्हाला तुम्ही प्रॉपर जर ट्रीटमेंट घेतली इनहेलर व्यवस्थित वापरले इनहेलर कसे हे केले तर त्याचासुद्धा परिणाम होऊ शकतो. आणि तुमचं फूड ॲलर्जीमध्ये जेणे आपल्याला स्पेसिफिक जो असतो तो एलिमिनेशन असतं. म्हणजे एखादा समजा मिल्कची ॲलर्जी आहे किंवा अंड्याची ॲलर्जी आहे तर ती ॲलर्जी आपण एलिमिनेशन म्हणतो. आपण
1: तो पदार्थ
0: खाण्यात पूर्णपणे टाळायचा असं आहे. तर ह्या गोष्टी जर आपण जर पाळल्या तर निश्चितपणे त्याचा फायदा होतो.
1: तर त्वचेसाठी मॉइश्चरायझर वगैरे मलम वगैरे हे पण
0: वापरले जातात. आपण हे स्पेशली जे काही ॲटोपिक डर्मेटायटिस इक्झिमाचे पेशंट आहेत याच्यामध्ये तर आपण मॉइश्चरायझर आपण देतोच. त्याच्यामध्ये बरेचसे अजून थेरपीज आहेत त्याला आपण वेट रॅप थेरपी म्हणतो. मॉइश्चरायझर साधारणतः दिवसातून 2-3 वेळा लावणे आपण त्यांना सांगतो मॉइस्ट हे करायचं. त्याच्यानंतर तुमची आंघोळ जी आपण हॉट बाथ म्हणतो हॉट बाथ न घेता ॲट शुड बी अ वार्म बाथ. आणि जो आंघोळ करण्याचा जो काही वेळ आहे ती 10 मिनिटापेक्षा जास्त नको. आणि मॉइश्चरायझर पहिल्या 3 मिनिटांमध्येच लावायचं. म्हणजे तुमची आंघोळ झाली की पहिल्या 3 मिनिटांमध्ये मॉइश्चरायझर लावला पाहिजे. ही साधारणतः ॲटोपिक डर्मेटायटिस. आणि मग पुढं मग स्टेरॉइड्स माइल्ड पोटेंट स्टेरॉइड्स जे काही वापरायचे ते आपण गरजेनुसार आपण देतो. आता आपण थोडंसं पाहूयात की कुठल्या ॲलर्जी मिथ्स आणि फॅक्ट्स म्हणजे ॲलर्जीचे काय बरेचसे असे एक हे असतात की आपण म्हणतो की तर काही काही असं असतं की लोक म्हणतात की मुलांना ॲलर्जी होते कारण त्यांची इम्युन सिस्टीम डेव्हलप झाली नसते. तर हे चुकीचं आहे. ॲलर्जी ही तुमच्या ओव्हर ॲक्टिव्ह इम्युन सिस्टीममुळं होतं. इम्युन सिस्टीम डेफिशियंटमुळं होत नाही. दुसरी

0: गोष्ट असं एक साधारणतः म्हटलं जातं की आपण जर केळी खाल्ल्या तर केळी खाल्ल्यामुळं सर्दी, ॲलर्जी, अस्थमा होतो, त्याला काही असा सायंटिफिक एव्हिडन्स नाही आहे. पण साधा काही जे गोष्टी आहेत, समजा केळी झाल्या, टमॅटो झाले, चीज झालं, तुमचे प्रोसेस फूड झालं, हे हिस्टेमिनर्जिक असतात. हिस्टेमिनर्जिक म्हणजे काय, याच्यामध्ये हिस्टेमिन रिलीज होतं. तर ह्या हिस्टेमिन रिलीजमुळे तुम्हाला असं थोडंसं फ्लशिंग किंवा इचिंग होऊ शकतं आणि हे एक सुडो ॲलर्जिक सिम्टम्स आहे. तिसरं, प्रेग्नंट किंवा लॅक्टेटिंग वुमन्सनी तुमचं पीनट्स, एग्स किंवा मिल्क हे खाल्लं नाही पाहिजे. तर असा पण काही एव्हिडन्स नाही आहे की त्यांनी रेस्ट्रिक्ट केलं पाहिजे. बॅलन्स डाएट घ्या. बॅलन्स डाएट जर तुम्ही घेतला तर त्याचा काही हार्म होत नाही. चौथं, ही बिलीफ की आपण ॲलर्जेनिक फूड्स जर उशिरा सुरू केले तर त्याचा फायदा होतो. याचा अपोजिट ट्रू आहे की ॲलर्जेनिक फूड जे आहेत, जे काही शेंगदाणे झालं, अंडं झालं, हे आता नवीन याच्यानुसार हे आपण लवकर सुरुवात करतो की जेणेकरून हे बॉडी त्याला ॲडॅप्ट करू शकेल. आणि आपल्याला असं पण म्हटलं जातं की एखाद्या बाळाला जर ॲलर्जी डायग्नोज झाली तर ती आयुष्यभर राहील, हे चुकीचं आहे. कारण समजा एखादा मुलगा ज्याला मिल्क ॲलर्जी आहे, व्हीट ॲलर्जी आहे किंवा एग ॲलर्जी आहे, सोया ॲलर्जी आहे, तर ह्या टिपिकली ह्या ज्या ॲलर्जी आहेत हे साधारणतः 5 ते 10 वर्षापर्यंत ह्या साधारणतः कमी होतात. तर आपापच ह्या वीन ऑफ होतात. नंतर आपण असं एक अजून एक म्हणतो की एक्झिमा हे तुमच्या फूड ॲलर्जीशी संबंधित आहे. तुमचं एक्झिमा हे तुमचं स्किन बॅरियरशी संबंधित आहे. फक्त 20-30% मुलांमध्ये तुम्हाला फूड ॲलर्जीमुळे एक्झिमा दिसतो. आपल्याला प्रामुख्याने आत्ताच आपण प्रश्न विचारला पण आपल्याला एक श्रोत्यांनी की जे काही आपण औषधं घेतो तर सगळे ॲडवर्स रिॲक्शन म्हणजेच ॲलर्जी, तर ते सुद्धा चुकीचं आहे. फक्त 10-15% जे काही आपण औषधं घेतो त्याचं रूपांतर ॲलर्जी होतं. बाकीचे जे असतात ते साईड इफेक्ट्स असतात किंवा त्या याचे टॉक्सिसिटी असते. आणि सर्वात महत्त्वाचं की ॲलर्जी ही आयुष्यभर राहते अँड कॅन हे आणि कॅन बी कंट्रोल. तर आयुष्य ही सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट जर व्यवस्थित दिली, इम्युनोथेरपी जर व्यवस्थित दिली, आपण आत्ताच बायोलॉजिकल ट्रीटमेंट मी तुम्हाला म्हटलं, ह्या सर्व ट्रीटमेंट जर आपण व्यवस्थित दिली तर ॲलर्जी ही कंट्रोल होऊ शकते आणि निश्चितपणे त्याचा आपण कंट्रोल करू शकतो.
1: तर हा, ॲलर्जी टाळण्यासाठी काय
0: करा? तर आपल्याला ॲलर्जीचे जे महत्त्वाचे जे 10 नियम आहेत आपण ते पाहूयात की जे आपल्याला आपण एक टेक होम मेसेज पाहूयात की काय काय आपण करू शकतो. तर ॲलर्जीचं अचूक निदान करावे. सविस्तर हिस्ट्री व शारीरिक तपासणी अत्यंत महत्त्वाची आहे. याच्यामध्ये तुमचं कौटुंबिक ॲलर्जीचा इतिहास, तुमचा पर्यावरणीय इतिहास, पूर्वी घेतलेल्या उपचारांचा इतिहास, क्वालिटी ऑफ लाईफ, ॲलर्जीचे जे ट्रिगर्स आहेत आणि ॲलर्जेनिक आणि नॉन ॲलर्जेनिक आजाराचा फरक. आता ॲलर्जी आणि नॉन ॲलर्जेनिक फूड जे असतात, म्हणजे ॲलर्जेनिक ज्याला असतात त्याचं सिम्प्टम्स आपल्याला साधारणतः पहिल्या 2 तासामध्येच दिसतात आणि जे नॉन आयजी मेडिएटेड असतात त्यांचा मात्र 2 तासाच्या पेक्षा जास्त दिसतो. तर हे आपल्याला कळलं पाहिजे की कुठले ॲलर्जेनिक आहे आणि कुठले नॉन ॲलर्जेनिक आहे. नॉन आयजी म्हणजे त्याला आपण आयजी मेडिएटेड आणि नॉन आयजी मेडिएटेड, तर हे गोष्टी महत्त्वाच्या. सेकंडली, योग्य रुग्णांसाठी योग्य तपासणी निवडावी. अनावश्यक ब्लँकेट पॅनल तपासण्या टाळाव्यात. आजकाल बऱ्याचशा मार्केटमध्ये खूप पॅनल्स निघालेले आहेत की ज्याच्यामध्ये आपण एका वेळेला 100 पॅनल्स करतो, 150 पॅनल्स करतो, पण याच्यामध्ये हे सर्व याच्यामध्ये काही काही याच्यामध्ये फॉल्स टेस्टसुद्धा येतात ज्या अनावश्यक आहे त्या टेस्टसुद्धा येतात. मग असं होतं काय की समजा आपण 100 टेस्ट दिल्या त्यातले 30-40 फूड आपण एलिमिनेट, तर आपण हे सगळ्याचे सगळे फूड एलिमिनेट करणार आहे एवढे 40 गोष्टी नाही करू शकत. कुठलाच जो आहे तो म्हणेल की मी एवढ्या 40 गोष्टी कसं काय बंद करणार.
1: हे पालकांना लक्षात कसं येणार?
0: कारण तो जो पॅनल आहे त्या पॅनलमध्ये कधी कधी फॉल्स निगेटिव्ह सुद्धा पेशंट येतात. मग त्यासाठी जे काही आहे ते स्पेसिफिक फूडसाठी समजा, म्हणून आम्ही जे सांगतो की प्रॉपर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने टेस्ट करा की ज्याच्यामध्ये डॉक्टर कुठली टेस्ट सांगतात स्पेसिफिक टेस्ट त्याच ॲलर्जी पुरतं करा, ते खूप महत्त्वाचं आहे. आणि डॉक्टरांचं मार्गदर्शन घ्या कारण त्यांनाच माहिती असतं की कुठली ॲलर्जी टेस्ट करायची असं आहे. त्याच्यानंतर तुम्ही मान्यताप्राप्त मार्गदर्शन जे काही गाईडलाईन्स तुमचे जे उपचार आहेत ते घ्यायचे. समजा ॲलर्जी रायनेटिस असेल तर नेझल स्टेरॉइड, अस्थमा असेल तर तुमचं कंट्रोलर थेरपी जे आहे कॉर्टिकोस्टेरॉइड्स, समजा एक्झिमा आहे तर तुमचं मॉइश्चरायझर. आणि जर ॲलर्जीचे लक्षण नाही तर आपण आत्ताच डिस्कस केलेले की सेकंड जनरेशन अँटीहिस्टामिनिक्स, तर हे सुद्धा त्या त्या याच्यानुसार आपण घेतलं पाहिजे. नंतर ॲलर्जिक निर्माण करणाऱ्या घटकांपासून तुमचं ॲलर्जिक अवॉयडन्स झालं पाहिजे, ते सुद्धा आपण ते नंतर पाहूयात. आपण योग्य इम्युनोथेरपी जे आहे ती इम्युनोथेरपी जे पेशंट्स आहेत

0: जे काही रायनायटिसचे पेशंट, अस्थमा, तुमचं ॲटोपिक डर्मटायटिस किंवा फूड ॲलर्जीचं, या योग्य उपचार
1: ह्याचंही सांगितलं. इनहेलर जे यूज केलं जातं तर त्याची सुद्धा सवय लागू शकते का?
0: इनहेलरची सवय लागणं हे चुकीचं आहे. उलटं इनहेलर हे ब्लडमध्ये जात नाही, इनहेलर हे लंग्समध्ये जातात. तर त्याचा जो काही परिणाम आपण जे म्हणतो की इनहेलरची सवय आणि दुष्परिणाम, तर त्याचा कुठलाही दुष्परिणाम होत नाही. उलटं आपण जे औषध घेतो सिरप वगैरे हे डायरेक्ट ब्लडमध्ये जातात आणि त्याचे साईड इफेक्ट जास्त असतात. आता इनहेलर जर तुम्ही घेत आहे तर इनहेलरचे जे काही मात्रा असते डोसची ती मात्रा फार कमी असते म्हणजे बाकीच्या ड्रग्सच्या हिशोबाने, दॅट इज मायक्रो याच्यामध्ये. तर आणि हेच तुमच्या सिरपमध्ये जी मात्रा असते ती जास्त असते, तर निश्चितपणे त्याची सवय लागत नाही. आणि एका विशिष्ट कालावधीनंतर तो इनहेलर सुद्धा जसं जसं मुलांच्या आपण मध्ये मध्ये आपण स्पायरोमेट्री रिपीट करत असतो, PFT त्याच्या घरी आपण PFTचं ते मशीन देतो की घरी आपण तू व्यवस्थित त्याचं पाहा जा.
1: आणि आपल्याला लहान मुलांच्या वयानुसार दिलं
0: जातं, वयानुसार दिलं जातं म्हणजे कधी हे होतं. आणि आपण त्यांना दोन दोन महिन्याने ते PFT जे काही रिडिंग्स ते घरी घेतात त्यांना आपण ते डायरी देतो, त्या डायरीमध्ये त्यांना सांगतो की आपण हे तू लिहून ठेव की कसं कसं हे करायचं आहे, आणि त्यानुसार आपल्याला कळते की किती प्रोग्रेस झालेली आहे. तर निश्चितपणे इनहेलर हे काही असं कायमस्वरूपी लागेल असं नाही.
1: आता ॲलर्जीची जी गंभीर अवस्था आहे ॲनाफिलॅक्सिस, तर त्याविषयी पण थोडक्यात आपण श्रोतांना
0: सांगूया. हो, ॲनाफिलॅक्सिस म्हणजे आता बरेचसे जे आहेत की जसं आता एखादं मधमाशी चावली, हनी स्टिंग, किंवा एखादी लाल मुंगी चावली, किंवा फूड, मगाशी मी तुम्हाला जे म्हटलं की फूड ॲलर्जी एखादा आहे, तर याचं रूपांतर ॲनाफिलॅक्सिसमध्ये होतं. ॲनाफिलॅक्सिस हा सिव्हिअर कंडिशन आहे. ॲनाफिलॅक्सिसमध्ये तुमचा BP कमी होणे, श्वास घ्यायला त्रास होणे, तर असा गंभीर स्वरूपाचा आजार होऊ शकतो.
1: ॲलर्जीची जी गंभीर स्टेज आहे
0: त्याला आपण त्याला ॲनाफिलॅक्सिस म्हणतो. तर ॲनाफिलॅक्सिसची ट्रीटमेंट ही आपल्याला ताबडतोब आपल्याला करावी लागते. मग याची ट्रीटमेंट काय, तर याला आपण ॲड्रेनलिन इंजेक्शन देतो. ॲड्रेनलिन इज तेच एक इंजेक्शन आहे की जे आपल्याला इमर्जन्सीमध्ये ॲनाफिलॅक्सिससाठी आपल्याला वापरावं लागतं. मग जे काही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार डॉक्टरचा डोस आपल्याला द्यावा लागतो, आपल्याला रिपीट करावं लागतात. एका इंजेक्शनने जर नाही झालं तर आपल्याला दुसरं, तिसरं, 10-10 मिनिटाला असे 3 इंजेक्शन्स आपल्याला इंट्रामस्क्युलरली द्यावे लागतात. आणि आपल्या इथं अजून एक पण काही ठिकाणी अवेलेबल झालेत की त्याचे ऑटो इंजेक्शन्स पण झालेत की ज्यांना फूड ॲलर्जी माहिती कुठली आहे की त्यांना माहिती असते की मला समजा पीनटनी त्रास होणार आहे, तर ते ॲड्रेनलिनचे ऑटो इंजेक्टर्स सोबत ठेवतात. तर कधी जर त्यांना त्रास झाला तर ते स्वतःहून ते ॲड्रेनलिन घेण्याची त्यांना सवय असती, ही हे सुद्धा आहे म्हणजे त्याच्यासाठी बचाव करण्यासाठी.
1: डॉक्टर, जाता जाता आपण श्रोत्यांना थोडक्यात काय सांगूयात की ॲलर्जी टाळण्यासाठी काय केलं पाहिजे?
0: हां, शक्यच असल्यास सामान्य वजनल डिलिव्हरीला प्रोत्साहन द्यावे. म्हणजे मी याच्यापासून सांगतो की ज्याच्यामध्ये तुम्हाला हे राहील, नवजात बाळकाच्या आईचे दूध हे नेहमीच आणि सर्वोत्तम अन्न आहे. तंबाखू धुरापासून पूर्णपणे दूर राहावे. वाहतुकीमुळे होणाऱ्या वायू प्रदूषण संपर्क शक्यतो टाळावा. फायबर रिच सकस आहार घ्यावा. योग्य वेळी ॲलर्जीरासक अन्नपदार्थाचा आहारामध्ये समावेश करावा. फळभाज्यांचे समृद्ध विविधतेने भरलेला आहार घ्यावा आणि अनावश्यक अँटीबायोटिक्सचा वापर टाळावा. जर सेकंडरी प्रिव्हेंशन म्हटलं तर ॲलर्जन निर्माण करणाऱ्या घटकांपासून योग्य प्रकारे बचाव करावा आणि ॲलर्जन इम्युनोथेरपीचा योग्य वापर करावा.
1: अच्छा, तर श्रोते हो, कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. आजच्या विषयासंबंधी तज्ज्ञ डॉक्टरांनी खूप छान पद्धतीने मार्गदर्शन केलं. तर डॉक्टर, आज तुम्ही आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि श्रोत्यांच्या शंकांचं निरसन केलं, त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
1: श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात इथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटूयात अशाच एका आरोग्यदायी विषयावर चर्चा करण्यासाठी हॅलो डॉक्टर कार्यक्रमात. तोपर्यंत ऐकत रहा आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. नमस्कार.
0: नमस्कार.
2: श्रोते हो, आत्ताच आपण लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर ऐकलात. आजचा विषय होता लहान मुलांमधील ॲलर्जीच्या समस्या, कारणं, लक्षणं आणि उपचार. सहभागी तज्ज्ञ होते बालरोग तज्ज्ञ डॉक्टर सागर वाघ. सूत्रसंचालन केलं होतं वर्षा बांगर यांनी. तंत्रसाह्य होतं गजेंद्र पवार आणि रावसाहेब देशपांडे यांचं. आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम बटुळे.
3: जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर आता झालं आहे अधिक अत्याधुनिक. अत्यंत प्रगत अशा लेसर मशीन द्वारे बिनटाक्याचं मुळव्याधाचं ऑपरेशन करा आणि एका तासात घरी जा. याशिवाय हार्निया, अपेंडिक्स, गर्भपिशवी काढणं यासाठी जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर, तारकपूर बस स्टँड समोर, अहिल्यानगर. मोबाईल 98342-5265. फुफ्फुसाचा आजार अंगावर काढू नका. दमा, खोकला, ॲलर्जी, TB

0: न्यूमोनिया यासारख्या इतर आजारांचे स्पेशलिस्ट पुण्याचे सुप्रसिद्ध छातीविकार तज्ज्ञ डॉक्टर सचिन पानसरे आता अहिल्यानगरात. आजच भेटा डॉक्टर सचिन पानसरे. मोबाईल 90282 12225 तारकपूर बस स्टँड समोर अहिल्यानगर.
1: दादा तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
2: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
1: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
0: जाधव हॉस्पिटल आणि स्माइल मुळव्याध सेंटर आता झालं आहे अधिक अत्याधुनिक. अत्यंत प्रगत अशा लेसर मशीनद्वारे बिनटाक्याचं मुळव्याधाचं ऑपरेशन करा आणि एका तासात घरी जा. याशिवाय हार्निया, अपेंडिक्स, गर्भपिशवी काढणं यासाठी जाधव हॉस्पिटल आणि स्माइल मुळव्याध सेंटर तारकपूर बस स्टँड समोर अहिल्यानगर. मोबाईल 9834225565. फुफ्फुसाचा आजार अंगावर काढू नका. दमा, खोकला, ॲलर्जी, टीबी, न्यूमोनिया यासारख्या इतर आजारांचे स्पेशलिस्ट पुण्याचे सुप्रसिद्ध छातीविकार तज्ज्ञ डॉक्टर सचिन पानसरे आता अहिल्यानगरात. आजच भेटा डॉक्टर सचिन पानसरे. मोबाईल 90282 12225 तारकपूर बस स्टँड समोर अहिल्यानगर.
1: दादा तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
2: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
1: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
3: श्रोतेहो, आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. प्रसारित करत आहोत जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया काश्मीर की कली चित्रपटातलं मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं SH बिहारी यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे OP नय्यर यांनी.

मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं एस एच बिहारी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत दिलं होतं ओ पी नय्यर यांनी आणि चित्रपट होता कश्मीर की कली.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: श्रोतेहो, रजनीगंधा कार्यक्रमात यानंतर ऐकूया बाजी चित्रपटातलं गीता दत्त यांच्या स्वरातलं साहिर लुधियानवी यांचं गीत। गीताला संगीत दिलं आहे SD बर्मन यांनी।

गीता दत्त यांच्या स्वरातलं बाजी चित्रपटातलं साहिर लुधियानवी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत दिलं होतं एस डी बर्मन यांनी. यानंतर ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरातलं राजा मेहंदी अली खान यांचं मदन मोहन यांनी संगीत दिलेलं गीत. चित्रपट आहे वो कोण थी.

लता मंगेशकर यांच्या स्वरातलं वो कोण थी चित्रपटातलं राजा मेहंदी अली खान यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं मदन मोहन यांचं. यानंतर ऐकूया नया दौर चित्रपटातलं मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या स्वरातलं साहिर लुधियानवी यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे ओ पी नय्यर यांनी.

मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या स्वरातलं नया दौर या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं साहिर लुधियानवी यांचं आणि गीताला संगीत दिलं होतं ओ पी नय्यर यांनी. यानंतरचं गीत आहे नौदो ग्यारह चित्रपटातलं मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या स्वरातलं मजरूह सुलतानपुरी यांचं. गीताला संगीत दिलं आहे एस डी बर्मन यांनी.

मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या स्वरातलं नोदो 11 चित्रपटातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं एस डी बर्मन यांचं. श्रोते हो, रोशन यांनी संगीतबद्ध केलेलं इंदिवर यांचं गीत ऐकूया मल्हार चित्रपटातलं. स्वर आहे लता मंगेशकर आणि मुकेश यांचा.

मल्हारी चित्रपटातलं लता मंगेशकर आणि मुकेश यांच्या स्वरातलं इंदिवर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं रोशन यांचं. यानंतरचं गीत आहे दिल दिया दर्द लिया चित्रपटातलं शकील बदायुनी यांचं. स्वर आहे मोहम्मद रफी यांचा आणि गीताला संगीत दिलं आहे नौशाद यांनी.

मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं शकील बदायुनी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं नौशाद यांचं आणि चित्रपट होता दिल दिया दर्द लिया. यानंतर ऐकूया अजनबी चित्रपटातलं किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या स्वरातलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीत आहे आर डी बर्मन यांचं.

अजनबी चित्रपटातलं किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या स्वरातलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. गीताला संगीत होतं आर डी बर्मन यांचं. ऐकूया मधुमती चित्रपटातलं शैलेंद्र यांचं गीत. स्वर आहे मुकेश यांचा आणि गीताला संगीत दिलं आहे सलील चौधरी यांनी.

मधुमती. यानंतरचं गीत आहे मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या स्वरातलं काला पाणी चित्रपटातलं मजरूह सुलतानपुरी यांचं. गीताला संगीत दिलं आहे SD बर्मन यांनी.

0: समझे समझे
1: अज समझे।

0: किसी के
1: क्या करना है दीदी,
0: अरे हो रहना किसी के।

मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या स्वरातलं काला पाणी चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं मजरूह सुलतानपुरी यांचं आणि संगीत दिलं होतं एस डी बर्मन यांनी. यानंतर ऐकूया अनुपमा चित्रपटातलं लता मंगेशकर यांच्या स्वरातलं कैफी आझमी यांचं गीत. संगीत आहे हेमंत कुमार यांचं.

0: लता मंगेशकर यांच्या स्वरातलं कैफी आझमी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं हेमंत कुमार यांचं आणि चित्रपट होता अनुपमा. श्रोतेहो, यानंतर ऐकूया नमक हलाल चित्रपटातलं किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या स्वरातलं अंजान यांचं गीत. संगीत दिलंय बप्पी लहरी यांनी.
1: अरे

किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या स्वरातलं नमक हलाल या चित्रपटातलं अंजान यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं बप्पी लहरी यांचं. ऐकूया खुशबू चित्रपटातलं आशा भोसले यांच्या स्वरातलं गुलजार यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे आर डी बर्मन यांनी.

आशा भोसले यांच्या स्वरातलं खुशबू चित्रपटातलं गुलजार यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं आर डी बर्मन यांचं. श्रोतेहो रजनीगंधा कार्यक्रमात हे शेवटचं गीत आहे. मंजिल चित्रपटातलं किशोर कुमार यांच्या स्वरातलं योगेश यांचं. संगीतबद्ध केलं आहे आर डी बर्मन यांनी.

0: मंजिल चित्रपटातलं किशोर कुमार यांच्या स्वरातलं योगेश यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं आर डी बर्मन यांनी. श्रोते हो, या गीताबरोबरच रजनीगंधा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. यानंतर ठीक 11 वाजता हिंदी आणि 11:05 इंग्रजी बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला हिंदी बातम्या.
1: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं अरुण कुमार.